संगीतकार आणि मुख्य गायक होते श्रीधर फडके. अभंग होता संत ज्ञानेश्वर महाराजांचा. भावधारा कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आपण ऐकला. संगीतकार राम फाटक. आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. काही क्षणातच अस्मिता वाहिनीचं प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरही ऐकता येतील.

नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 12 ज्येष्ठ शके 1948, दिनांक 2 जून इसवी सन 2026. पहाटेचे 5:56 होत आहेत. आजचं आमचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे. मंगलध्वनी राग गुणकली.

सहा वाजून 5 मिनिटं झाली आहेत. आता ऐकूया भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगलप्रभात. सुरुवातीला श्री सूक्त, पठण केलं आहे वैभवी शेटे यांनी.

च सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य महेश्री श्रयता।

माणिक भिडे यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकला, मंगलप्रभात. या कार्यक्रमात भक्ती संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रीधर भोसले आणि सहकलाकारांनी गायलेला संत निळोबाराय यांचा अभंग आपण ऐकला. मंगलप्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: आकाशवाणी मुंबई गायक वृंदाने गायलेलं आनंदराव टेकाडे यांचं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच मंगलप्रभात कार्यक्रम आता संपला. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 6:30 वाजले आहेत. जगूया आनंदी.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: ज्या ज्या लोकांनी उत्तुंग ध्येय गाठलं, ज्या ज्या लोकांनी यशाचं शिखर गाठलं, त्यांच्या चरित्राचा अभ्यास करताना, त्यांच्या आयुष्याचा अभ्यास करताना आपल्या असं लक्षात येतं की अनेक वेळा कसोटी बघणारे प्रसंग त्यांच्या आयुष्यात आले, काही वेळा आता सगळं संपलं आणि पुढे केवळ काळोख, वाट दिसत नाही अशीही परिस्थिती या महनीय व्यक्तींच्या आयुष्यात आलीही, पण त्यावर मात करून ते पुढे गेले. ही ऊर्जा त्यांना मिळाली त्यांच्या मनामधून, त्यांच्या बुद्धीमधून, आणि याचा पाया होता सकारात्मक विचार. ही काळोखी रात्र संपून सूर्य उगवेल, दिवस येईल या आशेवर ह्या मंडळींनी चिकाटी सोडली नाही. आनंदी जगण्यासाठी सकारात्मक वृत्ती आणि कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी स्वतःच्या ध्येयाप्रती निष्ठा ही महत्त्वाची.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: सहा वाजून 35 मिनिटं झाली आहेत। आता हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा। काल मुंबई शहर आणि परिसरात आकाश काहीसं ढगाळ होतं। कालचं कमाल तापमान कुलाबा वेधशाळेत 36, सांताक्रूज वेधशाळेत 35 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं। किमान तापमान कुलाबा 28, सांताक्रूज 29 अंश सेल्सिअस। हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज वेधशाळेत नोंदवली गेली 78%। आगामी 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि परिसरात आकाश काहीसं ढगाळ असेल। संध्याकाळी किंवा रात्री काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह आणि जोरदार वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता आहे। कमाल तापमान 34, किमान 26 अंश सेल्सिअस या आसपास राहील। मच्छीमार बांधवांकरता इशारा। हा इशारा किनाऱ्यापासून 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरासाठी आहे। येत्या 24 तासांमध्ये लक्षद्वीप तसंच मालदीव्ज लगतचा भाग, केरळमची किनारपट्टी या भागांमध्ये 35 ते 45 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहतील। हा वेग ताशी 55 किलोमीटरपर्यंत वाढेल। मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे। आता रूपरेषा। कृषीवाणी कार्यक्रमात सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 वाजता संकरित भात बीजोत्पादन याबद्दलची माहिती। सकाळी 7:15 आरोग्यम धनसंपदा रजोनिवृत्ती भाग दुसरा, तज्ज्ञ डॉक्टर पूनम नार्वेकर। हाच कार्यक्रम दुपारी 2:05 आपल्याला पुन्हा ऐकता येईल। सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर, सृष्टी, रसायन आणि आपण भाग दुसरा, सहभाग प्राध्यापिका तनुजा परुळेकर। सकाळी 7:00 ऐसी अक्षरे रसिके, साहित्य ते सिनेमा या मालेत मिस्टर अँड मिसेस अय्यर या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा, पुनःप्रसारण दुपारी 1:55। प्रायोजित कार्यक्रमांमध्ये सकाळी 7:25 दिलखोलास, 7:40 विक्रम्स फिटनेस, अनुरूप विवाह संस्था 7:45 आणि NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग सकाळी 9:30। सकाळी 9:00 अज्ञात मुंबई क्रमशः वाचन भाग 23, लेखक नितीन साळुंखे। सकाळी 10:00 ऑल इंडिया रेडिओच्या 90 निमित्ताने विशेष मालिका, लेखक दीपक केसावलेकर, आज भाग 4 आणि अंतिम। दुपारी 12:00 वनिता मंडळ, यात सुरुवातीला आपुलकी या घरात कौटुंबिक श्रुतिका, लेखिका स्मिता जोगळेकर,

0: नंतर लाईव्ह डायल इन, कायदा समजून घेऊया, पोक्सो विषयी ॲडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत. दुपारी 1:40 आकाशवाणी नागपूर केंद्रावरून अमरावती जिल्हा वार्तापत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. युववाणी संध्याकाळी 5:30, अमृतकलश 6:30, माहेर घराची यशोगाथा, प्रभा शिर्के यांची मुलाखत. वृत्तविशेष 7:15, 7:30 माझा आवार माझं शिवार, उष्ण लहरी आणि उष्माघातापासून पशुपक्ष्यांचा बचाव याविषयी डॉक्टर अजित हिरवे यांची मुलाखत. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन, तीनही कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:30 नभोनाट्य 14वे रत्न, लेखक बंधू माधव. शास्त्रीय संगीत सकाळी 10:30 पंडित ब्रिजनारायण यांचं सरोदवादन राग रामकली, विद्या खांडवे यांचं गायन दुपारी 2:30 राग वृंदावनी सारंग, सुधीर भवता यांचं बासरीवादन राग श्री संध्याकाळी 5:02 आणि रात्री 10:00 रतनमोहन शर्मा यांचं गायन राग गोरख कल्याण. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. 6:40 झाली आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी कृषीवाणी. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड, पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी आगामी 24 तासांमध्ये ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकला. आता ऐकूया संकरित भात बीजोत्पादन याबद्दलची माहिती.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, इतर भात जातींचं बियाणं तयार करण्याच्या पद्धतीपेक्षा संकरित भात बियाणं तयार करण्याची पद्धत ही पूर्णतः वेगळी आहे. संकरित भात बियाणं दरवर्षी बदलणं जरुरीचं असतं. संकरित बियाणं 2 भिन्न वाणांच्या संकरातून तयार केलं जातं. त्याची वैशिष्ट्यं अशी आहेत, 50% फुलोऱ्याचे दिवस असतील तर मादी वाण हे 85-90 एवढं असतं आणि नर वाण हे 95-100 एवढं असतं. उंची ही 70-75 cm ही मादी वाणाची आहे तर नर वाणाची 90-95 cm. लोंबीचा जो प्रकार आहे तर मादीवाणाचा 1/3 लोंबीचा भाग शेंडे पानात राहतो. नरवाणाची लोंबी पूर्णतः बाहेर येते. ताण्यांची संख्या प्रतिलोंबी 170-180 ही मादीवाणाची आहे तर 125-130 ही नरवाणाची आहे. लोंबीची लांबी ही 21-22 cm मादीवाणाची आणि 22-23 cm ही नरवाणाची आहे. दाण्याचा जो प्रकार आहे तर मादीवाणाचा दाण्याचा प्रकार हा लांबट बारीक असतो आणि नरवाणाचा हा लांबट जाड असतो. परागकोष हे मादीवाणाचे पांढरे सुरकुतलेले असतात आणि नरवाणाचे पिवळे आणि फुगीर असतात. परागकण हे मादीवाणाचे वांज म्हणजे नपुसक असतात आणि नरवाणाचे क्रियाशील असतात. खरीप हंगामापेक्षा उन्हाळी हंगामात उत्पादन जास्त मिळतं. खरीप हंगामात जूनच्या 1 आठवड्यात पेरणी करावी. संकरित भात बीजोत्पादन प्रक्षेत्र हे इतर भात जातींच्या प्रक्षेत्रापासून 100 मीटर दूर असावं किंवा लगतच्या 2 प्रक्षेत्रातील भात जातींच्या फुलोऱ्यामध्ये 20-25 दिवसांचा फरक असावा. प्रक्षेत्राची निवड करताना शक्यतो पूर्वीच्या हंगामात भात पीक घेतलेलं नसावं किंवा रोपवाटिका तयार करण्यापूर्वी प्रक्षेत्राला पाणी देऊन शेतात पडलेलं भात उगवून घ्यावं आणि हलक्या लोखंडी नांगरानं नांगरणी करावी. ढेकळं फोडून माती भुसभुशीत करावी. नंतर 120 cm रुंद, 10-15 cm उंच आणि उतारानुसार आवश्यक तितक्या लांबीचे गादी वाफे तयार करावे. 1 गुंठा क्षेत्राच्या वाफ्यांना 1/2 टन याप्रमाणे शेणखत अथवा कंपोस्ट द्यावं. 1 हेक्टर क्षेत्राला पुरेशी रोपं मिळवण्यासाठी 0.10 हेक्टर क्षेत्रामध्ये रोपं तयार करावीत. पेरणीसाठी उत्तम प्रतीचं आणि चांगला रुजवा असलेलं बी वापरावं. 3% मिठाच्या द्रावणात बियाणं बुडवून द्रावणावर तरंगणारं बी काढून टाकावं. तळाशी राहिलेलं जड बी स्वच्छ पाण्यानं 2-3 धुवावं आणि सावलीमध्ये 24 तास वाळवावं. नंतर 1 किलो बियाण्यास 2.5 ग्रॅम या प्रमाणात थायरम जोडावं. 1 हेक्टर संकरित भात बीजोत्पादनासाठी मादीवाणाचं 15 किलो आणि नरवाणाचं 5 किलो बियाणं वापरावं.
0: संकरित भात बीजोत्पादन याबद्दलची माहिती आपण ऐकली. कृषीवाणी कार्यक्रमात वाचन केलं सुवर्णा कुलकर्णी यांनी. कृषीवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हाच कार्यक्रम दुपारी 2 वाजता आपल्याला पुन्हा ऐकता येईल.

सकाळचे 6:45 वाजत आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आपण रजोनिवृत्तीच्या पुढच्या टप्प्याबाबत जाणून घेणार आहोत. त्याच्यामध्ये रजोनिवृत्ती काय येते, कारण बेसिकली रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स म्हणजे दोन प्रकारचे हार्मोन्स असतात जे पाळी येण्यासाठी कारणीभूत असतात, त्याच्यामध्ये अचानक घट व्हायला लागते आणि ती घट झाल्यामुळे आपल्याला रजोनिवृत्तीच्या वाटचालीकडे आपला सुरुवात होते. त्याच्यामध्ये काही परिणाम हे होतात की त्या जे हार्मोन्स कमी होतात त्याचा परिणाम हृदयावरती होतो, रक्तवाहिन्यांवरती होतो, आणि त्याचे जर आपण काळजी व्यवस्थित घेतली नाही तर त्याचे प्रॉब्लेम्स आपल्याला पुढे जाऊन दिसून येतात. मग हाडांची ठिसूळता आपल्याला जास्तीत जास्त जाणवायला लागते, ऑस्टिओपोरोसिसकडे जातं. शिवाय त्याच्यामुळे होणारे परिणाम म्हणजे खालची जागा कोरडी व्हायला लागल्यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, मूत्रसंसर्ग, बेसिकली युरिन इन्फेक्शन्स. नंतर कंट्रोल पण जायला लागतो, लघवी होताना, हसताना किंवा आपण जोरात काही बोलत असू, प्रेशर आलं तर अचानक लघवीचे थेंब खालून जायला लागतात. नंतर अचानक वजन वाढतं, ओबेसिटी, हे होणारे परिणाम आहेत हार्मोन्स जेव्हा कमी होतात. आता जी लक्षणं दिसतात ती लक्षणं सर्वसाधारण स्त्रियांमध्ये काय दिसतात, जे मी आधीच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं पेरिमेनोपॉज, त्याच्यामध्ये अनियमित मासिक पाळी म्हणजे पाळी इरेग्युलर होते, दोन दोन महिने तीन तीन महिन्यांनी यायला लागते. नंतर हॉट फ्लशेस जे खूप महत्त्वाचं असतं, अचानक आपल्या शरीराचं टेम्परेचर खूप जास्त वाढतं कारण इस्ट्रोजन नावाचं हार्मोन असतं ते खूप कमी होतं. दिवसा किंवा रात्री जेव्हा इतर लोकांना घाम येत नाही त्यावेळेला आपल्याला खूप घाम यायला लागतो. झोपेचं आपलं तंत्र बिघडतं, झोप अजिबात लागत नाही. मूड स्विंग्स म्हणजे आपल्या सकाळी आपण अचानक उठल्यानंतर खूप चिडतो, शॉर्ट टेम्पर्डनेस, आपण नंतर आपण अचानक हसायला लागतो, अचानक दुःख होतं, हे मूड स्विंग्स होतात आपल्याला. अचानक वजन वाढतं जे आपल्याला समजत नाही की का वाढतंय, मग हार्मोन्स सगळ्या टेस्ट करणं गरजेचं असतं. पचनशक्ती कमी होते, तेही कारण असतं की ओबेसिटीकडे जाण्याचं. नंतर स्किन खूप ड्राय व्हायला लागते आणि त्यामुळे इचिंग चे प्रॉब्लेम्स आपल्याला चालू होतात, केस अचानक गळायला लागतात. नंतर छातीमध्ये धडधड व्हायला लागते, काही नॉर्मल जरी प्रसंग असेल तरीसुद्धा आपल्या छातीमध्ये धडधडून घाबरतो, माणूस घाबरायला लागतो. नंतर डोकेदुखी, मायग्रेन, हे प्रॉब्लेम्स होतात. नंतर खालचा योनिमार्ग जो असतो, योनिमार्गामध्ये खूप कोरडेपणा यायला लागतो, त्यामुळे नैसर्गिक जी सेक्शुअल इच्छा असते, संबंधांमध्ये जी इच्छा असते ती पण कमी व्हायला लागते. आणि नंतर हाडं ठिसूळ होणं हा एक महत्त्वाचा सिम्प्टम आहे, लक्षण आहे. नंतर हार्मोन्स कमी झाल्यामुळे प्रजनन क्षमता पण कमी होते. नंतर स्किन खूप लूज पडायला लागते, म्हणजे छातीची स्किन जसं ब्रेस्ट लूज पडायला लागतात, सॅगी व्हायला लागतात. हे बरीचशी लक्षणं आहेत जी आपल्याला स्त्रियांमध्ये दिसायला लागतात आणि जेव्हा ही लक्षणं दिसतात त्यावेळेला स्त्रीने जागरूक होऊन डॉक्टरांकडे जाणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये जे हॉट फ्लशेस आहेत की सकाळी अचानक गरम होतं, संध्याकाळी अचानक गरम होतं, तर त्यावेळेला आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे जी लक्षणं आहेत

0: आणि जे आपण इन्व्हेस्टिगेशन्स करायला पाहिजेत, म्हणजे ज्या चाचण्या महत्त्वाच्या असतात त्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत, आणि ज्या त्या रजोनिवृत्तीच्या संबंधामध्ये जे नवीन तंत्रज्ञान आहेत त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा। गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास।

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, रसायनांच्या अतिरेकी वापरामुळे आपल्या निसर्गामध्ये काय काय बदल होत आहेत, निसर्गाच्या कोणकोणत्या समीकरणांमध्ये कशाप्रकारे बदल होत आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका तनुजा परुळेकर मॅडम यांना. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो.
0: मॅडम, आज आम्हाला ग्रीन केमिस्ट्री ही जी काही नवीन संकल्पना आता आपल्याला ऐकायला येते याबद्दल थोडं समजून सांगा.
1: हरित केमिस्ट्री किंवा ग्रीन केमिस्ट्री म्हणजे अशा रासायनिक प्रक्रिया व उत्पादने ज्या घातक पदार्थांचा वापर आणि निर्मिती पूर्णपणे कमी करतात किंवा नष्ट करतात, याला शाश्वत रसायनशास्त्र असेही म्हणता येईल, म्हणजे सस्टेनेबल केमिस्ट्री. ह्याचा मुख्य उद्देश रासायनिक प्रक्रियेदरम्यान पर्यावरणाची हानी टाळणे आणि मानवी आरोग्य सुरक्षित ठेवणे. हरित रसायनशास्त्रात किमान प्रदूषणकारी व कमीत कमी टाकाऊ पदार्थ निर्माण करणारे रसायन तयार करण्याच्या पद्धती विकसित करतात. ह्यात उगमस्थानीच प्रदूषण कमी होते. हरित रसायनशास्त्र ही संकल्पना कार्बनी, अकार्बनी, वैश्लेषिक म्हणजे अॅनालिटिकल, भौतिक, फिजिकल आणि अभियांत्रिकी आणि जीवरसायनशास्त्र बायोकेमिस्ट्री या शाखांनाही लागू पडते. औषधे, रंगद्रव्ये, रंगलेप, खते, कीटकनाशके, प्लास्टिक्स व बहुवारिके म्हणजेच पॉलिमर्स ह्यांच्यासारख्या नव्याने तयार करण्यात आलेल्या द्रव्यांमुळे मानवी जीवन अधिक सुखकारक झालंय. मात्र अशा रासायनिक पदार्थांच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामुळे प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. कारण असे पदार्थ तयार होताना कारखान्यात त्यांच्याबरोबर अनेक घातक व टाकाऊ पदार्थही तयार होतात. या घातक व टाकाऊ पदार्थांमुळे जमीन, पाणी, वातावरण, काही प्रमाणात काही वनस्पती व खाद्यपदार्थ यांच्यातील प्रदूषणात वाढ झाली आहे. पॉल टी एनेस्टिस आणि जॉन सी वार्नर या दोघांनी 1998 साली हरित रसायनशास्त्राची 12 तत्वे किंवा सूत्र मांडली. त्यांच्यामुळे हरित रसायनशास्त्राच्या पद्धती अधिक विकसित करण्यासाठी प्रभावी वैचारिक चौकट उपलब्ध झाली. त्यांच्यातील काही महत्वाची वैशिष्ट्ये: प्रदूषण प्रतिबंध, रसायनाच्या निर्मिती प्रक्रियेत उगमस्थानीच प्रदूषण रोखणे हे ग्रीन केमिस्ट्रीचं मुख्य तत्व आहे. कमी टाकाऊ अपशिष्ट पदार्थ निर्मिती, कमीत कमी विषारी टाकाऊ पदार्थ निर्माण करणे. ऊर्जा कार्यक्षमता, रासायनिक प्रक्रियेत कमीत कमी ऊर्जेचा वापर करणे. पर्यायी संसाधने म्हणजे रिसोर्सेस, नूतनीकरणक्षम अक्षय ऊर्जा आणि सुरक्षित कच्च्या मालाचा वापर करणे. आता ह्यातल्या काही 2-3 पर्यायी हरित पद्धतींची इथे माहिती घेऊया. आयबुप्रोफेन हे पेनकिलर किंवा वेदनाशामक औषध 6 टप्प्यांच्या परंपरागत पद्धतीने तयार करताना त्याचा उतारा 40% असतो. उतारा म्हणजे यील्ड, म्हणजे 60% कच्चा माल वापरला न जाता त्याच्यापासून टाकाऊ उपपदार्थ तयार होतात. 1990 सालच्या हरित पद्धतीने हे औषध 3 टप्प्यात तयार होते व त्याचा उतारा 77-90% असतो. याचा अर्थ कमी वेळेत कमी ऊर्जा वापरून उत्पादनाचे प्रमाण वाढते. पॉलीलॅक्टिक आम्ल

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत मिस्टर अँड मिसेस अय्यर या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: विचारपूर्वक विषय निवडून चित्रपट करणारी देखणी अभिनेत्री म्हणजे अपर्णा सेन. ती निर्माती आणि दिग्दर्शक म्हणूनही चांगलेच गाजली. तिच्या चित्रपटांच्या कथा स्त्रीभोवती असतात, पण त्यातील स्त्री ही अगतिक किंवा बिच्चारी मुळीच असते. अत्यंत सूक्ष्म भावतरंग ती टिपते. फार मोठं स्टेटमेंट करायचा तिचा अट्टहास नसतो, तरी समाजातील विरोधाभास टिपायला ती मागे पुढे पाहत नाही. तिच्या चित्रपटातील परिसर सुंदर असतो, पण तिला जे मांडायचं आहे ते नुसतं पोशाखी किंवा दिखाऊ नसतं. तिचे बहुतेक चित्रपट हे तिने स्वतःच लिहिलेले असतात. कदाचित त्यामुळे देखील चित्रपटामध्ये शांतता देखील बोलकी असते. तिच्या चित्रपटाविषयी बोलणार आहे त्यात तिचं लेखन आणि दिग्दर्शन या दोन्हीचं कौशल्य स्पष्ट जाणवतं. साधी कथा, सशक्त आशय, जबरदस्त अभिनय, बोलकी देहबोली, क्वचित निःशब्दातूनही खूप सांगणारे संवाद, हे कसं काय ऐकत आहे. मिस्टर आणि मिसेस अय्यर या नितांत सुंदर चित्रपटाची कथा देखील साधी सरळ आहे, तरी प्रेक्षकांचं मन कसं जिंकून घेऊ शकते. मिस्टर आणि मिसेस अय्यर फिल्म आहे साधी बस प्रवासातली गोष्ट. मी मगाशी सांगितलंच, तसं झगमगीत सेट नाही, फॅन्सी कपडे पत नाही, पोटात खड्डा पडेल असा सस्पेन्स किंवा भडक नाट्य नाही, तरी कथा शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकाला खुर्चीला बांधून ठेवते. या प्रवासातून तिने समाजातील कठोर वास्तव कलात्मक रीतीने मांडलंय. पार्श्वभूमी आहे हिंदू मुस्लिम दंगे. एका गावात मुस्लिम वस्ती जाळण्याचा राग येऊन एक टोळकं जाळपोळ करत सुटतं. प्रवासाच्या पार्श्वभूमीवर जगामधली हिंसक दृश्य दिसतात. डॅनियल पर्सचे मारले जाणे, 9/11, गुजरात दंगे, इराक युद्ध आणि त्यामागे झाकीर हुसेनचा तबला स्थितीचं गांभीर्य तीव्र करतो. बसमध्ये दोन माणसं जवळजवळ बसलेली असतात. बस कलकत्त्याला जात असते. मीनाक्षी अय्यरचं काम कोकणा सेन शर्माने केलंय. ती आपल्या छोट्या मुलाला घेऊन बसलेली असते. तिच्या शेजारच्या तरुणाला राहुल बोसते काम राजा चौधरीला तिचे नातेवाईक सांगतात की तिच्याकडे लक्ष द्या. ती पक्की कट्टर तामिळ ब्राह्मण स्त्री असते. नावावरून तो कोण हे माहीत नसते आणि तशी गरजही नसते. तो अगदी सोफॅस्टिकेटेड तरुण असतो, वन्यजीव फोटोग्राफर असतो. प्रवासात दोघे कमीच बोलतात. ती त्याच्या हातून पाणी पिते. जरा वेळेने तिला कळते की तो मुस्लिम आहे. ती शहारते. जंगल येतं. काही हल्लेखोर बसवरे घुसतात. लोकांच्या धर्माची शहानिशा सुरू होते. म्हाताऱ्या जोडप्यातील पुरुषाला भोसकलं जातं. दरम्यान माणसं या दोघांच्या सीटजवळ येतात. जे प्रतिकार करतात त्यांच्या पॅन्ट खाली करून बघितलं जातं की हिंदू आहे की मुसलमान.

0: हल्लेखोर जवळ येताच ती मुलाला शेजारच्याच्या मांडीवर देते आणि दंगेखोरांना सांगते, मिस्टर अँड मिसेस अय्यर. रात्री ती बस एका ठिकाणी थांबते. हल्लेखोरांची भीती आणि गोंधळ बसच्या बाहेर सुरूच असतो. तो तिला सांभाळत असतो, बाळाला कवटाळत असतो. उजाडता उजाडता तो बाळाचे आणि तिचे खूप सुंदर फोटो काढतो. दोघात एक अबोल बंध निर्माण होतो. अर्थात तो त्या साऱ्या घटनेचाच परिपाक असतो. अखेर वास्तव स्वीकारणं अपरिहार्य असतं. कलकत्त्याला तिचा नवरा म्हणजे खरा अय्यर आलेला असतो. त्याला ती राजाची खरी ओळख करून देते, जहांगीर चौधरी म्हणून. आणि तिच्या मनातील धार्मिक कोलाहल शांत होतो. माणुसकीची संवेदना प्रभावी ठरते आणि ती आपल्या पतीबरोबर घरी जाते. बस एवढीच कथा, पण मनाचा ठाव घेणारी.
1: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला मिस्टर अँड मिसेस अय्यर या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती। मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर। तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या। आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। 7:07 होत आहेत, प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील आकाशवाणी पुणे केंद्रावरून, आम्ही सहक्षेपित करू।

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय?
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी।
1: अग अक्की, काय सांगत होतीस ग तू?
2: आता ग बाया, रामायण सांगून झालं म्हणून रामाची सीता कोण काय? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
1: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली।
2: पाणी उकळून शान ठेव।
1: काय पण तुझं शानपण, मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
2: अगं मग गार करून का?

0: गिनास आणि तेन हाय जमलं तर राजच्याला पाण्या तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी.
1: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
0: रेडोने सांगितलं मला. बर का कस वागावं, कस राहावं, दुखण्याला लांब कस ठेवावं, समज त्यो शिकवतोय ना.
1: वाके रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ.
2: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी.
3: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
4: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
3: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी प्यावं.
4: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
3: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
4: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.

आकाशवाणी पुणे, मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली. बंडखोरीमुळे गुरुवार नंतरच चित्र स्पष्ट होणार. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी. ई बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेत पुण्याची आरोही देशपांडे मुलींमध्ये पहिली. आता सविस्तर बातम्या. राज्य विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. महायुतीच्या जागा वाटपामध्ये पुण्यातील विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली असून विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे या दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी अर्ज दाखल केला. नाशिकमध्ये महायुतीतर्फे शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी उमेदवारी अर्ज भरला. महाविकास आघाडीतर्फे मात्र कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. मात्र भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. जिल्ह्यात 9 उमेदवारांनी 14 अर्ज भरले आहेत. सोलापूर जिल्ह्यात महायुतीतर्फे भाजपाचे राजेंद्र राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अहिल्यानगर विधान परिषद मतदारसंघात भाजपाचे प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. विधान परिषदेच्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांनी महायुतीतर्फे उमेदवारी अर्ज भरला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुरेंद्रनाथ माने यांनी उमेदवारी अर्ज भरला. या मतदारसंघात 4 जणांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ठाणे मतदारसंघासाठी शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. भंडारा गोंदिया मतदारसंघासाठी महायुतीकडून भाजपाचे अविनाश ब्राह्मणकर यांनी तर काँग्रेसकडून प्रफुल्ल अग्रवाल आणि दिलीप बनसोड यांनी अर्ज दाखल केले. वर्धा गडचिरोली चंद्रपूर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या शैलेश अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघासाठी महायुतीकडून सुहास शिरसाट यांनी तर महाविकास आघाडीकडून देवयानी पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात समीर सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. दरम्यान महायुतीचे सर्व 17 उमेदवार विजयी होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केला आहे. आज अर्जांची छाननी होणार असून 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना काल जारी करण्यात आली. येत्या 8 जूनपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. 18 जूनला मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. या 24 जागांमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेचा समावेश आहे. विकसित महाराष्ट्र संकल्पनेअंतर्गत 2047 एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रुपांतरित करायचा आहे. या अनुषंगानं बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0: दिले आहेत. या संदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. राज्य शासनाच्या विद्यमान ई वाहन धोरणाअंतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ई बसेसचा वापर वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. या धोरणानुसार 1500 ई बसेसना बसच्या किमतीच्या 10% किंवा कमाल 20 लाख रुपये इतकं अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेतून विविध कारणांमुळे 80 लाखांहून अधिक लाभार्थ्यांची नावं वगळण्यात आली आहेत. 2.5 लाखापेक्षा अधिक उत्पन्न, ई केवायसीची अनुपलब्धता, कुटुंबातल्या सदस्यांच्या नावे वाहन, इतर सरकारी योजनांचा लाभ यांसारख्या कारणांमुळे ही नावं वगळल्याचं राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं. ज्या अर्जदारांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, ज्या लाभार्थ्यांच्या नावावर वाहन नोंदणी नाही आणि तरीही योजनेचा लाभ स्थगित झाला आहे, किंवा ज्या लाभार्थ्यांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह इतरही योजनांचा लाभ स्थगित झाला आहे, त्यांनी तातडीने याबाबत महिला आणि बालविकास विभागाशी संपर्क साधावा. या सर्व प्रकरणांची विभागाकडून पुन्हा पडताळणी करण्यात येईल, असं आश्वासनही तटकरे यांनी दिलं आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात IIT प्रवेशासाठीच्या JEE अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. या परीक्षेत 56,880 विद्यार्थी यशस्वी झाले असून यामध्ये 46,773 विद्यार्थ्यांचा आणि 10,107 विद्यार्थिनींचा समावेश आहे. दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला. विद्यार्थिनींमध्ये पुण्याची आरोही देशपांडे पहिली आली आहे. तिने परीक्षा दिल्ली विभागातून दिली होती. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77 क्रमांकावर आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पालघर जिल्हा म्हटलं की बहाडोलीची प्रसिद्ध काळी जांभळं डोळ्यासमोर येतात. मात्र आता मोखाड्याच्या डोंगर रांगांमध्ये थेट थायलंडमधून आलेलं पांढरं जांभूळ पिकवलं जात आहे आणि हा अनोखा प्रयोग करून दाखवलाय एका PhD धारक तरुणाने. मोठ्या पगाराच्या नोकरीचा मार्ग सोडून आपल्या शिक्षणाचा उपयोग शेतीसाठी करणाऱ्या डॉ सुमित ढाक यांची ही प्रेरणादायी कहाणी.
1: कृषी अभियांत्रिकेमध्ये BTech, MTech आणि मृदा संधारण विषयात PhD केलेले डॉक्टर सुमित धाक यांनी थेट थायलंडमधील वाईट जांभूळ मोखाड्याच्या मातीत फुलवलं आहे. मोठ्या पगाराच्या नोकरीची संधी असतानाही त्यांनी शेतीची वाट निवडली. विशेष म्हणजे त्यांच्या संशोधन प्रबंधाचा जर्मन भाषेत अनुवाद करण्यात आला आहे. एवढं उच्च शिक्षण असूनही त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग ग्रामीण आणि आदिवासी भागातील शेतीसाठी करण्याचा निर्णय घेतला. मोखाड्यासारख्या डोंगराळ भागात त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, ड्रीप इरिगेशन आणि वैज्ञानिक शेती पद्धतीचा वापर करून थायलंडच्या पांढऱ्या जांभळाची यशस्वी लागवड केली आहे. कमी पाण्यात वाढणारे आणि बाजारात चांगली मागणी असलेले हे फळ आता शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा नवा पर्याय ठरत आहे. डॉक्टर सुमित धाक यांचा हा प्रयोग आता अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शिक्षण आणि शेतीची सांगड घातली तर मातीतूनही सोनं उगवू शकतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पालघरहून नीता चौरे.
0: व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे, मात्र घरगुती वापरासाठीच्या गॅस सिलेंडरच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा व्यावसायिक सिलेंडरचा दर 43 रुपयांनी तर 5 किलोच्या सिलेंडरचा दर 11 रुपयांनी वाढला आहे. नीट UG परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी दिल्ली न्यायालयानं 3 आरोपींना येत्या 15 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यातील लातूरचे डॉ मनोज शिरोरे यांच्यावर 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राचे प्रश्न पुरवल्याचा तर पुण्यातील शिक्षिका मनीषा हवालदार यांनी अन्य एक आरोपी तेजस शहा याला भौतिकशास्त्राचे प्रश्न पुरवल्याचा आरोप CBI गुन्हा दाखल करताना नोंदवला आहे. दरम्यान नीटची फेरपरीक्षा सध्याच्या लेखी स्वरूपाऐवजी संगणकावर घ्यावी अशी मागणी करणारी याचिका काल सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. पुणे जिल्ह्यात राजगड तालुक्यातल्या खानापूर ते पांचेत मार्गावरचा पांचेत वसाहतीजवळचा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा पूल संरचनात्मकदृष्ट्या अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याचं आढळल्यानंतर तो सर्व प्रकारच्या जड आणि हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केल्याचा आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जारी केला. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिव देहावर काल मुंबईत शासकीय इतमामात अंत्य

0: संस्कार करण्यात आले. रविवारी रात्री मुंबईतल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. लातूर शहरात काल वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. गेल्या 2 दिवसांपासून होत असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात गारवा निर्माण झाला आहे. हवामान. राज्याच्या सर्वच भागात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली. बंडखोरीमुळे गुरुवार नंतरच चित्र स्पष्ट होणार. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी. ई बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि IIT प्रवेशासाठीच्या JEE अॅडव्हान्स परीक्षेत पुण्याची आरोही देशपांडे मुलींमध्ये पहिली. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही. आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
2: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
1: मुलांना खेळायला बागारायच्या नाहीत.
3: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
2: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा. कापडी पिशवी सोबत ठेवा.
1: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
3: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
1: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.
4: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं, वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणी.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: हे कार्यक्रम आपण ऐकत आहोत प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर. 7:23 होत आहेत. दिनविशेष श्रोते हो, ज्या माध्यमातून आपण हे कार्यक्रम ऐकत आहोत तो रेडिओ, त्या रेडिओचं पेटंट मार्कोनी यांनी घेतलं दिनांक 2 जून 1896 या दिवशी. ज्येष्ठ अभिनेते आनंद अभ्यंकर यांचा आज जन्मदिवस. 2 जून 1963 या दिवशी त्यांचा जन्म झाला. ज्येष्ठ गायक, गीतकार, वादक, संगीत संयोजक आणि संगीतकार इलय राजा यांचा जन्म 2 जून 1943. ज्येष्ठ अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि द ग्रेटेस्ट शो मॅन या उपाधीनं सन्मानित झालेले राज कपूर यांचं निधन झालं दिनांक 2 जून 1988 या दिवशी. आपण ऐकत होतो दिनविशेष.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी.

0: आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
1: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे,
0: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्ली पासून दिल्ली.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोकेमान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोकेमान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. एक मनामध्ये एक प्रश्न येतो की समजा पेशंटला ज्याला कॅन्सर, मुख कॅन्सर झालेला आहे, त्या पेशंटला सध्या बघतो आपण बऱ्याच जणांना बीपीचा त्रास आहे, डायबिटीसचा त्रास आहे, तर हे कुठे आडवे येतात का जर त्या पेशंटला हे त्रास असतील तर काय अफेक्ट होता?
1: इंडियामध्ये एव्हरी थर्ड इंडिव्हिज्युअल इज इदर सफरिंग फ्रॉम डायबिटीज ऑर हायपरटेन्शन, अँड एस्पेशली जे कॅन्सरचे पेशंट असतात त्यामध्ये जास्त इन्सिडन्स आहे. डेफिनेटली एक इम्पॅक्ट पडतो कॅन्सर ट्रीटमेंटवर, कॅन्सर ग्रोथवर इम्पॅक्ट पडतो असं काही एव्हिडन्स नाही, पण कॅन्सर ट्रीटमेंटवर तो इम्पॅक्ट पडतो. कारण की सर्जरी आहे, किमो आहे, रेडिएशन आहे, हे एक हिट आहे बॉडीला. जर बॉडी स्वस्त नसली तर बॉडी पडणार खाली. तर त्यामुळे काय, त्यांना ऑप्टिमाइज, फॉर एक्झाम्पल तुमची शुगर 400 आहे तर आपण लवकरात लवकर काल ऑपरेशन करू शकत नाही, त्याला आपण ऑप्टिमाइज करतो म्हणजे नॉर्मल करतो, आणि त्यानंतर आपण सर्जरी किंवा रेडिएशन किंवा किमो करतो. तो वेळ आपल्याला थांबावा लागतो. तर हा, तर आपण कोणतेही ट्रीटमेंट, कॅन्सर प्रिव्हेल्स ओव्हर एनी अदर कंडिशन, कारण की कॅन्सर एक सेमी इमर्जन्सी आहे, कॅन्सर पसरतो. त्यामुळे जर तुम्ही डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा हार्टची बिमारी असली, पहिले कॅन्सर ट्रीटमेंट होतं, त्यानंतर दुसरी ट्रीटमेंट होणार.
0: अच्छा, केमो बद्दल काय सांगा सर? सगळे घाबरतात केमोला, खूप पेनफुल आहे, तर खरंच एवढे पेन होतात? आणि एक भीती केमोची दुसरी पण आहे की सगळे आपले केस जातात, तर काय सांगाल तुम्ही?
1: आपल्याकडे खूप सेलिब्रिटी आहे त्यांना केमो लागलेला आहे, तुम्हाला कळणार पण नाही. कारण की हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते रिव्हर्सेबल आहे. प्रॉब्लेम्स आहे, मी एक्सेप्ट करतो. बाळं जातात, आपला वीकनेस येतो, आपला ताप येतो, अँड एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. पण हे सगळे जर त्यावेळी आपण बरोबर लक्ष दिला तर हे सगळे प्रॉब्लेम रिव्हर्सेबल आहेत, कोणतेही परमनंट नाही आहे. एक दोन मध्ये तुम्हाला परत नॉर्मल तुम्हाला लाईफ जेता येणार. ओरल कॅन्सरमध्ये किमो फार लवकर लागत नाही. डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट सर्जरी असते, त्यानंतर रेडिएशन असतो. जर ऍडव्हान्स बिमारी आहे तर आपण किमो त्याला ऍड करतो. जर बिमारी पूर्णपणे ठीक होत नसेल त्यावेळी आपण किमो घेतो. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही विचारला की लोकांची बाळ जातात एक्सेट्रा, त्यानंतर नवीन टेक्नॉलॉजी आली आहे स्कॅल्प कुलिंग. त्यामध्ये आपण स्कॅल्प मशीन येते, ती स्कॅल्प आपली कूल करते, त्यांनी हेअर रिव्हर्सल किंवा हेअर ग्रोथ लवकर लवकर बरी होते.
0: अच्छा डॉक्टर, मला सांगा की सर्जरी बद्दल आता तुम्ही सांगत होतात, तर सर्जरी ही कधी करायला लागते, म्हणजे कोणत्या स्टेजला तुम्ही सर्जरीचा निर्णय घेता?
1: कॅन्सर जर तोंडामध्ये आढळलं तर बेस्ट

0: ऑपरेटिव्ह सर्जरी.
1: अच्छा.
0: मी पेशंट सांगतो की सर्जरी हे T20 आहे. 2020 वन डे मॅच असते, 2020 असते वन डे टेस्ट असतो. 2020 म्हणजे काय, सर्जरी केली, 3-4 दिवस हॉस्पिटल तुम्ही ऍडमिट झाले आणि त्यानंतर तुम्ही बरे झाले, बस संपलं गोष्ट.
1: इतकं सोपं
0: होऊ शकतो जर अर्ली स्टेज आहे तर. जर ऍडव्हान्स स्टेज आहे तुम्हाला रेडिएशन लगेच घ्यावं लागणार, तर रेडिएशन ट्रीटमेंट चालते 2-2.5 महिने, किमो चालतो 2-2.5 महिने, तर तो टेस्ट मॅच आहे. रोज आपल्याला ट्रीटमेंट घ्यायचे, रोज त्याचे प्रॉब्लेम्स फेस करायचे आहेत आणि त्याचा रिव्हर्स व्हायला अजून वेळ लागतो. पण सर्जरीमध्ये काय असतो, वन शॉट आहे. सर्जरी केली, बिमारी बाहेर काढली, आपण 15-20 दिवस तुम्हाला लागणार की तुम्हाला डिफरंट वाटतोय, तुम्हाला बोलायला होत नाही, तुम्हाला बाहेरून खराब दिसतोय, पण एक वेळा तुम्हाला ठीक होऊन जाईल.
1: मला याच प्रश्नावरती यायचं आहे डॉक्टर. तुम्ही आता सांगितलं की सर्जरी केल्यानंतर आपण जनरली असं बघतो की एक साईड अशी लोकांची आत गेलेली असते, तर सर्जरीमध्ये तुम्ही आतला कोणता पोर्शन काढून टाकता, आणखीन मग तुम्हाला म्हणजे नॉर्मल तो पेशंट दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जनची गरज लागते का, किंवा प्लास्टिक सर्जरी होऊ शकते का त्या पोर्शनला?
0: मी तुम्हाला हे आन्सर देणार, पण त्या आधी मी सांगतो की हेड अँड नेक सर्जन इज ओनली 5% ऑफ ट्रीटमेंट.
1: अच्छा.
0: ट्रीटमेंट स्टार्ट फ्रॉम प्रिव्हेंशन. आशा वर्कर्स, डेंटिस्ट हे प्रिव्हेंट करतात कॅन्सरला, तंबाखू नाही खायचं किंवा तर लवकरात लवकर डायग्नोस करून, त्यानंतर एकदा बायोप्सी केली तर सर्जनचा रोल पुढे येतो. बायोप्सी जाते पॅथॉलॉजी करे, पॅथॉलॉजिस्टचा रोल पुढे येतो. सिटी स्कॅन झालं तर रेडिओचा रोल पुढे येतो. त्यानंतर आपण सर्जरी करतो, सर्जन मी आहे सर्जरी करतो, पण सर्जरीच्या आधी अनेस्थेटिस्ट असतात, ते तुम्हाला भूल देतात, त्यांचा रोल असतो. ओटी मॅनेजर असतात, ओटीचे लोक असतात, सिस्टर असते, हॉस्पिटल सिस्टर असते. त्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर वॉर्डमध्ये लोक असतात जे तुम्हाला सांभाळतात, तुमचे लोक सोशल लोक असतात सांभाळतात, घरी लोक असतात ते तुम्हाला सांभाळतात. त्यानंतर डेंटिस्ट असते तुम्हाला परत दात देतात, एक्सरसाइज करण्यासाठी फिजिओथेरपिस्ट असतात, स्वॉलनसाठी स्वॉलन थेरपी असतात. तर एक जर तुम्ही नंबर काउंट केला, 21 लोक असतात पूर्ण ट्रीटमेंट मध्ये.
1: अच्छा.
0: मी फक्त 5% आहे. आणि ऑफकोर्स देव, कारण की काय असतं ना, की जर अर्ली कॅन्सर आपल्याला आढळलं आणि आपण ट्रीटमेंट केलं, तुम्हाला कळणार पण नाही की सर्जरी आपण केलेली आहे. फेस मध्ये दिसणार पण आणखी. आता मिनिमल ऍक्सेस असं नवीन टेक्नॉलॉजी, मिनिमल ऍक्सेस म्हणजे कमीत कमी इन्सर्शन द्यायचं. आधी असं स्टेटमेंट होतं की जितकं मोठं कट इन्सर्शन आपण सांगतो तितका मोठा सर्जन, आता आहे जितका छोटा कट तितका मोठा सर्जन. तर आता काय असतं, फक्त एक लाईन गळ्यामध्ये असतं, त्यामध्ये आपण पूर्ण तोंडाचं ऑपरेशन पण करू शकतो. फेस वर पण स्कार येत नाही, फक्त गळ्यामध्ये स्कार येतं, त्यानेच आपण जबड्याचं ऑपरेशन करतो किंवा तोंडाचं ऑपरेशन करतो आणि गळ्याचं ऑपरेशन करतो आणि बाहेर येतो.
1: म्हणजे आता जे अगोदर आपण चित्र बघायचं की हा एखादा पोर्शन ज्या साईडचं ऑपरेशन केलं तो आतमध्ये गेलेला असायचं, ते आता बघायला नाही मिळत.
0: कमी मी एकदम तुम्हाला नाही सांगणार, कारण की जर पूर्ण जबडा काढला आपण आणि पायाची हड्डी त्याचा वर रिकन्स्ट्रक्शन नाही केलं, तो प्रकार होऊ शकतो. आता काय करतो आपण, फॉर एक्झाम्पल आपण हा इथे बिमारी आहे तोंडामध्ये आणि हा जबडा आपल्याला काढावा लागला, पायाची हड्डी असते ती आपण वर लावतो, प्लेटिंग करतो, त्यामध्ये इम्प्लांट लावतो. तर ते जर आपण हड्डी लावली तर तो असं धसलेला असत नाही, पण आधी ते आपण हड्डी आपण त्याचं टेक्नॉलॉजी नव्हती, त्यामध्ये आपण छातीचा मास लावायचा, त्यामुळे तो आत
1: गेलेला दिसायचा. नक्कीच डॉक्टर, तुमच्याकडून एकदा पेशंट सर्जरी करून गेल्यानंतर त्याची लाईफस्टाईल कशी असायला हवी, त्यांनी काय काळजी घ्यायची?
0: सर्वात इम्पॉर्टंट आहे की जर तुम्ही इनिशियली तंबाखू खाल्लाय किंवा सिगरेट पिलं तर ते डेफिनेटली स्टॉप करायचं. निकोटीन इज अ पार्ट ऑफ टोबॅको विच इज ॲज अडिक्टिव्ह ॲज कोकेन. आपण आहार घेतो, प्रोटीन हाय असला पाहिजे, फायबर्स हाय असले पाहिजे, मल्टीव्हिटॅमिन चांगले आपण घेतलेले पाहिजे, तर आपल्याला न्यूट्रिशनवर फार स्ट्रेस द्यायचं आहे. आपली इम्युनिटी चांगली ठेवायची,
1: प्रतिकारशक्ती
0: फार चांगली व्हायला हवं. कारण की आता हे जे नवीन ट्रीटमेंट आहे इम्युनोथेरपी, हे काय
1: आहे?
0: इम्युनोथेरपी इज नथिंग बट गिविंग पॉवर्स टू युअर इम्युन सिस्टम. म्हणजे तुमची इम्युनिटी आहे त्याला आपण मोठी करतो आणि ते कॅन्सरच्या अगेन्स्ट काम करतो. तर तो प्रकारची शक्ती आपल्या इम्युनिटीमध्ये असते. तर इम्युनिटी, गुड न्यूट्रिशन, बॅड हॅबिट स्टॉप करायची, गुड लाईफस्टाईल, गुड स्लीप, गुड एक्सरसाइज, हे सगळे नवरत्न आहे चांगले हेल्थसाठी
1: डॉक्टर. पण अशा पेशंट्सना डॉक्टर, एकदा तो तुमच्याकडून बरा होऊन गेला की गेला असं नाही ना, फॉलोअपची तर गरज लागतच असेल.

0: असं म्हणतात की एकदा कॅन्सर होऊन गेला की पुन्हा कुठेतरी तो कॅन्सरच्या पेशी लपून बसलेल्या असतात आणि आपली प्रतिकार शक्ती कमी झाली की त्या पेशी डोकं वर काढतात आणि पुन्हा तो त्या म्हणजे कॅन्सर दुसऱ्या भागाची व्हायची शक्यता असते. तर यात कितपत तथ्य आहे आणि काय नेमकं फॉलोअपची गरज आहे का?
1: ऍब्सोल्युटली करेक्ट. आणि हे भारता जे पॉप्युलेशन आहे त्यामध्ये नाही आहे. त्याला आपण वर्ड सांगतो कॉम्प्लायन्स. कॉम्प्लायन्स म्हणजे त्यांना सांगितलं की दर 3 महिने यायचं आहे तर ती कधी येत नाही. ते 6 महिन्याने 1 वर्षानंतर येणार किंवा बिमारी परत आली तरच येणार. आणि हे तुम्ही फार इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारलं की का फॉलोअप. ट्रीटमेंट झाली, एक्झाम्पल आपण अपेंडिक्स काढलं तर परत आपण त्या सर्जनकडे जात नाही परत दाखवायला 3-3 महिन्यामध्ये. का जातो? कारण की बिमारी परत येण्याची शक्यता असते. फर्स्ट 2 इयर्स असतात ते गोल्डन 2 इयर्स असतात. त्यामध्ये बिमारी परत आली 90% बिमारी त्यामध्येच परत येते. आणि जर आपल्याला ते एकदम लवकरात लवकर कळलं त्याला परत आपण ट्रीटमेंट करू शकतो. पण जे आपण डिले केलं आणि ते स्टेज वाढलं तर परत ट्रीटमेंट करता येणार नाही. आणि जे पण आपण तंबाखू किंवा सिगरेट किंवा बीडी किंवा रिकन अल्कोहोल जे पण खाल्लं असेल ते फक्त एका जगामध्ये त्रास देत नाही आपल्याला. भले कॅन्सर एका जगामध्ये आलाय पण तो इफेक्ट पूर्ण तोंडामध्ये घशामध्ये आणि स्वरांतरामध्ये आणि लंग्सवर करतो. त्यामुळे ही जी रूट आहे तिथे कुठेही पण कॅन्सर येऊ शकतो. त्यामुळे दर 3-3 महिन्यामध्ये आपल्याला फॉलोअप करावा लागतो आणि 2 वर्ष तुमचे गेले चान्सेस कॅन्सर परत त्याचे कमी होतात.
0: श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:39 झाली आहेत. आता ऐकूया ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोत्यांनो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्यासोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
3: श्रोत्यांनो नमस्कार.
2: विक्रम, आजची केस आहे, यांचं वय आहे 31 वर्ष, प्रिया असं नाव समजूयात. उंची 167 सेंटीमीटर आणि तुझ्याकडे एनरोल केलं तेव्हा वजन आहे 89 किलो. आता यांना त्रास म्हणजे कॉन्स्टिपेशनचा त्रास होता आणि रेग्युलर पिरियड झाले होते या लहान वयातच. काय केस होती?
3: प्रिया मॅडमची केस सांगतो. प्रिया मॅडमची केस म्हणजे जसं तू म्हणलीस तसं 167 सेंटीमीटर ज्या उंचीला 89 किलो हे वजन निश्चितच खूप जास्त होतं. आता वजन वाढण्याचं मेन कारण म्हणजे हे पोस्ट प्रेग्नन्सी वाढलेलं वजन होतं. आता प्रेग्नन्सी झाली, प्रेग्नन्सी व्यवस्थित झाली, नॉर्मल झाली, सिझेरियन झाली, पण बाकी काही इश्यूज नव्हते प्रेग्नन्सीमध्ये. आणि ते झाल्यानंतर 3-4 महिने पिरियड झाले नाही, जे सुद्धा इट्स क्वाईट कॉमन. आणि त्यानंतर पिरियड यायला लागले पण ते इरेग्युलर होते. आणि त्याच्यानंतर एक वर्षभर झालं, आपल्याकडे जॉईन जेव्हा त्यांनी केलं तेव्हा 1 वर्ष होऊन गेलं होतं, तरी सुद्धा पिरियड्स काही रेग्युलर झाले नव्हते. आणि या 1 वर्षाच्या कालावधीत परत 4-5 किलो वजन वाढलं होतं, कारण डिलिव्हरी झाली तेव्हा मॅडमचं वजन साधारण 83-84 होतं आणि आता 89 ला पोहोचलं होतं. डिलिव्हरी झाल्यानंतर 1 वर्षात ही वजनाची वाढ होती. आणि मेन त्यांना रिसेंटली जाणवायला लागलेला प्रॉब्लेम आपल्याकडे जॉईन करायच्या आधी तो म्हणजे कॉन्स्टिपेशनचा. तर अशी बेसिकली त्यांची सिच्युएशन होती. आणि मग मी त्यांची जेव्हा लाईफस्टाईल अनालाइज करायला चालू केली तेव्हा काही गोष्टी समोर आल्या. आता जेव्हा आपल्या शरीरामध्ये कसं असतं, जो कुठला प्रॉब्लेम असतो त्याला काही ना काहीतरी एक रूट कॉज असतो. आणि मी नेहमी प्रत्येक क्लायंटच्या प्रॉब्लेमच्या मागचे रूट कॉज हे शोधण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्या पद्धतीने मी त्यांना कन्सल्टेशन करतो.
2: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 9011135000 9011135000 90111. सो विक्रम, तू सांगतोय प्रिया मॅडमांच्या केस बद्दल आणि तू म्हणालास तसं की इरेग्युलर पिरियड झाले होते आणि मग त्यांची लाईफस्टाईल तू अनालाइज केलीस, सो काय कळलं?
3: सो आता पहिली गोष्ट मी त्यांना सांगितलं की म्हणलं मॅडम इरेग्युलर पिरियड आहेत, कुठे ना कुठेतरी तुमच्या शरीरामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स हा आहे आणि वजन प्रचंड स्पीडनी वाढत होतं, बॉडी फॅट पर्सेंटेज पण जास्त होतं. आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स हा थोड्याफार प्रमाणामध्ये प्रेग्नन्सी नंतर येतो आणि तो राहतोच, पण तो एक्सरसाइज आणि जर का लाईफस्टाईल पटकन सुधारली तर तो हॉर्मोनल इम्बॅलन्स जो काय झालेला असतो निघून जातो. दुसरी गोष्ट, जेव्हा मॅडम म्हणल्या मला की कॉन्स्टिपेशन आहे तेव्हा 2-3 त्यांना प्रश्न विचारले. पहिली गोष्ट म्हणजे मॅडम म्हणलं लघवीला पिवळी होते का? लघवीला पिवळी होते याचा अर्थ पाणी कमी पडतंय. तर त्या म्हणल्या हो. मग मी त्यांना सांगितलं की तुम्हाला हायड्रेशन वाढवायला पाहिजे, तुम्हाला पाणी कमी पडतंय. त्यांना एक म्हणलं की म्हणलं झोप खराब आहे का? तर झोप खराब नव्हती पण कमी पडत होती, म्हणजे रात्री 11-11:30 होत होते झोपायला आणि सकाळी 6 वाजता उठायला लागत होतं, त्यामुळे झोप कमीच पडत होती. आणि झोप कमी पडली की 100% ऍसिडिटी, कॉन्स्टिपेशन किंवा इनडायजेशनचे प्रॉब्लेम होतात. तिसरी गोष्ट त्यांना विचारली म्हणलं भरभर खायची सवय आहे का? म्हणजे 5 मिनिटात जेवण संपतं, 10 मिनिटात जेवण संपतं, इतकी भरभर खायची सवय आहे का? म्हणलं ती देखील आहे. तर मग मी त्यांना सांगितलं म्हणलं कॉन्स्टिपेशन ह्या 3 जे तुमचे इश्यूज आहेत हा त्याचा गोळा बेरीज, म्हणजे ती कॉन्स्टिपेशन मध्ये त्याचं रूपांतर झालंय. सगळं त्यांना पटलं, एक्सरसाइज डाएट सगळं व्यवस्थित लिहून दिलं, फॉलो करायला चालू केल्यानंतर पहिल्या महिन्यात 3 किलो वजन कमी झालं. कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम हा लिटरली पहिल्या 7-8 दिवसात निघून गेला आणि पहिल्या 3 महिन्यांनी त्यांचे पिरियड्स ही काइंड ऑफ रेग्युलर यायला लागले. आणि मग 4-5 महिन्यानंतर लिटरली एक्झॅक्टली डेट वरती पिरियड आता त्यांचे येतात. अजून ऑफकोर्स त्यांचा प्रोग्राम चालू आहे प्रिया मॅडमचा, पण त्यांचा रिझल्ट आतापर्यंतचा बघितला

0: आपल्याकडे जॉईन करून 6 महिने झाले.
1: हो
0: 6 महिन्यात आज त्यांचं 16 किलोनी वजन कमी झालंय.
1: ग्रेट.
0: 89 वरनं 73 वरती आलेले आहेत. 3-4 किलो अजून कमी व्हायची गरज आहे. बॉडी फॅट पर्सेंटेज देखील 30 खालती आलेलं आहे, जे 38 होतं.
1: अच्छा.
0: आणि मेन म्हणजे पिरियड्सचा प्रॉब्लेम गेला आणि हा जो कॉन्स्टिपेशनचा इश्यू होता हाही गेला. वजनही छान पद्धतीने कमी होत आहे आणि होपफुली माझ्या मते अजून 2 ते 3 महिन्यांमध्ये त्यांचं लग्नाआधी जे वजन होतं 65-67 तिथपर्यंत त्यांचं वजन यायला हरकत नाही.
1: या रिझल्ट बरोबरच आज वेळ झाली इथं थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011-325-00 9011-325-00 90-111-32-500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्या सुद्धा. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: विक्रम्स फिटनेस या प्रायोजित कार्यक्रमानंतर ऐकूया आणखी एक ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम, अनुरूप विवाह संस्था.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, अनुरूपच्या मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर आज आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार गौरीताई.
6: नमस्कार.
5: गौरीताई, अनुरूपचे थेट भेट कार्यक्रम हे दरवर्षी होत असतात आणि यावर्षी सुद्धा US मध्ये हा कार्यक्रम होणार आहे, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय, काय सांगाल?
6: नक्की. साधारणपणे गेली जवळपास 12-13 वर्ष 2014 पासून आम्ही US मध्ये हे थेट भेट कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतो. यावर्षीचा पहिला थेट भेट कार्यक्रम आम्ही 14 जूनला कॅलिफोर्नियामध्ये आयोजित केलाय आणि या कार्यक्रमाला फक्त वधूवर असतात, मुलं मुली असतात, पालक नसतात, त्यामुळे त्यांना खूप मोकळेपणाने एकमेकांशी गप्पा मारायला चान्स मिळतो, मोकळेपणा असतो या सगळ्यामध्ये आणि हे दरवर्षीच होत असतात आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो.
5: हा प्रतिसाद तर आम्हाला माहिती आहे कारण बऱ्याचदा आम्ही हे ऐकलेलं आहे, पण जे पहिल्यांदा ऐकतायत किंवा जे नवीन लोक आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार की हा थेट भेट कार्यक्रमाचा उद्देश काय आहे आणि तो इथे कशा पद्धतीने सफल होतो?
6: बरेचदा काय होतं की आपण वेबसाईट वरती किंवा ऍप मध्ये आपण कुठली एखाद्या व्यक्तीची माहिती वाचली किंवा फोटो पाहिले तरी लग्न ही गोष्ट अशी आहे ना की जी मला असं वाटतं आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर आपल्याला एक वेगळा इमेज आपल्या मनामध्ये तयार होते, तर त्यासाठी हा थेट भेट कार्यक्रमांचा खूप चांगला उपयोग होतो.
5: गौरीताई, मग हा जो कार्यक्रम आहे थेट भेटचा हा फक्त कॅलिफोर्नियामध्येच होणार आहे की अजून कुठे होणार आहे?
6: न्यूयॉर्कला पण घ्यायचा आमचा विचार आहे, तर त्याची तयारी आमची चालू आहे. आणि या थेट भेट कार्यक्रमामध्ये प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलगी ही प्रत्येक मुलाला समोरासमोर भेटून गप्पा मारून त्यांच्या मनातल्या शंका हे सगळं विचारू शकतात.
5: अरे वा, याबद्दल आपण अजूनही बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. वेबसाईट www.anurupviwah.com. गौरीताई, आता सध्या जी युद्धाची पार्श्वभूमी आहे त्यामुळे व्हिसा मिळण्यामध्ये सुद्धा खूप अडचणी येत आहेत, मग अशा वेळेला जे मुलं मुली तिथे US मध्ये थेट भेट कार्यक्रमासाठी उपस्थित राहू इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल?
6: ही आताची परिस्थिती खूपच अवघड होऊन चाललेली आहे आणि त्यामुळे जी मुलं मुली US मध्ये आहेत तर हा व्हिसाचा जो इश्यू आहे तर त्याच्यासाठी कसं आहे की आपल्या इथनं भारतातनं तिकडे जाणं हे आता जरा अवघड वाटतंय मला, कारण व्हिसा प्रॉब्लेम्स आहेतच, त्यामुळे तिथे असणाऱ्या मुलामुलींनी एकत्र भेटून आपापसात लग्न जमवणं हे आत्ताच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि त्यातूनही इकडून आपल्याला काही मुलींना जर तिकडे जायचं असेल, मुलांना जायचं असेल, तर त्यांची ओनली इन्फॉर्मेशन या कॅटेगरीखाली त्यांची नुसती माहिती आपण तिथे सादर करू शकतो.
5: अगदी. तर कॅलिफोर्नियामध्ये 14 जूनला अनुरूप विवाह संस्थेचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे. यामध्ये तुमच्या मुलांना नक्की सहभागी व्हायला सांगा आणि जे जाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ओनली इन्फॉर्मेशनचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे. श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. वेबसाईट www.anurupviwah.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर गौरी कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
6: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 7:50 झाली आहेत. सुगम संगीत भावधारा.

शांताराम नांदगावकर यांचं हे गीत वर्षा चितळे यांनी गायलं होतं आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. यानंतर भावगीतं आपण ऐकणार आहोत सकाळी 8:40. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. थोड्याच वेळात 8:00 सुरुवातीला समाचार प्रभात.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन आंग हाईंग यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही, म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही. भारत अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारातील बहुतांश मुद्दे निश्चित झाल्याची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती. आशिया चषक हॉकी स्पर्धेत पुरुषांच्या 18 वर्षांखालील गटात भारताची कोरियावर 4-1 अशी दणदणीत मात. आणि महाराष्ट्र गोव्यासह अनेक राज्यांमध्ये आज पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. भारत आणि म्यानमार दरम्यान द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन आंग हाईंग यांच्यात काल नवी दिल्ली इथं बैठक झाली. व्यापार, संरक्षण, सीमा व्यवस्थापन, संस्कृती आणि इतर परस्पर हिताच्या क्षेत्राचा यात समावेश होता. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी चर्चेनंतर प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली. म्यानमारच्या सार्वभौमत्वासाठी आणि प्रादेशिक अखंडतेसाठी भारताचा पाठिंबा असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं. तर भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू दिली जाणार नाही अशी हमी म्यानमारच्या अध्यक्षांनी दिली. दुर्मिळ खनिज पुरवठ्याच्या मुद्द्यावरही दोनही नेत्यांमध्ये चर्चा झाली असं विक्रम मिस्त्री यांनी सांगितलं. कलादान मल्टी मॉडेल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रकल्पाचं काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याच्या दिशेने गती देण्यासाठी दोनही नेत्यांनी सहमती दर्शवली असंही मिस्त्री म्हणाले. भारताच्या शेजारी प्रथम, ऍक्ट ईस्ट आणि महासागर या धोरणांमुळे म्यानमार हा एक महत्वाचा भागीदार आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. काल राष्ट्रपती भवनात म्यानमारच्या अध्यक्षांचं स्वागत करताना त्या बोलत होत्या. म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर हाईंग यांचं मुर्मू यांनी अभिनंदन केलं. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग हाईंग यांच्यासमवेत काही कॅबिनेट मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि उद्योगपतींचा समावेश असलेलं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी हे सर्वजण आज मुंबईला भेट देणार आहेत. भारत ओमान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार कालपासून अंमलात आला आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना दिली. 6 महिन्यांपूर्वी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. सीईपीए हा केवळ एक व्यापारी करार नाही तर तो दोन संस्कृतींमधील विश्वासाचं प्रतीक आहे. या सर्वसमावेशक करारामुळे भारत आणि ओमान यांच्यातील संबंधांना नवी गती मिळेल असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. या कराराच्या पहिल्या दिवसापासूनच भारत ओमानच्या 98% उत्पादनावर कोणत्याही प्रकारे शुल्क लावणार नाही असंही त्यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिकेने द्विपक्षीय व्यापार कराराच्या बहुतांश बाबी निश्चित केल्या आहेत. पहिला टप्पा अंतिम करण्यासाठी चर्चा करण्याकरता अमेरिकेचे शिष्टमंडळ सध्या नवी दिल्लीत उपस्थित आहे. ही चर्चा आजपासून येत्या 4 जून या कालावधीत होत आहे अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल दिली. वाणिज्य विभागातील अतिरिक्त सचिव दर्पण जैन भारताची भूमिका मांडत आहेत तर अमेरिकेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व ब्रेंडन लिंच करत आहेत. गेल्या 3 फेब्रुवारी रोजी दोनही बाजूंनी या कराराच्या पहिल्या टप्प्याची रुपरेषा जाहीर केली होती. भारत ऑस्ट्रेलिया संरक्षण मंत्र्यांच्या संवादाची दुसरी फेरी काल नवी दिल्लीत पार पडली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्लेस यांच्या दरम्यान काल बैठक झाली. मुक्त, शांततापूर्ण, स्थिर आणि समृद्ध हिंद प्रशांत क्षेत्रासाठी प्रादेशिक भागीदारांशी सहकार्य वाढवण्यावर या चर्चेत भर देण्यात आला. दोनही देशांनी तंत्रज्ञान तसंच संरक्षण क्षेत्रातील औद्योगिक सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शवली. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना काल जारी करण्यात आली. कालपासून येत्या 8 जूनपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. 18 जूनला मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. या 24 जागांमध्ये महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेचाही समावेश आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17

जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इस्रायल आणि लेबनॉनमधील हिजबुल्ला गट यांनी संघर्ष कमी करण्यास सहमती दर्शवली असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे कळवलं आहे. ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी चर्चा केली, तसंच लेबनॉनमधील दहशतवादी गटांशीही मध्यस्थांच्या माध्यमातून संवाद साधला, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. विकसित महाराष्ट्रांतर्गत 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रुपांतरित करायचा आहे. या अनुषंगानं बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन्स विकसित करण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ई बसेससंदर्भात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवनियुक्त न्यायाधीशांचा शपथविधी आज होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत या न्यायाधीशांना पदाची शपथ देतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरन्यायाधीशांसमवेत विचारविनिमय करून 5 नवीन न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती केली आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती शील नागू, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती संजीव सचदेवा आणि जम्मू आणि काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती अरुण पल्ली यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. ज्येष्ठ वकील व्यंकिता सुब्रमणी मोहना यांचीही सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी काल नवी दिल्लीत पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळावर, संघटनात्मक विस्तारावर आणि भविष्यातील उपक्रमांवर या बैठकीत चर्चा झाली, असं खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते डॉ संबित पात्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईनं विद्यार्थ्यांसाठी गुणांची पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठीचं पोर्टल सुरू केलं आहे. मंडळाने समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. गुणांची पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज कसा करावा याचा सविस्तर सूचनांसाठी विद्यार्थ्यांनी व्हिडिओ काळजीपूर्वक पहावा असा सल्ला सीबीएसईनं दिला आहे. येत्या 6 जूनपर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहेत. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात युनेस्को जागतिक वारसास्थळ असलेल्या व्हॅली ऑफ फ्लॉवर्स पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. या खोऱ्यातील समृद्ध जैवविविधता आणि दुर्मिळ वनस्पती प्रजातींच्या संवर्धनामध्ये सहकार्य करण्याचं आवाहन वन विभागाने पर्यटकांना केलं आहे. जपानमधील काकामिगहारा इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या 18 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेतील गट अ मधील 3रा सामन्यात भारतीय हॉकीपटूंनी काल कोरियावर 4-1 असा दणदणीत विजय मिळवला. कर्णधार केतन कुशवाहाने 2 गोल केले तर 54व्या मिनिटाला शाहरुख अलीने गोल करत विजय निश्चित केला. या विजयासह गट अ मध्ये भारत 6 गुणांसह कोरिया आणि जपान यांच्या बरोबरीने पोहोचला आहे. प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. भारत आपल्या गटातील अखेरचा सामना उद्या चायनीज तायपेईविरुद्ध खेळेल. हवामान. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरीसह अन्य काही राज्यांमध्ये काही ठिकाणी आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेशसह अन्य काही राज्यांमध्येही विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र, गोव्यासह गुजरातमध्येही पावसाचा अंदाज आहे, तर ईशान्येकडील राज्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहील असा हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन आंग हाईंग यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही, म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही. भारत अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारातील बहुतांश मुद्दे निश्चित झाल्याची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती. आशिया चषक हॉकी स्पर्धेत पुरुषांच्या 18 वर्षांखालील गटात भारताची कोरियावर
4-1 अशी दणदणीत मात आणि

श्रोते हो, हे प्रसारण आपण ऐकत आहोत प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर. आठ वाजून 40 मिनिटं झाली आहेत. भावधारा सुगम संगीत.

हे गीत होतं पद्माकर कांबळे यांचं आणि गायिका सुवर्णा दातार. सुगम संगीत आपण ऐकत आहोत भावधारा या कार्यक्रमात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 9 वाजले आहेत. ऐकूया अज्ञात मुंबई क्रमशः वाचन भाग 23.

0: श्रोत्या हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया वरळीच्या बांधाच्या गोष्टीचा तिसरा भाग.
1: मुंबईची सर्व बेट एकमेकांना जोडण्याची कल्पना मुंबईचा पहिला गव्हर्नर जेरॉल्ड ऑनजीए याला सुचली. ही कल्पना ईस्ट इंडिया कंपनीच्या लंडन मधल्या संचालकांसमोर मांडण्याचं त्यांना ठरवलं. पण कंपनीला ती गोष्ट अगोदरच माहीत होती, कारण गव्हर्नर ह्या नात्याने ऑनजीएनं मुंबईचा ताबा घेण्यापूर्वी म्हणजेच सन 1668 सालात कंपनीच्या सुरतेतल्या वखारीनं सॅमसन नामक जहाजाचा कप्तान सॅम्युअल शॅबले ह्याच्या मार्फत मुंबई बेटांचं प्राथमिक सर्वेक्षण केलेलं होतं. या सर्वेक्षणाला जवळजवळ 1.5-2 वर्ष लागली. 1670 साली या सर्वेक्षणाचा अहवाल तयार झाला. धारावी, माहीम आणि वरळी ह्या बेटांमधून आत येणारं पाणी बांध घालून अडवता येणं शक्य आहे. तसं केल्याने समुद्राचं आत येणारं पाणी थांबून मधल्या खोलगट जागेत भरणी करता येऊ शकेल. त्यामुळे त्या परिसरात मोठ्या प्रमाणात उपजाऊ जमीन उपलब्ध होऊ शकेल, जेणेकरून शेतीसाठी मुबलक जागा मिळेल. शिवाय या भागात असलेल्या दलदलीमुळे निर्माण होणारी मुंबईतली जीवघेणी रोगराई देखील आटोक्यात येणं शक्य आहे, असा अहवाल सॅम्युअल शॅबले याने कंपनीच्या सूरत वखारीकडे सादर केला. या कामासाठी भरपूर वेळ लागेल आणि अंदाजे 1200 ते 1500 पाऊंडांचा खर्च येऊ शकेल, असंही शॅबले याने अहवालात लिहिलं. व्यापारी असलेल्या कंपनीची एवढा खर्च करायची तयारी नव्हती, त्यामुळे हे काम करण्यासाठी कंपनीकडे चांगले इंजिनियर्स उपलब्ध नसल्याचं कारण देत बेट जोडण्याचा भविष्यात विचार करायचं आश्वासन कंपनीनं दिलं.
2: पण जिद्दी ऑनजीएनं मात्र हा विषय लावून धरला. त्याच वेळेस सुरतेच्या वखारीत कर्नल हरमन बेक नावाचा इंजिनियर नव्यानं रुजू झालेला होता. पुन्हा एकदा मुंबईच्या बेट जोडणीची कल्पना पृष्ठपातळीवर आलेली होती. लंडनहून आलेल्या कर्नल बेकची नेमणूक मुंबईचा इंजिनियर आणि सर्वेअर जनरल म्हणून केली गेलेली होती. त्याची मुख्य जबाबदारी मुंबईच्या किल्ल्याचं म्हणजेच फोर्ट किंवा बॉम्बे कॅसलचं मजबूतीकरण करण्याची होती, आणि त्यातून वेळ मिळाला तर मुंबई बेटांचा सर्वे करावा असंही कंपनीनं त्याला सुचवलेलं होतं. कर्नल हरमन बेक 1672 ला मुंबईत आला आणि लगेचच फोर्टच्या मजबूतीकरणाच्या कामात गुंतून गेला. मुंबई बेटांवरच्या व्यापाराच्या आणि मालमत्तेच्या संरक्षणासाठी ते काम महत्वाचं असल्यामुळे साहजिकच त्या कामाला त्यानं प्राधान्य दिलेलं होतं. साधारणत 2 वर्षांनी म्हणजे 1674 साली तो आपल्या या मुख्य जबाबदारीतून थोडासा मोकळा झाला आणि मुंबईच्या बेटांमधल्या जागेच्या सर्वेक्षणाचं काम त्यानं हाती घेतलं. यथावकाश त्याने आपला अहवाल कंपनीला दिला, ज्यात बेटांमधून आत घुसणारं समुद्राचं पाणी अडवलं तर जवळपास 473 एकरांची लागवड योग्य जमीन उपलब्ध होऊ शकते, असा शेरा त्यानं त्यात नोंदवलेला होता. मुंबईत भरणी केल्यास राहण्यासाठी आणि लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध होऊ शकेल याची कंपनीच्या लंडन स्थित मुख्यालयाला चांगलीच कल्पना होती. पण त्यासाठी येणारा खर्च करण्याची मात्र कंपनीची तयारी नव्हती. मुंबईत नियुक्त केलेले अधिकारी काहीतरी कामं काढून कंपनीच्या पैशांची उधळपट

0: पट्टी करतात आणि स्वतःचे खिसे भरतात असा कंपनीला संशय होता.
1: पण मुंबईची वाढणारी लोकसंख्या, वाढणारा व्यापार आणि वाढणारा नफाही कंपनीला दिसत होताच. मुंबईत उपयोगी जमिनीची आवश्यकता असल्याचं कंपनीला पटत असलं तरी त्यासाठी खर्च मात्र करायचा नव्हता. आता कंपनीला जमीन तर हवी होती म्हणून कंपनीनं एक शक्कल लढवली. कंपनीनं मुंबईला कळवलं की जर कोणी खासगी व्यक्ती स्वखर्चानं आणि त्यातले सर्व धोके पत्करून हे काम करायला तयार असेल तर त्यासाठी कंपनी परवानगी द्यायला तयार आहे. पण त्यामुळे तयार झालेल्या जमिनीची मालकी मात्र कंपनीकडेच राहील आणि ते काम करणाऱ्या व्यक्तीला ती जमीन दीर्घ मुदतीच्या भाडे करारानं देण्यात येईल. कुणीही खासगी व्यक्ती किंवा कंपनीचा कुणी कर्मचारी जर हे काम करायला तयार असेल तर त्यालाही कंपनी परवानगी देईल. आता तुमच्या लक्षात आलं असेल की दुसऱ्याच्या लाठीनं साप मारण्याचा कंपनीचा हेतू होता. कंपनीच्या या प्रस्तावाला कुणाचाही प्रतिसाद मिळाला नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे ह्या कामासाठी येणारा प्रचंड खर्च करण्याची मुंबईतल्या कुणाही देशी किंवा परदेशी व्यक्तीची कुवतच नव्हती. पुन्हा काहीतरी करून पैसा उभा करून बाणबंदिस्ती केलीच तर तिच्या टिकण्याचीही शाश्वती नव्हती. त्यामुळे कुणीही धोका पत्करायला तयार झालं नाही.
0: परंतु जेराल्ड ऑनजीए स्वतःच हा जुगार खेळायचं ठरवतो. हरमन बेकनं तयार केलेल्या सर्वेचा त्यानं बारकाईनं अभ्यास केलेला होता. कंपनीची ऑफर त्यानं स्वीकारायची ठरवली. मॅथ्यू ग्रे आणि कॅप्टन शॅक्स्टन अशा दोघांना सोबतीला घेऊन स्वखर्चानं उमरखाडी आणि वरळीच्या खाडीवर बांध घालण्याची त्याची तयारी असल्याचा प्रस्ताव त्यानं कंपनीकडे पाठवला. मात्र तयार झालेली जमीन या तिघांना कंपनीनं वंश परंपरागत हक्कानं कायमस्वरूपी द्यावी आणि त्या बदल्यात हे तिघ कंपनीला 41 वर्षांपर्यंत कर भरतील अशी अट त्यानं प्रस्तावात नोंदवलेली होती. हा प्रस्ताव कंपनीला उत्तम वाटला आणि कंपनीनं हा प्रस्ताव स्वीकारल्याचं ऑनजीएला कळवलं. कंपनीला जमीन मिळणार असते, शिवाय करही मिळणार असतो आणि खर्च मात्र शून्य. कंपनी ऑनजीएला पुढे जाण्याची परवानगी देते. कंपनीची परवानगी मिळाल्यानंतर लगेच हे तिघ जण उमरखाडी आणि वरळीचा बांध घालण्याच्या तयारीला लागतात. पैशांची उभारणी करतात. त्यासाठी लागणारे माहितगार कामगार आणि मजूर नागोठण्याहून आणायचं ठरवतात. पण दुर्दैवानं त्याच वेळी म्हणजे दिनांक 20 फेब्रुवारी 1673 या दिवशी डच गव्हर्नर जनरल रिकॉल्फ व्हॅनगॉ मुंबईवर चाल करून येत असल्याची बातमी येऊन थडकते आणि मुंबईचा गव्हर्नर या नात्यानं त्याला अटकाव करण्यासाठीच्या तयारीत ऑनजीए गुंतून पडतो. त्याचे सहकारी मॅथ्यू ग्रे आणि कॅप्टन शॅक्स्टन नागोठण्याहून येणाऱ्या मजुरांची वाट पाहत असतानाच जंजिऱ्याचा सिद्धी नागोठण्यावर चाल करून येतो आणि मजुरांचं मुंबईत येणं ही बारगळत आणि अर्थातच हा सारा प्रस्तावही ठप्प होतो. पुढची तब्बल 1700 वर्ष त्या दिशेनं फारशी काहीच हालचाल होत नाही.
2: बेट गाव अननगर शहर ते महानगर बनताना.
3: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. उद्या आपण ऐकणार आहोत वरळीच्या बांधाच्या गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, शीर्षक गीत समीर सामन, संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.
4: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 9:10 झाली आहेत. चित्रपट संगीत गीतबहार.

0: संगीत अण्णा साहेब किर्लोस्कर।
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा।

बालगंधर्व चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. आनंद भाटे यांनी गायलं होतं. मूळ पद्यरचना आणि संगीतकार अण्णासाहेब किर्लोस्कर. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

बालगंधर्व चित्रपटातलं गीत आनंद भाटे यांनी गायलं होतं. मूळ पदरचना गोविंद बल्लाळ देवल यांची. संगीत दिलं होतं कौशल इनामदार यांनी. याबरोबरच गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम आता संपला.

प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 9:30 वाजलेत. आता ऐकूया उमंग NCERTचा प्रायोजित कार्यक्रम.

0: रेडिओवरून प्रसारित होणारे कार्यक्रम, बातम्या, चित्रपट संगीत, सुगम संगीत, शास्त्रीय संगीत, लोकगीतं, मुलाखती, भाषणं, चर्चा, वेगवेगळ्या विषयांवरची रूपकं, नाटकं, श्रुतिका, संवाद अशा अनेक रूपातून आकाशवाणी आपल्या श्रोत्यांजवळ अभिव्यक्त होत असते. परंतु याबरोबरच वेगवेगळ्या श्रोता समूहाच्या स्वतःच्या काही वेगळ्या अपेक्षा गरजा असतात. या अनुषंगानं वेगवेगळ्या कार्यक्रमांची आखणी आकाशवाणीनं केली आहे. या कार्यक्रमांना समर्पक अशी शीर्षकही देण्यात आली आहेत. वेगवेगळ्या आकाशवाणी केंद्रांवर किंवा वेगवेगळ्या प्रांतात प्रादेशिक भाषांमध्ये हे शीर्षकं पाहायला मिळतात. परंतु कार्यक्रमाचा मूळ गाभा एकच. साधारणपणे 1937-38 काळ. आकाशवाणी मुंबई केंद्रातील तत्कालीन कार्यक्रम निर्माते बाळ कुरतडकर यांचे दिनेश अडावतकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा हा एक अंश.
1: तर स्त्रियांचा कार्यक्रम सुरू करताना मला बाळ स्त्रियांसाठी कार्यक्रम करायचं आहे, काय करायचं, म्हण तुम्ही सांगा, मी करू का, आम्ही करतो. तर तो स्त्रियांचा कार्यक्रम करायचं म्हटल्यानंतर मनातून म्हणालो की या कार्यक्रमाला पहिल्यांदा नाव काय द्यायचं, तर महिला मंडळ. महिला मंडळ
2: काय ठेवलं?
1: तर मी गिरगावात रामून शाळेत शिकत होतो, तिथे सँडर्स रोडवर एक वनिता विश्राम नावाची फार जुनी संस्था आहे स्त्रियांची, वनिता विश्राम, ती अजूनही आहे. तो वनिता शब्द मला आवडला आणि मी त्याचं नाव वनिता मंडळ ठेवलं.

0: नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे वनिता मंडळ कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आपण मराठी वर्णमालेविषयी आणि त्याच्या महत्वाविषयी जाणून घेणार आहोत. मैत्रिणींनो, आपण लहानपणी बाराखडी शिकलो, कालांतरानं त्यात काही बदल झाला, त्यामध्ये काही स्वर आणि व्यंजनांची वाढ करण्यात आली, त्याला कोणी 14 खडी तर कोणी 15 खडी असं म्हणतात. आज आपण या 15 खडीविषयी आणि त्याचा आपल्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामाविषयी जाणून घेणार आहोत.
1: आकाशवाणीचे विशिष्ट श्रोतासमूहाचे कार्यक्रम म्हणजे सर्वसामान्य श्रोत्यांऐवजी एखाद्या विशेष वर्गाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी ज्ञान, माहिती आणि मनोरंजन यांचा मनोरम असा मेळ. गम्मत जम्मत, बालजगत, बालविश्व, किलबिल ही शीर्षकं आहेत लहान मुलांच्या कार्यक्रमासाठीची. लहानग्यांचं भावविश्व जपत त्यांच्यासाठी बालकथा, बालगीतं, संस्कारक्षम ज्ञानवर्धक गोष्टी यांचा समावेश असतो. त्याचबरोबर बालकांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी बालकांसाठीचा हा कार्यक्रम त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो.
2: नमस्कार, मी स्नेहा पाटील, मी आता 4th मध्ये शिकते. नुकतीच मला आकाशवाणीवरील गंमत जम्मत या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली आणि तो अनुभव माझ्यासाठी खूपच भारी होता. जेव्हा आई बाबांनी माझ्या मुलाखतीबद्दल शिक्षकांना सांगितले तेव्हा सर्वांना खूप आनंद झाला. माझ्या सर्व शिक्षकांनी माझी मुलाखत ऐकली आणि माझे कौतुक केले. इतकंच नाही तर माझ्या नातेवाईकांनीही फोन करून माझे अभिनंदन केले. सर्वांकडून मिळणारी शाबासकी ऐकून मला खूप अभिमान वाटला. सुरुवातीला आकाशवाणीच्या ऑफिस मध्ये जाताना मला थोडी भीती वाटत होती आणि खूप टेन्शन आले होते, पण तिथले अधिकारी आणि कर्मचारी इतके मनमिळावू होते की माझे सगळे टेन्शन सुटकी सरशी निघून गेले.
3: बालदोस्तांनो नमस्कार. आजच्या आपल्या गंमत जम्मत या कार्यक्रमामध्ये मी वैशालीताई तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बालदोस्तांनो, ही बालमैत्रीण आहे आरोही जावडेकर. आरोही, तुझं आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये खूप खूप स्वागत आहे.
4: धन्यवाद.
3: आरोही, सगळ्यात पहिल्यांदा तर तू आम्हाला स्वतःविषयी सांगशील की तू आत्ता कितवीत आहेस,

0: आणि कोणत्या शाळेत जातेस?
1: मी सहावीत आहे. मी बाल शिक्षण मधील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकते.
2: युवावाणी हा कार्यक्रम खास युवकांसाठी. महत्वाकांक्षांच्या स्वप्न पंखांनी उंच गगन भरारी घेऊ पाहणाऱ्या युवा वर्गाची दुनिया चणारी. गीत, संगीत, गायन, काव्य, नाटकं, नाट्य, अनेक कला प्रकार, तसंच रोजगार, ज्ञान, माहिती, मनोरंजन, सर्व काही अगदी भरभरून त्यांचं स्वतःचं खूप मोठं असं विश्व असतं.

0: हॅलो फ्रेंड्स, मी प्रतिमा. युवावाणीच्या या तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. कसे आहात सगळे? मजेत ना? मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच कधी कधी असं वाटतं की किती बोरिंग झालं यार, आपण काहीतरी ॲडव्हेंचरस किंवा थ्रिलिंग करायला पाहिजे, बरोबर ना? म्हणूनच आजच्या कार्यक्रमात आपल्याशी गप्पा मारायला असेच काही युवक दोस्त आलेले आहेत ज्यांनी असे थ्रिलिंग एक्सपिरियन्स घेतलेले आहेत आणि ते आज आपल्याशी शेअर पण करणार आहेत. मित्रांनो, कोकण योद्धा सागरी मोहिमेतील काही युवक दोस्त आज आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत. आजच्या ह्या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत भारतीय नौसेना कमांडर आलोक लांगे सर, या संपूर्ण मोहिमेचे कोऑर्डिनेटर शशिकांत जाधव सर, त्याचबरोबर आपल्याशी गप्पा मारायला आपले काही युवा मित्रमैत्रिणी पण आलेले आहेत. लीडर कॅडेट विदिशा, एबल कॅडेट चिन्मयी, लीडर कॅडेट स्वानन आणि एबल कॅडेट मनीष. चला तर मग सुरू करूया आजच्या या गप्पांच्या मैफिलीला.
1: जगाचा पोशिंदा शेतकरी, शेतकरी राजासाठी आकाशवाणीवर विशेष कार्यक्रम, थोडं मनोरंजन आणि खूप सारं ज्ञानवर्धन, नवनवीन तंत्रज्ञान शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याची महत्वाची कामगिरी अतिशय प्रभावीपणे शेतीविषयक कार्यक्रमातून पार पाडली जाते आणि शेतकरी बांधव या ज्ञानाचा आणि माहितीचा पुरेपूर उपयोग करून घेताना दिसतात. जमीन कशी असावी इथपासून ते थेट बाजारपेठेची उपलब्धता, लागवड तंत्रापासून ते हवामानाचा अंदाज, ते कापणीपर्यंतचा प्रवास, पुढे साठवणूक, अगदी एक मार्गदर्शक पाठीराखा म्हणावा तसा हा कृषी कार्यक्रम.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, जमिनीची उत्पादकता आणि सुपीकता टिकवण्यासाठी प्रामुख्यानं जमिनीच्या प्रकारानुसार पीक व्यवस्थापन, जमिनीची योग्य वेळ, पूर्व मशागत, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, त्यामध्ये माती परीक्षणानुसार रासायनिक खतांचा समतोल वापर, सूक्ष्म अन्नद्रव्य, सेंद्रिय खतं, जीवाणू खतं यांचा वापर करावा. सेंद्रिय खतांना जमिनीची उत्पादकता आणि सुपीकता टिकवण्यासाठी त्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे, कारण या खतांमुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांमध्ये चांगली वाढ होते. भौतिक गुणधर्मात प्रामुख्यानं बदल होतो. यामध्ये जमिनीची जडणघडण योग्य होते, निचरा योग्य होतो, हवा खेळती राहते, जमिनीची धूप कमी होऊन जलधारणा शक्ती वाढते. सेंद्रिय खतामध्ये शेणखत, कंपोस्ट, खाद्य, अखाद्य पेंड, गांडूळ खतं इत्यादींचा समावेश होतो. मात्र सेंद्रिय खतं पिकांना जास्त प्रमाणात लागतात. जमिनीचा पोत, कस, सुपीकता टिकवण्यासाठी हिरवळीच्या खतांचा वापर करणं काळाची गरज आहे.
1: स्त्री शिकली तर कुटुंब शिकेल हा विचार अनेक समाजसुधारकांनी मांडला आहे. भारतात हा संदेश विशेषतः सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याशी जोडला जातो. तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, एखाद्या समाजाची प्रगती ही त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगतीवरून ओळखता येते. वनिता मंडळ, स्त्री सखी, सखी सखी सहेली अशा शीर्षकांनी वेगवेगळ्या आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारित होणाऱ्या स्त्रियांच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून स्त्रियांच्या यशोगाथा, आरोग्य, स्वावलंबन, कायदे, उद्योजकता, कुटुंब कल्याण आणि मनोरंजन, महिलांसाठीचा हा कार्यक्रम म्हणजे त्यांचं स्वतःचं आपलं म्हणता येईल असं एक छोटंसं पण अगदी स्वतंत्र असं विश्व.

0: मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, तुमच्यासाठी माझ्यासाठी आपल्या सगळ्या प्रपंचात रमताना, बाहेरच्या सगळ्या बाजारहाटीत फिरताना, सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना एक हळूवार आणि शांत असा कप्पा आपल्याला अगदी घट्ट तरीही एक नाजूकशी अशी हळवी साथ करत असतो, आणि तोच असतो आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधल्या आपल्यातल्याच अनेक सख्यांच्या अनेक वेगवेगळ्या कार्यानं, अनुभवानं, विचारानं आपल्याला समृद्ध करणारा असा हा कप्पा. आजच्या कार्यक्रमामध्ये देखील अशाच एक वेगळी वाट, आणि ती देखील वयाच्या 50 नंतर, जी स्वतःसाठी, स्वतःतल्या स्वसाठी निवडलेली अशी वाट. आणि अशी वेगळी वाट निवडलेल्या अवलिया आज आपल्या कार्यक्रमात आल्या आहेत. त्या आहेत कवयित्री आणि संगीतकार अरुणा अनगळ. जाणून घेऊया त्यांचा हा सांगीतिक प्रवास त्यांच्याच शब्दात. अरुणाताई, आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: तुम्ही स्वतः संगीतकार आहात, कवयित्री आहात, छान छान कविता केलेल्या आहेत, काही गाण्यांना संगीतही दिलं आहे.
1: हो.
0: कसा प्रवास सुरू झाला तुमचा
1: हा? मी म्हणेन हा योगायोग असावा, कारण लहानपणापासून वाचन, गायन, संगीत या सगळ्याची आवड होतीच. सगळ्या कलांची मी प्रेमी आहे, म्हणजे शब्द आणि सुरांवर मनापासून प्रेम करणारी मी एक कलाकार आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे सर्वप्रथम खरंच मी मनापासून आभार मानते की आकाशवाणीमध्ये मला यायची आपण संधी दिली, कारण मी तर म्हणेन की आकाशवाणी ही माझी बालपणापासूनची मैत्री आहे.
0: छान, मस्तच.
1: आणि खूप काही ऐकत गेले, त्यामुळे ते मे बी झिरपत गेलं माझ्यामध्ये आणि आवड निर्माण झाली. आणि महत्वाचं म्हणजे मी हुजूरबागेसारख्या शाळेमध्ये होते, त्यामुळे तिथे त्याला खतपाणी दिलं असं मी म्हणेन.
2: पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकऱ्यांच्या आणि श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे, असं लोकशाहीर साहित्यिक अण्णाभाऊ साठे म्हणत असत. त्यांचं हे विधान श्रमप्रतिष्ठेचा संदेश देत राहील. आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या कामगारांसाठीच्या कार्यक्रमात कामगारांचे हक्क आणि कायदे, रोजगार आणि कौशल्य विकास, आरोग्य आणि सुरक्षितता, शासकीय योजना, त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन, कामगारांना त्यांचे हक्क आणि कायदे याविषयी माहिती करून देणं, रोजगार आणि कौशल्य विकासाबाबत त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांच्यासाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची त्यांना माहिती करून देणं आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून कामगारांचं जीवनमान, सामाजिक आणि आर्थिक स्तर कसं उंचावेल हे उद्दिष्ट समोर ठेवून कामगारांच्या कार्यक्रमाची निर्मिती केली जात असते.

0: कामगार सभा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कामगार सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, कामगार सभेत आता आपण ऐकणार आहोत कामगार सुरक्षा या विषयावर जयपाल पाटील यांचं भाषण. मंडळी, जयपाल पाटील हे राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर थळ येथे प्रथम श्रेणी रेल्वे चालक म्हणून 23 वर्ष कार्यरत होते. त्यांना महाराष्ट्र शासनाने गुणवंत कामगार पुरस्कार देऊनही गौरव केला आहे. तर ऐकूया कामगार सुरक्षा या विषयावरील त्यांचं भाषण.
1: नमस्कार कामगार बंधूंनो, स्वातंत्र्यापूर्वी मुंबईत नाविकांचा संप झाला. त्याला पाठिंबा देण्याचा निर्णय कामगारांनी घेतला. सर्व गिरण्यांमध्ये संप कमिट्या स्थापन झाल्या. कामगार संघटनांनी सार्वत्रिक संपाची हाक दिली आणि बंडखोर नवसैनिकांना संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. तो दिवस होता 22 फेब्रुवारी 1946.

0: आकाशवाणीवरून प्रसारित होणारा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम म्हणजे उतार वयातील आधार देणारी एक भावनिक काठी, उतार वयात सतत संवाद साधणारा एक सखा म्हणजे रेडिओ. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात वृद्धापकाळात आहार, मानसिक आरोग्य, व्यायाम, योग, एकटेपणा, विविध कल्याणकारी योजना, भावनिक आधार याविषयी मार्गदर्शनाची आवश्यकता असते. तर मनोरंजन जे गीत, संगीत, नाटकं, श्रुतिका या माध्यमातून असेल, ज्यामुळे जीवनात आनंद निर्माण होईल, असे कार्यक्रम देऊन वृद्धापकाळातील जीवन अधिक समृद्ध आणि आत्मविश्वासपूर्ण करण्यात ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमाचं मोठं योगदान आहे.
1: ज्येष्ठ श्रोते हो, सादर नमस्कार. माणसाच्या गरजा ह्या अमर्याद असतात आणि साधनं ही मर्यादित असतात, त्यामुळे नियोजन कुठल्याही गोष्टीचं हे अत्यंत गरजेचं असतं, विशेषतः अर्थनियोजन, ज्याची फळं निवृत्तीनंतरच्या जीवनात अधिकतर आपल्याला गरजेची भासतात. आणि त्या दृष्टीने नियोजन आणि गुंतवणूक कशी करावी याबाबत अधिक सावधानता आपल्याला बाळगावी लागते. आज या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी गुंतवणूक समुपदेशक विनायक कुलकर्णी यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. विविध माध्यमात ते या विषयावर सक्रिय असतात, त्याचप्रमाणे या संदर्भातली त्यांची 26 पुस्तकंही प्रसिद्ध आहेत. नमस्कार विनायक कुलकर्णी.
2: नमस्कार,
1: आपलं स्वागत आहे या कार्यक्रमात. आणि प्रथम मला असं विचारायचं आहे की निवृत्तीनंतरच्या काळाचं जे नियोजन मी म्हटलं ते नेमकं केव्हा सुरू होतं किंवा केव्हा ते करायला पाहिजे?
2: खरं म्हणजे निवृत्ती पश्चातचं जे नियोजन आहे ते ज्या दिवशी त्या व्यक्तीला पहिली नोकरी लागते, पहिला पगार मिळतो, त्या दिवसापासून खरं म्हणजे ते सुरू व्हायला पाहिजे. पण दुर्दैवाने लोकांच्या हे लक्षातच येत नाही. त्यांना असं वाटतं की आपल्याला मिळणारा प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटी असल्यास पेन्शन, तर त्याच्यामुळे ह्याच्या पुंजीवरती आपल्याला जगता येईल अशी कुठेतरी एक मानसिकता बाळगूनच ती नोकरी स्वीकारलेली असते. तर आता तसं राहिलेलं नाही आहे.
0: भाषा, जीवनशैली, संस्कृती आणि अधिवास या बाबतीत आपलं एक वेगळंपण जपणारा समाज घटक म्हणजे आदिवासी. त्यांची लोककला, लोकगीतं, संस्कृती याचं प्रतिबिंब म्हणजे आदिवासी बांधवांसाठी प्रसारित होणारा विशेष कार्यक्रम. आदिवासी बांधवांचे सण, उत्सव, त्यांच्या परंपरा, स्थानिक कलावंतांच्या कलेचं सादरीकरण, जनजागृती आणि मुलाखती असं या कार्यक्रमाचं स्वरूप असतं.

आकाशवाणीचा एक कार्यक्रम सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या शूर सैनिकांसाठी पण आहे. सैनिकांचं मनोबल वाढवणं, त्यांचा राष्ट्रसेवेबद्दल आपल्या मनातला आदर व्यक्त करणं, त्यांचं देशप्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि त्याग याबद्दल त्यांच्याविषयीचा सन्मान व्यक्त करणं, देशाचा आवाज म्हणून रेडिओ ही भूमिका सक्षमपणे पार पाडत आहे.

0: समन्वित रूपक ऐकलं आकाशवाणीचं संचित. लेखन निवेदन आणि सादर करते दीपक केसावलेकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोत्या, आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 10:30 वाजतात. प्रसारित करीत आहोत नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय वाद्य संगीताचा हा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात पंडित ब्रिजनारायण यांचं सरोदवादन राग रामकली. विलंबित गत धमार तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केली आहे भूषण परसुरे यांनी. ऐकूया पंडित ब्रिजनारायण यांचं सरोदवादन राग रामकली.

0: नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय वाद्यसंगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित ब्रिजनारायण यांचं सरोदवादन ऐकलत. राग होता रामकली. त्यांना तबला साथ केली होती भूषण परसुरे यांनी. श्रोतही यानंतर नादब्रह्मांतर्गत दुपारी 2:30 विद्या खांडवे यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग आपल्याला ऐकता येईल.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाची झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.
2: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2-45-15-41-29 आणि 45-15-41-30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात. मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ॲपवरही.
0: प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 11 वाजता थोड्याच वेळात हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 11:05 आपण ऐकू शकाल चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. पण त्याआधी ठीक 11 वाजता हिंदीतून बातम्या दिल्लीहून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.
3: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं विशाल शर्मा. म्यांमार के राष्ट्रपति ऊ मिन आउंग लाइन ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को आश्वासन दिया है कि भारत के खिलाफ म्यांमार की जमीन का इस्तेमाल नहीं होने दिया जाएगा. दोनों नेताओं के बीच कल नई दिल्ली में रक्षा, व्यापार, ऊर्जा और संपर्क बढ़ाने के उपायों पर विचार विमर्श हुआ. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने म्यांमार की संप्रभुता और क्षेत्रीय अखंडता के प्रति भारत का समर्थन दोहराया. प्रधानमंत्री ने म्यांमार में पूर्वोत्तर में संचालित आतंकी गुटों का मुद्दा उठाया. विदेश सचिव विक्रम मिश्री ने बताया कि म्यांमार के राष्ट्रपति ने भरोसा दिलाया कि भारत के सुरक्षा हितों के खिलाफ म्यांमार की धरती का इस्तेमाल नहीं होगा.
4: दोनों पक्षों ने अपने सुरक्षा

प्रसार भारतीच्या वेव्स ऑन OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 11:05 होत आहेत. प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. श्रोते हो, मे महिना संपून जून महिन्याला सुरुवात झालीसुद्धा, पण तरीही वातावरणातला उष्मा उष्णता ही जाणवतेच आहे. सूर्याची तप्त किरणं ही अंगांगाची लाही लाही करून जात आहेत. अर्थात काही ठिकाणी पाऊस पडतोही येणारही आहे, पण तरीही आत्ता मात्र हा वातावरणातला उष्मा हा अधिक तीव्रतेनं सगळ्यांनाच जाणवतो आहे.

श्रोते हो, आपल्या सहस्त्र रश्मींनी धरतीवर येत तिला उजळवून टाकणारा हा सूर्य हा मित्र, पण खरं तर दाहक असलेला तरी संजीवक असा आपला मित्रच, पण सूर्य हा कधी कधी मात्र त्याची दाहकता सहन न होणारी, त्याचं तेज आपल्याला न झेपणारं असं होतं. आणि मग आपण वाट बघत राहतो ते म्हणजे भरून आलेल्या आभाळ्याकडे पाहत ते बरसण्याची आणि आपल्याला चिंब भिजून टाकण्याची.

श्रोतेहो, सूर्याची प्रखरताही वाढत जाते, झळा लागत राहतात. दाहक असलेला परिसंजीवक असं म्हटलेलं जरी असलं तरी हा सूर्य कधीकधी त्याची प्रखरता सहन होत नाही आणि जिथे त्याची दाहकता कमी जाणवेल, मनाला विसावा वाटेल, अशा ठिकाणी मग जावंसं वाटत राहतं. आणि मग हे विसावा देणारं, तनामनाला आल्हाददायक आणि गारवा देणारं असं हे ठिकाण आपल्या आवडत्या व्यक्तीच्या सान्निध्यानं अधिकच सुंदर भासू शकतं. खरं सांगायचं तर तिथपर्यंत जो प्रवास असतो तोच अनुभव हा आल्हाददायक असतो.

श्रोते हो, हा सूर्य जो असतो तो कोणत्या काळात अधिक प्रखर होतो हेही तितकंच महत्त्वाचं असतं. कारण हिवाळ्यामध्ये थंडीच्या दिवसात त्याची प्रखरता ही अंगाला ऊब देणारी, सुखावणारी असू शकते, पण इतर वेळी मात्र त्याच्या ह्या तप्त झळ्या ह्या अधिकच जाणवतात. आणि मग मी म्हटलं तसं कुठंतरी आल्हाददायी ठिकाणी जावंसं वाटतं, आणि मग आपल्या माणसासोबत हे जे ठिकाण असतं, तिथला जो अनुभव असतो तो अतिशय प्रसन्न असा मनाला वाटतो. तनामनाला आल्हाददायक किंवा गारवा देणारी अशी आणखीन एक ह्या तप्त किंवा दाहक वातावरणातली गोष्ट, महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी. पाण्याचा नुसता स्पर्श देखील मनाला सुखावून जातो. झुळझुळणारं पाणी त्याच्या आवाजानं वातावरणामध्ये जणू मंजूळ संगीताची निर्मिती करते असं वाटतं, आणि मग आपल्या मनाला सुखावून जातं.

असं हे नितळ निर्मळ पाणी आरशाप्रमाणे लख दिसतं. आरशामधल्या प्रतिबिंबाप्रमाणे या पाण्यामध्ये देखील आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसतं आणि त्या प्रतिबिंबाला बघून मनामध्ये अनोख्या अशा भावना फुलून येतात. चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात आणि आपलंच प्रतिबिंब आपल्यालाच कधी कधी अनोळखी वाटायला लागतं.

आपलं प्रतिबिंब आपल्याला दाखवणारे पाणी झुळझुळत वाहत राहतं, एका निरंतर ओढीनं पुढे पुढे जात राहतं. श्रोते हो, माणसाच्या मनाला देखील अशीच ओढ असते प्रेमाची, एखाद्याच्या भेटीची. ओढ तुझ्या भेटीची, ओढ तुझ्या भेटीची, मंतरलेल्या नजरेची, भान हरवल्या क्षणांची, पुन्हा पुन्हा ते जगण्याची, पुन्हा पुन्हा ते जगण्याची.

असं हे ओढ लावणारं मंजूळ गाणीगात पुढे पुढे धावणारं पाणी मिळण्याचा मुख्य स्रोत म्हणजे पाऊस. हे पावसाचं पाणी नदी, सरोवर, तलाव यासारख्या ठिकाणी साचतं आणि आपली तहान तर ते भागवतंच, पण त्याचबरोबर मळेही फुलवतं, बहरवत राहतं. नदीचं शांत संथ पाणी तीरावरची गावं फुलवतं आणि आनंदाचं गाणं गात पुढे पुढे जात राहतं. आणि म्हणूनच या नदीचं मोल हे अनमोल आहे. आपल्या देशाला लाभलेल्या नदीचा हा वारसा तिचं मोल सांगून जातं.

श्रोत्या हो, पाण्याला आपण जीवन असं म्हणतो. शेतकऱ्यांसाठी ते तर खरोखरच जीवनच आहे. पाण्यामुळेच तर त्यांच्या आयुष्याचं होतं नंदनवन, नाहीतर सगळंच वैराण आणि सुनसान रानवन. असं हे पाणी नसेल तर डोळ्यातून वाहणारं, असेल तर फुलं फळं फुलवणारं, जीवन हे नाव सार्थ करणारं, थेंबा थेंबाचं मोल सांगणारं, आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असणारं, गंगा यमुनेच्या रूपानं आपल्या डोळ्यांमधून वाहणारं, पण त्याचं पावित्र्य मात्र मनाला बळ देऊन जाणारं. म्हणूनच म्हणावंसं वाटतं की सारं काही पाण्यानंच मिळे, सारं पाण्यानंच मिळे, जीवन त्यालाच कळे. नको उगाच व्यर्थ चिंता आता कशाची, नको उगाच व्यर्थ चिंता आता कशाची, ठेव फक्त सदा हृदयी जाण मात्र या आसवांची, जाण मात्र या आसवांची.

0: गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण आताच ऐकलात. यानंतर दुपारी 1:05 गीत बहार चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 11:40 झालीत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं भगवंत बनसोडे यांचं गीत. पण तत्पूर्वी हा संदेश.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, KYC अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ KYC अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे BC कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या.

0: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं भगवंत बनसोडे यांचं गीत आपण आत्ताच ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रतिभा पैंगावकर यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत.

श्रोत्या, आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. प्रवीण दवणे यांची रचना आपण आत्ताच ऐकलीत प्रतिभा पैगावकर यांच्या आवाजात. एक निवेदन. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीनं राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्यावी. वेबसाईट अशी आहे http://awards.gov.in. शेवटची तारीख आहे 31 जुलै. आता भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत. शब्द आहेत राम बसा खत्रे यांचे.

0: अनुराधा पौडवाल यांनी गायलेल्या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय.
1: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.

श्रोतेहो आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. एक सूचना आहे, सार्वजनिक आरोग्य सूचना तीव्र उष्णतेसंदर्भात. उष्णतेशी संबंधित आजार टाळता येऊ शकतात, त्यासाठी तब्येत बिघडल्यास त्वरित सावलीत जा आणि पाणी प्या. शारीरिक हालचाल थांबवा. शरीराचं तापमान तपासा. स्नायूमध्ये गोळे आल्यास ORS किंवा इलेक्ट्रोलाइटयुक्त पेय घ्या. एक तासापेक्षा जास्त काळ त्रास राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 12 वाजतात. थोड्याच वेळात प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

0: हे असं असतं, आधी आपल्याला हसणारे किंवा आपल्या एखाद्या कृतीवर टीका करणारे किंवा असे खूप वेगवेगळे सल्ले देणारे लोक.
1: अरे बापरे बापरे, एवढं सगळं करणारे हे लोक असतात तरी कुठे सुखदा?
0: अरे कुठे म्हणजे आपल्या आसपासच असतात.
1: मी नाही त्यातला, म्हणजे मी तुला हसत नाही, तुझ्या कोणत्याही कृतीवर टीका करत नाही, आणि सल्ले तर मेरी मजाल, तुला काही सांगेन.
0: थट्टा नको रे, मी खूप सिरियसली बोलते आणि तू सुद्धा गंभीरपणे ऐकावंस ही माफक अपेक्षा.
1: ओके ओके, म्हणजे मी अगदी गंभीरपणे माफक तयार आहे, बोल.
0: अरे
1: काय काय काय झालं काय ग, मला सांग, कोणी टीका केली तुझ्यावर आणि कसले सल्ले दिले तुला?
0: बघा, मी 2 वर्षांपूर्वी स्कूटर घेतली.
1: मी तर तुला 4-व्हीलर चालव म्हणत होतो, पण तुझं आपलं एकच इथल्या इथे जवळपास जायचं असेल तर स्कूटर बरी वगैरे.
0: हा मग बरोबरच आहे, अगदी 2 गल्ल्या पलीकडे जायचं असेल तर कशाला हवं गाडीने घोडे.
1: अगं गाडी ठीक आहे, पण आपल्या लग्नात घोड्यावर बसायची माझी इच्छा मात्र अपूर्णच राहिली आहे, त्यामुळे.
0: तू कुठून कुठे गेलास? मुळात आपलं लग्न थोडक्यात आणि कमी माणसात झालं.
1: कारण लग्नात उधळले गेले असते ते पैसे आपण आपलं नवीन घर घेण्यासाठी वापरले. करेक्ट
0: करेक्ट, अगदी बरोबर. आणि तेव्हापासून आपण काटकसरीचा विचार करत आलेलो आहोत.
1: हो ना, आणि माझ्या काही गोष्टी घ्यायच्या म्हटलं की तुझी ही काटकसर बाई आणखी जोराजोरात उड्या मारून वर येते. नाही
0: हे नाही असं अजिबात नाही, घरच्या सगळ्याच निर्णयांमध्ये आपण हा विचार करतोच करतो. ए पण आता तू विषयांतर करू नको रे, मी तुला काहीतरी निराळ सांगत होते.
1: वेगळं?
0: निराळ वेगळं हो.
1: अच्छा, मी तू त्या टोमणे टीका वगैरे काहीतरी सांगत होतीस ते का? आणि हा तुझी स्कूटर खरेदी, त्याचं काय झालं?
0: तर मी तेव्हा इलेक्ट्रिक स्कूटर घेतली.
1: हो,
0: अनेकांनी नाकं मुरडली.
1: तर काय, नाना म्हणाले थोडे पैसे आणखी टाकले असते तर चांगली पेट्रोल स्कूटर घेता आली असती.
0: आणि विनायकरावांनी तर घाबरवूनच टाकलं, म्हणे आपल्याकडे पुरेशी चार्जिंग स्टेशन नाहीत, गाडी मध्येच बंद पडली तर पंचायत होईल.
1: हो, आणि तुझी नम्मा मावशी ते काय म्हणाले आठवते ना?
0: काय,
1: जवळपास जायला बरी आहे पण लांब जाईल.
0: अरे
1: जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, मला सांग तू खुश आहेस ना या दोपहिया गाडीवर?
0: खुश नव्हे, बेहद्द खुश आहे, कारण 1-2 नव्हे तर याचे किती तरी फायदे आहेत, तूच बघ.
1: म्हणजे मुळात पेट्रोलच्या त्या लांबलचक लाईनीत उभं राहायला नको, प्रदूषण नाही शिवाय
0: जबरदस्त ऍव्हरेज मिळत, मेंटेनन्स अक्षरशः शून्य आणि चालवायला अगदी सोपी आहे.
1: सुखदा, खरं तर आपण इलेक्ट्रिक वाहनांचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करायला हरकत नाही का?
0: आपण सगळ्यांनीच EV प्रसार करायला हवा, दुचाकी काय किंवा चारचाकी काय.
1: अगं ही युद्धजन्य परिस्थिती आताची आहे, म्हणून आपल्या मोदीजींनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याचं विशेष आवाहन केलंय, पण ते सार्वकालिकच आहे का, म्हणजे एकूणच केवळ आजच्या पार्श्वभूमीवर असं नाहीये.
0: पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने सुद्धा आपण हे केलं पाहिजे, प्रत्यक्ष ऊर्जा आणि ऊर्जेचे स्रोत हे सांभाळले पाहिजेत, वाचवले पाहिजेत.
1: हो, आता पर्यावरण म्हणालीस म्हणून आठवलं, 5 जूनला पर्यावरण दिवस आहे ना आला जवळ.
0: तो सुद्धा एकच दिवस कशाला असावा, खर तर उगवणारा प्रत्येक दिवस पर्यावरण दिवस असायला हवा. साजरं करणं नको तर तशा प्रकारे जगायला हवा.
1: हो हो हो हो, तुझे आणि रेखाचे रोजचे डायलॉग ऐकतो मी, भांडी घासताना ती नळ मोठा सोडून ठेवते आणि मग
0: काय, मी तिच्या मागे अक्षरशः वॉचमन सारखी उभी राहते. अगं नळ बारीक कर किंवा सगळी भांडी आधी घासून घे आणि मग एकदम विसळ, एक एक भांडं वेगळं धुण्यात पाणी वाया जातं, रोजची तबकडी आहे आमची.
1: आणि रेखाबाईंमध्ये काही सुद्धा फरक पडत नाही, ते आपल्या गोड स्माईल करतात. हे पण हे झालं म्हणजे घरातलं ग, सोसायटीमध्ये सुद्धा गाड्या धुण्यासाठी लोक केवढं पाणी वाया घालवतात.
0: हो, आपल्या बागेची काळजी घेणारे माळीदादा बदाबदा नळ सोडून ठेवतात आणि फोनवर का व्हॉट्सअप चालू असतं.
1: तुला आठवते सुखदा, शशी मामाची राणी आपल्याकडे राहायला आली होती, तर दात घासताना तिने नळ सोडून ठेवला, केवढी रागवली होतीस तू तिला.
0: झाली त्याला 15 वर्ष, पण ती अजून आठवण काढते बरं का, आणि म्हणते कशी, वहिनी तू तेव्हा रागवलीस तर मला काही आवडलं नव्हतं, पण आज मात्र मी माझ्या लेकाला हेच सांगते. हा
1: नशीब, म्हणजे आपलं बोलणं कोणीतरी गांभीर्यानं घेतंय. आपल्याकडे मात्र कुठेही नळ गळत वगैरे असेल तर हातातली कामं टाकून आपण आधी प्लंबरला बोलवतो आणि दुरुस्त करून घेतो.
0: आणि आपल्या आईंची आंघोळ 10 मिनिटाच्या वर चालली तर तू चक्क दारावर टकटक करतो.
1: अगं म्हणजे काळजी पडी ग, आणि खरं तर या किती साध्या साध्या गोष्टी आहेत, कॉमन सेन्सच्या असं म्हणूया आपण, कुठेही कसलाही अपव्यय होऊ नये एवढं साधं सूत्र आहे.
0: पण लोक किने उपभोग आणि उपयोग यातला फरक समजून घेत नाहीत.
1: उपयोग म्हणजे वस्तू किंवा सेवेचा गरजेसाठी वापर करणे
0: आणि उपभोग घेणं म्हणजे वस्तू वापरून संपून टाकणं
1: आणि

0: दुसरी गोष्ट म्हणजे तुला एक सांगू का, काटकसरीला कंजूषपणा किंवा कद्रूपणा म्हणून हिणवणं हे सुद्धा योग्य नाही.
1: हो ना, आता तुला सांगते, माझी आई कुकर लावताना सुद्धा खूप विचार करते. शक्य असेल तेव्हा 2 किंवा 3 कधीतरी तर 4 गोष्टी सुद्धा ती एका वेळेला कुकरमध्ये शिजवून घ्यायची.
0: म्हणजे परफेक्ट ऊर्जा बचतीचं उदाहरण. तुला माहिती आहे ताई आत्या गॅसवर आधी भांडं ठेवते आणि मग गॅस पेटवते. म्हटलं तर गॅसची अगदी काही सेकंदाची बचत, पण विचार त्याच्या मागे जो आहे ना तो किती भारी आहे बघ.
1: अगदी अगदी. आता सुद्धा बघ ना, आपल्याला हव्या त्या ठिकाणी आपण व्यवस्थित पैसे खर्च करतो, आवश्यक त्या गोष्टी भरपूर वापरतो, पण पुन्हा भरपूर आणि भरमसाठ या शब्दांमध्ये लोक गडबड करतात.
0: काही लोक बाहेर आपले ऊर्जा बचत वगैरे मोठ्या मोठ्या गोष्टी करत असतात, पण घरामध्ये बघितलं तर सगळ्या खोल्यांमधले पंखे, दिवे, एसी आपले चालूच आहेत.
1: खरंय रे, किती ठिकाणी सहजपणे आपण गोष्टी जपून वापरू शकतो. आणि पैशाच्या बाबतीत म्हणतात ना, मनी सेव्ड इज मनी अर्न, तेच वस्तूंच्या बाबतीत सुद्धा खरं आहे.
0: आता आपण पूर्वी बघायचो की आपली आई मावशी म्हणजे त्या साड्यांच्या गोधड्या बनवायच्या, बाबांच्या जुन्या बनियांचे किंवा पायजेमाचे पायपुसणी म्हणून उपयोग केले जायचे.
1: आणि त्याच्याही चिंध्या उतरल्या की बाबा ते बारीक तुकडे सायकलीचे छोटे छोटे भाग पुसायला वापरत.
0: किंवा आई शिवणयंत्रामधले छोटे भाग पुसायला सुद्धा ते वापरायची. आणि आजीकडे व कंदील असताना असे छोटे छोटे तुकडे आजी ते कंदिलाची काच पुसण्यासाठी वापरायची. म्हणजे खरोखर त्यांनी खूप चांगली काच पुसली जायची ग.
1: हा तेही आहेत. कधीतरी किने पटकन बारीकसं काहीतरी सांडलं तर कपड्याचा एवढाचा तुकडा कामी येतो. किती किती प्रकारे रियूज होऊ शकतो वस्तूंचा. प्रत्येक वेळी टिश्यूला हात घालायची गरज नसते.
0: हो ना, पण काही लोकांना भरमसाट गोष्टी आणायच्या आणि फेकून द्यायच्या हा छंदच असतो. नवीन कपडा आणला पण घरी आल्यावर म्हणे काय आवडलाच नाही म्हणून बाजूला पडला.
1: रिपेअरिंग, दुरुस्त करणं हा शब्दच काही लोकांच्या शब्दकोशात नसतो. कपडा सैल झाला की द्या टाकून. मध्ये वनुहत्या तिच्या नातीची मुग्धाची गंमत सांगत होती.
0: गंमत काय काय झालं तरी काय.
1: तिच्या ड्रेसच्या कुर्त्याचं एक बटन तुटलं.
0: बर.
1: म्हणून बरेच दिवस ती तो कुर्ता वापरतच नव्हती. फक्त एक बटन फक्त. आणि एके दिवशी चक्क तो कुर्ता कपाटातून ओढून काढला. आईला म्हणाली हा कुर्ता खराब झालाय टाकून दे.
0: अरे बापरे. आणि मग काय शुभाताईने टाकून दिला की काय कुर्ता.
1: छे छे, तिने सुईदोरा घेतला, बटन घेतलं, मुग्धाला समोर बसवलं आणि अवघ्या 1 मिनिटात बटन लावून तो कुर्ता तिच्या हाती दिला.
0: अवघडच आहे. पण तरी हल्ली हे टाका फेकाचं वारं थोडं बदललंय बरं का सुखदा.
1: म्हणजे चांगल्या दिशेने की आणखी अधोगती.
0: नाही नाही नाही, अधोगती नव्हे, चांगल्या दिशेने चाललंय. सस्टेनेबल वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे शाश्वत कचरा व्यवस्थापनाचा आजचा विचार म्हणजे खरोखर सुत्य म्हणावं लागेल नाही का.
1: बरोबर आहे. याचा अर्थ आहे की पर्यावरणाला हानी न पोहोचवता आणि नैसर्गिक संसाधनांचं रक्षण करत कचऱ्याचं संकलन करायचं, पुनर्वापर करायचा आणि योग्य विल्हेवाट लावायची.
0: पण माझं काय म्हणणं आहे की मुळात कचराच कमी कसा होईल हे बघणं गरजेचं आहे. म्हणजे पुढचे सगळे जे प्रश्न आहेत ते आपोआप सुटतील नाही का.
1: हो ना, पुढच्या पिढ्यांसाठी एकूणच रिसोर्सेस टिकवून ठेवणं हा किती मोठा मुद्दा आहे जगासमोरचा.
0: हो हो, पण आशेला जागाय बरं का सुखदा. म्हणजे बघ आज बऱ्याच आस्थापनांमधून शाळांमधून रिड्यूस रियूज रिसायकल ही संकल्पना खूप मोठ्या प्रमाणावर शिकवली जाते.
1: हो, पृथ्वीचं रक्षण करायचं असेल तर शुद्ध मराठीमध्ये सांगायचं कचरा कमी करा, पुनर्वापर करा आणि पुनर्चक्रीकरण करा हे अंमलात आणावंच लागेल.
0: खरंय खरंय. आणि मगाशी आपण बोलत होतो ना, या सगळ्या गोष्टी आहेत ना पुस्तकातून शिकवायची गरज नसते नाही का.
1: प्रत्येक घरातून विविध पातळ्यांवर होणारे संस्कार या सगळ्याच्या मुळाशी असतात. मूल सगळ्यात आधी आपल्या कुटुंबातल्या गोष्टी बघत बघत बरंच काही शिकत असतं.
0: आपल्याला नाही का म्हणजे उतू नको मातू नको असं लहानपणापासून शिकवलं गेलंय. म्हणजे गरजेपेक्षा जास्त गोष्टी पैसा किंवा काहीही हाती असेल तरी सुद्धा
1: तरी त्याचा खोटा गर्व करू नये. अपव्यय तर अजिबात करू नये. आपल्याकडे पूर्वी अन्न पदार्थ वाढण्याची पद्धत होती रोहित.
0: अगं मला तर आजही पंक्तीत बसूनच जेवायला आवडतं. ते बुफे मध्ये हवं तेवढं घेता येतं असं लोक म्हणतात.
1: पण पुन्हा पुन्हा उठायला नको म्हणून प्लेट भरून ओसंडून जाईल इतके पदार्थ वाढून घेतात आणि निम्मे तसेच टाकून दिले जातात.
0: म्हणूनच म्हटलं ना पंक्तीमध्ये कसं हवं तेवढंच घेता येतं. आता हा सुद्धा काटकसरीचाच एक प्रकार नाही का. तेच पाण्याच्या बाटल्यांचं एक एक घोट घेतात लोक आणि बाटल्या फेकून देतात चक्क. जीव अक्षरशः तडफडतो ग हे पाहून.
1: अगदी खरंय.
0: काय शर्वरी मॅडम, बऱ्याच दिवसांनी एंट्री घेतली.
2: बरेच दिवस कुठे रे. हा मागच्या दोन्ही वेळी आपली भेट

0: नाही, तोच भटकत असतोस.
1: हॅलो, मी भटकत नसतो, ऑफिसच्या कामासाठी बाहेर जातो, कळलं?
0: तेच ते, कशासाठी जातो पेक्षा जातो हे महत्वाचं. एकूण काय बाबा, मज्जा असते एका माणसाची.
2: मज्जा नाही तर काय. पण मी बोलले ना शर्वरी, राग येतो बरं का रोहितला.
0: जाऊ दे ग, जाऊ दे. पण रोहित दादा, मी काय म्हणते, बाहेरून आलेल्या माणसाला पाणी विचारावं हे आपल्या आईने केलेले संस्कार विसरलास का?
1: अजिबात विसरलेलो नाहीये. हे बघ, पाणी आणूनच ठेवलेलं आहे. आम्ही गरीब बिचारे, आम्हाला कोण समजूनच घेत नाही.
0: ओ रे माझ्या दादुल्या, पण हे काय, तू अर्धाच पेला का बरं भरून दिलाय?
1: सांग सांग सुखदा, सांग तिला. आता आपण काय बोलत होतो ते सांग.
0: अरे वा, नवीन काही प्लॅन, काही खरेदी, कपडे, दागिने, कुठे टूर बी राखताय की काय?
2: अजिबात नाही, यातलं काहीही नाही. आम्ही काटकसरी विषयी बोलत होतो.
1: ए, हा शब्द ना हिच्या डिक्शनरी मध्ये नसेलच सांगतो मी तुला.
0: तू काही बोलू नकोस दादा. ए सुखदा, सांग याला, मला हा शब्द माहितीये की नाही ते.
2: शाबास, येस.
0: अरे काटकसर म्हणजे
1: म्हणजे काय काय,
0: थांब ना. हा, गोष्टींचा इकॉनॉमिकली केलेला वापर, बरोबर?
2: अगदी बरोबर. पण काटकसरीच्या मुळाशी असत गरजा कमी ठेवणं.
0: तेवढं मात्र सांगू नको सा.
2: अगं
0: अगं, म्हणजे जे लागतो ते लागतोच ना. म्हणजे कपडे, शूज, ऍक्सेसरीज, थोडस मेकअपचं सामान, आणि मॉलला किंवा सेलला गेलो की थोडस.
1: प्रत्येक गोष्टीच्या मागे थोडं थोडं थोडं असं लावलं म्हणजे काटकसर होत नाही शर्वरी.
0: एक मिनिट हा, या अर्ध्या भरलेल्या ग्लासचं काय लॉजिक आहे की तुम्हाला तो जुना पुराना डायलॉग मारायचा आहे?
1: काय,
0: पेला अर्धा रिकामा वाटला तरी तो अर्धा भरलेला असतो हे विसरू नये.
1: हे बघ, डायलॉग वगैरे काही नाहीये, पाणी पी आणि मला सांग आजच्या या अचानक भेटीचा हेतू काय.
0: भेटीचा हेतू सांगतेच, पण सुखदा आधी मला तोंडात टाकायला काहीतरी दे ना ग.
2: देते देते, हे बघ मस्त भडंग केलंय आजच, चाट मसाला घातलेला आहे, थांब देते.
0: हा, आमच्या इथल्या स्टोर्स मध्ये मस्त भडंग मिळतं, फक्त 160 रुपयाला पाकिट.
2: अगं, आपल्या घरी सुद्धा टेस्टी भडंग मिळतात, फक्त 30 रुपयात मोठा डबा भरून भडंग, घरचं उत्तम तेल आणि मसाले वापरून केलेलं.
1: हे घ्या भडंग. पण शर्वरी, आता यावर म्हणजे बारीक चिरलेला कांदा वगैरे मागू नकोस.
2: बरे मुली, आज काय काय प्रोग्राम काय?
0: प्रोग्राम म्हणजे तू आज संध्याकाळी माझ्या बरोबर येतेस, जोरदार खरेदीचा प्रोग्राम आहे.
1: अरे बापरे, अचानक हा खरेदी धमाका कशाबद्दल? काय लॉटरी वगैरे लागली की काय तुला?
0: नाही रे दादा, लॉटरी नाही, पण या महिन्यात आम्हाला जोरदार बोनस मिळाला. टिडिंग टिडिंग. त्यामुळे तो बोनस सेलिब्रेट करना तो बनता है ना भैया.
1: अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे एवढे पैसे कुठे ठेवू असा गहन प्रश्न निर्माण झालाय तर तुझ्या पुढे, आणि म्हणून हा पैसा उडाव सोहळा.
2: शर्वरी, मला एक सांग, खरेदी कुणासाठी आणि कसली करायची?
0: सगळ्यांसाठी मस्त कपडे घेणार आहे आणि मुक्तासाठी डिजिटल वॉच.
1: ए, मला नको कपडे वगैरे, खरंच कपाट ओसंडून चाललंय अगदी.
2: आणि मी काय म्हणते शर्वरी, हे बघ वाईट वाटून घेऊ नकोस, पण या कपड्यांची किंवा खरेदीची खरंच गरज आहे का ग? एवढाले कपड्यांचे ढीग अक्षरशः कपाटातून बाहेर सांडतायत.
0: चलताय ग, मज्जा बस.
1: सुखदा म्हणते ते खरंय, चांगली वस्तू दिसली म्हणून किंवा सेल मध्ये स्वस्त मिळाली म्हणून असं करत करत आपण किती खरेदी गरज नसताना करत राहतो.
0: ये बात है तो सोचने वाली, लेकिन क्या करे, कंट्रोल ही नाही होता.
2: मी काय म्हणते, कुठलीही वस्तू विकत घेताना आधी स्वतःला प्रश्न विचारायचा की मला याची खरंच गरज आहे का.
1: करेक्ट शर्वरी. आणि गंमत नाही बर काही, म्हणजे सुखदा खरोखरच दुकानात सुद्धा असं लिटरली म्हणते आणि गरज नाही असं मनाने सांगितलं की वस्तू न घेताच परत येते.
2: तुला आता वाटलं असेल झालं आता रोहित दादाचं आणि सुखदाचं लेक्चर सुरू. पण आपण सगळ्यांनीच या गोष्टीचा, म्हणजे काटकसर असो किंवा ऊर्जेची पैशाची बचत असो, गंभीरपणे विचार करायला हवा.
0: तू अगदी मोहितच्या आईसारखं बोललीस. हा, पैसे आहेत म्हणून उधळू नये, स्वतःसाठी, मुलांसाठी भविष्याची तरतूद व्यवस्थित करून ठेवायला हवी असं त्या नेहमी सांगत असतात.
2: अगदी बरोबर आहे त्यांचं म्हणणं, उपयोगी वस्तू जरूर घ्याव्यात पण उधळपट्टी नको.
1: सुखदा, आता मात्र शर्वरी वैतागणार ना तुझ्यावर, हो ना शर्वरी?
0: म्हणजे अगदीच वैतागेन असं नाही, पण
2: नाही म्हणजे मला कळलं ग, तू एवढा छान खरेदीचा मूड घेऊन आली होतीस आणि मी त्यावर विरजण घातलं ना.
1: शर्वरी, मी काय म्हणतो, तुला बोनस सेलिब्रेट करायचा आहे ना, आपण एक मस्त जेवणाचा बेत करूया काय.
2: आणि नवीन ड्रेस घेण्यापेक्षा तुझ्या त्या कपाटभर साड्यांमधल्या 2-4 साड्यांचे छान ड्रेस शिवून घेऊ.
0: अरे वा, किती बेस्ट आयडिया ही. हो ना, माझ्या आणि आईच्या सुद्धा सिल्क साड्यांचं करायचं काय म्हणून आम्ही नेहमी चर्चा करत असतो.
1: आणि त्यातलं कापड जर उरत असेल ना तर मला आणि मोहितला झब्बे शिवले तरी चालेल.
0: अरे ही तर डबल बेस्ट आयडिया आहे. आपण मोहितला आणि दोन्ही बाबांना सरप्राईज देऊ.
2: शर्वरी आहेच गुणांची.
0: येस,
2: समजावून सांगितलं ना की सगळं पट्ट तिला. आता हे तुझे वाचलेले पैसे.
1: सुखदा, तिच्या पैशाचं ती काय हवं ते करेल. मी तर बाबा सुपर एक्साइटेड आहे. मैं नाचू या गाऊ.
0: मी तर म्हणेन दादा तू जरा शांत बस. म्हणजे पैशाची नव्हे तर शब्दांची काटकसर होईल.
2: वा वा शर्वरी, क्या बात है. याला म्हणतात सौ सुनार की एक लुहार की. तसं हे वाक्य आहे तुझं.
1: चला नवरा बायको युती मोडीत निघून नणंद भाऊज युती झालेली आहे. म्हणजे आपण इथून काढता पाय घेतला.
2: नको नको रे रोहित, रुसू नको. रुसला मजवरती गरोहित, रुसला मजवरती.
0: कोणी कोणावर रुसू नका आणि कोपऱ्यात जाऊन बसू पण नका. चल चल चल दादा, तुझा एक मस्त असा फिटिंग वाला कुर्ता दे बघू.
1: आणि मग एकाच साडीतून शिवलेले 2 सेम कुर्ते घालून मी आणि सुखदा बँड बाजवायला जाऊ.
0: दादा बँड वाला नाही, त्याला ट्विनिंग म्हणतात. ट्विनिंग, स्टे अपडेटेड. दे चल तुझा कुर्ता आण बघू लवकर.
1: अच्छा म्हणजे ते तसं रेशमी सलवार कुर्ता जाली का.
2: कुर्ता घालून बघण्याची

श्रोत्या, कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. श्रोते हो, यानंतर लाईव्ह डायल इन कार्यक्रम असणार आहे. बालकांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या पोक्सो कायद्याविषयी आपल्याला माहिती देणार आहेत ॲडव्होकेट तृप्ती पाटील. तेव्हा श्रोते हो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. तेव्हा श्रोते हो, नक्की सहभागी व्हा. आणि आता ऐकूया एक छानसं गाणं.

0: ही पृथ्वीमोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा टाळता येईल, कमी करता येईल, सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
1: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. तर मनाने ठरवलं तर यमनियम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे. चुकीचं बघायचं की नाही बघायचं कोण ठरवतं? मन ठरवतं. ऐकायचं आहे त्याच्यावरती काय करायचं ह्याचं मन ठरवतं. म्हणजे मन सगळ्या ठिकाणी इंटिग्रल पार्ट आहे.
2: मनासाठी मनापासून योग साधना.
0: श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: मनासाठी मनापासून योग साधना.

0: श्रोते हो, लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या आणि लैंगिक शोषणाच्या घटना समाज मनाला अस्वस्थ करणाऱ्या आहेत अशा बातम्या ऐकल्या की मन व्यथित होतं, संताप व्यक्त होतो आणि एकच प्रश्न समोर उभा राहतो, आपल्या मुलांचं संरक्षण नेमकं कसं करायचं? बालपण हा निरागसतेचा, विश्वासाचा आणि सुरक्षिततेचा काळ असतो. मात्र जेव्हा या निरागसतेवर आघात होतो तेव्हा केवळ एका बालकाचंच नव्हे तर त्या संपूर्ण कुटुंबाचं, आपल्या संपूर्ण समाजाचं नुकसान होतं. तर श्रोते हो, बालकांवर होणाऱ्या या लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि बालकांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी पोक्सो कायदा लागू करण्यात आला. तर आज हा कायदा समजून घेऊया आणि या कायद्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ॲडव्होकेट तृप्ती पाटील. ॲडव्होकेट तृप्ती पाटील गेली 15 वर्षे वकिली व्यवसायामध्ये आहेत. मुख्यतः कोर्टात फौजदारी खटले त्या चालवतात आणि विधीसेवा प्राधिकरणच्या पॅनलवर त्या आहेत. त्या महिला आणि बालकांच्या संदर्भात कार्यरत अनेक संस्थांमधून जनजागृतीचं काम करतात. ॲडव्होकेट तृप्ती पाटील, तुमचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: मॅडम, नरसापूर सारखी एखादी घटना घडली की तेव्हाच आपला समाज जागा होतो, हे सगळं ना खूप गंभीर आहे. तर आपण किती जागरूक राहणं गरजेचं आहे जेणेकरून हे असे प्रकार घडणार नाहीत?
1: बरोबर आहे. अशा जेव्हा लहान मुलांसोबत अशा काही घटना घडतात, म्हणजे हे लैंगिक अत्याचाराचाच प्रकार आहे, तर अशी घटना जेव्हा घडते तेव्हा आपल्याला एक, ज्या समाजाला ह्या कायदा माहिती नाही किंवा ही घटना काय आहे माहिती नाही, तर ते व्यथित होणं स्वाभाविक आहे. तर ह्या अशा घटनांपासून वाचायचं असेल तर आपल्याला या कायद्याचं किंवा अशा प्रकारचा कायदा लहान मुलांसाठी आहे याची एक जागरूकता निर्माण करणं फार गरजेचं आहे. पालकांनी फार सजग राहणं गरजेचं आहे. ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत, आपलीच मुलं नाही तर आजूबाजूची मुलंसुद्धा संरक्षित व्हावी यासाठी हा जो कायदा आलेला आहे, तर आपण सगळीकडे सजग राहणं फार गरजेचं आहे.
0: मॅडम, बालकांवर अत्याचार झाले की त्या अत्याचारापासून बालकांचं संरक्षण करणारा पोक्सो कायदा 2012 लागू करण्यात आला, तर हा कायदा नेमका काय आहे आणि तो का लागू करण्यात आला त्याविषयी सांगा.
1: बरं, आपल्याकडे जे पूर्वीचे कायदे होते त्याच्यामध्ये इंडियन पिनल कोड जो होता, जो आता बदलून भारतीय न्यायसंहिता BNS झालेला आहे, तर त्याअंतर्गत असे कुठले कलम नव्हते की जे फक्त बालकांसाठी लागू होतील. इतर होते जे ज्युवेनाईल जस्टिस ॲक्ट आहे, पण त्याच्यामध्ये असे जे काही लैंगिक अत्याचार होतात किंवा ज्या मुलांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे, तर असे विशेष कायदे नव्हते. आणि ही एक जाणीव निर्माण झाल्यानंतर सर्व संयुक्त राष्ट्रसंघ आणि इतर जे काही सदस्य देश आहेत, तर त्यांनी मिळून हा एक विचार

0: केला की लहान मुलांच्या संरक्षणासाठी अशा प्रकारचा एक कायदा असायला हवा. तर आपल्याकडे हा थोडासा उशिरा आलेला आहे. लोकसभेमध्ये हा 22 मे 2012 रोजी मंजूर झाला होता आणि त्यानंतर 19 जून 2012 त्याला संमती मिळाली आणि त्यानंतर 14 नोव्हेंबर 2012 हा कायदा अंमलात आलेला आहे. आणि 14 नोव्हेंबर निवडायचं मुख्य कारण म्हणजे त्या दिवशी चाचा नेहरूंचा जन्मदिवस आणि बालदिन, आणि त्यासाठी 18 वर्षाखालील बालकांवरती होणाऱ्या अत्याचारासाठीचा हा कायदा अंमलात आणला गेला. तर याच्यामध्ये अनेक तरतुदी आहे की याच्यामध्ये फक्त आणि फक्त हा कायद्याचं जे टायटल दिलं गेलं आहे ते लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 असं आहे. म्हणजे टायटलच सूचित करतो की फक्त लैंगिक अत्याचारासंबंधीचा हा कायदा आहे. म्हणजे इतर वेळेस मुलांना कोणी मारहाण केली किंवा इतर काही प्रकार घडले तर ते ह्या कायद्याअंतर्गत घेता येणार नाही. याच्यामध्ये लैंगिक छळ झाल्याच्या काही घटना झाल्या तर मात्र आपण त्याचे दखल घेऊन हा कायद्याअंतर्गत आपण गुन्हा दाखल करू शकतो.
1: मॅडम, लैंगिक अत्याचारापासून बालकांचा संरक्षण करणारा हा पोक्सो कायदा आहे, तर या कायद्याअंतर्गत बालक कोणाला म्हणतात, तर त्याविषयी जरा सविस्तरपणे सांगा.
0: या कायद्याअंतर्गत बालक हा 18 वर्षाखालील जे असेल ती मुलं, म्हणजे 364 दिवस म्हणजे जो आपला एक वर्षाचे असतात, म्हणजे 17 वर्ष 364 दिवस झालेली जी मुलं असतात, मग ती मुलगा असो मुलगी असो किंवा ट्रान्सजेंडर, म्हणजे हा आपला कायदा जो आहे तो जेंडर न्यूट्रल आहे. म्हणजे लिंग म्हणजे लिंगाचा भेद करत नाही याच्यामध्ये की हा लैंगिक अत्याचार आहे तो कोणाही सोबत घडू शकतो, फक्त मुलीच नाही. तर त्यासाठी हा कायदा आहे आणि याच्यामध्ये बालक हे 18 वर्षाखालील आहेत ती बालक आहेत.
1: मॅडम, 2012 पोक्सो कायदा लागू करण्यात आला आणि त्यानंतर 2018 या कायद्यात सुधारणा करण्यात आल्या, तर त्याविषयी काय सांगाल?
0: 2018 नवीन सुधारणा करण्यात, कारण 2012 असं लक्षात आलं की बऱ्याचशा अशा घटना आहे की त्याच्यामध्ये फार सिरियस केसेस झालेले आहेत की लहान मुलांसोबत अत्याचार केला जातो, लैंगिक अत्याचार. आपण थोडंसं ओपनली हे शब्द वापरलावे लागणार आहेत कारण की हे फक्त लैंगिक अत्याचाराच्या केसेस आहेत. तर त्याच्यामुळे कोणी व्यथित होऊ नये, आपल्याला हे असे शब्द वापरणं गरजेचं आहे की काही लहान मुलांसोबत बलात्कार होतात आणि त्यानंतर त्यांना मारून टाकलं जातं का, तर बालक एखाद्या वेळेस ओळखीच्या व्यक्तीकडून हे अशी घटना झाली तर मग ते आपल्या घरच्यांना सांगतील आणि पकडले आपण जाऊ या भीतीपोटी मारून टाकलं जातं, हत्या केली जाते. तर असे गंभीर प्रकार झाल्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये सुधारणा आणण्याची गरज भासायला लागली. तर याच्यामध्ये पूर्वी ज्या पनिशमेंट्स होत्या, सजा शिक्षा दिल्या जायच्या, त्याच्यामध्ये मृत्यूदंडाच्या शिक्षेचं अंतर्भूत करण्यात आला की त्याच्यामध्ये मॅक्झिमम पनिशमेंट म्हणजे किमान आपण म्हणतो त्याच्यापेक्षा कमाल शिक्षा ही जास्तीत जास्त देण्याचा त्याच्यामध्ये आपण प्रावधान केलेलं आहे. मृत्यूदंडसुद्धा देऊ शकतो, आजीवन कारावाससुद्धा या कायद्याअंतर्गत नवीन सुधारणाअंतर्गत दिल्या जात आहेत. त्याच्यामध्ये आणखीन एक वाढीव कारावास, म्हणजे जे 7 वर्षापासून 10 वर्षापर्यंत असे वाढवण्यात आलेले आहे, म्हणजे जे लैंगिक अत्याचारामध्ये पूर्वी 5 वर्षापर्यंत होते, 5 ते 7 वर्षापर्यंतच्या शिक्षा त्या वाढवून त्याच्यामध्ये 10 वर्ष असं केलेले आहेत. आणि 16 वर्षांखालील मुलांवरील अत्याचारासाठी मिनिमम पनिशमेंट 20 वर्षापर्यंत वाढवलेली आहे की 16 वर्षाखालची जी मुलं आहेत तर त्यांना काही कळत नसतं आणि त्यांना खूपच सहजपणे फसवून त्यांच्यासोबत हे प्रकार केले जातात. चॉकलेटचं आमिष दाखवून, आईस्क्रीमचं आमिष दाखवून असे मुलांना फसवून हे केले जातात. तर असे सुधारणा करण्यात आलेले आहेत आणि जे काही कालमर्यादा याच्यामध्ये लादून दिलेली आहे की अमुक कालमर्यादेच्या अंतर्गतच हे खटले चालवले गेले पाहिजे, कारण की लहान बालकांच्या सोबत जेव्हा ह्या घटना घडतात तेव्हा जसं आपण म्हटलं सुरुवातीला की पूर्ण कुटुंब आणि समाज व्यथित होत असतो. आपण अनेक वेळा बघतो अशी घटना झाली, आता नरसापूरचीच ताजी घटना आहे की अशा वेळेस लोकांचा प्रक्षोभ होतो की याला मृत्यूदंडाचीच सजा द्या. तर लोकांचं लक्ष असतं की पुढे काय निकाल लागतो, तर हे लवकरात लवकर निकाल लागला तर त्या पीडितेला न्याय लवकर मिळेल या दृष्टिकोनातून लवकर ते केसेस चालल्या पाहिजे अशी तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि हे जे काही चाइल्ड पोर्नोग्राफी चे प्रकार वाढलेले आहेत, बाललैंगिक शोषण, तर ह्याचा सुद्धा अशा सामग्रीचा साठा करून ठेवला जातो आणि त्यानंतर तो वितरित केला जातो, प्रसार केला जातो. तर ह्या प्रकारासाठी सुद्धा अत्यंत कठोर अशा दंडात्मक कारवाईची तरतूद या 2018 अमेंडमेंटमध्ये करण्यात आलेली आहे.
1: मॅडम, या कायद्यानुसार कोणकोणत्या प्रकारच्या लैंगिक अत्याचाराच्या किंवा लैंगिक शोषणाच्या कृतींना गुन्हा मानलं जातं? बऱ्याचदा ना लैंगिक अत्याचाराचे वेगळे प्रकार असतात, तर त्याविषयी सांगा ना.
0: बरं, याच्यामध्ये आपण लैंगिक छळ म्हणजे छळ आणि अत्याचार हे प्रकार म्हणजे याचे शब्दाचे अर्थ वेगळे वेगळे आहेत. लैंगिक छळ हे सामान्य कधीकधी वर्बल म्हणजे मौखिक असू शकतात, असं नाही प्रत्येक वेळेस की शरीराला स्पर्शच झाला पाहिजे किंवा प्रायव्हेट पार्ट्स जे आहेत लहान बालकांचे त्यांना स्पर्श झाला किंवा त्याच्यासोबत असा प्रकारचं काहीतरी लैंगिक गुन्हा केला असं नसून, कधीकधी जे तोंडाने बोललेले शब्द आहेत त्याच्यानी सुद्धा किंवा गेस्चर्स म्हणजे आपण जे हावभाव ते असे दाखवतात की ज्याच्यानी ती बालक व्यथित झालेला आहे, तर अशा प्रकाराला लैंगिक छळ सेक्शुअल हॅरेसमेंट म्हणतो की ज्याच्यामध्ये पनिशमेंट आम्ही पनिशमेंट प्रमाणे त्याची सिव्हिअरिटी ठरते की 3 वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा अशा पद्धतीने हे लैंगिक छळाच्या प्रकारामध्ये होऊ शकतो. म्हणजे कधी असं काही सेक्शुअल रिमार्क्स केलेला असेल किंवा त्या लहान मुलीला छेडलं असेल, तर हे असे प्रकार लैंगिक छळामध्ये येतील. आणि दुसरा प्रकार आहे लैंगिक अत्याचार ज्याच्यामध्ये असॉल्ट आपण म्हणतो, सेक्शुअल असॉल्ट म्हणजे हा छळ, हॅरेसमेंट आणि असॉल्ट हे दोन वेगळे प्रकार आहेत. याच्यामध्ये फोर्स वापरला जातो म्हणजे आपण क्रिमिनल इंटिमिडेशन म्हणतो आमच्या क्रिमिनल भाषेमध्ये, की त्याला एक थोडंसं गंभीर स्वरूप येतं, त्याला गुन्हेगारी प्रवृत्तीने ते हे केलं जातं की अशा प्रकारे हल्ला करून सुद्धा लैंगिक अत्याचार केला जातो, तर त्याची पनिशमेंट जी आहे ती 3 वर्ष ते 5 वर्ष असं कारावास अशी सजा आहे. त्यानंतर जे आहे ते गंभीर लैंगिक अत्याचार की हे जेव्हा त्यांच्यासोबत काही विनयभंग किंवा त्या पलीकडचे गुन्हे जसा बलात्कार होतो किंवा बलात्काराचा प्रयत्न जरी केला गेला तर हे सगळे गंभीर लैंगिक अत्याचारामध्ये येतील, त्याला ॲग्रेवेटेड सेक्शुअल असॉल्ट आपण म्हणतो की. आणि त्याच्यामध्ये पनिशमेंट जी आहे 5 ते 7 वर्ष आहे ती, जी मगाशी आपण म्हटलं की 2018 अमेंडमेंट नंतर ते वाढवण्यात आलेली आहे. किंवा भेदक लैंगिक अत्याचार म्हणजे भेदक आहे ते पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट, म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती आपलं शरीराचा तो भाग जो लिंग आहे तो त्या लहान बालकाच्या शरीरामध्ये कुठेतरी इन्सर्ट करतो तेव्हा तो पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट असतो, म्हणजे त्याला आपण भेदक लैंगिक अत्याचार म्हणतो. आणि ते 10 वर्षापासून ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा त्याच्यामध्ये देता येतात, किंवा जे जन्मठेप जे आहे ते नैसर्गिक आयुष्य जे एका व्यक्तीचं असतं तिथपर्यंत त्याला ती सजा दिली जाते. किंवा त्यानंतर अजून आहे की गंभीर लैंगिक अत्याचार, ॲग्रेवेटेड पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट, म्हणजे हा जो होता तो फक्त पेनिट्रेटिव्ह पण हा आहे तो अतिगंभीर आहे, ॲग्रेवेटेड पेनिट्रेटिव्ह, त्याच्यामध्ये 20 वर्ष ते जन्मठेपेची सक्त कारावासाची म्हणजे आपण जे रिगरस इम्प्रिझनमेंट म्हणतो तर ती अशी शिक्षा याच्यामध्ये होऊ शकते. मृत्यूदंड म्हणजे आपण जसं फाशीची अपेक्षा करतो अशा काही घटना घडल्या की आपल्या मनात एकच इच्छा असते की याला फाशीच दिली जावी, हां, तर हे अशा केसेस म्हणजे या वर्गीकरण आहेत. तर अशा पद्धतीने जर असे गुन्हे घडले तर ते गुन्हा कुठल्या प्रकारचा आहे त्या पद्धतीने ती शिक्षा दिली जाते.
1: मॅडम, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा घडला की तक्रार नोंदवणं खूप गरजेचं असतं, तर या कायद्याअंतर्गत तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया काय आहे त्याविषयी सांगा.
0: तक्रार नोंदवण्यासाठी जसं इतर कायद्यामध्ये आहे प्रक्रिया तशीच आहे की ज्या पीडित आहे बालक त्यांच्यासोबत काही घटना घडलेल्या आहेत तर ती जर घरच्या माणसांनी केलेली असेल तर मग ती घटना ज्याला कळते ते बालक स्वतःसुद्धा करू शकतो तक्रार, किंवा एखाद्या ज्यांच्याबरोबर ते सोयीस्कर म्हणजे कम्फर्टेबल असू शकतात ते स्वतःला सेफ फील करू शकतात अशा एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून सुद्धा ही तक्रार दाखल करता येते. कोणीही म्हणजे कुठलीही सामाजिक संस्था किंवा कुठलीही व्यक्ती ज्याला पहिल्यांदा ही घटना कळते, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या शाळेमध्ये काही घटना घडली आणि ती जर घटना त्या बालकाने शिक्षकाला सांगितलं आणि ते शिक्षक सुद्धा स्वतःही अशी तक्रार नोंदवू शकतात, म्हणजे कोणीही तक्रार नोंदवू शकतात.
1: मॅडम, बऱ्याचदा काय होतं अत्याचार झालं ना की कुटुंब ना बदनामीच्या भीतीने तक्रार करत नाहीत आणि अशा घटना घडतात, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल?
0: बरोबर आहे, जसं मी म्हटलं की ह्याच्यामध्ये म्हणजे लैंगिक छळाच्या ज्या काही प्रकरण आहेत, घटना आहेत, तर याच्यामध्ये बरेच वेळा घरातले व्यक्ती सुद्धा असतात की आपण आज आम्ही जेव्हा प्रबोधन करायला जातो किंवा जनजागृती करतो या कायद्याची, तेव्हा आम्ही आवर्जून सांगतो की पालकांनी सुद्धा लक्ष द्या की आपल्याकडे आलेला प्रत्येक व्यक्ती हा कुठल्या नजरेने आपल्या बाळाला बघतोय किंवा कुठल्या पद्धतीने तो त्याला हात लावतोय.

0: तर हे आपण बघणं फार गरजेचं आहे. जर घरातीलच व्यक्ती म्हणजे आपले जवळचे नातेवाईक आजूबाजूचे लोक किंवा एखादी अशी व्यक्ती ज्याची ज्याचा आपल्यावरती उपकार आहे तर अशा व्यक्तीद्वारा जर लैंगिक छळ केला गेला तर मात्र कुटुंबाची पंचायत होते. त्यांना असं वाटतं की नातेसंबंध सांभाळून ठेवावं की ही घटना बाहेर आणली तर आपली बदनामी होईल, आपल्या बाळाची बदनामी होईल, समाज आपल्याकडे वेगळ्या दृष्टीने बघेल. या भीतीपोटी बरेच वेळा तक्रार दाखल करण्यात येत नाही. म्हणजे कुटुंबाला ती एक कुचंबणा असते की काय करावं. बरेच वेळा म्हणजे महिलेला वाटत असते की आपल्या मुलीसोबत जे काही चुकीचं घडलेलं आहे त्याची वाच्यता करावी किंवा त्या मुलीला वाटत असतं, पण काही समाजाच्या दबावामुळे मग ते तक्रार दाखल करायला येत नाही. तर अशा वेळेस आपल्या समाजातील जे काही घटक आहेत जे सामाजिक कार्य करतात तर अशा लोकांचं एक कर्तव्य आहे की त्यांना थोडंसं समजावून की ही घटना जर लपवली गेली किंवा दाबली गेली तर याचे दुष्परिणाम होऊ शकतात. ती व्यक्ती अजून दुसऱ्या अशा बालकांवरती असेच प्रकार करण्यासाठी धजावू शकतात. तर याच्यापासून आपल्याला जर आपल्या बालकांना वाचवायचं असेल तर कुटुंबाची ही मोठी जबाबदारी आहे की गुन्हा घडला तर न घाबरता त्याची तक्रार नक्कीच दाखल करा आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तुमची तक्रार घेतली जाणार. पूर्वीसारखं आता म्हणजे पोलिसांच्या बद्दल मनातली हा जो एक भीती असते की आमची दखल घेणार की नाही, पोलीस तक्रार घेणार की नाही, तर असं होत नाही. सुप्रीम कोर्टाचे रीतसर तसे आदेश आहे की लैंगिक अत्याचाराच्या कुठल्याही घटना समोर आल्यास त्या नोंदवून घेणं गरजेचं आहे.
1: मॅडम, लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना तुम्ही हाताळता, तर कुटुंबातले सदस्य, नातेवाईक, शेजारी, शिक्षक किंवा विश्वासू व्यक्तीकडून होणाऱ्या अत्याचाराची प्रकरणं गुंतागुंतीची अशा वेळेला ठरतात का?
0: हो, नक्कीच. जसं मी म्हटलं की एखादा आपला जर घरातील वयस्कर व्यक्ती आहे किंवा आपण ज्यांना पूज्य मानतो अशा व्यक्तीकडून जेव्हा होतं तेव्हा ते पहिले तर मन मानायला तयार होत नसतं आणि कधी कधी बालकांना इतकी ती भीती दाखवलेली असते की तू जर सांगितलंस कोणाला तर ह्यांना मारून टाकीन, तुला मारून टाकीन, किंवा घरातल्या व्यक्तींना मारून टाकण्याची भीती दाखवली जाते आणि त्या भीतीपोटी बालकं पण सांगत नाही की त्यांच्यासोबत काय घडत आहे. तर अशा वेळेस म्हणजे कुटुंबांनी लक्ष देणं गरजेचं आहे की आपली लहान मुलं काही वेगळी वागायला लागली, विचित्र वागायला लागली किंवा शांत शांत राहायला लागले, आपल्याच विचारात मग्न राहायला लागले, तर हे शाळेमध्ये सुद्धा घडू शकतं. तर शाळेतल्या शिक्षकांनी सुद्धा लक्ष देणं फार गरजेचं आहे की एखादं मूल बोलकं मूल, खेळकर मूल, अगदी अबोल झालेलं आहे किंवा खेळत नाही आहे, एका कोपऱ्यात बसून राहतोय आणि विचार करत राहतोय, तर हे जे काही फरक आहे ते आपण आपल्या लक्षात आले पाहिजे आणि त्यांना तक्रार दाखल करण्यासाठी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे.
1: श्रोत्या, लाईव्ह डायल इन कार्यक्रम सुरू आहे. बालकांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या पोक्सो कायद्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत ॲडव्होकेट तृप्ती पाटील. तेव्हा श्रोत्या, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. तेव्हा अवश्य सहभागी व्हा. मॅडम, एखाद्या बालकावर लैंगिक अत्याचार झाला की पोलिसांकडून पीडित बालकाची चौकशी करताना कोणती विशेष काळजी घेतली गेली पाहिजे, घेतली जाते म्हणजे, कारण का बालक पूर्ण हिरमुसलेला असतो, सगळं कुटुंबही त्याच्यामध्ये सगळं भरडलेलं असतं, तर मग अशा वेळेला कोणती काळजी पोलिसांकडून घेतली जाते?
0: पोलिस आत्ता खूप सेन्सिटिव्ह झालेले आहेत अशा पोक्सो कायद्याअंतर्गतच्या केसेसमध्ये. पहिलं तर मुख्य आहे की पोलिसांच्या समोर जेव्हा अशा केसेस येतात तर पोलिसांनी सिव्हिल ड्रेसमध्ये असलं पाहिजे. म्हणजे त्यांनी जर मुलगी असेल तर त्यांच्यासमोर एक महिला अधिकारी असणं गरजेचं आहे, तर ते सिव्हिल ड्रेसमध्ये असणं गरजेचं आहे. कारण की आपण लहानपणापासून मुलांना ही जी भीती दाखवतो तर या माध्यमातून मी सगळ्या पालकांना सांगू इच्छिते की पोलिसांची अशी भीती लहानपणापासून मुलांना दाखवू नका. ते आपले मदतगार आहेत, ते आपले म्हणजे आपण कधी जेवत नाही मुलं म्हणून जेवतोस की नाही तर पोलीस काकांकडे देईन, तर असे प्रकार न करता मुलांना ही भीती लहानपणापासून न बसवता आपण ते आपले मित्र आहेत, ते आपल्या मदतीसाठी आहेत हे सांगणं गरजेचं आहे. आणि त्याचसाठी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन्स प्रमाणे मूल घाबरू नये यासाठी पोलीस अधिकारी जो कोणी असेल तर त्यांनी युनिफॉर्ममध्ये नसावं, सिव्हिल ड्रेसमध्ये त्याच्याशी चौकशी करावी आणि असे प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये एक बाल कल्याण पोलीस अधिकारी असायला हवं हे गाईडलाईन्समध्ये आहे. ते जे आहे ASI दर्जाचे जे अधिकारी असतात ते किंवा त्यांच्यावरील दर्जाचे जे काही पोलीस अधिकारी असतील स्त्री किंवा पुरुष अधिकारी, तर ते हे असे बाल कल्याण पोलीस अधिकारी म्हणून काम करत असतात प्रत्येक पोलीस स्टेशनला. तर असे एखादं पोक्सोची केस आली मग ते मूल मुलगी असू शकते किंवा मुलगा असू शकते त्या पद्धतीने त्यांच्याकडे चौकशी अगदी त्यांच्या सौजन्याने त्यांच्याशी बोलून करायचं आहे. सौम्य आवाजात बोलून त्यांनी करणं गरजेचं आहे कारण की ह्या बालकांना काळजी आणि संरक्षणाची अत्यंत गरज असते. त्याच्यामुळे ते हाताळताना त्यांना विशेष काळजी पोलीस घेतातच आणि त्यांना असं भयमुक्त वातावरणात न ठेवता असं बालस्नेही वातावरण असलं गरजेचं आहे आणि तसं उंच आवाजात न बोलणं वगैरे इत्यादी असे त्यांच्याकडे काळजी घेतली जाते पोलिसांकडून. आता सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स प्रमाणे प्रत्येक पोलीस स्टेशनला आणि पोलिसांना याचं विशेष ट्रेनिंग सुद्धा दिलं जातं की लहान बालकांचे केस आले तर कशा पद्धतीने हाताळावे आणि त्यांना कुठल्या प्रकारच्या मदतीची गरज आहे आणि कुठे त्यांना लवकरात लवकर घेऊन जाणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या काळजी पोलीस नक्कीच घेत असतात.
1: श्रोत्यांचे फोन येत आहेत, आपण फोन घेऊया. नमस्कार. नमस्कार.
2: हॅलो.
1: हा, आपला प्रश्न विचारा ना बाबा.
2: हॅलो.
1: हॅलो.
2: हा ताई, नमस्कार.
1: नमस्कार, बोला.
2: मी विजयकुमार स्वामी बोलतो, बस्तवाड तालुका शिवाय जिल्हा कोल्हापूर इथून.
1: प्रश्न विचार आपला.
2: माझा प्रश्न असा आहे की परवा नरसापूर मध्ये झालेली घटना, त्या आरोपीला शिक्षा मिळाली काय?
0: बरं, ते नरसापूरची घटना जी झाली तर त्याच्यामध्ये आता लेटेस्ट अपडेट असा आहे की केस सुरू झालेली आहे, पोलिसांनी चार्जशीट फाईल केलेली आहे. की आपल्याला माहिती आहे की एखादी घटना घडली आणि त्या गुन्हा नोंद झाला की गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांची तपासाची प्रक्रिया सुरू होते, तर ती पोलिसांनी लवकरात लवकर संपवलेली आहे आणि 20 दिवसाच्या आत त्यांनी चार्जशीट फाईल केलेली आहे. चार्जशीट फाईल करणं म्हणजे सगळा गुन्ह्याचा तपास झालेला आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे पुरावे दाखल केलेले आहेत आणि ते पुरावे दाखल करून झाले की त्यानंतर आरोपीला हजर केलं जातं आणि त्यांनी गुन्हा केला आहे त्याच्यावरती त्याचं म्हणणं मांडण्यात येतं आणि त्यानंतर साक्षी पुरावे सुरू होतात. तर ते साक्षी पुरावेसुद्धा आता सुरू झालेले आहेत आणि फास्ट्रॅकवरती ही केस चालवण्यात येणार आहे आणि डेली बेसिसवर म्हणजे रोजच्या याच्यावरती ती केस चालवली जाणार आहे. रोज साक्षीदार बोलवले जाणार आहेत. मुलीची आई जी आहे तिची साक्ष झालेली आहे.
1: हॅलो. हा नमस्कार. प्रश्न विचार आपला. तुमच्या रेडिओ संचाचा आवाज थोडा कमी कराल का? तुमचा प्रश्न आम्ही ऐकू शकतो.
2: हॅलो.
1: हा, रेडिओ संचाचा आवाज थोडा कमी कराल का? प्रश्न विचार आपला.
2: हॅलो. नमस्कार सर.
1: हा नमस्कार, बोला.
2: सर, मी अकोला महाराष्ट्रावरून बोलतो.
1: प्रश्न विचार आपला.
2: ते नांदेडची जी घटना झाली होती त्याच्याबद्दल काय सांगाल सर?
1: नांदेडची मॅडम, एखादी घटना घडली की बऱ्याचदा पुरावे खूप महत्वाची भूमिका बजावतात, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: हा, पुरावे एखाद्या घटनेमध्ये फार महत्त्वाचे आहेत कारण की पुराव्याशिवाय पुढची केस टिकणार नाही. त्याच्यामुळे जसं आत्ता मी म्हटलं की एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं, तपास यंत्रणा कामाला लागते आणि पुरावे शोधणं हे त्यांचं मेन काम आहे आणि पुराव्याचे महत्त्व अत्यंत निर्णायक आहे कुठल्याही केसच्या शेवटपर्यंत जाण्यासाठी. तर हे गुन्हा सिद्ध होण्यासाठी कुठले कुठले पुरावे महत्त्वाचे आहेत? तर अशा लैंगिक अत्याचाराच्या केसेसमध्ये वैद्यकीय पुरावा अत्यंत महत्त्वाचा आहे की जर एखाद्या बालकासोबत बलात्कारसारखी घटना झालेली असेल तर अशा केसेसमध्ये वैद्यकीय पुरावे लवकरात लवकर जमा करणं किंवा त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणं हे फार अत्यंत गरजेचं आहे. किंवा घटनास्थळ जे आहे त्याचा पंचनामा करणं आणि आता डिजिटल पुरावे जसं काही मेसेजेस असतील किंवा व्हिडिओज असतील, सीसीटीव्ही फुटेज असेल, तर हे सगळे महत्त्वाचे पुरावे आहेत आणि ह्याच्यामध्ये 29 प्रमाणे गुन्ह्यामध्ये आपण कसे निर्दोष आहोत म्हणजे प्रिझम्पशन ऑफ गिल्ट ही आरोपीची जबाबदारी आहे. इतर केसेसमध्ये तो कसा दोषी आहे हे प्रूव्ह करणं फिर्यादीचं काम असतं, पण ह्या पोक्सोच्या केसेसमध्ये आरोपीनी स्वतःच असे सिद्ध करण्याची गरज आहे की मी कसा निर्दोष आहे, तर हे त्याच्यावरती लायबिलिटी असते. आणि बालकांचा जबाब हा कुठलाही दबाव न आणता न्यायालयाने योग्य पद्धतीने तो घ्यायचा असतो आणि हे जेव्हा मुलांचे जबाब घेतले जातात, नोंदवले जातात, तेव्हा इन कॅमेरा आम्ही म्हणतो की जे बंद रूममध्ये घेतले जातात आणि तिथे आरोपी त्या मुलाला दिसू नये या पद्धतीने घेतले जातात, जेणेकरून तो बाळ जे आहे बालक ते अगदी दबावाशिवाय बोलू शकतात आणि त्यांच्यासोबत कोणीतरी व्यक्ती म्हणजे जे सपोर्ट पर्सन सारखे दिलेले असतात एखादी

0: सामाजिक संस्थाचे सोशल वर्कर असू शकतात किंवा त्यांचेच घरातली व्यक्ती असू शकते, तर त्यांना सुद्धा आतमध्ये बसून ते बालकाचं जबाब नोंदवण्याची मुभा दिली जाते.
1: फोन घेऊया आपण.
2: हॅलो.
3: हॅलो.
2: नमस्कार.
3: हॅलो.
2: हा, प्रश्न विचारा आपला.
3: हॅलो.
2: हॅलो. हॅलो.
3: हॅलो.
2: हा, बोला, आपला प्रश्न विचारा.
3: मी लातूरहून बोलतोय.
2: बर.
3: आमचा प्रश्न, एक मुलगी कोर्टामध्ये चक्र मारतीय, दोन वर्ष झालं. तिला न्याय भेटत नाहीये, त्याच्याबद्दल काय मॅडम काय आपण सविस्तर माहिती देऊ शकता का?
0: ही मुलगी जर पीडित असेल पोक्सो कायद्याअंतर्गत, आणि कुठल्याही पीडित किंवा फिर्यादी व्यक्तीला आपल्याला न्यायालयातून वकील करण्याची मुभा आहे, आणि जी विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यालय आहेत प्रत्येक तालुका जिल्हा कोर्टात हायकोर्टात सुप्रीम कोर्टात सगळीकडे ही व्यवस्था आहे, तिथे तुम्ही अर्ज करून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी लीगल एडमधून पॅनल ॲडव्होकेट दिले जातील जे तुमच्यासाठी मोफत काम करतील. त्यांना मानधन जे आहे ते शासन देत असतं. तर असे जर पीडिताला चक्रा मारण्याची गरज नाही, त्यांनी वकील नेमू शकतात आणि एकही पैसा फी देण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. तर लक्षात ठेवा, विधी सेवा प्राधिकरण हे प्रत्येक तालुका कोर्ट जिल्हा कोर्ट हायकोर्ट सगळीकडे असतं, तर तिथे जाऊन तुम्ही अर्ज करा आणि त्या मुलीला नक्कीच ते वकील मदत करतील. आणि केस का थांबलेली आहे किंवा का तिला चक्रा मारायला लागत आहेत, शक्यतो या पोक्सो कायद्याअंतर्गत पीडित मुलीला किंवा मुलांना साक्ष देण्यासाठी पुन्हा पुन्हा बोलवणं आवश्यक नाही. तर हे जर असं होत असेल तर नक्कीच तुम्ही असे पॅनल ॲडव्होकेटची मदत घेऊन केसमध्ये का थांबलेले आहे तर ते जाणून घेऊन सरकारी वकिलाशी बोलून त्या न्यायालयामध्ये केस सुरू करू शकता.
2: मॅडम, एखाद्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला की ती अल्पवयीन मुलगी गरोदर राहण्याचं प्रमाण वाढतंय, तर तो गर्भ नको असेल तर त्यासाठी कायद्यात काय तरतूद आहे?
0: बराच म्हणजे अत्यंत खेदजनक बाब आहे की लहान मुलांवरती असे लैंगिक अत्याचार होत आहेतच, पण त्याच्यामध्ये त्यांना अशा प्रकारे प्रेग्नंट राहण्याचे प्रकारसुद्धा वाढायला लागलेले आहेत. तर अशा प्रकरणामध्ये जेव्हा हे मुलगी लहान आहे तर त्यांना बालकल्याण समितीसमोर पाठवलं जातं, आणि जर त्यांचा गर्भ त्या बालिकेचा गर्भ जो आहे तो जर 24 आठवड्याच्या आत असेल तर मात्र ती बालकल्याण समिती त्यांना कुठल्या तरी शासकीय रुग्णालयात जाऊन तो गर्भपात करून घ्या असं म्हणू शकते. अदरवाईज जेव्हा 24 आठवड्याच्या वर हे गर्भ राहतो तेव्हा मात्र कुठलेही न्यायव्यवस्था किंवा ही जी बालकल्याण समिती आहे ते असे आदेश देऊ शकत नाही किंवा असे सूचन देऊ शकत नाही. त्यांना मात्र हायकोर्टातच उच्च न्यायालयात जाऊन पिटिशन दाखल करावी लागते. तर हे पिटिशन दाखल केल्यानंतर हायकोर्ट एक मेडिकल बोर्ड स्थापन करायला सांगतात. जनरली सरकारी दवाखाना मुंबई असेल तर मग जे जे हॉस्पिटलसारख्या दवाखान्यामध्ये मेडिकल बोर्ड असो, ज्याच्यामध्ये एक गायनेकोलॉजिस्ट असतात, इतर दोन डॉक्टर असतात जे तपासणी करतात, पुन्हा सोनोग्राफी केली जाते आणि बघितलं जातं की बाळ कुठल्या परिस्थितीत आहे. आणि जर ती मायनर मुलगी खूपच लहान आहे, ती संमती देऊ शकत नाही गर्भपाताला, तर खरं संमती त्यांची हे ग्राह्य धरली जात नाही. पण लुकिंग ॲट द सिच्युएशन, म्हणजे सर्कमस्टॅन्स काय आहे, घरातले व्यक्ती किंवा त्यांचे जर कुटुंबियांनी म्हणजे संमती दिली तर मात्र गर्भपात करता येतो.
2: मॅडम, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा जेव्हा घडतो तेव्हा तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान बालकाच्या गोपनीयतेचं संरक्षण कसं केलं जातं?
0: हां, जशी गुन्हा दाखल होतो तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा फक्त जी सुरुवातीची तक्रार नोंदवली जाते त्याच्यामध्ये पीडितेचं नाव पत्ता सगळं दिलं जातं, पण त्यानंतर म्हणजे ती सीलबंद करून एक कॉपी कोर्टामध्ये जाते आणि एक कॉपी पोलीस स्टेशनला असते, ही कोणालाही दाखवली जात नाही. आणि त्यानंतर जे आहे रिमांड रिपोर्ट्स असतील किंवा त्यापुढचे जे काही कागदपत्र जमा करायची असेल न्यायालयात तर त्याच्यामध्ये अत्यंत गुप्तता पाळली जाते. त्याच्यामध्ये पीडित बालकांचं नाव दिलं जात नाही, तिथे अब कड किंवा अशा प्रकारचा शब्द वापरला जातो, आणि त्या बाळाचं वय काय आहे ते वय नमूद केलं जातं आणि इतर घटना मग नमूद केली जाते, आरोपीचं नाव दिलं जातं किंवा प्रसारमाध्यमांना अशा प्रकारे पीडितांचे नावं प्रसिद्ध करण्याची अजिबातच परवानगी नाही.
2: लैंगिक अत्याचाराची जेव्हा प्रकरणं घडतात त्यावेळी अशा प्रकरणांमध्ये निकाल किती कालावधीत देण्याची तरतूद आहे? कारण का असं काही घडलं की तात्काळ निकाल लागावा किंवा मोर्चे निघतात वगैरे, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: तशी कायद्यामध्ये तरतूद आहे की जेव्हा गुन्ह्याची निश्चिती होते, म्हणजे आम्ही आमच्या ट्रायलमध्ये म्हणतो की चार्ज फ्रेम झाले, गुन्ह्याची निश्चिती झाल्यानंतर साक्षी पुरावे होणं गरजेचं आहे. पहिलं तर पोलिसांचं काम आहे की वेळेत त्यांनी चार्जशीट दाखल करावी, लवकरात लवकर जितकं होईल तितकं. पण याच्यामध्ये थोडीशी अडचण अशी येत असते, काही टेक्निकल गोष्टी आहेत की कधी कधी जे रिपोर्ट्स यायला पाहिजे फॉरेन्सिक लॅब करून, तर ते फॉरेन्सिक लॅबला अनेक अशी प्रकरणं याच्यासाठी पडलेली असतात की त्यांना तशी जे रिपोर्ट्स द्यायचे असतात तर ते रिपोर्ट्स लवकरात लवकर तयार होऊ शकत नाही, कारण अनेक प्रकरणं अशी पेंडिंग असतात आणि त्यामुळे कधी कधी ते आपल्याला डी एन ए टेस्टचे रिपोर्ट असो किंवा इतर काही फॉरेन्सिक रिपोर्ट असू देत तर त्याचे लवकरात लवकर रिपोर्ट मिळत नाहीत, तर अशा वेळेस मात्र थोडी अडचण होते, लवकरात लवकर ती केस दाखल होऊ शकत नाही. म्हणजे आपण जनसामान्य लोकांना माहिती नसतं की ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत, की पोलिसांनी फक्त लवकरात लवकर कागदपत्र कोर्टात दाखल करा असं म्हटलं जातं, पण यामागे हे सगळी प्रक्रिया असते की हे जे आहे ते गुन्हा सिद्ध होण्यासाठी किंवा तो आरोपी हाच आहे हे सिद्ध करण्यासाठी हे पुरावे अत्यंत महत्वाचे आहे. डीएनए टेस्ट असते ती महत्वाची असते, तर ह्यासाठी थोडा कालावधी जातो आणि हे समजून घ्यायला हवं. पोलीस आपला प्रयत्न करतच असतात, अशा सेन्सिटिव्ह केसेस असेल तर ते फॉरेन्सिक लॅब जे असतात ते सुद्धा लवकरात लवकर रिपोर्ट देतात आणि चार्जशीट फाईल झाल्यानंतर जनरली एका वर्षाच्या आत हे अशी प्रकरणं संपवायची असतात. पण जनरली हेच मी जसं म्हटलं की टेक्निकल प्रॉब्लेम्स असतात, कधी साक्षीदार मिळून येत नाही लवकर, त्याच्यामुळे ट्रायल पुढे चालत नाही, तर अशा काही कारणांमुळे थोडंसं पुढे हा असा प्रकार होऊ शकतो आणि ज्याच्यातून मग पीडित किंवा त्यांचे कुटुंबीय किंवा समाजामध्ये ती एक गोष्ट पसरली की अजून न्याय मिळाला नाही, तर हे थोडीशी म्हणजे वाटतं त्यांना की आपला काही पुढे होत नाहीये किंवा का अजून निकाल लागत नाहीये, ते थोडीशी निराशा त्यांच्या मनात येणं स्वाभाविक आहे.
2: मॅडम, बऱ्याचदा पीडित बालकावरती अत्याचार झाला की ते बालक पण ते कुटुंब पण मानसिकदृष्ट्या पूर्ण ढासळून गेलेलं असतं, तर अशा वेळी पीडित बालकाला समुपदेशन आणि मानसिक आधार देण्यासाठी कोणत्या यंत्रणा उपलब्ध आहेत जी खूप गरजेच्या आहेत त्या?
0: अगदी नक्कीच, कारण पीडित बालकांना त्याच्यातून बाहेर काढणं हे फार मोठी गोष्ट आहे, कारण त्यांच्यावर जो आघात झालेला असतो तो कायमस्वरूपी होऊन जातो, कारण की लहान मुलं जी आहेत ती निरागस असतात, त्यांना पहिले तर कळत नाही आपल्यासोबत काय झालेलं आहे. त्यासाठी आपण जी जागरूकता करतो आहे, आता प्रत्येक शाळेमध्ये गुड टच बॅड टच हे सांगितलं जातंय, तर त्याच्याने थोडीशी मुलं जागरूक झालेली आहे, तर ही अशी जागरूकता सगळीकडे अजून असायला हवी, वेळोवेळी मुलांना ते सांगत राहायला हवं, किंवा पालकांनी सुद्धा शाळेतून कुठूनही बाहेरून आली मुलं किंवा आपल्यासोबत जेव्हा बाहेर आपण मुलांना नेतो गर्दीच्या ठिकाणी, मॉल असेल किंवा गार्डन असेल, रेल्वे स्टेशन असेल, तर अशा ठिकाणी जाता येता कोणीही पटकन आपल्या लहान बाळाला पण नको त्या ठिकाणी स्पर्श करत असतात, तर अशा हे आपलं पालकांचं लक्ष असलं पाहिजे की आपण आपल्या बालकाला कसं संरक्षित करायचं आहे आणि त्यांना मानसिक असा आधार देण्यासाठी आपण सर्वप्रथम कायद्यामध्ये तरतूद आहे की त्यांना बालकल्याण समितीसमोर नेलं पाहिजे आणि तिथे काउन्सिलर असतात किंवा काही सामाजिक संस्थाचे सामाजिक कार्यकर्ते असतात ते जे काउन्सिलिंगचं काम करतात, किंवा त्यांना जर अत्यंत मेडिकल एडची गरज असेल तर तशी वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी सुद्धा त्यांना दवाखान्यात पाठवलं जातं आणि जी बालगृह आहेत तिथे सुद्धा अशी पूर्ण टीम असते सामाजिक कार्यकर्त्यांची वगैरे. जेव्हा घरातलीच व्यक्ती आरोपी असेल तर अशा वेळेस मुलांना पालकांच्या ताब्यात न देता बालगृहामध्ये ठेवलं जातं आणि तिथे मात्र मग अशा सगळ्या टीम आहे की जे काउन्सिलर्स आहेत ते वेळोवेळी एका म्हणजे एक एक जे बाळासाठी सपोर्ट पर्सन म्हणून नेमलेले असतात बालकल्याण समितीतर्फे, तर ते रेपो ठेवतात त्यांच्यासोबत आणि पूर्ण त्यांचा फॉलोअप घेत असतात सतत की त्यांची मानसिक स्थिती ढासळू नये यासाठी प्रयत्नशील असतात आणि त्यांच्याशी नेहमी बोलतं राहावं लागतं आणि त्यांच्यासोबत काय घडलेलं आहे तर ते कसं थोडंसं हील होईल, म्हणजे ते थोडंसं विसरण्याचा कसा प्रयत्न करतील याकडे आपण थोडंसं त्यांना मदत करत असतो.
2: मॅडम, लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या अनेक मुलांच्या केसेस तुम्ही हाताळल्या आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल, एखादी केस आम्हाला सांगा.
0: 2015 एक केस आहे, म्हणजे डोंबिवली शहरात घडलेली घटना आहे की पैशांचा पाऊस पाडणार होता. एका भोंदू बाबांनी अशी जाहिरात केली की मी पैशांचा पाऊस पाडणार आहे, 2 करोडचा पाऊस पाडणार होता आणि त्यासाठी एका महिलेने त्यांना संपर्क केला होता आणि त्यांना त्या महिलेला सांगण्यात आलं होतं की एक अल्पवयीन मुलगी माझ्याजवळ आणा, की जिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर असा पैशांचा पाऊस पडणार आहे. म्हणजे पैशांचा पाऊस तर पडत नाही ही मान्यताच चुकीची आहे.

0: पण जरी तो पैशांचा पाऊस पाडायचा असेल तर त्यासाठी अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवण्याचा कुठेही संबंध येत नाही. पण त्याला त्याची लैंगिक भूक शमवायची होती आणि त्यामुळे त्यांनी अशी अट घातली. त्या पद्धतीने एका लहान अल्पवयीन मुलीला आणलं गेलं होतं आणि त्यानंतर तिच्यासोबत प्रकार घडायच्या अगोदर म्हणजे हे सगळं घटना कळली होती एका सामाजिक संस्थेला, त्यामुळे पोलिसांना इन्वॉल्व केलं गेलं होतं. पोलिसांची पूर्ण टीम तिथे दबा धरून होती आणि जसा तो प्रकार करायला सुरुवात झाली तसा तिथे त्यांचा पोलिसांचा जो माणूस होता त्यांनी मिस कॉल दिला आणि त्यानंतर पूर्ण पोलिसांची टीम गेली तिकडे आणि त्या मुलीला वाचवण्यात यश आलं. म्हणजे हे असे प्रकार मुलांसोबत जेव्हा होतात तेव्हा या केसमध्ये सुरुवातीपासून मी लक्ष घातलं होतं आणि याच्यामध्ये त्या आरोपी जो मेन आरोपी होता त्याला कन्व्हिक्शन मिळालं होतं. भोंदू बाबा जो होता त्याला सजा मिळालेली आहे. तर असे प्रकार म्हणजे एक मंद मतिमंद मुलीचं सुद्धा अशी होती की ती प्रेग्नंट राहिली आणि त्याच्या तिचा सख्खा आत्याचा नवरा तिच्यावरती बलात्कार करायचा कारण ती मतिमंद होती, कोणाला सांगणार, त्याचा गैरफायदा घेतला त्यांनी आणि ती प्रेग्नंट झाली कळल्यानंतर त्यांनी कल्याण स्टेशनला येऊन सोडून दिलं.
1: म्हणजे एकूणच सगळ्यांनी घरातल्यांपासून सगळ्यांनी जागरूक राहणं गरजेचं आहे, अशा गोष्टींना बळी पडू नये.
0: येस, अतिदक्ष राहण्याची फार आवश्यकता आहे.
1: ऍडव्होकेट तृप्ती पाटील, आपण इथे आलात आणि बालकांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या पोक्सो कायद्याविषयी इतकी महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: आपले पण सर्वांचे धन्यवाद.
1: श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता, मधुलिका आणि दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:05 आणि 25 सेकंद होत आहेत. प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. श्रोते हो, आज 2 जून मराठी हिंदी चित्रपट नाटक दूरचित्रवाणीवरील मालिका अशा अनेक माध्यमांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे आणि नावाप्रमाणेच आनंदी आणि प्रसन्न असणारे अभिनेते आनंद अभ्यंकर यांचा आज जन्मदिवस. त्यांनी अभिनय केलेल्या बालगंधर्व या चित्रपटातलं हे गीत ऐकूया. आनंद अभ्यंकर यांना विनम्र आदरांजली.

बालगंधर्व या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलत आनंद भाटे आणि सहगायकांच्या स्वरात. शब्द होते स्वानंद किरकिरे यांचे आणि संगीत कौशली नामदार यांचं. श्रोते आपण ऐकत आहात गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शोभा गुरटू यांनी गायलेलं धन्यते संताजी धनाजी या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत वसंत देसाई यांचं.

भालू या चित्रपटातलं आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत आपण आत्ताच ऐकलं. संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं. गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं आणि चित्रपट सुवासिनी.

मुंबईचा जावई या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण आत्ताच ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया याच रचनेचं आणखी एक गीत. शब्द ग दि माडगुळकर यांचे, संगीत सुधीर फडके आणि स्वर आशा भोसले. चित्रपट सुवासिनी.

0: गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:30 वाजतोय. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, त्यानंतर 1:40 अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न. शिक्षण हे सक्षमीकरणाचं प्रभावी माध्यम असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधूचा दुसऱ्या फेरीत प्रवेश. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं केलेल्या शिफारशीनुसार केंद्र सरकारनं न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली होती. त्यानुसार न्यायमूर्ती शील नागू, श्री चंद्रशेखर, संजीव सचदेव आणि अरुण पल्ली यांनी ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. भारताच्या सरन्यायाधीशांबरोबर सल्लामसलत केल्यावर राष्ट्रपतींनी या नियुक्त्यांना मंजुरी दिल्याचं केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी समाजमाध्यमावर जाहीर केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा अध्यादेश 2026 जारी केल्यानंतर ही नियुक्ती झाली. या अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्यात आली असून यात भारताच्या सरन्यायाधीशांचाही समावेश आहे. शिक्षण माणसाला जागरूक आणि स्वावलंबी बनवतं, त्यामुळे ते सक्षमीकरणाचं प्रभावी माध्यम आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज नवी दिल्लीत शिष्यवृत्ती योजनेच्या आदिवासी समुदायातल्या लाभार्थ्यांशी बोलत होत्या. समाजातल्या सर्व घटकांची आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगती होते तेव्हाच खरा विकास होतो असं त्या म्हणाल्या. शिष्यवृत्ती योजनांमुळे आदिवासी समुदायातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळते, यामुळं आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या.
2: भारत सरकार जनजातीय समुदाय के युवाओं को आगे बढ़ाने के लिए अनेक योजनाओं के माध्यम से निरंतर प्रयास कर रहे हैं. छात्रवृत्ति योजना केवल आर्थिक सहायता नहीं है, ये युवाओं के सपनों को पंख देने का माध्यम है. ये उन युवाओं के जीवन में नई संभावनाओं का द्वार खोलती है, जिनमें प्रतिभा तो होती ही है परंतु संसाधनों का अभाव उन्हें आगे बढ़ते रोकता. लेकिन मुझे ये जानकर प्रसन्नता हुई कि अपने से अनेक युवाओं ने विभिन्न
1: भारताच्या शेजारी प्रथम, ऍक्ट ईस्ट आणि महासागर या धोरणांमध्ये म्यानमा हा एक महत्वाचा भागीदार असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. म्यानमाचे अध्यक्ष यू मिन ऑंग लाईंग यांच्याशी काल राष्ट्रपती भवनात त्या बोलत होत्या. म्यानमाच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्याबद्दल राईंग यांचं त्यांनी अभिनंदन केलं. म्यानमाचे राष्ट्राध्यक्ष उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून काही वेळापूर्वी त्यांचं मुंबईत आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. या भेटीत म्यानमाचे अध्यक्ष व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेणार आहेत. भारत आणि अमेरिकेनं द्विपक्षीय व्यापार कराराच्या बहुतांश बाबी निश्चित केल्या आहेत. कराराच्या पहिल्या टप्प्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी नवी दिल्लीत आज आणि उद्या अमेरिकन शिष्टमंडळाबरोबर चर्चा होत असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. वाणिज्य विभागातले अतिरिक्त सचिव दर्पण जैन भारताची भूमिका मांडत आहेत, तर अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व ब्रेंडन लिंच करत आहेत. गेल्या 3 फेब्रुवारी रोजी दोन्ही बाजूंनी या कराराच्या पहिल्या टप्प्याची रूपरेषा जाहीर केली होती. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं उपलब्ध केलेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन प्रतीमधल्या त्रुटीच्या पडताळणीसाठी तसंच उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं पोर्टल आजपासून कार्यान्वित झाल्याचं CBSEनं जाहीर केलं आहे. हे पोर्टल येत्या 6 जूनपर्यंत खुलं राहील. तसंच केवळ ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांची स्कॅन केलेली प्रत मिळवली आहे त्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येईल असं CBSEनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. सुरक्षेच्या कारणासाठी यामध्ये आधार पडताळणीचा समावेश करण्यात आला असून ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही त्यांना आपले पालक अथवा नातेवाईकांचे आधार तपशील वापरता येतील. गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज कसा करावा याविषयीच्या सूचना समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी ट्युटोरियल व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा असं यात म्हटलं आहे. इबोला विषाणू संसर्गाचा एकही रुग्ण आतापर्यंत देशात सापडलेला नाही असं केंद्रीय आरोग्य खात्यानं स्पष्ट केलं आहे. गेल्या 21 दिवसात इबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशातून आलेल्या प्रवाशांना जर ताप, डोकेदुखी, अंगदुखी, जुलाब, विनाकारण रक्तस्राव अशी लक्षणं आढळली तर त्यांनी विलगीकरणात जावं आणि ताबडतोब स्थानिक आरोग्य प्रशासनाला त्याची माहिती द्यावी असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. इबोला संसर्गाबाबत काहीही माहिती किंवा मदत हवी असेल तर 1075 या मदत क्रमांकावर संपर्क साधावा. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी वेळेवर माहिती मिळणं अत्यावश्यक आहे असं मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान इबोलाग्रस्त आफ्रिकन देशात रोगप्रसाराला आळा घालण्यासाठी भारतानं वैद्यकीय मदत पथकाची दुसरी तुकडी रवाना केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळले गेलेल्या लाभार्थी कागदपत्र सादर करू शकल्या नाहीत. संपूर्ण छाननी केल्यानंतरच त्यांना अपात्र ठरवलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली तेव्हा कागदपत्र सादर करायला उशीर लागेल म्हणून लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून लाभ दिला गेला होता. मात्र त्यानंतर या योजनेचं ऑडिट झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख जणींच्या कुटुंबात सरकारी नोकरी असल्याचं उघड झालं तसंच 10 लाख जणींचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केले होते त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना KYC करायला सांगण्यात आलं होतं. ज्यांनी KYC केलं अशा 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. बाकी सर्व अपात्र ठरल्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जे लाभार्थी अपात्र ठरले त्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत मात्र आत्तापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं.
3: 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही.
1: शेतकरी कर्जमाफीविषयी विचारलं असता आजच्या मंत्रिमंडळाच्या याबाबत बैठकीत निर्णय होईल मात्र निवडणुकीमुळे काय निर्णय झाला याची अधिकृत घोषणा करता येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सक्तवसुली संचालनालयानं आज अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याच्याविरुद्धच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. मुंबई, सुरत आणि अंकलेश्वरमध्ये साधारण 20 ठिकाणी ईडीनं ही कारवाई केली. रसायनांचे पुरवठेदार, असा व्यवहारांमधले मध्यस्थ, मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची निर्मिती आणि वितरण करणारे तस्कर, हवाला ऑपरेटर्स आणि अंमली पदार्थांच्या तस्करीतून मिळालेल्या पैशातून बेनामी मालमत्ता बाळगणाऱ्या व्यक्तींशी संबंधित ठिकाणी ही कारवाई सुरू आहे. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून परदेशातून तस्करी केलेलं 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलं. मेणाच्या स्वरूपातल्या या सोन्याची किंमत 4 कोटीपेक्षा जास्त आहे. विशिष्ट माहितीच्या आधारे दुबईहून भारतात आलेल्या 2 तस्करांकडून जप्त केलेलं हे सोनं 24 कॅरेटचं आहे. या तपासादरम्यान हे सोनं तस्करी करून भारतात आणायच्या कटात सामील असलेल्या नवी मुंबईतल्या एका सोनारालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. गृहमंत्रालयानं स्थलांतर आणि परदेशी नागरिक सुधारणा नियम 2026 अधिसूचना जारी केली आहे. या दुरुस्तीमुळे परदेशी नागरिकांना भारतात आगमन झाल्यावर 180 दिवसांच्या आत आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. येत्या 4 ते 8 जून दरम्यान अहमदाबाद इथं आयोजित पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेतल्या योगपटूंचं पथक भारतात येत आहे. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधूनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. थायलंडच्या बुसानन ओंबा रुह फानला तिनं आज 25-23, 21-16 असं पराभूत केलं. मालविका बनसोडला मात्र पहिल्याच फेरीत थायलंडच्या पूर्णपावी चोचुवांगकडून पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या गटात किदंबी श्रीकांतही पहिल्याच फेरीत पराभूत झाला. लक्ष्य सेनचा सामना आज दुपारी होईल. ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद ही महिला दुहेरीची जोडी, तसंच मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांचे सामने देखील आज होणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न. शिक्षण हे सक्षमीकरणाचं प्रभावी माध्यम असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधूच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
4: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. मे महिन्याची सुरुवात महाराष्ट्र दिनाच्या उत्साहात झाली. राज्य स्थापनेच्या 67व्या वर्धापन दिनानिमित्त अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासह जिल्हाभरातील शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. प्रभारी विभागीय आयुक्त तथा अपर आयुक्त अजय लहाने यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. यावेळी विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या विशेष संक्षिप्त पुनरावलोकन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मतदार यादी अद्ययावत करण्याची मोहीम राबवण्यात आली. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी BLO ना मतदार मॅपिंगचं काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. नव्याने विकसित करण्यात आलेल्या ऍपच्या माध्यमातून मतदारांचा शोध घेऊन यादीतील त्रुटी दूर करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं. वन्यजीव आणि निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग अनुभव उपक्रम विशेष आकर्षण ठरला. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात शेकडो निसर्गप्रेमींनी सहभाग घेतला. घनदाट जंगलातील मसाणांवर रात्रभर बसून वन्यजीवांचं निरीक्षण करण्याचा अनोखा अनुभव सहभागी पर्यटकांनी घेतला. बालविवाह प्रतिबंध मोहिमेअंतर्गत चाइल्ड हेल्पलाईन आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या संयुक्त कारवाईत एका अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात प्रशासनाला यश आलं. राज्य सेवा हक्क आयोगाच्या अमरावती विभागाचे आयुक्त म्हणून ज्येष्ठ सनदी अधिकारी अरुण डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आली. शासकीय सेवेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नागरिकांना वेळेत सेवा मिळण्याच्या दृष्टीनं त्यांच्या नियुक्तीकडे महत्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिलं जातं. ग्रामीण स्वच्छतेसाठी जिल्हा परिषदेमार्फत 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून 26 ग्रामपंचायतींना बॅटरीवर चालणाऱ्या ई रिक्षांचं वाटप करण्यात आलं. घराघरातून कचरा संकलन, त्याचं वर्गीकरण आणि वैज्ञानिक पद्धतीनं विल्हेवाट लावण्यासाठी ही वाहनं उपयोगी ठरणार आहेत. शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या असलेल्या मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेच्या कामांचा आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. शेतमालाची वाहतूक आणि शेतीच्या कामांसाठी बारमाही रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी कामं वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले. याचवेळी आयोजित जनता दरबारात नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्याचे

0: आदेशही देण्यात आले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ई KYC मोहिमेलाही या महिन्यात गती मिळाली. पात्र शेतकऱ्यांनी 30 जून पूर्वी ई KYC पूर्ण करावी, अन्यथा पुढील हप्त्यांपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं. बायोमेट्रिक आणि फेस ऑथेंटिकेशन या दोन माध्यमातून प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान मे महिन्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे उष्णतेची तीव्र लाट. अमरावती जिल्ह्यात तापमानानं 46.8 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. सलग अनेक दिवस तापमान 45 अंशांच्या पुढे राहिल्यानं जनजीवन प्रभावित झालं. भारतीय हवामान विभागानं रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला होता. दुपारच्या वेळेवर रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत होता. उष्माघात टाळण्यासाठी प्रशासनानं विविध उपाययोजना राबवल्या. जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला, तर नागरिकांच्या मोबाईलवर सतर्कतेचे संदेशही पाठवण्यात आले. या कडक उन्हाचा सामना करणाऱ्या वाहतूक पोलिसांसाठी अमरावती पोलीस विभागानं अभिनव उपक्रम राबवला. वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना बॅटरीवर चालणारी एअर कूल्ड जॅकेट्स उपलब्ध करून देण्यात आली. सुमारे 150 जॅकेट्सचं वितरण करण्यात आलं. राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यात आल्याने त्याचं विशेष कौतुक झालं. मर्दी रोडवरील घाटखेडा तलाव परिसरात उन्हाळी सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी गेलेल्या 4 बालकांचा तलावात बुडून मृत्यू झाला. मित्रांना वाचवण्याच्या प्रयत्नात चौघेही गाळात अडकून पाण्याखाली गेल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं. चांदूर रेल्वे तालुक्यातील दहीगाव इथं 7 फूट लांबीचा अजगर आणि त्याची 10 अंडी सुरक्षितपणे वाचवून वनविभागानं त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडलं, तर दुसरीकडे शहरातील रामपुरी कॅम्प परिसरात एका बिबट्यानं शिरकाव केल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. वनविभाग, पोलीस आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांतून सुमारे 4 तासांच्या मोहिमेनंतर बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्यात आलं. या घटनेनं वाढत्या मानव वन्यजीव संघर्षाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. महिन्याच्या अखेरीस वातावरणात अचानक बदल झाला. अचलपूर, तिवसा, रेवसा आणि अमरावती शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपिटीची नोंद झाली, विजेच्या पुरवठ्यात व्यत्यय आला आणि किरकोळ नुकसानही झालं. मात्र तीव्र उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने.
1: श्रोते, आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 आणि 30 सेकंद होत आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

व्ही व्ही साठे यांचं गाणं आपण ऐकलं, रंजना जोगळेकर यांच्या आवाजात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया बाभ बोरकर यांचं गीत गोविंद पोवळे यांच्या आवाजात.

गोविंद पवळे यांनी गायलेली बाभा बोरकर यांची रचना आपण आत्ताच ऐकलीत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होतोय. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत मिस्टर अँड मिसेस अय्यर या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: विचारपूर्वक विषय निवडून चित्रपट करणारी देखणी अभिनेत्री म्हणजे अपर्णा सेन. ती निर्माती आणि दिग्दर्शक म्हणूनही चांगलेच गाजली. तिच्या चित्रपटांच्या कथा स्त्रीभोवती असतात, पण त्यातील स्त्री ही अगतिक किंवा बिच्छारी मुळीच असते. अत्यंत सूक्ष्म भावतरंग ती टिपते. फार मोठं स्टेटमेंट करायचा तिचा अट्टहास नसतो, तरी समाजातील विरोधाभास टिपायला ती मागे पुढे पाहते. तिच्या चित्रपटातील परिसर सुंदर असतो, पण तिला जे मांडायचं आहे ते नुसतं पोशाखी किंवा दिखाऊ नसतं. तिचे बहुतेक चित्रपट हे तिने स्वतःच लिहिलेले असतात. कदाचित त्यामुळे देखील चित्रपटामध्ये शांतता देखील बोलकी असते. तिच्या चित्रपटाविषयी बोलणार आहे त्यात तिचं लेखन आणि दिग्दर्शन या दोन्हीचं कौशल्य स्पष्ट जाणवतं. साधी कथा, सशक्त आशय, जबरदस्त अभिनय, बोलकी देहबोली, क्वचित निःशब्दातूनही खूप सांगणारे संवाद, हे कसं काय ऐकत. मिस्टर आणि मिसेस अय्यर या नितांत सुंदर चित्रपटाची कथा देखील साधी सरळ आहे, तरी प्रेक्षकांचं मन कसं जिंकून घेऊ शकते. मिस्टर आणि मिसेस अय्यर फिल्म आहे साधी बस प्रवासातली गोष्ट. मी मगाशी सांगितलंच, तसं झगमगीत सेट नाही, फॅन्सी कपडे पत नाही, पोटात खड्डा पडेल असा सस्पेन्स किंवा भडक नाट्य नाही, तरी कथा शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकाला खुर्चीला बांधून ठेवते. या प्रवासातून तिने समाजातील कठोर वास्तव कलात्मक रीतीने मांडलंय. पार्श्वभूमी आहे हिंदू मुस्लिम दंगे. एका गावात मुस्लिम वस्ती जाळण्याचा राग येऊन एक टोळकं जाळपोळ करत सुटतं. प्रवासाच्या पार्श्वभूमीवर जगामधली हिंसक दृश्य दिसतात. डॅनियल पर्सचे मारले जाणे, 9/11, गुजरात दंगे, इराक युद्ध आणि त्यामागे झाकीर हुसेनचा तबला स्थितीचं गांभीर्य तीव्र करतो. बसमध्ये दोन माणसं जवळजवळ बसलेली असतात. बस कलकत्त्याला जात असते. मीनाक्षी अय्यरचं काम कोकणा सेन शर्माने केलंय. ती आपल्या छोट्या मुलाला घेऊन बसलेली असते. तिच्या शेजारच्या तरुणाला राहुल बोसते काम राजा चौधरीला तिचे नातेवाईक सांगतात की तिच्याकडे लक्ष द्या. ती पक्की कट्टर तमिळ ब्राह्मण स्त्री असते. नावावरून तो कोण हे माहीत नसते आणि तशी गरजही नसते. तो अगदी सोफॅस्टिकेटेड तरुण असतो, वन्यजीव फोटोग्राफर असतो. प्रवासात दोघे कमीच बोलतात. ती त्याच्या हातून पाणी पिते. जरा वेळेने तिला कळते की तो मुस्लिम आहे. ती शहारते. जंगल येतं, काही हल्लेखोर बसमध्ये घुसतात. लोकांच्या धर्माची शहानिशा सुरू होते. म्हाताऱ्या जोडप्यातील पुरुषाला भोसकलं जातं. दरम्यान माणसं या दोघांच्या सीटजवळ येतात. जे प्रतिकार करतात त्यांच्या पॅन्ट खाली करून बघितलं जातं की हिंदू आहे की मुसलमान. पण हल्लेखोर जवळ येतास ती मुलाला शेजारच्या मांडीवर देते आणि दंगेखोरांना सांगते मिस्टर अँड मिसेस अय्यर. रात्री ती बस एका ठिकाणी थांबते. हल्लेखोरांची भीती आणि गोंधळ बसच्या बाहेर सुरूच असतो. तो तिला सांभाळत असतो, बाळाला कवटाळत असतो. उजाडता उजाडता तो बाळाचे आणि तिचे खूप सुंदर फोटो काढतो. दोघात एक अबोल बंध निर्माण होतो. अर्थात तो त्या साऱ्या घटनेचाच परिपाक असतो. अखेर वास्तव स्वीकारणं अपरिहार्य असतं. कलकत्त्याला तिचा नवरा म्हणजे खरा अय्यर आलेला असतो. त्याला ती राजाची खरी ओळख करून देते, जहांगीर चौधरी म्हणून. आणि तिच्या मनातील धार्मिक कोलाहल शांत होतो. माणुसकीची संवेदना प्रभावी ठरते आणि ती आपल्या पतीबरोबर घरी जाते. बस एवढीच कथा, पण मनाचा ठाव घेणारी.
0: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला मिस्टर अँड मिसेस अय्यर या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसी अक्षर रसिके हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे 2 वाजतात. आता पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हा हवामानाचा अंदाज आहे. या तीनही जिल्ह्यात येत्या 24 तासात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता कृषीवाणीमध्ये आपण ऐकणार आहोत संकरित भात बीजोत्पादन याविषयीची माहिती. याचं वाचन केलं आहे सुवर्णा कुलकर्णी यांनी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, इतर भात जातींचं बियाणं तयार करण्याच्या पद्धतीपेक्षा संकरित भात बियाणं तयार करण्याची पद्धत ही पूर्णतः वेगळी आहे. संकरित भात बियाणं दरवर्षी बदलणं जरुरीचं असतं. संकरित बियाणं 2 भिन्न वाणांच्या संकरातून तयार केलं जातं. त्याची वैशिष्ट्य अशी आहेत, 50% फुलोऱ्याचे दिवस असतील तर मादी वाण हे 85-90 एवढं असतं आणि नर वाण हे 95-100 एवढं असतं. उंची ही 70-75 सेंटीमीटर ही मादी वाणाची आहे तर नर वाणाची 90-95 सेंटीमीटर. लोंबीचा जो प्रकार आहे तर मादी वाणाचा 1/3 लोंबीचा भाग शेंडे पानात राहतो. नर वाणाची लोंबी पूर्णतः बाहेर येते. ताण्यांची संख्या प्रतिलोंबी 170-180 ही मादी वाणाची आहे तर 125-130 ही नर वाणाची आहे. लोंबीची लांबी ही 21-22 सेंटीमीटर मादी वाणाची आणि 22-23 सेंटीमीटर ही नर वाणाची आहे. दाण्याचा जो प्रकार आहे तर मादी वाणाचा दाण्याचा प्रकार हा लांबट बारीक असतो आणि नर वाणाचा हा लांबट जाड असतो. पराग कोश हे मादी वाणाचे पांढरे सुरकुतलेले असतात आणि नर वाणाचे पिवळे आणि फुगीर असतात. परागकण हे मादी वाणाचे वांज म्हणजे नपुसक असतात आणि नर वाणाचे क्रियाशील असतात. खरीप हंगामापेक्षा उन्हाळी हंगामात उत्पादन जास्त मिळतं. खरीप हंगामात जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी करावी. संकरित भात बीजोत्पादन प्रक्षेत्र हे इतर भात जातींच्या प्रक्षेत्रापासून 100 मीटर दूर असावं किंवा लगतच्या 2 प्रक्षेत्रातील भात जातींच्या फुलोऱ्यामध्ये 20-25 दिवसांचा फरक असावा. प्रक्षेत्राची निवड करताना शक्यतो पूर्वीच्या हंगामात भात पीक घेतलेलं नसावं किंवा रोपवाटिका तयार करण्यापूर्वी प्रक्षेत्राला पाणी देऊन शेतात पडलेलं भात उगवून घ्यावं आणि हलक्या लोखंडी नांगरानं नांगरणी करावी. ढेकळं फोडून माती भुसभुशीत करावी. नंतर 120 सेंटीमीटर

0: द्रावणावर तरंगणारं बी काढून टाकावं. तळाशी राहिलेलं जड बी स्वच्छ पाण्यानं दोनदा किंवा तीनदा धुवावं आणि सावलीमध्ये 24 तास वाळवावं. नंतर 1 किलो बियाण्यास 2.5 ग्रॅम या प्रमाणात थायरम जोडावं. 1 हेक्टर संकरित भात बीजोत्पादनासाठी मादीवाणाचं 15 किलो आणि नरवाणाचं 5 किलो बियाणं वापरावं.
1: संकरित भात बीजोत्पादन याविषयीची माहिती आपण आत्ताच ऐकलीत कृषीवाणी या कार्यक्रमात. या माहितीचं वाचन केलं होतं सुवर्णा कुलकर्णी यांनी आणि कृषीवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. एक निवेदन, शेतकरी बंधू भगिनींनो, माझा वार माझं शिवार या कार्यक्रमामध्ये हॅलो शंका समाधान हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करतो. उद्या बुधवार 3 जून 2026 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या हॅलो शंका समाधानचा विषय आहे भात लागवडीच्या विविध पद्धती. या कार्यक्रमामध्ये तज्ज्ञ म्हणून उपस्थित राहतील डॉ भरत कुशारे. फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी शेतकरी बंधू भगिनींनी बुधवारी म्हणजे उद्या सकाळी 11:30 ते 12 या वेळेत फोन करावेत. आमचे फोन नंबर्स असे आहेत 45-15-41-29 आणि 45-15-41-30. मुंबई बाहेरील आणि मोबाईलवरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 022 हा एसटीटी कोड लावावा. हा कार्यक्रम प्रसारित होईल उद्या संध्याकाळी 7:30 आणि शुक्रवारी दुपारी 3:10 डीटीएच वाहिनीवर पुनःप्रसारित केला जाईल. तेव्हा अवश्य फोन करा उद्या सकाळी 11:30 ते 12 या वेळेत. 2:05 होत आहेत. पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण रजोनिवृत्तीच्या पुढच्या टप्प्याबाबत जाणून घेणार आहोत. त्याच्यामध्ये रजोनिवृत्ती काय येते, कारण बेसिकली रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स म्हणजे दोन प्रकारचे हार्मोन्स असतात जे पाळी येण्यासाठी कारणीभूत असतात, त्याच्यामध्ये अचानक घट व्हायला लागते आणि ती घट झाल्यामुळे आपल्याला रजोनिवृत्तीच्या वाटचालीकडे आपला सुरुवात होते. त्याच्यामध्ये काही परिणाम हे होतात की त्या जे हार्मोन्स कमी होतात त्याचा परिणाम हृदयावरती होतो, रक्तवाहिन्यांवरती होतो, आणि त्याचे जर आपण काळजी व्यवस्थित घेतली नाही तर त्याचे प्रॉब्लेम्स आपल्याला पुढे जाऊन दिसून येतात. मग हाडांची ठिसूळता आपल्याला जास्तीत जास्त जाणवायला लागते, ऑस्टिओपोरोसिसकडे जातं. शिवाय त्याच्यामुळे होणारे परिणाम म्हणजे खालची जागा कोरडी व्हायला लागल्यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, मूत्रसंसर्ग, बेसिकली युरिन इन्फेक्शन्स. नंतर कंट्रोल पण जायला लागतो, लघवी होताना, हसताना किंवा आपण जोरात काही बोलत असू, प्रेशर आलं तर अचानक लघवीचे थेंब खालून जायला लागतात. नंतर अचानक वजन वाढतं, ओबेसिटी, हे होणारे परिणाम आहेत हार्मोन्स जेव्हा कमी होतात. आता जी लक्षणं दिसतात ती लक्षणं सर्वसाधारण स्त्रियांमध्ये काय दिसतात, जे मी आधीच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं पेरिमेनोपॉज, त्याच्यामध्ये अनियमित मासिक पाळी म्हणजे पाळी इरेग्युलर होते, दोन दोन महिने तीन तीन महिन्यांनी यायला लागते. नंतर हॉट फ्लशेस जे खूप महत्त्वाचं असतं, अचानक आपल्या शरीराचं टेम्परेचर खूप जास्त वाढतं कारण इस्ट्रोजन नावाचं हार्मोन असतं ते खूप कमी होतं. दिवसा किंवा रात्री जेव्हा इतर लोकांना घाम येत नाही त्यावेळेला आपल्याला खूप घाम यायला लागतो. झोपेचं आपलं तंत्र बिघडतं, झोप अजिबात लागत नाही. मूड स्विंग्स म्हणजे आपल्या सकाळी आपण अचानक उठल्यानंतर खूप चिडतो, शॉर्ट टेम्पर्डनेस, आपण नंतर आपण अचानक हसायला लागतो, अचानक दुःख होतं, हे मूड स्विंग्स होतात आपल्याला. अचानक वजन वाढतं जे आपल्याला समजत नाही की का वाढतंय, मग हार्मोन्स सगळ्या टेस्ट करणं गरजेचं असतं. पचनशक्ती कमी होते, तेही कारण असतं की ओबेसिटीकडे जाण्याचं. नंतर स्किन खूप ड्राय व्हायला लागते आणि त्यामुळे इचिंग चे प्रॉब्लेम आपल्याला चालू होतात, केस अचानक गळायला लागतात. नंतर छातीमध्ये धडधड व्हायला लागते, काही नॉर्मल जरी प्रसंग असेल तरीसुद्धा आपल्या छातीमध्ये धडधडून घाबरतो, माणूस घाबरायला लागतो. नंतर डोकेदुखी, मायग्रेन हे प्रॉब्लेम्स होतात. नंतर खालचा योनिमार्ग जो असतो, योनिमार्गामध्ये खूप कोरडेपणा यायला लागतो, त्यामुळे नैसर्गिक जी सेक्शुअल इच्छा असते, संबंधांमधली जी इच्छा असते ती पण कमी व्हायला लागते. आणि नंतर हाडं ठिसूळ होणं हा एक महत्त्वाचा सिम्टम आहे, लक्षण आहे. नंतर हार्मोन्स कमी झाल्यामुळे प्रजनन क्षमता पण कमी होते. नंतर स्किन खूप लूज पडायला लागते, म्हणजे छातीची स्किन जसं ब्रेस्ट लूज पडायला लागतं

0: सॅगी व्हायला लागतात. हे बरीचशी लक्षणं आहेत जी आपल्याला स्त्रियांमध्ये दिसायला लागतात, आणि जेव्हा ही लक्षणं दिसतात त्यावेळेला स्त्रीने जागरूक होऊन डॉक्टरांकडे जाणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये जे हॉट फ्लशेस आहेत की सकाळी अचानक गरम होतं, संध्याकाळी अचानक गरम होतं, तर त्यावेळेला आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे जे लक्षणं आहेत आणि जे आपण इन्व्हेस्टिगेशन्स करायला पाहिजेत, म्हणजे ज्या चाचण्या महत्त्वाच्या असतात त्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत, आणि त्या रजोनिवृत्तीच्या संबंधामध्ये जे नवीन तंत्रज्ञान आहे त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. आता पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, रसायनांच्या अतिरेकी वापरामुळे आपल्या निसर्गामध्ये काय काय बदल होत आहेत, निसर्गाच्या कोणकोणत्या समीकरणांमध्ये कशाप्रकारे बदल होत आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका प्राध्यापिका तनुजा परुळेकर मॅडम यांना. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो.
0: मॅडम, आज आम्हाला ग्रीन केमिस्ट्री ही जी काही नवीन संकल्पना आता आपल्याला ऐकायला येते याबद्दल थोडं समजून सांगा.
1: हरित केमिस्ट्री किंवा ग्रीन केमिस्ट्री म्हणजे अशा रासायनिक प्रक्रिया व उत्पादने ज्या घातक पदार्थांचा वापर आणि निर्मिती पूर्णपणे कमी करतात किंवा नष्ट करतात. याला शाश्वत रसायनशास्त्र असेही म्हणता येईल, म्हणजे सस्टेनेबल केमिस्ट्री. ह्याचा मुख्य उद्देश रासायनिक प्रक्रियेदरम्यान पर्यावरणाची हानी टाळणे आणि मानवी आरोग्य सुरक्षित ठेवणे. हरित रसायनशास्त्रात किमान प्रदूषणकारी व कमीत कमी टाकाऊ पदार्थ निर्माण करणारे रसायन तयार करण्याच्या पद्धती विकसित करतात. यात उगमस्थानीच प्रदूषण कमी होते. हरित रसायनशास्त्र ही संकल्पना कार्बनी, अकार्बनी, वैश्लेषिक म्हणजे अनालिटिकल, भौतिक, फिजिकल आणि अभियांत्रिकी आणि जीवरसायनशास्त्र बायोकेमिस्ट्री या शाखांनाही लागू पडते. औषधे, रंगद्रव्ये, रंगलेप, खते, कीटकनाशके, प्लास्टिक्स व बहुवारिके म्हणजेच पॉलिमर्स ह्यांच्यासारख्या नव्याने तयार करण्यात आलेल्या द्रव्यांमुळे मानवी जीवन अधिक सुखकारक झालंय. मात्र अशा रासायनिक पदार्थांच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामुळे प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. कारण असे पदार्थ तयार होताना कारखान्यात त्यांच्याबरोबर अनेक घातक व टाकाऊ पदार्थही तयार होतात. या घातक व टाकाऊ पदार्थांमुळे जमीन, पाणी, वातावरण, काही प्रमाणात काही वनस्पती व खाद्यपदार्थ यांच्यातील प्रदूषणात वाढ झाली आहे. पॉल टी एनास्टस आणि जॉन सी वार्नर या दोघांनी 1998 साली हरित रसायनशास्त्राची 12 तत्वे किंवा सूत्र मांडली. त्यांच्यामुळे हरित रसायनशास्त्राच्या पद्धती अधिक विकसित करण्यासाठी प्रभावी वैचारिक चौकट उपलब्ध झाली. त्यांच्यातील काही महत्वाची वैशिष्ट्ये: प्रदूषण प्रतिबंध, रसायनाच्या निर्मिती प्रक्रियेत उगमस्थानीच प्रदूषण रोखणे हे ग्रीन केमिस्ट्रीचं मुख्य तत्व आहे. कमी टाकाऊ अपशिष्ट पदार्थ निर्मिती, कमीत कमी विषारी टाकाऊ पदार्थ निर्माण करणे. ऊर्जा कार्यक्षमता, रासायनिक प्रक्रियेत कमीत कमी ऊर्जेचा वापर करणे. पर्यायी संसाधने म्हणजे रिसोर्सेस, नूतनीकरणक्षम अक्षय ऊर्जा आणि सुरक्षित कच्च्या मालाचा वापर करणे. आता यातल्या काही 2-3 पर्यायी हरित पद्धतींची इथे माहिती घेऊया. आयबुप्रोफेन हे पेनकिलर किंवा वेदनाशामक औषध 6 टप्प्यांच्या परंपरागत पद्धतीने तयार करताना त्याचा उतारा 40% असतो. उतारा म्हणजे यील्ड, म्हणजे 60% कच्चा माल वापरला न जाता त्याच्यापासून टाकाऊ उपपदार्थ तयार होतात. 1990 सालच्या हरित पद्धतीने हे औषध 3 टप्प्यात तयार होते व त्याचा उतारा 77-90% असतो. याचा अर्थ कमी वेळेत कमी ऊर्जा वापरून उत्पादन

0: नाचे प्रमाण वाढते. पॉलीलॅक्टिक आम्ल हे बहुवारिक किंवा पॉलिमर्स नैसर्गिक लॅक्टिक आम्लापासून तयार करतं व ते विघटनशील आहे किंवा बायोडिग्रेडेबल आहे हा त्याचा महत्वाचा उपयुक्त गुणधर्म. अनेक खनिज तेलजन्य बहुवारिके पॉलीलॅक्टिक आम्लापासून हरित पद्धतीने तयार करता येतात. ही बहुवारिके गालिचे, पिशव्या, कप, कपडांसाठी तंतू बनवण्यासाठी वापरतात. रसायनशास्त्राचे 2005 सालचे नोबेल पारितोषिक कार्बनी संश्लेषणातील विपर्यायी पर्यायी पद्धत विकसित केली म्हणून दिले होते. त्यावेळी नोबेल पारितोषिक समितीने हे हरित रसायनशास्त्राच्या प्रगतीत पुढे पडलेलं मोठं पाऊल आहे असे निवेदन केले.
1: श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात आपण मॅडमांकडून ग्रीन केमिस्ट्री ही संकल्पना समजून घेतली. उद्या आपण पर्यावरणामध्ये प्लास्टिकमुळे कशा प्रकारचं पोल्युशन होत आहे आणि त्याचं गंभीर स्वरूप कसं आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: मी गायलेला राग वृंदावनी सारंग ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती प्रसून चॅटर्जी यांनी आणि हार्मोनियम संगती होती जयंत फडके यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाची झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजतात. थोड्याच वेळात ऐकूया प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार. कांद्याला 3000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू दुसऱ्या फेरीत दाखल. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थींना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला कागदपत्र सादर करायला वेळ लागेल हे लक्षात घेता लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र त्यानंतर या योजनेचं लेखापरीक्षण झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरदार व्यक्ती असल्याचं उघड झालं. तसंच 10 लाख महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केल्याचं आढळलं. त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्याचं ते म्हणाले. अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत. मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीविषयी निर्णय होईल. मात्र निवडणूक आचारसंहिता लागू असल्यामुळे त्याची अधिकृत घोषणा करता येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: शेतकरी कर्जमाफीचा विषय कॅबिनेटला आहे. मंत्रिमंडळ त्याच्यावर निर्णय घेईल. पण आम्हाला इलेक्शन कमिशननी अट टाकली आहे. जेव्हा आम्ही त्यांना परवानगी मागितली तर त्यांनी अट टाकली आहे की तुम्ही विषय मंजूर करून पुढची कारवाई करा, पण त्याची घोषणा तुम्हाला करता येणार नाही. त्यामुळे आम्ही आज अधिकृत घोषणा इलेक्शन कमिशनमुळे करू शकत नाही. आज आम्ही निर्णय घेऊ, निर्णयाप्रमाणे कारवाई सुरू करू, इलेक्शन संपल्यानंतर त्याची घोषणा करू.
0: मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 मधल्या कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या 50 कोटी अमेरिकी डॉलरच्या कर्जाला तसंच राज्य निधीच्या प्रस्तावाला आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. यात आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक आणि न्यू डेव्हलपमेंट बँक दोन्ही बँकांकडून महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पाला प्रत्येकी 8,700 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य

हालचालींना वेगा आलाय. कांद्याला 3,000 रुपये प्रतिक्विंटल हमी भाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आज पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. वाढती महागाई, वाढता उत्पादन खर्च आणि योग्य भाव न मिळणं यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडलाय. सरकारनं कांद्याच्या शासकीय खरेदीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अद्याप खरेदी प्रक्रिया सुरू झाली नाही, त्यामुळे कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे आदी नेत्यांसह मोठ्या संख्येनं शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग लाईंग उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून काही वेळापूर्वी त्यांचं मुंबईत आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. या भेटीत म्यानमारचे अध्यक्ष व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेणार आहेत. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं केलेल्या शिफारशीनुसार केंद्र सरकारनं न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली होती. त्यानुसार न्यायमूर्ती शील नागू, श्री चंद्रशेखर, संजीव सचदेव आणि अरुण पल्ली यांनी ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. थायलंडच्या बुसानान ओबा रुफानला तिनं आज 25-23, 21-16 असं पराभूत केलं. मालविका बनसोडला मात्र पहिल्याच फेरीत थायलंडच्या पोन पावी चोचुवांगकडून पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या गटात किदंबी श्रीकांतही पहिल्याच फेरीत पराभूत झाला. लक्ष्य सेनचा सामना आज दुपारी होईल. ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद ही महिला दुहेरीची जोडी, तसंच मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांचे सामने देखील आज होणार आहेत. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंका हिनं नाओमी ओसाका हिच्यावर 7-5, 6-3 अशी सहज मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. आता तिचा सामना डायना श्नायडर हिच्याशी होणार आहे. पुरुष एकेरीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या फिलिक्स ऑजर अलियासिम यानं अलेजांद्रो ताबिलो याच्यावर थेट सेट्समध्ये विजय मिळवलाय. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून तस्करी केलेलं 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलंय. मेणाच्या स्वरूपातल्या या सोन्याची किंमत 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. गुप्तचर माहितीच्या आधारावर दुबईहून भारतात आलेल्या 2 तस्करांकडून हे सोनं जप्त करण्यात आलं. या प्रकरणी नवी मुंबईतल्या एका सोनारालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. येत्या 4-8 जून दरम्यान अहमदाबादमध्ये आयोजित पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेतल्या योगपटूंचं पथक भारतात येत आहे. युनायटेड स्टेट्स योग असोसिएशन आणि वर्ल्ड योगासन यांच्या सहयोगानं युनायटेड स्टेट्स योगासन स्पोर्ट्स फेडरेशननं या स्पर्धेसाठी अमेरिकेच्या अधिकृत पथकाची घोषणा केली. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं उपलब्ध केलेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमधल्या त्रुटींच्या पडताळणीसाठी तसंच उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठी आजपासून विशेष पोर्टल कार्यान्वित झालंय. हे पोर्टल येत्या 6 जूनपर्यंत खुलं राहील. ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांची स्कॅन केलेली प्रत याआधीच मिळवले त्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येईल असं सीबीएसईनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. सुरक्षेच्या कारणासाठी यामध्ये आधार पडताळणीचा समावेश करण्यात आला असून ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही त्यांना आपले पालक अथवा नातेवाईकांचे आधार तपशील वापरता येतील असं यात म्हटलंय. सक्तवसुली संचालन

न्यायालयानं आज अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याच्या विरोधातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. मुंबई, सुरत आणि अंकलेश्वरमध्ये 20 ठिकाणी ईडीनं ही कारवाई केली. रसायनांचे पुरवठादार या व्यवहारांचे मध्यस्थ, मेफेड्रोन या अंमली पदार्थाची निर्मिती आणि वितरण करणारे तस्कर, हवाला ऑपरेटर्स आणि अंमली पदार्थांच्या तस्करीतून मिळालेल्या पैशातून बेनामी मालमत्ता बाळगणाऱ्या व्यक्तींशी संबंधित ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही, असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार. कांद्याला 3,000 रुपये प्रतिक्विंटल हमी भाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधू दुसऱ्या फेरीत दाखल. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

3:10 आणि 30 सेकंद झाली आहेत. अस्मिता वाहिनीची पहिली प्रसारण सभा आता इथे समाप्त होते. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा सुरू होईल संध्याकाळी 5 वाजता. दरम्यान DTH उपग्रह वाहिनीवरील प्रसारण आपण ऐकू शकता. तेव्हा भेटूया अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेत संध्याकाळी 5 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात ए आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनी. 3:11 आणि 20 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. सकाळी 8:30 नोंदवण्यात आलेल्या हवामानाचा हा सारांश आहे. मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातला काही भाग, या ठिकाणी गेल्या 24 तासात पावसाची नोंद झाली. तसंच ब्रह्मपुरी इथे सगळ्यात जास्त म्हणजे 43.3° असं तापमान नोंदवलं गेलं. येत्या 24 तासात होणारी पावसाची नोंद, तसंच याआधी झालेली पावसाची नोंद नोंदवली गेलेली अशी आहे. कोकण आणि गोव्यात पाऊसची नोंद झालेली नाही. मध्य महाराष्ट्रात पाचोरा इथे 1 सेंटीमीटर, मराठवाड्यात तोडणपूर इथे हिंगोली जिल्ह्यात 4 सेंटीमीटर, अकोल्यात 2 सेंटीमीटर. येत्या 24 तासात महाराष्ट्रात विदर्भासह उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र तसंच दक्षिण कोकण आणि उत्तर कोकण या ठिकाणी काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. मुंबई शहर आणि उपनगरातल्या भागात येत्या 24 तासात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. मेघगर्जनेसह पाऊसही रात्रीच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी पडेल. पहाटेच्या वेळी हवामानात आर्द्रतेचं प्रमाण जास्त राहील. कमाल आणि किमान तापमान 36 ते 28 अंश सेल्सिअस राहील असा अंदाज आहे. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात या 3 जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी इशारा आहे. हा इशारा 6 तारखेपर्यंतसाठीचा आहे. या कालावधीत मालदीवचा किनारा, मन्नारचा आखात आणि कॉमेनचा भाग या भागामध्ये जोराचे वारे वाहतील. वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर असा असेल. हा वेग 60 किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मच्छीमार बांधवांनी या कालावधीत या भागात समुद्रात जाऊ नये असा इशारा वेधशाळेनं दिला आहे. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आता प्रसारित करीत आहोत वनिता मंडळ. वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: बघ रोहित, हे असं असतं. आधी आपल्याला हसणारे किंवा आपल्या एखाद्या कृतीवर टीका करणारे किंवा असे खूप वेगवेगळे सल्ले देणारे लोक.
1: अरे बापरे बापरे, एवढं सगळं करणारे हे लोक असतात तरी कुठे सुखदा?
0: अरे कुठे म्हणजे आपल्या आसपासच असतात.
1: मी नाही त्यातला, म्हणजे मी तुला हसत नाही, तुझ्या कोणत्याही कृतीवर टीका करत नाही, आणि सल्ले तर मेरी मजाल, तुला काही सांगेन.
0: थट्टा नको रे, मी खूप सिरियसली बोलते आणि तू सुद्धा गंभीरपणे ऐकावंस ही माफक अपेक्षा.
1: ओके ओके, म्हणजे मी अगदी गंभीरपणे माफक तयार आहे, बोल.
0: अरे
1: काय काय काय झालं काय ग, मला सांग, कोणी टीका केली तुझ्यावर आणि कसले सल्ले दिले तुला?
0: बघा, मी 2 वर्षांपूर्वी स्कूटर घेतली.
1: मी तर तुला 4-व्हीलर चालव म्हणत होतो, पण तुझं आपलं एकच इथल्या इथे जवळपास जायचं असेल तर स्कूटर बरी वगैरे.
0: हा मग बरोबरच आहे, अगदी 2 गल्ल्या पलीकडे जायचं असेल तर कशाला हवं गाडीने घोडे.
1: अगं गाडी ठीक आहे, पण आपल्या लग्नात घोड्यावर बसायची माझी इच्छा मात्र अपूर्णच राहिली आहे, त्यामुळे.
0: तू कुठून कुठे गेलास? मुळात आपलं लग्न थोडक्यात आणि कमी माणसात झालं.
1: कारण लग्नात उधळले गेले असते ते पैसे आपण आपलं नवीन घर घेण्यासाठी वापरले. करेक्ट
0: करेक्ट, अगदी बरोबर. आणि तेव्हापासून आपण काटकसरीचा विचार करत आलेलो आहोत.
1: हो ना, आणि माझ्या काही गोष्टी घ्यायच्या म्हटलं की तुझी ही काटकसर बाई आणखी जोराजोरात उड्या मारून वर येते. नाही
0: हे नाही असं अजिबात नाही, घरच्या सगळ्याच निर्णयांमध्ये आपण हा विचार करतोच करतो. ए पण आता तू विषयांतर करू नको रे, मी तुला काहीतरी निराळ सांगत होते.
1: वेगळं?
0: निराळ वेगळं. हो
1: अच्छा, मी तू त्या टोमणे टीका वगैरे काहीतरी सांगत होतीस ते का? आणि हा तुझी स्कूटर खरेदी काय झालं?
0: तर मी तेव्हा इलेक्ट्रिक स्कूटर घेतली.
1: हो,
0: अनेकांनी नाकं मुरडली.
1: तर काय, नाना म्हणाले थोडे पैसे आणखी टाकले असते तर चांगली पेट्रोल स्कूटर घेता आली असती.
0: आणि विनायकरावांनी तर घाबरवूनच टाकलं, म्हणे आपल्याकडे पुरेशी चार्जिंग स्टेशन्स नाहीत, गाडी मध्येच बंद पडली तर पंचायत होईल.
1: हो आणि तुझी नम्मा मावशी ते काय म्हणाले आठवते ना?
0: काय?
1: जवळपास जायला बरी आहे पण लांब जाईल. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. मला सांग, तू खुश आहेस ना या दोपहिया गाडीवर?
0: खुश नव्हे, बेहद्द खुश आहे. कारण 1-2 नव्हे तर याचे कितीतरी फायदे आहेत, तूच बघ.
1: म्हणजे मुळात पेट्रोलच्या त्या लांबलचक लाईनीत उभं राहायला नको, प्रदूषण नाही शिवाय.
0: जबरदस्त ऍव्हरेज मिळतं, मेंटेनन्स अक्षरशः शून्य आणि चालवायला अगदी सोपी आहे.
1: सुखदा, खरं तर आपण इलेक्ट्रिक वाहनांचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करायला हरकत नाही का?
0: आपण सगळ्यांनीच EV प्रसार करायला हवा, दुचाकी काय किंवा चारचाकी काय.
1: अगं ही युद्धजन्य परिस्थिती आताची आहे, म्हणून आपल्या मोदीजींनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याचं विशेष आवाहन केलंय, पण ते सार्वकालिकच आहे नाही का? म्हणजे एकूणच केवळ आजच्या पार्श्वभूमीवर असं नाहीये.
0: पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने सुद्धा आपण हे केलं पाहिजे. प्रत्यक्ष ऊर्जा आणि ऊर्जेचे स्रोत हे सांभाळले पाहिजेत, वाचवले पाहिजेत.
1: हो आता पर्यावरण म्हणालीस म्हणून आठवलं, 5 जूनला पर्यावरण दिवस आहे ना आला जवळ.
0: तो सुद्धा एकच दिवस कशाला असावा, खरं तर उगवणारा प्रत्येक दिवस पर्यावरण दिवस असायला हवा. साजरं करणं नको तर तशा प्रकारे जगायला हवा.
1: हो हो हो हो, तुझे आणि रेखाचे रोजचे डायलॉग ऐकतो मी. भांडी घासताना ती नळ मोठा सोडून ठेवते आणि मग
0: काय, मी तिच्या मागे अक्षरशः वॉचमन सारखी उभी राहते. अगं नळ बारीक कर किंवा सगळी भांडी आधी घासून घे आणि मग एकदम विसळ. एक एक भांडं वेगळं धुण्यात पाणी वाया जातं, रोजची तबकडी आहे आमची.
1: आणि रेखाबाईंमध्ये काही सुद्धा फरक पडत नाही, ते आपल्या गोड स्माईल करतात. ए पण हे झालं म्हणजे घरातलं ग, सोसायटीमध्ये सुद्धा गाड्या धुण्यासाठी लोक केवढं पाणी वाया घालवतात.
0: हो, आपल्या बागेची काळजी घेणारे माळीदादा बदाबदा नळ सोडून ठेवतात आणि फोनवर गप्पा व्हॉट्सअप चालू असतं.
1: तुला आठवते सुखदा, शशीमामाची राणी आपल्याकडे राहायला आली होती तर दात घासताना तिने नळ सोडून ठेवला, केवढी रागवली होतीस तू तिला.
0: झाली त्याला 15 वर्ष पण ती अजून आठवण काढते बरं का, आणि म्हणते कशी, वहिनी तू तेव्हा रागवलीस तर मला काही आवडलं नव्हतं, पण आज मात्र मी माझ्या लेकाला हेच सांगते. हा
1: नशीब, म्हणजे आपलं बोलणं कोणीतरी गांभीर्यानं घेतंय. आपल्याकडे मात्र कुठेही नळ गळत वगैरे असेल तर हातातली कामं टाकून आपण आधी प्लंबरला बोलवतो आणि दुरुस्त करून घेतो.
0: आणि आपल्या आईची आंघोळ 10 मिनिटाच्या वर चालली तर तू चक्क दारावर टक टक करतो.
1: अगं म्हणजे काळजी पोटी ग. आणि खरं तर या किती साध्या साध्या गोष्टी आहेत, कॉमन सेन्सच्या असं म्हणूया आपण. कुठेही कसलाही अपव्यय होऊ नये एवढं साधं सूत्र आहे.
0: पण लोक किने उपभोग आणि उपयोग यातला फरक समजून घेत नाहीत.
1: उपयोग म्हणजे वस्तू किंवा सेवेचा गरजेसाठी वापर करणे.
0: आणि उपभोग घेणं म्हणजे वस्तू वापरून संपून टाकणं.
1: आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुला एक सांगू का, काटकसरीला कंजूषपणा किंवा कद्रूपणा म्हणून हिणवणं हे सुद्धा योग्य नाही.
0: हो ना, आता तुला सांगते माझी आई कुकर लावताना सुद्धा खूप विचार करते. शक्य असेल तेव्हा 2 किंवा 3 कधीतरी तर 4 गोष्टी सुद्धा ती एका वेळेला कुकरमध्ये शिजवून घ्यायची.
1: म्हणजे परफेक्ट ऊर्जा बचतीचं उदाहरण. तुला माहितीये ताई आत्या गॅसवर आधी भांडं ठेवते आणि मग गॅस पेटवते. म्हटलं तर गॅसची अगदी काही सेकंदाची बचत, पण विचार त्याच्या मागे जो आहे ना तो किती भारी आहे बघ.
0: अगदी अगदी. आता सुद्धा बघ ना, आपल्याला हव्या त्या ठिकाणी आपण व्यवस्थित पैसे खर्च करतो, आवश्यक त्या गोष्टी भरपूर वापरतो, पण पुन्हा भरपूर आणि भरमसाठ या शब्दांमध्ये लोक गडबड करतात.
1: काही लोक बाहेर आपले ऊर्जा बचत वगैरे मोठ्या मोठ्या गोष्टी करत असतात, पण घरामध्ये बघितलं तर सगळ्या खोल्यांमधले पंखे दिवे एसी आपले चालूच आहेत.
0: खरंय रे, किती ठिकाणी सहजपणे आपण गोष्टी जपून वापरू शकतो. आणि पैशाच्या बाबतीत म्हणतात ना, मनी सेव्ड इज मनी अर्न्ड, तेच वस्तूंच्या बाबतीत सुद्धा खरं आहे.
1: आता आपण पूर्वी बघायचो की आपली आई मावशी म्हणजे त्या साड्यांच्या गोधड्या बनवायच्या, बाबांच्या जुन्या बनियांचे किंवा पायजेमाचे पायपुसणी म्हणून उपयोग केले जायचे.
0: आणि त्याच्याही चिंध्या होत आल्या की बाबा ते बारीक तुकडे सायकलीचे छोटे छोटे भाग पुसायला वापरत.
1: किंवा आई शिवणयंत्रामधले छोटे भाग पुसायला सुद्धा ते वापरायची. आणि आजीकडे बघ, कंदील असताना असे छोटे छोटे तुकडे आजी ते कंदिलाची काच पुसण्यासाठी वापरायची. म्हणजे खरोखर त्यांनी खूप चांगली काच पुसली जायची ग.
0: हा, तेही आहेत. कधीतरी की नाही पटकन बारीकसं काहीतरी सांडलं तर कपड्याचा एवढाचा तुकडा कामी येतो. किती किती प्रकारे रियूज होऊ शकतो वस्तूंचा. प्रत्येक वेळी टिश्यूला हात घालायची गरज नसते.
1: हो ना, पण काही लोकांना भरमसाठ गोष्टी आणायच्या आणि फेकून द्यायच्या हा छंदच असतो. नवीन कपडा आणला पण घरी आल्यावर म्हणे काय आवडलाच नाही म्हणून बाजूला पडला.
0: रिपेअरिंग दुरुस्त करणं हा शब्दच काही लोकांच्या शब्दकोशात नसतो. कपडा सैल झाला की द्या टाकून. मध्ये वनुहत्या तिच्या नातीची मुग्धाची गंमत सांगत होती.
1: गंमत काय काय झालं तरी काय.
0: तिच्या ड्रेसच्या कुर्त्याचं एक बटन तुटलं.
1: बर,
0: म्हणून बरेच दिवस ती तो कुर्ता वापरतच नव्हती. फक्त एक बटन फक्त. आणि एके दिवशी चक्क तो कुर्ता कपाटातून ओढून काढला. आईला म्हणाली हा कुर्ता खराब झालाय टाकून दे.
1: अरे बापरे, आणि मग काय शुभाताईने टाकून दिला की काय कुर्ता.
0: छे छे, तिने सुईदोरा घेतला, बटन घेतलं, मुग्धाला समोर बसवलं आणि अवघ्या 1 मिनिटात बटन लावून तो कुर्ता तिच्या हाती दिला.
1: अवघडच आहे. पण तरी हल्ली हे टाका फेकाचं वारं थोडं बदललंय बरं का सुखदा.
0: म्हणजे चांगल्या दिशेने की आणखी अधोगती.
1: नाही नाही नाही, अधोगती नव्हे, चांगल्या दिशेने चाललंय. सस्टेनेबल वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे शाश्वत कचरा व्यवस्थापनाचा आजचा विचार म्हणजे खरोखर सुत्य म्हणावं लागेल नाही.
0: बरोबर आहे. याचा अर्थ आहे की पर्यावरणाला हानी न पोहोचवता आणि नैसर्गिक संसाधनांचं रक्षण करत कचऱ्याचं संकलन करायचं, पुनर्वापर करायचा आणि योग्य विल्हेवाट लावायची.
1: पण माझं काय म्हणणं आहे की मुळात कचराच कमी कसा होईल हे बघणं गरजेचं आहे. म्हणजे पुढचे सगळे जे प्रश्न आहेत ते आपोआप सुटतील नाही का.
0: हो ना, पुढच्या पिढ्यांसाठी एकूणच रिसोर्सेस टिकवून ठेवणं हा किती मोठा मुद्दा आहे जगासमोरचा.
1: हो हो, पण आशेला जागाय बरं का सुखदा. म्हणजे बघ, आज बऱ्याच आस्थापनांमधून शाळांमधून रिड्यूस रियूज रिसायकल ही संकल्पना खूप मोठ्या प्रमाणावर शिकवली जाते.
0: हो, पृथ्वीचं रक्षण करायचं असेल तर शुद्ध मराठीमध्ये सांगायचं कचरा कमी करा, पुनर्वापर करा आणि पुनर्चक्रीकरण करा हे अंमलात आणावंच लागेल.
1: खरंय खरंय. आणि मगाशी आपण बोलत होतो ना, या सगळ्या गोष्टी आहेत ना पुस्तकातून शिकवायची गरज नसते, नाही का.
0: प्रत्येक घरातून विविध पातळ्यांवर होणारे संस्कार या सगळ्याच्या मुळाशी असतात. मूल सगळ्यात आधी आपल्या कुटुंबातल्या गोष्टी बघत बघत बरंच काही शिकत असतं.
1: आपल्याला नाही का म्हणजे उतू नको मातू नको असं लहानपणापासून शिकवलं गेलंय. म्हणजे गरजेपेक्षा जास्त गोष्टी पैसा

0: किंवा काहीही हाती असेल तरी सुद्धा.
1: तरी त्याचा खोटा गर्व करू नये, अपव्यय तर अजिबात करू नये. आपल्याकडे पूर्वी अन्न पदार्थ वाढण्याची पद्धत होती रोहित.
0: अगं मला तर आजही पंक्तीत बसूनच जेवायला आवडतं. ते बुफे मध्ये हवं ते हवं तेवढं घेता येतं असं लोक म्हणतात.
1: पण पुन्हा पुन्हा उठायला नको म्हणून प्लेट भरून ओसंडून जाईल इतके पदार्थ वाढून घेतात आणि निम्मे तसेच टाकून दिले जातात.
0: म्हणूनच म्हटलं ना पंक्तीमध्ये कसं हवं तेवढंच घेता येतं. आता हा सुद्धा काटकसरीचाच एक प्रकार नाही का? तेच पाण्याच्या बाटल्यांचं एक एक घोट घेतात लोक आणि बाटल्या फेकून देतात चक्क. जीव अक्षरशः तडफडतो ग हे पाहून.
1: अगदी खरंय.
0: काय शर्वरी मॅडम, बऱ्याच दिवसांनी एंट्री घेतली.
2: बरेच दिवस कुठे रे? हा मागच्या दोन्ही वेळी आपली भेट झाली नाही. तोच भटकत असतोस.
0: हॅलो, मी भटकत नसतो, ऑफिसच्या कामासाठी बाहेर जातो. कळलं?
2: तेच ते, कशासाठी जातो पेक्षा जातो हे महत्वाचं. एकूण काय बाबा, मज्जा असते एका माणसाची.
1: मज्जा नाही तर काय. पण मी बोलले ना शर्वरी की राग येतो बरं का रोहितला.
2: जाऊ दे ग, जाऊ दे. पण रोहित दादा, मी काय म्हणते, बाहेरून आलेल्या माणसाला पाणी विचारावं हे आपल्या आईने केलेल्या संस्कार विसरलास का?
0: अजिबात विसरलेलो नाहीये. हे बघ, पाणी आणूनच ठेवलेलं आहे. आम्ही गरीब बिचारे, आम्हाला कोण समजूनच घेत नाही.
2: ओ रे माझ्या दादुल्या, पण हे काय, तू अर्धाच पेला का बरं भरून दिलाय?
0: सांग सांग सुखदा, सांग तिला. आता आपण काय बोलत होतो ते सांग.
2: अरे वा, नवीन काही प्लॅन, काही खरेदी, कपडे, दागिने, कुठे टूर बी राखताय की काय?
1: अजिबात नाही, यातलं काहीही नाही. आम्ही काटकसरी विषयी बोलत होतो.
0: ए, हा शब्द ना हिच्या डिक्शनरी मध्ये नसेलच सांगतो मी तुला.
2: तू काही बोलू नकोस दादा. ए सुखदा, सांग याला, मला हा शब्द माहितीये की नाही ते.
1: शाबास, येस.
2: अरे काटकसर म्हणजे
0: म्हणजे काय काय?
2: थांब ना. हा, गोष्टींचा इकॉनॉमिकली केलेला वापर. बरोबर,
1: अगदी बरोबर. पण काटकसरीच्या मुळाशी असतं गरजा कमी ठेवणं.
2: तेवढं मात्र सांगू नको सा.
1: अगं
2: अगं, म्हणजे जे लागतो ते लागतंच ना. म्हणजे कपडे, शूज, ऍक्सेसरीज, थोडस मेकअपचं सामान आणि मॉलला किंवा सेलला गेलो की थोडस.
0: प्रत्येक गोष्टीच्या मागे थोडं थोडं थोडं असं लावलं म्हणजे काटकसर होत नाही शर्वरी.
2: एक मिनिट हा, या अर्ध्या भरलेल्या ग्लासचं काय लॉजिक आहे की तुम्हाला तो जुना पुराना डायलॉग मारायचा आहे?
0: काय,
2: पेला अर्धा रिकामा वाटला तरी तो अर्धा भरलेला असतो हे विसरू नये.
0: हे बघ, डायलॉग वगैरे काही नाहीये, पाणी पी आणि मला सांग आजच्या या अचानक भेटीचा हेतू काय.
2: भेटीचा हेतू सांगतेच, पण सुखदा आधी मला तोंडात टाकायला काहीतरी दे ना ग.
1: देते देते, हे बघ मस्त भडंग केलंय आजच, चाट मसाला घातलेला आहे, थांब देते.
2: हा, आमच्या इथल्या स्टोर्स मध्ये मस्त भडंग मिळतं, फक्त 160 रुपयाला पाकिट.
1: अगं आपल्या घरी सुद्धा टेस्टी भडंग मिळतात, फक्त 30 रुपयात मोठा डबा भरून भडंग, घरचं उत्तम तेल आणि मसाले वापरून केलेलं.
0: हे घ्या भडंग. पण शर्वरी, आता यावर म्हणजे बारीक चिरलेला कांदा वगैरे मागू नको सा.
1: बरे मुली, हा आज काय काय प्रोग्राम काय?
2: प्रोग्राम म्हणजे तू आज संध्याकाळी माझ्या बरोबर येतेस, जोरदार खरेदीचा प्रोग्राम आहे.
0: अरे बापरे, अचानक हा खरेदी धमाका कशाबद्दल? काय लॉटरी वगैरे लागली की काय तुला?
2: नाही रे दादा, लॉटरी नाही, पण या महिन्यात आम्हाला जोरदार बोनस मिळाला. टिडिंग टिडिंग. त्यामुळे तो बोनस सेलिब्रेट करना तो बनता है ना भैया.
0: अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे एवढे पैसे कुठे ठेवू असा गहन प्रश्न निर्माण झालाय तर तुझ्या पुढे. आणि म्हणून हा पैसा उडाव सोहळा.
1: शर्वरी, हा मला एक सांग, खरेदी कुणासाठी आणि कसली करायची?
2: सगळ्यांसाठी मस्त कपडे घेणार आहे आणि मुक्तासाठी डिजिटल वॉच.
0: ए मला नको कपडे वगैरे, खरंच कपाट ओसंडून चाललंय अगदी.
1: आणि मी काय म्हणते शर्वरी, हे बघ वाईट वाटून घेऊ नकोस, पण या कपड्यांची किंवा खरेदीची खरंच गरज आहे का ग? एवढाले कपड्यांचे ढीग अक्षरशः कपाटातून बाहेर सांडतायत.
2: चलताय ग मज्जा बस.
0: सुखदा म्हणते ते खरंय, चांगली वस्तू दिसली म्हणून किंवा सेल मध्ये स्वस्त मिळाली म्हणून असं करत करत आपण किती खरेदी गरज नसताना करत राहतो.
2: ये बात है तो सोचने वाली, लेकिन क्या करे, कंट्रोल ही नाही होता.
1: मी काय म्हणते, कुठलीही वस्तू विकत घेताना आधी स्वतःला प्रश्न विचारायचा की मला याची खरंच गरज आहे का.
0: करेक्ट शर्वरी. आणि गंमत नाही बर काही, म्हणजे सुखदा खरोखरच दुकानात सुद्धा असं लिटरली म्हणते, आणि

0: गरज नाही असं मनाने सांगितलं की वस्तू न घेताच परत येते.
1: तुला आता वाटलं असेल झालं आता रोहित दादाचं आणि सुखदाचं लेक्चर सुरू. पण आपण सगळ्यांनीच या गोष्टीचा म्हणजे काटकसर असो किंवा ऊर्जेची पैशाची बचत असो गंभीरपणे विचार करायला हवा.
2: तू अगदी मोहितच्या आईसारखं बोललीस हा. पैसे आहेत म्हणून उधळू नये. स्वतःसाठी मुलांसाठी भविष्याची तरतूद व्यवस्थित करून ठेवायला हवी असं त्या नेहमी सांगत असतात.
1: अगदी बरोबर आहे त्यांचं म्हणणं. उपयोगी वस्तू जरूर घ्याव्यात पण उधळ पट्टी नको.
0: सुखदा आता मात्र शर्वरी वैतागणार ना तुझ्यावर. हो ना शर्वरी?
2: म्हणजे अगदीच वैतागेन असं नाही पण
1: नाही म्हणजे मला कळलं ग तू एवढा छान खरेदीचा मूड घेऊन आली होतीस आणि मी त्यावर विरजण घातलं ना.
0: शर्वरी मी काय म्हणतो तुला बोनस सेलिब्रेट करायचंय ना. आपण एक मस्त जेवणाचा बेत करूया काय.
1: आणि नवीन ड्रेस घेण्यापेक्षा तुझ्या त्या कपाटभर साड्यांमधल्या 2-4 साड्यांचे छान ड्रेस शिवून घेऊ.
2: अरे वा किती बेस्ट आयडिया ही. हो ना माझ्या आणि आईच्या सुद्धा सिल्क साड्यांचं करायचं काय म्हणून आम्ही नेहमी चर्चा करत असतो.
0: आणि त्यातलं कापड जर उरत असेल ना तर मला आणि मोहितला झब्बे शिवले तरी चालेल.
2: अरे ही तर डबल बेस्ट आयडिया आहे. आपण मोहितला आणि दोन्ही बाबांना सरप्राईज देऊ.
1: शर्वरी आहेच गुणांची.
2: येस
1: समजावून सांगितलं ना की सगळं पट्ट तिला. आता हे तुझे वाचलेले पैसे.
0: सुखदा तिच्या पैशाचं ती काय हवं ते करेल. मी तर बाबा सुपर एक्साइटेड आहे. मैं नाचू या गाऊ.
2: मी तर म्हणेन दादा तू जरा शांत बस
0: का.
2: म्हणजे पैशाची नव्हे तर शब्दांची काटकसर होईल.
1: वा वा शर्वरी क्या बात है. याला म्हणतात सौ सुनार की एक लुहार की. तसं हे वाक्य आहे तुझं.
0: चला नवरा बायको युती मोडीत निघून नणंद भाऊजा युती झालेली आहे. म्हणजे आपण इथून काढता पाय घेतला.
1: नको नको रे रोहित रुसू नको. रुसला मजवरती गरोहित रुसला मजवरती.
2: कोणी कोणावर रुसू नका आणि कोपऱ्यात जाऊन बसू पण नका. चल चल चल दादा तुझा एक मस्त असा फिटिंग वाला कुर्ता दे बघू.
0: आणि मग एकाच साडीतून शिवलेले दोन सेम कुर्ते घालून मी आणि सुखदा बँड वाजवायला जाऊ.
2: दादा बँड वाला नाही त्याला ट्विनिंग म्हणतात. ट्विनिंग स्टे अपडेटेड. दे चल तुझा कुर्ता आण बघू लवकर.
0: अच्छा म्हणजे ते तसं रेशमी सलवार कुर्ता झाली का.
1: कुर्ता घालून बघण्याची

स्मिता जोळकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आपण आत्ताच ऐकलीत. यामध्ये सहभाग होता नेहा खरे, दिनेश अडावतकर आणि मधुलिका नेरूरकर यांचा. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे. आता प्रसारित करीत आहोत भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूया श्रेया घोषाल यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत, संगीत मिलिंद जोशी यांचं.

श्रेया घोषाल यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण आत्ताच ऐकलं. संगीत होतं मिलिंद जोशी यांचं. 3:35 आणि 50 सेकंद होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ.

0: श्रोतेहो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचे योगदान याविषयी एक विशेष रूपक. लेखन आणि निवेदन मकरंद जोशी, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील, सादर करते गुरुनाथ तेरवणकर.
1: आपल्या प्राचीन संस्कृतीच्या पाऊल खुणांमधील एक अतिशय महत्वाची आणि कालातीत ठरलेली अशी खूण म्हणजे ग्रंथालय. ज्ञान आणि माहितीची पाणपोईच असं सार्थ वर्णन ग्रंथालयांचं करता येतं. प्राचीन काळातील नालंदा, तक्षशिला, वाराणसी येथील समृद्ध ग्रंथालयांपासून ते अगदी आजच्या काळातल्या डिजिटल झालेल्या ग्रंथालयांपर्यंतचा प्रवास म्हणजे आपल्या साहित्यिक परंपरेला संपन्न, बहुविध आणि सशक्त बनवणाऱ्या चळवळीचाच प्रवास म्हटला पाहिजे. अगदी मध्ययुगातील राजेशाहीच्या काळातही काश्मीर, बिकानेर, म्हैसूर, तंजावूर या राजघराण्यांनी उभारलेली ग्रंथालये असोत किंवा ब्रिटिशांच्या परकीय राजवटीत निर्माण झालेल्या नेटिव्ह जनरल लायब्ररीज असोत, या सगळ्या ग्रंथालयांनी जसे उत्तम वाचक घडवले त्याचप्रमाणे याच वाचकांमधून उत्तम लेखक, साहित्यिकही घडवले. ग्रंथालयांविषयी बोलताना प्रख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं एक वाक्य आठवतं, तुम्हाला आयुष्यात फक्त एकच गोष्ट अचूक माहिती हवी आणि ती म्हणजे ग्रंथालय कुठे आहे. ग्रंथालयांचं महत्व सांगण्यासाठी यापेक्षा वेगळं काही बोलायलाच नको, नाही का? आधुनिक काळातल्या भारतातल्या ग्रंथालयांचा इतिहास सांगतो की सन 1804 मध्ये मुंबईतील एशियाटिक सोसायटीचं ग्रंथालय स्थापन करण्यात आलं. त्यानंतर सन 1835 मध्ये कलकत्ता पब्लिक लायब्ररी हे सार्वजनिक ग्रंथालय सुरू झालं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर याचंच रूपांतर भारताच्या राष्ट्रीय ग्रंथालयात झालं. ब्रिटिश राजवटीत महाराष्ट्रात सुरू झालेलं पहिलं सार्वजनिक वाचनालय म्हणजे 1838 साली तेव्हाच्या अहमदनगर आणि आताच्या अहिल्यानगरमध्ये सुरू झालेली नेटिव्ह जनरल लायब्ररी. अशा नेटिव्ह जनरल लायब्ररीज तेव्हा मुंबई, पुणे, ठाणे, रत्नागिरी, सातारा, सावंतवाडी, नाशिक, कोल्हापूर अशा अनेक शहरांमध्ये सुरू करण्यात आल्या. ठाणे शहरातलं पहिलं सरकारी सार्वजनिक वाचनालय म्हणजे सन 1850 मध्ये स्थापन करण्यात आलेली ठाणे नेटिव्ह जनरल लायब्ररी. तत्कालीन जिल्हा न्यायाधीश की यांनी पुढाकार घेऊन हे ग्रंथालय स्थापन केलं. तेव्हा या ग्रंथालयात बॉम्बे गॅझेट आणि बॉम्बे समाचार या वर्तमानपत्रांबरोबरच पुणे ज्ञानप्रकाश हे साप्ताहिकही घेतलं जात असे. त्याचप्रमाणे ठाण्यातून प्रकाशित होणारी अरुणोदय आणि सूर्योदय ही वर्तमानपत्रही संपादकांकडून वाचनालयाला विनामूल्य मिळत असत. पुढे ठाण्याचे जिल्हाधिकारी WB म्युलक यांनी स्वखर्चाने या वाचनालयाला इमारत बांधून दिली, त्यामुळे वाचनालयाचं नामकरण म्युलक लायब्ररी असं करण्यात आलं. 1965 मध्ये या ग्रंथालयाचे माजी अध्यक्ष सीताराम V. सावंत यांनी पुढाकार घेऊन या वाचनालयाचं नाव ठाणे नगर वाचन मंदिर असं केलं. आज 175 वर्षांची वाटचाल पूर्ण केलेलं हे ग्रंथालय संगणकीकरणाच्या माध्यमातून आपल्या वाचकांना अधिक तत्पर सेवा पुरवत आहे. त्याचप्रमाणे ग्रंथ प्रकाशन, परिसंवाद, मुलाखती असे कार्यक्रम आयोजित करून साहित्याचा प्रसारही करत आहे. ठाणे नगर वाचन मंदिराच्या विविध उपक्रमांविषयी त्याच्या कार्यवाह स्वाती कुलकर्णी यांच्याकडून माहिती घेऊया.
2: 175 वर्ष झाले म्हणून कार्यक्रम चालू आहेत. त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे शतकोत्तर अमृत महोत्सव साजरा केला जात आहे, पुस्तक प्रकाशन, वेगवेगळ्या लेखकांना बोलवणं, मुलांसाठीचे कार्यक्रम, महिलांसाठी कार्यक्रम, अशा अनेक प्रकारांनी कार्यक्रमांचा हे घेतला जात आहे म्हणजे आढावा. आणि आमच्याकडे विशेष म्हणजे तीन भाषांमध्ये पुस्तकं घेतली जातात, मराठी, हिंदी आणि इंग्लिश. तीन भाषांमध्ये असलेली एकमेव लायब्ररी आमची ठाणे नगर वाचन मंदिर. आणि मुलांच्या घरातल्या अडचणी लक्षात घेऊन अभ्यासिकेचा सुद्धा विचार केलेला आहे आमच्या अध्यक्षांनी, केदार जोशी यांनी. आणि त्यांनी दोन मजल्यांवर आता पूर्णत अभ्यासिका तयार केलेली आहे आणि फी सुद्धा मुलांना परवडेल अशीच ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये पैसे कमावणं हा उद्देशच नाही आहे, पण मुलांना खरंच घरात कधी कधी जागा नसते, अभ्यास करता येत नाही, हे जाणून त्यांनी केलेलं आहे. आणि मुलांना विशेषतः बालकांसाठी खरोखर खूप काम करायची गरज आहे. आम्ही जर म्हणजे टीव्हीवर दाखवतात ना, सगळ्या त्यांच्या काही इंग्लिश आहेत सिरीज, त्या सगळ्याची पुस्तकं आहेत आणि ती सगळी पुस्तकं आम्ही खरेदी केलेली आहेत मुख्य म्हणजे. आणि वाचकांनी वेळ वाचावा म्हणून मुक्तद्वार पद्धती आमच्याकडे मुक्तद्वार पद्धतीच आहे. आणि तिचा वापर केल्यामुळे काय होतं, न वाचलेलं पुस्तक लक्षात आलं तर ते सुद्धा पुढच्या वेळेला घेऊन जाता येतं. त्याच्यावर म्हणजे आपण म्हणतो तसं की उपयुक्तता त्याची किती आहे हे आपल्याला कळू शकतं. इव्हन पुस्तक वाटतं कॉम्प्युटरमुळे पुस्तक किती वेळा वाचायला गेलं, किती वेळा परत आलो, कोणी वाचलं नाही असं पुस्तक कुठलं आहे हे सगळं कळू शकतं. त्याच्यानंतर ग्रंथालय हे वर्धिष्णू संस्था आहे, त्यामुळे काय त्याच्यामध्ये ग्रंथसंग्रह म्हणजे वाढलाच पाहिजे, तो कमी नाही होता कामा. आधुनिक साधनांचा सुद्धा वापर करायलाच हवा. आणि त्यासाठी म्हणजे कॉम्प्युटर म्हणजे लोकांसाठी सुद्धा कॉम्प्युटर पाहिजेच आहे की त्यांनी पुस्तक बघावं, त्यांनी शोधावं आणि मग घ्यावं ना मुक्तद्वारामध्ये. आणि शिवाय आपण वाचन प्रेरणा दिन करतो 23 तारखेला शेक्सपियर जयंतीच्या निमित्ताने पण पुस्तकाचं दर्शन म्हणा किंवा अभिवाचन असे सारखे कार्यक्रम केले जातात. आणि 21व्या शतकात वाचनाची सवय पूर्णपणे कमी होत चालली आहे असं माध्यमांमुळे ग्रंथसंस्कृतीचे वाचन आणि पर्यायाने वाचन संस्कृती व त्यांचे महत्व पूर्णपणे कमी होत आहे. दूरदर्शन, संगणक, इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्सअप, ब्लॉग यासारख्या माध्यमांमुळे वाचनाच्या सवय मोडली असली तरी भवितव्य राहील की नाही ही शंका आहे. पण अपारंपरिक ग्रंथेतर साहित्य ग्रंथांना कधीच पर्याय नव्हता. म्हणूनच वाचन संस्कृती टिकण्यासाठी, वृद्धिंगत होण्यासाठी प्रचंड प्रयत्न करणे अतिशय आवश्यक आहे. हुशार आणि प्रगल्भ समाज घडवण्याचं काम ग्रंथालय करत असतात.
1: ठाणे नेटिव्ह जनरल लायब्ररी अर्थात ठाणे नगर वाचन मंदिराच्या स्थापनेनंतर 43 वर्षांनी ठाण्यातील एका 22 वर्षांच्या युवकाला असं वाटलं की फक्त मराठी पुस्तकांचा संग्रह असलेलं सार्वजनिक वाचनालय असायला हवं आणि त्याचा लाभ फक्त ठाण्यातल्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या अन्य गावांमधील ग्रंथप्रेमींनाही घेता यावा. यातूनच 1 जून 1893 रोजी मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे या पहिल्या सरकारी नसलेल्या सार्वजनिक मराठी ग्रंथालयाची स्थापना झाली, ज्यांनी पुढे महाराष्ट्र सारस्वतकार आणि महाराष्ट्र कवी मासिकाचे संपादक म्हणून नावलौकिक मिळवला त्या वी ल भावे यांनी हे ग्रंथालय आपल्या विष्णू भास्कर पटवर्धन या समविचारी मित्रासह स्थापन केलं. या मराठी ग्रंथसंग्रहालयाने ठाण्यातील साहित्यिक सांस्कृतिक परंपरेची पायाभरणी केली असं नक्की म्हणता येईल. मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या 3rd वार्षिक समारंभाचे अध्यक्ष म्हणून बोलताना लोकमान्य टिळकांनी म्हटलं होतं की हे ग्रंथालय जरी ठाणे शहरात असलं तरी फक्त ठाणेकरांसाठी नाही तर अवघ्या महाराष्ट्रासाठी आहे. प्रत्येक मराठी माणसाने या ग्रंथालयाचा लाभ घेतला पाहिजे आणि या ग्रंथालयाला आधारही दिला पाहिजे. लोकमान्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देताना इतिहासाचार्य वी का राजवाडे, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, न चिम केळकर, महर्षी कर्वे, महामहोपाध्याय दत्तोवामन पोद्दार, कवी यशवंत अशा मान्यवरांनी आपल्या खासगी ग्रंथसंग्रहातली अनेक पुस्तकं मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणेला भेट दिली. मराठी ग्रंथसंग्रहालयाने ठाण्यात अनेक नवीन सांस्कृतिक उपक्रमांचा आरंभही केला. संस्थेच्या मदतीसाठी मुंबईतील व्यावसायिक नाट्य संस्थांचे नाट्य प्रयोग आयोजित करून तिकीट विक्रीतून निधी संकलन करण्याची सुरुवात 1955 मध्ये मराठी ग्रंथसंग्रहालयाने केली आणि त्यामुळेच ठाण्यात खुल्या नाट्यगृहात नियमित नाट्यप्रयोग होऊ लागले.

0: संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरचं पहिलं मराठी साहित्य संमेलन 1960 मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या पुढाकाराने ठाण्यात भरलं होतं. यानंतर 2010 ठाण्यात जेव्हा तिसऱ्यांदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं, ते सुद्धा याच मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या पुढाकाराने. या अखिल भारतीय साहित्य संमेलनांप्रमाणेच विभागीय जिल्हास्तरीय साहित्य संमेलनांचं आयोजन करण्यातही या ग्रंथालयाचा कायम पुढाकार असतो. मुंबई मराठी साहित्य संघाबरोबर या ग्रंथालयाने 15 डिसेंबर 2024 रोजी 47वं एकदिवसीय महानगर मराठी साहित्य संमेलन आयोजित केलं होतं. अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथसंग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळाबरोबर आधुनिकीकरणाचा मंत्र जपताना या ग्रंथालयाने दुर्मिळ पुस्तकांचं डिजिटायझेशन आणि आपल्या कामकाजाचं संगणकीकरण केलं आहे. 2018 या ग्रंथालयाने महाराष्ट्रातील शतकपूर्ती करणाऱ्या ग्रंथालयांचं संमेलन आयोजित केलं होतं. वाचनकट्टा, काव्यकट्टा, करिअरकट्टा असे उपक्रम या ग्रंथालयातर्फे गेली काही वर्ष सातत्याने आयोजित केले जातात. या उपक्रमांमध्ये नामवंत प्रसिद्ध साहित्यिकांबरोबरच ग्रंथालयाच्या सभासदांनाही सहभागी होण्याची संधी दिली जाते. सभासद मेळाव्याचे आयोजन करून ग्रंथालयाचे व्यवस्थापन, कर्मचारी आणि सभासद यांच्यात सुसंवाद साधला जातो. मराठी ग्रंथसंग्रहालयाने ठाणे शहरातल्या सजग वाचकांशी एक खास नातं जोडलंय. संग्रहालयाच्या माध्यमातून आपली वाचनाची आवड पूर्ण करणारे सभासद असोत किंवा खास मराठी साहित्याचा अभ्यास करणारे अभ्यासक, सगळ्यांसाठी मराठी ग्रंथसंग्रहालय म्हणजे अशी हक्काची जागा जिथे मराठी साहित्य विश्वाचा मनोरंजक आणि माहितीपूर्ण फेरफटका अगदी सहज मारता येतो. मग ऐकूया अशाच एका सजग, चौकस आणि पुस्तकवेड्या सभासदाला मराठी ग्रंथसंग्रहालयाविषयी काय वाटतं ते.
1: नमस्कार, मी मेघना भुसकुटे.
2: माझा संबंध मुख्यत्वे करून मराठी ग्रंथसंग्रहालयाशी आला, ठाण्यातलं मराठी ग्रंथसंग्रहालय. जेव्हापासून म्हणजे जितक्या लहानपणापासून त्याचं सभासदत्व घेणं शक्य होतं तेव्हापासून मी संग्रहालयाची सभासद आहे. त्याच्या आधी लहान मुलांच्या पुस्तकांसाठी जायचे सुट्टीत, पण नंतर मग मी रितसर त्याची मेंबर झाले. बरीच वर्ष मी ती लायब्ररी वापरली, अजूनही अजून वापरते. मग्रस काय किंवा मग्रस म्हणजे मराठी ग्रंथसंग्रहालय, त्याला आम्ही मग्रस असं म्हणतो. तर मग्रस काय किंवा अशा प्रकारच्या जुन्या मोठ्या लायब्ररी काय, मग ते नगर वाचन मंदिर असेल ठाण्यातलं, दादर सार्वजनिक वाचनालय असेल, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय असेल, त्या सगळ्या लायब्ररींची स्वतःची अशी खास वैशिष्ट्य असतात. एकतर ते खूप काळे या क्षेत्रात असल्यामुळे त्यांच्याकडे खूप जुनी पुस्तकं असतात. कितीही जुने, आता फॅशनेबल नसलेले, पूर्वी गाजून मग आता काळोखात लुप्त झालेली, उपेक्षित राहिलेली, असे खूप लेखक आणि त्यांची पुस्तकं ह्या लायब्ररीमधून मिळतात. फक्त हे शोधायचं कसं ते वाचणाऱ्याला नीट शिकून घ्यायला. आता कम्प्युटर आल्यापासून ते तसं सोपं झालंय, पण लायब्ररीचे कॅटलॉग्स असतात, कार्ड असतात, की जी काही व्यवस्था असेल ती नीट माहिती करून घ्यायची वापरून खाचाखोचांसकट. पण मग ते एकदा केलं की एकदम खजिनाच खुला होतो. उदाहरणार्थ नंदाकरेंची संप्रती ही कादंबरी मला अनेक वर्ष मिळत नव्हती, पण मला ती ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या संदर्भ विभागात मिळाली. किंवा शंभा जोशींचं मराठी संस्कृती काही समस्या हे पुस्तक ठाण्याच्या नगर वाचन मंदिरात मिळालं होतं. एका संशोधकांनाही मी ते उपलब्ध करून देऊ शकेल. ही पुस्तकं विकत जरी घ्यायची म्हटली, तशी तयारी पण असली, तरी ती बाजारात उपलब्ध असतातच असं नाही, त्यामुळे या लायब्ररीना पर्यायच नाही असावा. दुसरं म्हणजे या लायब्ररी अनुदानित असतात, त्यामुळे खूप स्वस्त असतात. दरमहा अगदी 200 किंवा कधी कधी त्याच्याहून पण कमी वर्गणी असते. पुस्तकांच्या किमतीच बघितल्या तरी त्या 200 रुपयांच्या खाली नसतात. असं असताना इतक्या कमी वर्गणी इतकी मोठ्या प्रमाणात पुस्तकं उपलब्ध होणं हे पुण्याचंच काम म्हणायला पाहिजे. शिवाय त्यातल्या सगळ्या लायब्ररीमध्ये सतत नवीन खरेदी चालू असते. नवीन पुस्तकं कुठली हवी ते नोंदून घेतात लोक, इथले कर्मचारी जे असतात ते. त्याच्यानंतर नवीन खरेदीबद्दल सतत सूचना मिळत असतात. किती म्हटलं तरी खासगी संग्राहक माणसाला, वाचकाला इतकी खरेदी इतक्या सतत करणं शक्य नसतं, किती पैसे घालणार ना. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जागा किती लागते पुस्तकं ठेवायला. शहरांमधून जागा ही तशी मोठीच अडचणीची बाब असते. शिवाय कितीतरी पुस्तकं अशी असतात की तुम्हाला ती वाचायची असतात पण संग्रहात ठेवायची नसतात. एकदा वाचून कुतूहल शमतं, कारण काही काही विषयांमधली पुस्तकं तुम्ही जमवता, पण इतरही अनेक विषय असतात ज्याच्याबद्दल तुम्हाला माहिती करून घ्यायचं असतं, वाचायचं असतं, पण ते तुमच्या संग्रहाचा भाग नाही. त्या सगळ्या दृष्टीने लायब्ररीमधली होणारी खरेदी पथ्यावरती पडते वाचक म्हणून. त्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या, भौतिकदृष्ट्या, पर्यावरणाच्या दृष्टीने खूप फायदेशीर वाटतं.
0: पासून ग्रंथालयाने राज्यस्तरीय श्रीस्थानक पुरस्कार सुरू केले आहेत. यामध्ये कथा, कादंबरी, कविता, नाटक, इतिहास, प्रवास वर्णन अशा 10 विविध साहित्य प्रकारांमधील साहित्य कृतींची निवड पुरस्कारासाठी केली जाते. बदलत्या काळानुसार

0: आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथ संग्रहालयाने आपल्या नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे. ठाणे शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन या ग्रंथालयाने आता वाचकांसाठी घरपोच पुस्तक सेवा सुरू केली आहे. गेली 130 वर्षांहून अधिक काळ मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे आपल्या विविध उपक्रमांमधून आणि अतिशय दुर्मिळ मौल्यवान ग्रंथसंग्रहामधून ठाणे शहराची साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरा अखंड वाहती ठेवत आलो आहे. मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या ज्ञानपीठ दालन या अभिनव उपक्रमाविषयी ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष चांगदेव काळे यांच्याकडून माहिती घेऊया.
1: या संस्थेने आतापर्यंत वाचकांना मराठी पुस्तकं जास्तीत जास्त उत्तम प्रकारे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे घटनेमध्येच अशी नोंद आहे की मराठीमध्ये प्रकाशित होणारी सर्व पुस्तके या संग्रहालयात असतील आणि ती वाचकांच्या साठी उपलब्ध असतील. अलीकडच्या काळामध्ये थोडासा आता बदल झालेला आहे तो असा की आपला हा शहरी भागातला वाचक थोडासा आता दूर दूर चाललेला आहे शहरापासून, परंतु त्यांची वाचनाची जी सुविधा आहे ती कुठे खंडित होता कामा नये आणि ग्रंथालय अपुरं पडलं किंवा सुविधा उपलब्ध करू देऊ शकत नाही असं होता कामा नये, म्हणून या सर्व वाचकांच्या साठी या ग्रंथालयाने घरपोच सेवा देण्यासाठी योजना अशी सुरू केली होती की फिरते ग्रंथालय या वाचकांच्या दारापर्यंत हे ग्रंथालय जाईल, त्यांना तिथे हवं असणारी पुस्तकं येईल आणि त्यांना ती सुविधा उपलब्ध होईल. हा एक प्रकार आणि 2010-11 पासून सुरू केला होता. त्यानंतर आणखी दुसरी सुविधा केली की आता कोरियर सारखी घरपोच सेवा सुरू केली. आणखी एक तो विषय असा आहे की वाचकांनी त्यांना हवी असलेली पुस्तकं कोणती आहेत त्यांची यादी कळवायची, त्यातून आपण त्यांना 4 पुस्तकं एका वेळी पोच करू. पोच करताना ही काळजी घेतली जाईल की त्यांना त्यांच्या घरपोच ती कोरियर सारखी जातील आणि त्यांची वाचून झालेली पुस्तकं त्याच पद्धतीने पुन्हा परत घेऊन घेतली जातील. म्हणजे ही सोय देण्याची आणि घेऊन येण्याची ही आज महत्वाची ती सुरू केली. त्यानंतर आर्थिक विषय असा झाला की आपल्याकडे अनेक लोक असे आहेत की जे मॉलमध्ये सातत्याने जात असतात येत असतात आणि तिथला फुटफॉल हा खूप मोठा आहे. या ठिकाणी खास असं एक्सटेन्शन काउंटर ज्याला आपण विस्तारित कक्ष म्हणतो तसा सुरू केला आणि तिथे देखील वाचकांना सोय उपलब्ध करून दिली की तुम्हाला इथे पुस्तकं मिळतील. तिथे आता विस्तारित कक्ष असल्यामुळे एखादं पुस्तक तिथे त्यांना मिळणार नाही असंही होईल, परंतु त्यांनी तिथे मागणी नोंद केली तर ते पुस्तक या संग्रहालयातून त्यांना उपलब्ध करून देण्यात येईल. दुसऱ्या दिवशी या संस्थेकडे 2 वेगळ्या ठिकाणी वाचकांना पुस्तकांची सोय उपलब्ध करून देण्यात येते. तिला 2 इमारतींना नावं दिलेली आहे, एक सरस्वती मंदिर आणि एक शारदा मंदिर, या स्वतःच्या इमारती आहेत. याशिवाय आणखी एक मोठा प्रोजेक्ट आम्ही हाती घेतला आहे तो म्हणजे डिजिटायझेशनचा. खूप जुनी पुस्तकं ज्यांना आपण दुर्मिळ पुस्तकं म्हणतो अशी दुर्मिळ पुस्तकं अशी 20,00,000 पानांचं डिजिटायझेशन आपण आपल्याकडे करून ठेवलेलं आहे. म्हणजे उद्या केव्हाही ही जुनी पुस्तकं जुनी झाली म्हणून बाजूला गेली आणि आपल्याला वाचता येणार नाही असं होणार नाही, तर संगणकावर तुम्हाला घर बसल्या ही पुस्तकं वाचता येऊ शकतील. आणि आताचा आणखी एक मोठा प्रकल्प आम्ही हाती घेतला आहे तो आहे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचं ग्रंथ दालन. ज्ञानपीठ पुरस्कार आपल्याकडे 1965 सालापासून देण्यात येत आहेत आणि गमतीचा भाग असा आहे की आता जे शेवटचा पुरस्कार मिळाला आहे त्यांची संख्या बरोबर 65 झालेली आहे. भारतातील सगळ्या भाषांना हा पुरस्कार दिलेला जातो. या सगळ्या भाषांना आतापर्यंत जो 16 भाषा आपल्याकडे आहेत मिळालेल्या, त्या 16 भाषांपैकी जवळजवळ आपल्याकडे जमा झालेली पुस्तकं जी आहेत ती तब्बल 2800 पुस्तकं आपण आतापर्यंत जमा केलेली आहेत. आणि गमतीचा भाग असा आहे की ज्या लेखकाने ज्या साहित्याचा पुरस्कार त्याला मिळालेला आहे तो त्या भाषेला मिळालेला आहे, तर त्या भाषेत त्या लेखकाने केलेलं संपूर्ण लेखन त्या भाषेतलं मूळ ते आपण एकत्रित करतो आहोत, ज्याला आपण समग्र साहित्य म्हणतो तसं. याशिवाय या साहित्याचा अनुवाद इतर भाषेमध्ये जर झालेला असेल मराठी हिंदी इंग्रजी किंवा अन्य भाषेत तर तोही आपण इथं एकत्र जमा करतो आहोत. आणि शेवटचा भाग असा की या लेखकावर किंवा या लेखनाच्या साहित्यावर इतर साहित्यिकांनी जे लिहिलेलं असेल तेही सगळं साहित्य आपण एकत्र करतो आणि अशा तऱ्हेने आतापर्यंत आपण सगळ्या भाषेचा हा समग्र धांडोळा घेऊन त्या त्या राज्यांशी संपर्क साधून तिथल्या बुक स्टॉलशी संपर्क साधून कधी कधी जिल्हा माहिती अधिकारी जे आहेत त्यांचा मदतीचा हात घेतला आणि त्यांच्याकडनं सुद्धा आपण ही माझी सगळी पुस्तकं मिळवण्याचा प्रयत्न केला आणि आज मिथिला आपण हे सगळं दालन सुरू करण्यासाठी कोटेशन्स मागवून आता छान प्रकारे असं ते आपण उभं करत आहोत. भारतामधलं हे एकमेव असं आपलं ग्रंथ दालन असेल की जे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचं ग्रंथ दालन असेल आणि ते आपल्यासाठी मोठं भूषण असेल.
0: ठाणे शहरातील ग्रंथालयांप्रमाणेच पारतंत्र्याच्या काळापासून मुंबईतील वाचकांचा आधार ठरलेली संस्था म्हणजे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय 1898 साली म्हणजे 128 वर्षांपूर्वी या वाचनालयाची स्थापना करण्यात आली. पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या संस्थेच्या नायगाव दादर येथील मध्यवर्ती कार्यालयाचं आणि कार्यालयाच्या इमारतीचं उद्घाटन भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. 6 लाखांहून अधिक मराठी पुस्तकांचा संग्रह या ग्रंथालयात जतन करण्यात आला आहे. सुमारे 200 वर्षांपूर्वीची दुर्मिळ पुस्तकंही या ग्रंथालयात संग्रहित करण्यात आली आहेत. या संग्रहाचं वैशिष्ट्य म्हणजे यात 800 पेक्षा जास्त दोला मुद्रिते म्हणजे मुद्रणाच्या अगदी सुरुवातीच्या काळात मुद्रित झालेली पुस्तकंही आहेत. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या मुंबईत विविध ठिकाणी 29 शाखा कार्यरत आहेत. एखाद्या सार्वजनिक वाचनालयाच्या इतक्या शाखा कार्यरत असणं हा एक विक्रमच म्हणावा लागेल. याशिवाय मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अंतर्गत इतिहास संशोधन मंडळ आणि मराठी संशोधन मंडळ या दोन महत्वाच्या संलग्न संस्थाही कार्यरत आहेत. 2019 महाराष्ट्र शासनाने मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाला विशेष संग्रहालय म्हणून घोषित केलं आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या विविध उपक्रमांबद्दल संग्रहालयाच्या कार्यवाहू उमा नाबर यांच्याकडून जाणून घेऊया.
2: मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय हे 1 ऑगस्ट 1898 11 भेवळेवड्या तरुणांनी त्यावेळेला ठाकूरद्वारमध्ये याची स्थापना केली आणि सयाजीराव गायकवाड यांनी, मला अतिशय सांगायला इथे अतिशय आनंद वाटतोय की सयाजीराव गायकवाड यांनी 1910 त्यासाठी 10,000 रुपये दिले देणगी म्हणून आणि कोनशीला बसवली. आता मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय ही मुंबईतली पहिलं ग्रंथसंग्रहालय आहे. आता मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या आमच्या म्हणून आता मुंबई मराठी ग्रंथालयाच्या 9 शाखा आहे. 19 शाखा बीएमसीच्या आम्ही चालवतो आणि 6 आमचे स्वायत्त विभाग आहेत. आता दुसरं तुम्हाला सांगायचं म्हणजे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचं वैशिष्ट्य असं आहे की मुंबई मराठीच्या ह्या शाखा मी तुम्हाला सांगितल्या त्याच्यासाठी जवळजवळ या सर्व शाखा मिळून जवळजवळ आमचे 8,500 ते 9,000 सभासद आहेत मुंबईत आणि मुंबईत याचा विस्तार इकडे मुलुंडपर्यंत आणि इकडे दहिसरपर्यंत असा हा विस्तार आहे मुंबई मराठी संग्रहालयाचा. आता मी जे तुम्हाला आणखी सांगणार आहे की मुंबई मराठीचं एक वैशिष्ट्य असं तुम्हाला मला सांगायचं आहे की मुंबई मराठीच्या पंखाखाली म्हणा की मराठी संशोधन मंडळ इथे आहे आणि या मराठी संशोधन मंडळाची स्थापना ही साधारण 1 फेब्रुवारी 1948 झाली आणि त्याच्याबाबत सांगायचं असं कारण एकदा सी डी देशमुख गुंजीकर व्याख्यानमालेला इथे आलेले असताना त्यांनी पाहिलं की मराठीच्या संशोधनासाठी इथे एकही अशी संस्था नाही, त्यामुळे त्यांनी त्यावेळेला बाळासाहेब खेरांना विनंती केली. बाळासाहेब खेरांनी तेव्हा 7,000 रुपये दिले आणि मराठी संशोधन मंडळाची स्थापना 1 फेब्रुवारी 1948 झाली. आता जवळजवळ 76 वर्ष होऊन गेली आणि त्याचे पहिले संचालक हे होते भारतरत्न पावा काणे आणि हे मराठी संशोधन मंडळ प्रियोळकरांनी अतिशय ऊर्जित अवस्थेला आणलं. त्याच्यानंतर स ग माळशे, वसंत दावतर, सुरेंद्र गावस्कर, रमेश तेंडुलकर, नंतर आमचे प्रदीप कर्णिक त्यांनी 10 वर्ष सांभाळलं आणि सध्या आमचे संचालक मराठी संशोधन मंडळाचे डॉक्टर नितीन रिंजे आहे. हे मला अभिमानाने सांगावंसं वाटतं. दुसरं मला एक संशोधन मंडळ इथे सांगावंसं वाटतं की ते आहे इतिहास संशोधन मंडळ, ज्याची स्थापना 1958 झाली आणि नर फाटक यांनी त्यावेळेला ते पहिले संचालक होते. दुसरं मला इथे अतिशय आणखी महत्वाचं सांगायचं म्हणजे साने गुरुजी बाल विकास मंडळाची स्थापना इथे झालेली आहे 1959 आणि त्याचे अनेक कार्यक्रम इथे सुरू असतात. दुसरं अतिशय महत्वाचं आणखी एक मंडळ इथे आहे की शंकर दाते सूची मंडळ ऑफ इट्स ओन, ज्याची स्थापना 1965 झाली आणि तिथे त्याचं जवळजवळ 1800 ते 1950 काम तयार झालेलं आहे ते सूचीचं. दुसरं म्हणजे सांगायचं म्हणजे अभ्यागत गृह आहे आमचं दादरमध्ये येणारे वाचक लेखक कोणालाही राहायचं असलं तरी ते अभ्यागत गृह आम्ही व्यवस्थित करून घेतलेली आहे. दादर सारख्या ठिकाणी लोक हे कामाला येतात, दिवसभर कामं करून रात्री साधारण झोपण्यासाठी त्यांना हवं असतं, त्यामुळे ते मिनिमम याच्यामध्ये इथे आम्ही त्यांना ते उपलब्ध करून देतो. आता मी जे बोलणार आहे ते अगदी एक्सक्लुसिव्हली संदर्भ विभागाबद्दल, जो मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा बॅकबोन आहे, ज्याची मी सध्या मुख्य आहे. त्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय हे ऑफिस कोण म्हणता येईल की ज्याची मुंबई मराठी भाषा वाङ्मय संस्कृतीसाठीचं मराठी विषयात BA MA PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांचं माहेरघर म्हणजे संदर्भ विभाग आहे. मराठी भाषेतील साहित्याचा अंदाजे 76% ग्रंथसंग्रह हा इथे आहे. अत्यंत सगळी दुर्मिळ पुस्तकं इथे तुम्हाला बघायला मिळतील. 12 तास संदर्भ विभाग उघडा असतो, रविवारी फक्त 8 ते 5 उघडा असतो, सोमवारची आम्हाला सुट्टी असते. मराठी संशोधन मंडळाकडे जवळजवळ 600 पर्यंत हस्तलिखित आहे. आमच्याकडे संदर्भात पण हस्तलिखित आहेत. लेखकांच्या हस्ताक्षरातल्या भारत आंब्यांची इथे हस्ताक्षरातली वही आहे माझ्याकडे, 90 कविता लिहिलेली. पेन्शनचं घरी जाऊन मी त्यांची हस्तलिखित घेऊन आलेली आहे. काळसेकरांची हस्तलिखित वरती आमच्या संशोधन मंडळामध्ये. आता संदर्भाबद्दल तर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर संदर्भामध्ये जवळजवळ 2.5 लाखापर्यंत पुस्तकं आहेत, तुलामुद्रित आहेत, मराठी नियतकालिका आहेत. 19व्या आणि 20व्या शतकातल्या सर्व नियतकालिकांचा दिवाळी अंकांचा इथे संग्रह केलेला आहे. सगळा बांधीव खंड आहे, 12,000 बांधीव खंड आहे. मराठीतील निवडक वर्तमानपत्रांचा संग्रह आहे. तर दिवाळी अंक अगदी मौजपासनं अनुष्टुपासनं सगळे अंक तुम्हाला इथे बघायला मिळतात. दुसरं अत्यंत महत्वाचं सांगायचं म्हणजे तुम्हाला, आत्ताच आम्ही 26 जानेवारी 26 आम्ही डिजिटायझेशन प्रकल्पाची मुहूर्तमेढ केली. संबंध या आमच्याकडे जी दुर्मिळ ग्रंथसंपदा जी आहे, पुस्तकं नियतकालिकं, त्याचं सगळ्याचं डिजिटायझेशन, जतन, संवर्धन, OCR सगळं तिथे होणार आहे. आणि आज हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट ऑफिस ओन म्हणायला लागेल की उद्या हे सगळं आलं पोर्टलवरती की ते वेब पोर्टलवर येईल आणि सगळ्यांना जगभरामध्ये ते पाहता येईल आणि त्याचा आम्हाला अतिशय अभिमान वाटतोय.
0: आजच्या आधुनिक काळात जेव्हा तंत्रज्ञानामुळे जगभरातील माहितीचा साठा एका बटणावर उपलब्ध झाला आहे, तेव्हा ग्रंथालयांचं महत्व कितीसं शिल्लक राहिलंय असा प्रश्न कदाचित कोणाच्या मनात येईलही. परंतु डिजिटल माध्यमांचं आक्रमण अतिशय वेगाने होत असतानाही अनेक ग्रंथालय आजही वाचकांसाठी, पुस्तक प्रेमींसाठी आणि नवीन ज्ञान माहिती मिळवण्याच्या कुतूहलाने भरलेल्या अनेकांसाठी खरा आधारस्तंभ ठरल्याचे दिसून येतात. तुमच्या भाषेतील किंवा अन्य भाषेतील नव्या जुन्या साहित्यिकांनी लिहिलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यकृतींची ओळख करून देण्याचं आणि त्यातून वाचनाची रुची वाढवण्याचं काम ग्रंथालय करतात. ग्रंथ हा असा एकमेव गुरु आहे जो गुरुदक्षिणा मागत नाही, जो रागावतही नाही, शिक्षेचं भय दाखवत नाही की स्वतःजवळचं काही लपवत नाही. तो खरोखरच उदार हृदयी असतो आणि अशा गुरूंचा खजिना म्हणजे ग्रंथालय. एकाच वेळी वाचक आणि साहित्यिक या दोघांनाही पोषक पूरक असे उपक्रम ग्रंथालयाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतात. ग्रंथालयांमधील दुर्मिळ पुस्तकं, ऐतिहासिक दस्तऐवज, जुनी नियतकालिकं यामुळे संशोधकांना मोठा आधार मिळतो आणि त्यांच्या संशोधनाला योग्य दिशाही मिळते. ग्रंथालयांमध्ये एक अशी ऊर्जा भरून राहिलेली असते जी वाचकांच्या कल्पना शक्तीला चालना देते आणि मग त्या जोरावर वाचक एका नव्या जगाच्या शोधात निघतो जिथे त्याच्या आयुष्याला अर्थ प्राप्त होतो. सार्वजनिक ग्रंथालयाच्या माध्यमातून आजपर्यंत 1000 जणांनी आपल्या आयुष्याला असा खरा अर्थ प्राप्त करून घेतलाय. त्यामुळेच माध्यम बदलली तरीही ग्रंथालयांचं महत्व कायम आहे.
3: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान याविषयी विशेष रूप. लेखन आणि निवेदन मकरंद जोशी, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील, सादरकर्ते गुरुनाथ तेरवणकर. संध्याकाळचे 4:02 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया जोगवा या चित्रपटातलं अजय गोगावले आणि सहगायकांनी गायलेलं हे गीत. संगीत अजय तुल्यांचं आणि शब्द आहेत संजय पाटील यांचे.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया माधुरी करमरकर यांनी गायलेलं दे धक्का या चित्रपटातलं श्रीरंग गोडबोले यांचं गीत. संगीत आहे अजय अतुल आणि समीर यांचं.

सुरेश वाडकर, सुधा जोशी आणि सहगायकाने गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण आत्ताच ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि चित्रपट बाळा जुजुरे. गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया चंद्रमुखी या चित्रपटातलं अजय अतुल यांनी स्वरबद्ध केलेलं, आर्य आंबेकर यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत.

0: अरेंज काय आहे?
1: आर्य आंबेकर यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण आत्ताच ऐकलं. संगीत होतं अजय अतुल यांचं आणि चित्रपट चंद्रमुखी. याबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय.

0: आता प्रसारित करीत आहोत मालिका विशेष अंतर्गत बोहाडा आणि आदिवासी लोककला भाग 10वा.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी मालिका सादर करत आहोत बोहाडा आणि आदिवासी लोककला. आज ऐकूया भाग 11वा बोहाडा मांडव डहाळी आणि काही सोंग. संशोधन आणि लेखन लक्ष्मण भांगरे. सहभाग दिनेश अडावतकर. सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत. श्रोत्यो नमस्कार. कांचन नमस्कार.
2: दिनेश नमस्कार. तुलाही नमस्कार. आणि अरे हा जो ढोल नाच नावाचा हा प्रकार आहे ना, त्याच्यामध्ये अगदी असा जीव कसा गुंगून जातो.
1: तेच मी म्हणतोय की तू त्याच्यातून बाहेरच यायला तयार. तालामध्ये तू रंगून गेलेली.
2: ऐकूया ना, तूही ऐक ना जरा.

0: दिनेश, मी तुला खरं सांगू का, म्हणजे ही अजून आता भुवाड्याची तयारी इथे होते आहे. हे सगळे मुखवटे मी पाहते आहे, काय सुंदर रंगवलेत आणि केवढे जड आहेत लाकडी, एवढे मोठे मोठे मुखवटे.
1: त्यांनी मगाशी ते उचलून जेव्हा आणले तेव्हा आपल्याला कळलं की हे एक एक मुखवटा म्हणजे 25-25 किलोचा.
0: आणि ते मुखवटे घालून आता हे कलाकार तयार होत आहेत, त्याला सगळ्याला थोडा वेळ लागतोय. तर जरा हे ढोल नाचामध्ये रंगवतेत की मला,
1: म्हणजे तुला हा मोह आवरत नाहीये, पण ठीक आहे ठीक आहे, आपण थोडा वेळ या ढोल नाचाचा आनंद घेऊया आणि त्यानंतर या बोहाड्याकडे वळूया.

0: काकांच्या नाशिक जिल्ह्यामधल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात गुजरात जे शेजारी राज्य आहे त्याच्या सीमेलगत असलेला हा सगळा आदिवासी भाग आहे,
1: हरसूल पासूनचा पुढे है ना।
0: आणि या भागामध्ये भोहाडा ही त्यांची जी पारंपरिक आदिवासी लोककला आहे त्याचं निरीक्षण करण्यासाठी आपण खरं तर इथे आलेलो आहोत, पण त्या अनुषंगाने त्यांच्या वेगवेगळ्या लोककला, त्यांची वाद्य आहेत किंवा त्यांची एक आपण लग्न पद्धती आहे, लग्नाची गाणी आहे, हे सगळं आपण या निमित्ताने अनुभवलं। आणि आज आपण सांगितलं सुरुवातीला
1: ध्वनीबद्ध सुद्धा केलं
0: हो, अर्थात श्रोत्यांपर्यंत पोहोचवलं सुद्धा। आज तर मला इथे जत्रेचं स्वरूप आलेलं दिसतं या ठिकाणी।
1: भोहाडा म्हटल्यानंतर जत्राच किती, आपण त्या सगळ्याविषयी त्यांच्याशी बोलतही राहू, त्यांचं वाद्यवादन ऐकू, आणि ही जी सोंग सजवली आहेत त्यांनी आता तयारी झालेली आहे, आपण सुरुवात करूया, आधी ऐकूया आणि मग आपण काय जे बोलायचं ते बोलू।
0: खरं म्हणजे मला उत्सुकता कांचन एका गोष्टीची अशी आहे की ही वेगवेगळी सोंग आहेत, म्हणजे मुखवटे जे आपण बघतोय तर हे कशा पद्धतीने सादर होणार आहेत याविषयी माझ्या मनात उत्सुकता आहे की त्याचा क्रम कसा राहणार आहे किंवा त्याच्या कथा त्या कशा जोडणार आहेत एकमेक।
1: पण थोडीशी उत्सुकता आपण आपली स्वतःची आणि श्रोत्यांची सुद्धा वाढती ठेवूया ना।
0: नक्कीच।

0: ज्यावेळेस शंकर पार्वतीचं लग्न ठरलं त्यावेळेस शंकराने विचार केला की आपल्या मंडपाची सफाई झाली पाहिजे म्हणून शंकराने एक नाटक पात्रा तयार केली स्त्रीचं रूप धारण करून आणि सर्व नगरी सर्व मंडप साफ करण्यासाठी पाठवलेले आहे. तिला ही मारोग झाडी असं म्हणतात.
1: आता इथे जी हिरवं लुकडं नेसून हातामध्ये दोन हे धरलेले आहेत
0: याला शिरावी म्हणतात
2: म्हणजे केरसुणी ना केरसुणी. हा
0: आणि ते ही सर्व मंडप आणि सर्व मारोग झाडत आलेली आहे इथं आणि आता इथं शंकर पार्वतीचं लग्न ठरेल.
3: तुम्ही ही जी भूमिका करताय आपल्या श्रोत्यांना आपण सांगूया की एक पुरुषच ही स्त्रीची भूमिका करतोय. तुमचं नाव काय?
4: गोविंदराव मागुतरणे.
3: हा तुम्ही छान ड्रेस केलेला आहे स्त्रीचा. तुम्हाला हे लुगडं मगाशी आम्ही बघितलं की काही स्त्रिया नेसवत होत्या, तुम्हाला स्वतःला काही ते नीट नेसता आलं नाही तर गडबडीत उलट झालेलं आहे. पण कसं काय तुम्ही हे करता, याची प्रॅक्टिस किती करता?
4: पूर्वी भोवाड्यात आडवडील करत होते प्रमाणे आम्हाला हे करावं लागले.
3: अच्छा.
4: हो
0: चाली रुती रूढीप्रमाणे हे परंपरा चालत आलेला हा कार्यक्रम आमच्या आदिवासी भागात चालतो मे महिन्यामध्ये. तर मे महिन्यामध्ये चालतो तर 8 दिवस

0: चालतो.
1: याला काय भोवाडा म्हणतात?
0: हा भोवाडा म्हणतात. तर मग ह्या ज्या मूर्ती आहेत यांचं सगळ्यांचं वर्णन तिथं झालेलं असतं.
1: कुठे त्या कार्यक्रमात होतं?
0: त्या कार्यक्रमात प्रत्येक पुरुष माणूस नाचत तिथे येईल आणि त्याची सगळ्याची माहिती देणार आम्ही.
1: आता ही जी आली आहे सगळं महामंडप स्वच्छ करण्यासाठी, हिचं नाव काय म्हणलात?
0: मांडव डहाळी.
1: मांडव डहाळी. आता मांडव डहाळीचं नृत्य आम्ही बघितलं आणि तिने आता असं आम्ही समजतो की हा मांडवही स्वच्छ केला. मांडव डहाळी येऊन गेली. आता ह्यानंतर
0: आता ब्राह्मण येईल. ब्राह्मण लग्नासाठी ब्राह्मण येईल.
1: आणि मग त्याच्यानंतर कोण येईल?
0: हा गणपती, सरस्वती, नंतर मग ते वाली सुग्रीव असे येतील.
1: हा

0: आता हा ब्राह्मण आला, हा ब्राह्मण आपण काशी यात्रेवर जातो, काशी तीर्थाला जातो, हे मोरे स्वरा गण ऐका, हा काशीचा ब्राह्मण प्रत्येक वेळेस एका गंगा तळीला आंघोळ करत असताना त्या ठिकाणी हा एक गुरव नावाचा पुरुष येऊन आणि त्या ब्राह्मणाच्या जागेवर आंघोळ करत होता.
1: हा
0: आता लग्नासाठी आपल्याला ब्राह्मण लागतोच ना,
1: बरोबर,
0: मग तो हा ब्राह्मण आहे.
1: हे जे सोंग आहे हा मुखवटा आहे हा ब्राह्मणाचा आहे ना?
0: नाही नाही, ब्राह्मणाचा नाही,
1: मग
0: हा गुरव आहे.
1: हा गुरव आहे आणि हा इकडे आलेला ब्राह्मण आलेला आहे आणि आता शिवपार्वतीचं लग्न लावण्यासाठी हाच ब्राह्मण पुढे जाणार आहे. आता आलं लक्षात, बरोबर. बुरळ,
2: हा मला एक सांगा, तुमचं नाव काय?
3: नामदेव गोतरणे.
2: हा, तुम्ही कुठली भूमिका करता या भोवाडामध्ये?
3: बामण. आमच्या गावात पहिलेपासून असं भोवाड करत होते.
2: हा,
3: तेव्हा तो बाबा नाही का, ते मला पहिले सांगितलं आपल्या गावात तू बामण म्हणून राही.
2: आणि तुम्ही हा जो मेकअप केलेला आहे त्या दाढी मिशा वगैरे कशा काय बांधले, म्हणजे चिकटवले आहेत का बांधले?
3: नाही बांधलेले.
2: कसले आहेत या?
3: गोंड्याळ विहिरीमध्ये राहते.
2: अच्छा, त्याच्यापासून बनवलेले आहेत. बरं,
3: त्याच्याशिवाय माणसाला सोय येत नाही असं.
2: हा,

0: हे गणपती आला त्यावेळेला काही वेगळं ताल वाजवला आणि सरस्वती आली त्यावेळेला वेगळा ताल वाजवला असं झालं का काही? हा सांगा
1: बरं. माते सरस्वती आपल्या ठिकाणी कोणते प्राप्त झालेलं आहे ते मतपात कथन कर. माते सरस्वती आपल्या ठिकाणी जगदंबीचा उत्सव चालू आहे, तर पंगुना पाय देऊन मोठमोठ्याने पर्वत उल्लंघन करू दे, मुकेनं वाचा येऊन मधुर स्वराने बोलू दे, बैलेनं ऐकू येऊन कथा कीर्तन नमस्कीर्तन करू दे. हे माते सरस्वती ही मागणी मागण्यासाठी तुमच्या जवळ आले आहे. हे मोरेश्वरा, ज्या ज्या ठिकाणी तुझे कार्य शुभकार्य उभारले जातील त्या ठिकाणी मी तुला पूर्ण आशीर्वाद देईन. जय जगदंबी माते की जय. हा तुम हा गणपती सरस्वती.
0: आणि हे फार सुंदर ही दोन्ही सोंग बघितलीस का तू? की आपण बघतो की सरस्वती जी आहे ती शुभ्र वसना आहे आणि ती मोरावर बसलेली आहे. हा तर हा मोराचं जे एक लाकडी मोर बनवलाय त्याला सुंदरसे पंख आहेत आणि ही आपली सरस्वती जी आहे इथे ही हिरव्यागार वस्त्रामध्ये आहे, सुंदरसा मुकुट घातलेला आहे
2: आणि तिच्या पाठीमागे ती मोराची जी पिस आहे ती पण खूप छान दिसते. ती मोरावरती बसलेली असं वाटतंय.
0: असं बसलेली आहे. पण मला एक कळलं नाही, तुम्ही जे गणपतीच्या मागे नाचत होता त्याला धरून का बरं?
3: ते झोक जातं त्याच्यामुळं,
0: कारण तो मुखवटा खूप जड आहे.
3: जड आहे.
0: बर बर.
3: त्याच्यामुळं झोक जाते, त्याच्यामुळे धरून नाचायचं.
0: बर.
2: भुवाडा ही जी त्यांची कला आहे त्याच्यामध्ये फक्त हे मुखवटे आणि त्या मुखवट्यांची विशिष्ट अशी एक लयकारी असते, गाणी असतात.
0: पण ही किती
2: तालावरती ते नाचतात.
0: ते किती मुखवटे आहेत?
1: सगळेच 51 मुखवटे आहेत.
0: आणि त्या प्रत्येक मुखवट्याची कथा आहे.
1: कथा आहे
0: ती सगळी तुम्ही सांगता, प्रत्येक मुखवट्याची कथा सांगता. हे तुम्ही किती वर्षापासून?
1: मी लहान असताना काहीतरी 19-20 वर्षाचा असताना तटून हा भुवाडचा कार्यक्रम ह्या भागात चालायचा. मग मी सगळं पुराण वाचायला सुरुवात केली. रामायण, महाभारत, पांडव प्रताप, विष्णू पुराण असे वाचून आणि त्याच्यातून जे शब्द काढले हा शब्द त्या शब्दाला बसला पाहिजे म्हणून तो शब्द काढून आणि ते पाठांतर केले एक वर्षभर. आणि नंतर मग भुवाडीच्या कार्यक्रमात मला माहिती होती म्हणून मी असे सोंग नाचायची त्यांची माहिती सांगायचा, ते बरोबर ते सॉंग आलं का त्याची माहिती सांगायचं.
0: पण आता आपण हे थोडक्यामध्ये सॉंग येत आहे, आपण त्यांच्याशी बोलतोय, तुमच्याशी बोलतोय. एरवी ज्या वेळेला प्रत्यक्षामध्ये भुवाडा होत असतो त्यावेळेला एकेका सॉंगासाठी किती वेळ लागतो?
1: एक सॉंगाला कमीत कमी 2-2.5 तास.
0: 2-2 तास
1: इथून तर आपल्या स्टँड पर्यंत नाचत जायचं.
0: बरं. आणि मग ते बघणारे जे लोक आहेत ते त्यांच्या बरोबर
1: जिथले तिथे बसले राहतात.
2: इतकी गर्दी असते की आजूबाजूला लोक बसलेले आहेत साधारण 1.5 ते 1 किलोमीटर अंतरापर्यंत.
0: म्हणजे ते आपण जसं गणपती विसर्जनाची मिरवणूक चालते तसं एकामागे एक हे सॉंग चाललेलं असतं. बरं, मग आता हे गणपती आला, आली सरस्वती आली, त्याच्या आधी मांडव डहाळी आली, आता कोणाला बोलवता?
1: आता वाली सुग्रीव.
0: वाली आणि सुग्रीव. बरं.

ज्यावेळेस या भूतलावरती दुदम नाम दैत्य माथला होता तेव्हा हा दुदम नाम दैत्य हा दैत्याने 33 कोटी देवांना म्हणजे सर्व देवांना पालथ घालून आणि त्यांच्यावर चालत फिरत होता. तेव्हा देवांना शंकर विष्णू महेश यांना चिंता पडली की ह्या दुदम नाम दैत्याचा मारला पाहिजे. म्हणून ते तिन्ही देव शंकर विष्णू महेश किष्किंधा नगरीमध्ये गेले आणि त्या ठिकाणी हा वाली आणि सुग्रीव तारा आणि रुमा हे राज्य करत होती. त्या ठिकाणी जाऊन आणि त्यांना सांगितलं तुम्ही आताच्या आता भूतलावर जा आणि तो दुदम नाम दैत्य मातलेला आहे त्याचा निपात झाला पाहिजे, त्याला मारलं पाहिजे. म्हणून हे वाली सुग्रीव त्या ठिकाणी आले आणि दुदम नाम दैत्याचा फणसासारखं फोडून काढलं आणि त्याला यमसज्ञ पाठवलं. तेव्हा हा वाली आणि सुग्रीव त्याच्या पाठीमाग लागले आणि पाठीमाग लागताना तो दुदम नाम दैत्य पळू लागला. त्याच्याबरोबर हा सुग्रीव सुद्धा लागला. हा सुग्रीव लागला तर त्याला पळता पळता ही भुई कमी झाली. पळता पळता एका भुयाराच्या विवरामध्ये घुसला. त्याचबरोबर हा सुग्रीव घुसला. हा वाली त्या भुयाराच्या विवरावरती राखर राहिला. राखर राहिला 1 महिना झाला. सुग्रीव काय वर येईना तेव्हा ह्या वालीने त्या विवाराच्या भुयावरती 1.5 खंडाची शिळा आणून दाबली आणि तो किष्किंधामध्ये निघून गेला. किष्किंधामध्ये निघून गेला. वालीशी सुग्रीवाने विवाह करून आणि राज्य करू लागला. तेव्हा वाली वरती येऊन पाहतो तर हा सुग्रीव तिथे हजर नव्हता. म्हणून तो किष्किंधामध्ये गेला आणि पाहतो तर आपल्या पत्नीशी हा विवाह करून राज्य करीत आहे. म्हणून त्याच्याशी हे दोघं भाऊ आहेत पण त्याच्याशी त्यांनी युद्ध पुकारलं. त्या ठिकाणी दोघांचं तुंबळ युद्ध लागलं.

0: हा वाली आणि हा सुग्रीव.
1: तर वाली आणि सुग्रीवाचं नाचणं काही तुम्हाला अवघड नाहीये, पण हे मुखवटे एवढे जड घेऊन नाचायचे आणि तलवारी बरोबर त्या त्या वेळेला, की जेव्हा ते तलवार चालवतात त्यावेळेला तुम्ही त्या संबळवर सुद्धा विशिष्ट प्रकाराने आघात करता आहात, हे कसं जमवता?
2: हा आता हे जरा दाखवा बरं.

0: छान हे सगळं बसवलेलं आहे तुम्ही, फारच छान. पण मग ज्या वेळेला अशी लांबपर्यंत ही सोंगं जातात नाचत नाचत, त्यावेळेला तुम्ही थोड्या थोड्या वेळाने त्यांचे तलवारीचे हात वगैरे ते सगळं बसलेलं आहे तुमचं,
1: सगळं बसलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या नाचावर आमचं हा ठेका अवलंबून असतो.
0: हा, त्यांच्या नाचाकडे तुम्हाला लक्ष ठेवावं लागतं आणि तुम्हाला सुद्धा त्यांच्या वाजवण्याकडे लक्ष ठेवावं लागतं.
2: ते जसं वाजवलं ना तसं आमचं पाऊल पडलं पाहिजे. जर ते जर बेस वाजवलं नाहीत मग आमचं पाऊल बसत नाही. एकच येत आलं पाहिजे.
0: हे एकसारखं होण्यासाठी तुम्ही किती मेहनत घेतली?
2: आम्ही लहान असताना आमच्या गावात भाडा व्हायचा, मग तिथून नाचता नाचता ते आता सवयच पडून.
0: ही आदिवासी कला तुम्ही पुन्हा जपली आहेत आणि ज्या कोणी याच्यासाठी प्रेरणा दिली आहे, प्रोत्साहन देत आहेत, त्यांना सुद्धा दिनेश एक श्रेय मिळायला पाहिजे.
3: या दोघांना मला असं विचारायचंय की हा मुखवटा जो तुमचा आहे याचं वजन साधारण किती आहे?
2: याचा आहे 10 किलो आहे.
3: मग तो मुखवटा तुम्ही चेहऱ्यावरती लावून तुमच्या डोक्यावरती त्याचं वजन संपूर्ण पेलून कसं काय नाचता?
2: ते तोल सांभाळूनच ते नाचावं लागतं. जस

0: सांबळ वाजवलं जसं आपलं पाऊल एक आला पाहिजे, सांबळाचा एक टीप आली पाहिजे, त्याच्यावर आपण ते डोक्यात घालून सॉंग एक तालावर नाचलंच पाहिजे.
1: तुमचं नाव काय?
2: तुकाराम गंगाराम राऊत.
1: नाही नाही, तुम्ही वालिका सुग्रीव?
2: सुग्रीव.
1: मला एक सांगा की तुमच्या हातामध्ये जी तलवार आहे ही कसली आहे?
2: ही कसली? उंबराची आहे. उंबराची.
1: मग हे सगळं वजन घेऊन नाचताना तुम्हाला त्रास होत नाही का?
2: नाही नाही त्रास, कारण आम्ही लहानपणापासून ना भोवाड करता वेळेस ना ते आम्ही त्याचे वजन सांभाळलेलं आहे ना, त्याच्यामुळे आम्हाला ते वजन सांभाळावंच लागत.
3: आता सॉंग येत आहे, आपण पाहूया.

ज्यावेळेस शंकासूर नावाचा दैत्योदमंत झाला होता तेव्हा ह्या शंकासुराने ब्रह्मदेवाचे चारी वेद घेऊन गेला होता. तेव्हा विष्णूने ब्रह्मदेवाचा धावा केला, देवा धाव धाव धाव. तेव्हा ब्रह्मदेव त्या ठिकाणी आला आणि विचारलं काय झालं. म्हणून ब्रह्मदेवाने सांगितलं, अरे देवा, माझे जे चारी वेद आहेत ते शंकासुराने हिरावून नेले आणि समुद्रात जाऊन शंकामध्ये लपून बसलेला आहे. तेव्हा विष्णूने सांगितलं की शंकासुराकडे मी बघतो. आता शंकासुराने तेव्हा विष्णूने हा मच्छीचा अवतार रूप धारण केला आणि मच्छीचा रूप धारण करून आणि शंकासुरावर धावून गेला, तटाच्या समोर गेला, समुद्राच्या किनारा उभा राहिला आणि सांगितलं, अरे दुष्ट, तू ब्रह्मदेवाचे चारी वेद घेऊन आलेला आहेस, ते ब्रह्मदेवाचे चारी वेद परत दे नाहीतर युद्धात सुद्धा हो. तेव्हा त्या ठिकाणी हा शंकासुराने आणि मच्छासुराने त्या ठिकाणी युद्ध केलेलं आहे. पुका

0: तुमचं नाव काय?
1: नामदेव गोतरणे.
2: तुम्ही विष्णूनी मत्स्य रूपाचं धारण केलं असं त्यांनी सांगितलं आम्हाला, तर हे सगळं सोंग बठवताना तुम्हाला काय
1: वाटतं? नाचायला बरं वाटत.
3: तो मशीन बनला म्हणजे मासा झाला.
4: कंचन, मला वाटतं दशावतारांमधल्या मत्स्यावतार आणि कुर्मावताराविषयी हे सांगतायत.
3: हा कासव हा विष्णूचा अवतार आहे.
2: तो मत्स्य पण विष्णूचाच अवतार आहे.
3: हा तो पण विष्णूचाच अवतार आहे. मग ज्यावेळेस ही पृथ्वी समुद्रामध्ये बुडत होती तेव्हा हा विष्णूने पाठीवर जाऊन पाठीवर वर ते आणलेले आहे.
4: मला विचारायचं आहे की हा माशाचा जो आकार आहे हा कसला आहे? पुठ्ठ्याचा आहे की काय?
1: पत्रा आहे. तो
4: किती वजन आहे?
1: वजन यायचं तरी 5-6 किलो असेल.
4: आणि हा तुम्ही कसा बांधलाय? म्हणजे
1: इथं बांधला, इथं बांधलाय.
2: दोन्ही खांद्यांना बांधलाय.
1: दोन्ही खांद्याला
2: आणि मला वाटतं कमरेलाही बांधलाय.
1: इथे बांधलाय.
2: हा पहा, हे दिनेश, हे जे कासव आहे ह्याचं जो तोंड आहे हे लाकडाचं आहे. मला असं वाटतं की ते एवढं वजन घेऊन नाचणं हेच खूप झालं बोलायचं कधी. बरं, ठीक आहे, धन्यवाद.
4: कंचन, किती मजा वाटते हे सगळं बघताना. आणि या सोंगांची रनिंग कॉमेंट्री आपण म्हणू शकतो. हे करणारे हे जे आहेत ना गृहस्थ, त्यांची आपण एक छोटीशी मुलाखत घेऊया. नमस्कार, तुमचं नाव काय बाबा?
5: काळू रामजी बोरशे.
4: कुठे राहता?
5: मोरमाठी.
4: मला एक सांगा की तुम्ही कलाकार आहात, तर कुठली कला सादर करता?
5: हे जे सांग नाचवतील ना याची माहिती. एक गाणं म्हणायचं आहे.
4: म्हणा ना गाणं. म्हणा.
5: एक मंजरे एक नारजी बर्म बोलावून, दोन मंजरे माता पिता जन्म दिला त्यान, तीन मंजरे ती ताळ घ्यावे ओळखून, चार मंजरे चारी वेदांचा माता पिता कोण, पाच मंजरे पाची वर्त दे कारण, सहा मंजरे सात अर्जुनी लिंगाची खून, सात मंजरे सात समुद्र भरलं पाण्यानं, आठ मंजरे आठ पाकुळ्या मिरी भोवटानं, नव मंजरे नवग्रहाच्या अस्तुऱ्या कोण कोण, दहा मंजरे दही अवतार घेतलं भगवानानं, अकरा मंजरे अकरा रुद्राचा माता पिता कोण, बारा मंजरे बारा महिने वर्ष गेलं होऊन, तेरा मंजरे तेरा पाकुळ्या मेरी भोवटान, चौदा मंजरे चौदा चौकड राज्य केलं रावणानं, पंधरा मंजरे पंधरा तीर्थ जमते एक पाय, सोळा मंजरे सोळा बत्तीस कळ्या चंद्र सूर्य दोन, सतरा मंजरे सतरा कुळंबी करतील मुकाम, अठरा मंजरे अठरा दाने कुळंबी पिकवणार, एकोणीस म्हणजे मेघराजा अमृताची खूण, वीस म्हणजे ती तळावर उभा नारायण, एकवीस म्हणजे झाली उत्पत्ती होते कोण कोण, एकवीस कडी म्हणजे एकवीस तोटग.
4: आता तुम्ही सांगितलं त्या गाण्यामध्ये की अठरा म्हणजे अठरा धान्य.
5: अठरा
4: कुठली कुठली अठरा धान्य ही पिकवली?
5: लागली वरी भात उडीद कुळीद तूर मूंग सगळं काही अठरा धान्य.
4: बरं, मंजरी म्हणजे काय?
5: म्हणजे म्हणजे शब्दाचा उल्लेख.
4: शब्दाचा उल्लेख.
5: हा
4: बर बर. तुम्हाला कोणी शिकवलंय गाणं?
5: आम्ही असं वाचन
4: वाचलं.
5: हा
6: दिनेश, बोहाडा ही एक करमणूक आहे, अगदी 8-8 दिवस चालणारी, पण त्यासाठी केवढी मेहनत आहे, केवढे परिश्रम आहेत.
4: खरंय, आणि मी तर एवढंच सांगेन तुला की अवाक मी अवाक झालोय बघताना.
6: ह्या कलाकारांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आपण अजून माहिती अजून गाणी ऐकणार आहोत, पण आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
4: नमस्कार. भोहाडा आणि आदिवासी लोककला या मालिकेचा भाग 11 आपण ऐकलात. भोहाडा, मांडव डहाळी आणि काही सोंग. संशोधन आणि लेखन लक्ष्मण भांगरे. सहभाग दिनेश अडावतकर. मुख्य कलाकार महादू नडगे आणि सहकारी, आणि तुकाराम राऊत आणि सहकारी. बाह्य ध्वनिमुद्रण निनाद वेंगुर्लेकर. सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. भोहाडा आणि
7: मालिकाविशेष अंतर्गत बोहाडा आणि आदिवासी लोककला भाग 10 आपण आत्ताच ऐकलात. लेखक होते लक्ष्मण भांगरे आणि सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत. श्रोते, आता थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेला सुरुवात होईल. हे कार्यक्रम आपण डीटीएच उपग्रह वाहिनीवरून आणि मोबाईल ॲपवरूनही ऐकू शकता.

नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजतात.

0: आमची दुसरी प्रसारण सभा आता सुरू होते. या सभेत सर्वांचं मनापासून स्वागत. सभेची सुरुवात करूया, जाणून घेऊया काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थींना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बातमीदारांशी बोलताना स्पष्ट केलं. अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत, मात्र आत्तापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं. ग्रामसडक योजना टप्पा 3 मधल्या कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या 50 कोटी अमेरिकी डॉलरच्या कर्जाला तसंच राज्य निधीच्या प्रस्तावाला आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक आणि न्यू डेव्हलपमेंट बँक या दोन्ही बँकांकडून महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पाला प्रत्येकी 8,700 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार असून सामान्य प्रशासन विभागानं राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचं पत्रक जारी केलं आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातल्या मृत आंदोलकांच्या वारसांची तातडीनं पडताळणी करून प्रमाणपत्र वितरित करावीत असे निर्देश देण्यात आले आहेत. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आज पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे आदी नेत्यांसह शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: संध्याकाळचे 5:02 झालेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी, प्रसार भारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz. प्रसारित करीत आहोत नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय वाद्य संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सुधीर भक्ता यांचं बासरी वादन राग श्री. त्यांना तबला साथ आहे भूषण परचुरे यांची. विलंबित गत 1 तालात निबद्ध आहे, द्रुत गत 3 तालात निबद्ध आहे. तबला साथ भूषण परचुरे, ऐकूया सुधीर भक्ता यांचं बासरी वादन राग श्री.

सुधीर भक्ता यांचं बासरी वादन श्रोते हो आपण ऐकत होता. बासरीवर त्यांनी वाजवलेला राग श्री आत्ता आपण ऐकला. त्यांना तबल्याची साथ भूषण परचुरे यांनी केलेली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम युवावाणी.

मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण एका अशा भावनेबद्दल बोलणार आहोत जी वय, भाषा, प्रदेश, व्यवसाय आणि काळ यांच्याही पलीकडे जाऊन प्रत्येक माणसाला जोडते. आता ही भावना म्हणजे नॉस्टॅल्जिया, जुन्या आठवणींची ओढ. कधी अचानक एखादं जुनं गाणं कानावर पडतं आणि आपण क्षणात 10-15 वर्ष मागे पोहोचतो. कधी शाळेच्या वहीत ठेवलेला एखादा जुना फोटो सापडतो आणि मन नकळत त्या दिवसांमध्ये हरवून जातं. कधी एखाद्या जुन्या मालिकेचं शीर्षक गीत ऐकलं की घरातील जुना टीव्ही, कुटुंबासोबत घालवलेली संध्याकाळ, अभ्यासाची धावपळ आणि सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये केलेली मज्जा, सगळं कसं अगदी डोळ्यासमोर उभं राहतं. मित्रांनो, आपल्या जीवनात भूतकाळ संपून गेलेला असतो, पण त्याच्या आठवणी मात्र आपल्यात कायम जिवंत असतात. त्या आठवणी केवळ घटनांची नोंद नसते, त्या आपल्या भावना, आपले अनुभव, आपले नातेसंबंध आणि आपली ओळख ह्यांचाही एक भाग बनलेल्या असतात. आणि म्हणूनच जेव्हा एखादी जुनी गोष्ट पुन्हा भेटते तेव्हा आपण केवळ ती गोष्ट आठवत नसतो तर त्या काळातील स्वतःलाही पुन्हा भेटत असतो. मंडळी, मानसशास्त्र सांगतं की नॉस्टॅल्जिया ही फक्त भावनिक कमकुवतपणाची किंवा भूतकाळात अडकून राहण्याची अवस्था नाहीये. उलट अनेक संशोधनांमध्ये असं दिसून आलंय की जुन्या आनंददायी आठवणी या माणसाला मानसिक स्थैर्य देतात, आत्मविश्वास वाढवतात आणि आयुष्यातील आव्हानांना सामोरं जाण्याचं ताकदही देतात. जेव्हा वर्तमान काळात तणाव वाढतो, भविष्य अनिश्चित वाटतं किंवा एकटेपणा जाणवतो तेव्हा मन नकळत त्या काळात वळतं जिथे सुरक्षितता, आपुलकी आणि निरागस्ता होती. म्हणजे बघा ना, बालपणातल्या आठवणी एवढ्या खास का असतात? कारण त्या काळात आपण जगाला पहिल्यांदा अनुभवत असतो. पहिला मित्र, शाळेचा पहिला दिवस, पहिली स्पर्धा, पहिल्यांदा मिळालेलं बक्षीस, पहिली सहल, पहिला पाऊस, पहिला सायकल चालवण्याचा अनुभव, प्रत्येक गोष्ट नवीन असते. म्हणून त्या काळातील भावना अधिक तीव्रतेनं मनात कोरल्या जातात. मित्रांनो, आजच्या तरुण पिढीला अनेक सुविधा उपलब्ध आहेत. स्मार्टफोन, इंटरनेट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल एंटरटेनमेंट, सोशल मीडिया, म्हणजे जग अक्षरशः हाताच्या तळव्यावर आलंय. पण या सगळ्या प्रगतीमध्ये अनेकदा मनाला शांतपणे जगण्याची, क्षण अनुभवण्याची आणि साध्या गोष्टींचा आनंद घेण्याची संधी कमी होताना दिसते. म्हणूनच अनेक तरुण आज स्वतःच्या बालपणाची आठवण काढून भावूक होतात, कारण त्यांना जाणवतं की त्या काळात स्पर्धेपेक्षा मैत्रीचं मोल जास्त होतं, प्रदर्शनापेक्षा अनुभव घेणं हे अधिक महत्त्वाचं होतं आणि तुलना करण्यापेक्षा आनंद साजरा करण्याची वृत्तीही अधिक होती. मित्रांनो, एखादं जुनं गाणं आपल्याला इतकं भावतं की आपण ते ऐकलं तरी भावनिक होतो. का बरं होत असेल असं? तर याचं उत्तर आपल्या मेंदूच्या कार्यपद्धतीत दडलंय. संगीत आणि स्मृती यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. जेव्हा आपण एखादं गाणं ऐकतो तेव्हा मेंदूमध्ये केवळ संगीत प्रक्रिया होत नाही तर त्या गाण्याशी संबंधित आठवणी आणि भावना देखील सक्रिय होतात. त्यामुळे एखादं गाणं ऐकताना आपल्याला केवळ शब्द किंवा सूर आठवत नाहीत तर त्या गाण्याच्या काळातील संपूर्ण वातावरण आठवतं. मग कदाचित एखाद्या उन्हाळा सुट्टीत हे गाणं आपण ऐकलेलं असू शकतं किंवा एखाद्या मित्रासोबतचा खास क्षणही त्याच्याशी जोडलेला असू शकतो किंवा घरातील एखादी व्यक्ती ते गुणगुणत असेल. म्हणूनच संगीत हे काळाच्या पलीकडे जाऊन भावनांना जोडण्याचं काम करतं.

मंडळी, तुम्हाला जुन्या मालिका आणि कार्यक्रम आठवतात का? ह्या मालिका आणि कार्यक्रमांबाबतही हेच घडतं की आज मनोरंजनाच्या हजारो पर्यायांमध्ये आपण हरवून जातो. पण एक काळ असा होता की संपूर्ण कुटुंब एका ठराविक वेळी टी व्ही समोर बसायचं. एकत्र हसणं, एकत्र रडणं, कथानकांवर चर्चा करणं हे अनुभव सामूहिक होते. म्हणूनच त्या कार्यक्रमांची आठवण म्हणजे केवळ मनोरंजनाची आठवण नसते, तर ती कुटुंबासोबत घालवलेल्या वेळेची आठवण असते. पण मित्रांनो, नॉस्टॅल्जियामध्ये एक विलक्षण विरोधाभास आहे. तो आपल्याला आनंदही देतो आणि थोडंसं दुःखही देतो. आनंद यासाठी की आपण सुंदर क्षण पुन्हा अनुभवतो, आणि दुःख यासाठी की तो काळ परत येणार नसतो. पण याच मिश्र भावनेमुळे नॉस्टॅल्जिया इतका प्रभावी ठरतो. तो आपल्याला आठवण करून देतो की आयुष्य बदलतं, काळ पुढे जातो, पण अनुभवांचं सौंदर्य हे कायम राहतं. मित्रांनो, आज अनेकांना वाटतं की त्यांचं जीवन इतरांच्या तुलनेत मागे पडलंय. सोशल मीडियावरील यशोगाथा, करिअरची स्पर्धा, आर्थिक दबाव आणि सतत काहीतरी मोठं साध्य करण्याची अपेक्षा यामुळे मनावर ताण निर्माण होतोय. अशा वेळी बालपणीच्या आठवणी आपल्याला एक महत्वाचा धडा शिकवतात. त्या सांगतात की जीवनातील सर्वात मौल्यवान क्षण हे अनेकदा साधे असतात.

मित्रांसोबतचा खेळ, आईच्या हातचा डबा, शाळेतील गप्पा आणि पावसात भिजणं, इतकंच काय वीज गेल्यावर मेणबत्तीच्या प्रकाशात बसणं, हे सगळे क्षण अत्यंत अमूल्य आहेत. मंडळी, नॉस्टॅल्जिया हा आपल्याला भूतकाळात अडकवण्यासाठी नसतो, तो आपल्याला वर्तमान समजून घेण्यासाठी असतो. तो सांगतो की आपण किती दूर आलोय, किती संकट पार केली आहेत आणि किती बदल अनुभवलेत, आणि तरीही आपल्यातला तो निरागस, स्वप्नाळू आणि आशावादी माणूस अजूनही जिवंत आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनीच आपल्या जुन्या आठवणी जपायला हव्यात, जुन्या मित्रांशी संपर्क ठेवायला हवा, कधीतरी जुनी गाणी ऐकायला हवीत आणि जुन्या फोटोंकडेही पाहायला हवं. आपल्या आयुष्यातील सुंदर क्षणांना विसरता कामा नये, पण त्याचवेळी हेही लक्षात ठेवलं पाहिजे की उद्याचा नॉस्टॅल्जिया आज निर्माण होतोय. आज जे क्षण आपण जगतोय तेच काही वर्षांनी आपल्या आठवणींचा खजिना बनणार आहेत. म्हणून भूतकाळावर प्रेम करणं, वर्तमान जगायला शिकणं हे आपल्याला समजलं पाहिजे. जुन्या आठवणींमधून प्रेरणा घेतली पाहिजे, पण नवीन आठवणी निर्माण करण्यासाठी सतत कार्यरतही असलं पाहिजे. कारण जीवनाचं खरं सौंदर्य हे केवळ मागे वळून पाहण्यासाठी नाही, तर आठवणींचा हात धरून पुढे चालण्यात आहे. आणि कदाचित म्हणूनच नॉस्टॅल्जिया आपल्याला एवढ्या खोलवर स्पर्श करतो, कारण तो आपल्याला आपल्या मुळांशी, आपल्या लोकांशी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःशी पुन्हा एकदा जोडतो. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yovaniyarmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताभिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

योग आणि कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजता आहेत. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरही श्रोते हो आम्ही आपल्यासोबत आहोत. संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम अमृत कलश.

0: अमृत कलशच्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, खूपदा आपण आयुष्याकडे तक्रारीच्या स्वरूपात बघतो. म्हणजे बघा, आपल्याला हवं तसं घडलं नाही की आपल्या तक्रारींचा पाढा सुरू होतो. पण एखाद्याचं आयुष्य असं असतं की त्यांनी खरंच अनेक अडचणींचा संकटांचा सामना केलेला असतो, तरीही अतिशय प्रसन्न आणि आनंदी, आयुष्याविषयी कसलीही तक्रार नसलेलं असं त्यांचं व्यक्तिमत्व असतं. ज्याने आपण भारावून जातो आणि आपल्याला वाटून जातं कसं जमतं यांना एवढा आनंद वाटायला. मंडळी, आणि आज याचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत प्रभा शिर्के यांच्याकडून. अतिशय संघर्षमय जीवनाचा सामना करून दरवेळेला नव्याने उभ्या राहणाऱ्या आदरणीय प्रभाताईंचा प्रेरणादायी जीवनप्रवास आज आपण जाणून घेणार आहोत माहेर घराची यशोगाथा या कार्यक्रमातून. प्रभाताई, अमृत कलश कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत.
1: खूप धन्यवाद
0: प्रभाताई. आता सुरुवात आपण करणार आहोत ते तुमच्या माहेर घरच्या संकल्पनेपासून. तर माहेर घर ही तुमची विलक्षण अशी आणि आता यशस्वी ठरलेली संकल्पना, तर कसा होता हा माहेर घराचा प्रवास?
1: माहेरघर हा माझ्यासाठी फक्त एक प्रकल्प नाही, तर अनेक महिलांच्या भावना, त्यांचे अश्रू आणि त्यांचा आधार आहे. अनेक महिलांना आयुष्यात कुठेच आपलेपण मिळत नाही हे पाहिल्यावर माहेरघर ही संकल्पना जन्माला आली. सुरुवातीला खूप अडचणी आल्या, पण प्रत्येक महिलेने मला हे ठिकाण आमचं माहेर आहे असं म्हटलं आणि माझा प्रवास सार्थकी लागला.
0: वा, म्हणजे इथून तुमच्या माहेरघराच्या प्रवासाची सुरुवात झाली. आता नेमकं कधी आणि कसा सुरू झाला हा प्रवास, कारण हे अगदी अलीकडचीच घटना आहे, तर त्याबद्दल आम्हाला सांगा.
1: 2021 मध्ये, 17 जानेवारी 2021 मध्ये याची सुरुवात झाली. आणि सुरुवात सुद्धा कशी झाली मी थोडस थोडक्यात सांगते की मी मुलुंडची.
0: बर,
1: माझं आयुष्य मुलुंडमध्ये गेलं. 30 वर्षाचा माझा मागचा प्रवास हा बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, आणि यूट्यूबवर जर माहेर वशिन तुम्ही टाकलं तर माझा तो प्रवास तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल. पण आपल्याला आता या 6 वर्षाच्या प्रवासाबद्दल बोलायचं आहे की मुलुंड ते बदलापूर मी कशी पोहोचले, की मला वेगळं काहीतरी करायचं होतं.
0: बरं,
1: त्याच्यासाठी ही सगळी खटपट केली आणि काय करूया, एक घर घेतलं, बंगला बांधला, सगळं कर्जच, म्हणजे कर्जच, काही स्वतःचा एक रुपया पण त्याच्यात नव्हता, सासर माहेरचा चमचा सुद्धा नाही त्याच्यामध्ये. हे सगळं आपण एकटीने उभं केलेलं आहे. आणि सुरू केल्यानंतर माझं छोटंसं एक वृद्धाश्रम करावा असा माझा डोक्यात विचार होता.
0: बर,
1: पण त्याला थोड्या अडचणी येतील म्हणून मला घरच्यांनी थांबवलं. आता म्हटलं आपण काय करूया, एवढं मोठं घर तर बांधलंय, आपल्याला करायचं आहे. आणि जास्त माझा कल ज्येष्ठांकडेच होता.
0: बर,
1: अगदी खरं सांगायचं होतं,
0: कारण तुम्ही वृद्धाश्रम हे तुमच्या डोक्यात होतं.
1: हा, म्हणजे ज्येष्ठ हे सगळे सिनियर्ससाठी आपल्याला काय करता येईल हे माझ्या डोक्यात पहिल्यापासून होतं. पण हे आत्ता जे मी सुरू केलं, माझी एक मैत्रीण होती सुवर्णा जोशी मुलुंडची, तिच्याशी मी चर्चा केली आणि म्हणलं, सुवर्णा म्हणली आपण एक पिकनिक, म्हणजे बघूया एवढ्या मोठ्या घरामध्ये एक सहल आयोजित करूया आपण, महिला येतात का बघूया. त्याप्रमाणे आल्या महिला.
0: बर,
1: पहिला ग्रुप आला, दुसरा ग्रुप चौघींचा आला, आणि चौघींचा जो ग्रुप आला तो 3 दिवस राहिल्या आणि ते सगळे व्हिडिओ अमेरिकेपर्यंत पोहोचले.
0: बर,
1: हो, आणि तात्काळ मला अमेरिकेतनं फोन आला की हे माहेर घर का, म्हणजे असा जो माझा प्रवास सुरू झाला तो, त्याला आत्ता 6 वर्ष, हे 6वं वर्ष आहे. आणि या 6 वर्षामध्ये आपल्याकडे जवळजवळ 15 ते 20 हजार महिला येऊन गेल्या.
0: बापरे, हो. पेपरमधून असं सोशल मीडियाचा वापर न करता ही माउथ पब्लिसिटी ज्याला आपण म्हणतो, त्या योगाने हा तुमचा सगळा प्रवास सुरू झालाय. आणि मला वाटतं त्याला कारणीभूत आहे म्हणजे तुम्ही जे आदरातिथ्य किंवा तुमच्याकडे जे अगत्य प्रेम जे मिळतं माहेर घरामध्ये, ते याला विशेष कारण असणार याबद्दल काय शंका.
1: नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि आता माहेर हा विषय दुर्मिळ झालेला आहे आणि माहेर हा विषय प्रत्येक महिलेचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.
0: बरोबर,
1: खरंच. आणि तीच संकल्पना आपण सुरू केली आणि त्याला भरघोस यश मिळालं. आता कुठून कुठून महिला आपल्याकडे येतात, अगदी औरंगाबाद असेल, नाशिक असेल, पुणे असेल, मुंबई असेल, ठिकाणाहून आपल्याकडे महिला येतात. आई मुलीचं माहेर पण करते, मुली आईचं माहेर पण करतात. म्हणजे इतकं छान, म्हणजे पूर्वी आपण आता म्हणायचो की एक छोटंसं उदाहरण देते की 10x10 खोलीमध्ये रक्षाबंधन व्हायचं, भाऊबीज व्हायची. आता 1000 स्क्वेअर फीटची घर आहेत पण कुणाला वेळ नाही.
0: बरं,
1: मग इथे बदलापूरच्या माहेरी भाऊबीज साजरी केल्या जाते. एकत्र कुटुंब, भाऊ बहीण एकत्र येतात, रक्षाबंधन साजरी होतं, दिवाळी साजरी होते, असे सगळे सोहळे बदलापूरच्या माहेरी होतात.
0: वा, म्हणजे आपल्या जे मनात असतं की हे सगळं व्हावं, पण काही कारणांमुळे आपण करू शकत नाही, प्रत्यक्षात ते आचरण.

0: आणू शकत नाही, ते सगळं तुमच्या घरामध्ये शक्य होत.
1: नक्कीच.
0: प्रभाताई, आता स्वतःला तुम्ही एवढं कणखर कसं केलं?
1: आयुष्यातल्या संकटांनीच मला कणखर बनवलं.
0: बर,
1: प्रत्येक वेदनेनं मला काहीतरी शिकवलं. रडत बसण्यापेक्षा उभं राहून लढायचं हे मी आयुष्याकडून शिकले. आणि जेव्हा आपल्या कामामुळे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू येतो तेव्हा आपोआपच ताकद मिळत जाते.
0: वा, क्या बात आहे. म्हणजे हे तुमचं त्या सगळ्या मागचं रहस्य आहे असं म्हणायला हरकत नाही.
1: नक्कीच.
0: तर तुमच्या लाडक्या माहेर घराचा प्रवास, म्हणजे जो सुरुवातीला तुम्हाला माहिती नव्हता, साशंकता होती, तो इतका वाढलाय, व्याप वाढलाय. तर त्याचबरोबर तुम्हीही आता 65 ओलांडली आहे.
1: आणि लोक साठीनंतर प्रपंच गुंडाळून ठेवतात, हा शब्द आपल्यासाठी योग्य आहे, पण मी तसं नाही केलं. हा 60 माहेरवाशींचा प्रवास मी सुरू केला.
0: वा,
1: त्याच्यामध्ये माझ्याकडे स्वतःचा एकही रुपया नव्हता. मानधन, आर्थिक मानधन तर काहीच नव्हतं. हे सगळं जे उभं केलं ते सगळ्यांच्या प्रेमामुळे. आणि माझ्या आयुष्यामध्ये असंख्य महिलांनीच मला मदत केली, म्हणून ही माहेरवाशीण घडली.
0: वा. म्हणजे हा तुमचा जो विलक्षण प्रवास आहे त्याला माहेर घर, हे तुम्हाला माहेरच्या, म्हणजे माणसांनी जशी साथ द्यावी तसे तुमच्या सगळ्या महिलांनी साथ देऊन तुमचा हा प्रवास सुरू केला. कदाचित ती महिलांचीच गरज असावी की आमच्यासाठी एक हक्काचं माहेर घर. म्हणजे त्या महिलांची म्हणण्यापेक्षा माझ्यासारख्या इतर महिला असतील त्या सगळ्यांना याचा लाभ व्हावा ह्या इच्छेने जे सुरू झालेलं माहेर घर आहे. तर आता तुम्ही 65 ओलांडले, तुम्ही सांगितलं 67 आता तुमचं वय आहे. या वळणावर तुमच्या मनात निवृत्तीचा विचार येतो का?
1: अजिबात नाही. निवृत्त कधीच व्हायचं नाही, कारण वय हे आकडे आहेत. मी काय करू, मी कसं करू हे मनात मी कधीच आणत नाही. सकाळी रोज उठले की सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण स्वतःला आधी सकारात्मकच ठेवायचं.
0: बरं,
1: तसं केल्यामुळेच ह्या गोष्टी सहज शक्य होतात. म्हणजे कसं करू काय करू हा प्रश्न कोणी आणू नये, ह्या सगळ्यामुळे आपली तब्येत चांगली राहते. औषधाची खरंच एकही गोळी तुम्हाला लागणार नाही हे मी ठामपणे सांगू शकते. आणि कष्ट संघर्ष तर हवाच कायम, तो नसेल तर जगण्याला पण मजा नाही. काहीतरी वेगळं करता आलं पाहिजे. प्रपंच आहेच हो, पण लोकांना आपण काय देऊ शकतो? या समाजात आपण आलोय, ह्या समाजाचं आपण थोडं देणं लागतो. आता हे जे चालू आहे, ह्या सगळ्या महिला ज्या येतात ते आम्ही मदतच समजतो. आम्हाला त्यांचं माहेर पण आपण करतोच, हा आपला उपक्रम आहे. हे आपलं काही आश्रम नाही आहे, पण त्या उपक्रमात ना आपण बऱ्याचशा गोष्टी पुढे बोलणार आहोत. त्याच्यामुळे वय हे आकडे आहेत. ज्येष्ठ व्हावं, म्हातारं होऊ नका.
0: वा.
1: आणि माझ्याकडे सगळ्यांनी माहेरपणाला या, मी सगळ्यांना तरुण करते.
0: प्रभाता, एवढी ऊर्जा कुठून आणता तुम्ही?
1: माझ्या कामांमधूनच मला ऊर्जा मिळते, कारण इथे आनंद आणि प्रेम भरभरून दिल्या जातं. जेव्हा येतात तेव्हा डोळ्यामध्ये पाणी येतं, कारण आपण जे त्यांचं औक्षण करतो ते आपण बोलूया. जाताना अश्रू येतात, कारण आपण तेवढं देतो. एनर्जी सुद्धा इथनं घेऊन जा सांगते मी, कारण तेवढी सकारात्मा माझ्याकडे स्वामींनीच दिलेली आहे. आपल्या कामातनंच आपल्याला प्रेरणा मिळते ना, कारण इतकं आपण प्रामाणिकपणे काम करायचं की परमेश्वराला सुद्धा आपल्या प्रेमात पडावंसं वाटलं पाहिजे. त्याच्यामुळेच एवढी सकारात्मकता येते आपल्यामध्ये.
0: बरं, पण आता तुमच्या जीवनात अनेक अडचणी आल्या. तुमच्या म्हणजे हा जो 6 तुमचा वेगळा प्रवास आहे आणि त्याच्या आधी 30 तुमचा अतिशय संघर्षाचा, अडचणींचा असा तुमचा जो प्रवास होता, तर त्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा.
1: प्रत्येक संकटाच्या वेळी मी स्वतःला एकच गोष्ट सांगितली, हे दिवस जातील. माणसाने आशा सोडता कामा नाही. काही वेळा जवळची माणसे साथ देत नाहीत, पण आपण स्वतःची साथ सोडू नये. देवावर विश्वास आणि कामावर प्रेम यामुळे मी प्रत्येक वेळी पुन्हा उभी राहिले. संकट खूप आली. एक काळ असा होता की मी घरी जाऊन स्वयंपाक केलेली आहेत, 10-10 घरी स्वयंपाक करायचे.
0: बर,
1: 15 माझे मिस्टर आजारी होते आणि त्यांना आत्ता जाऊन 16 झाली.
0: बापरे.
1: त्याच्यामुळे आर्थिक पाठबळ तर नाहीच नाही, कष्ट आणि कष्टच होते. पण त्याच्यातनं पण मी खूप शिकत गेले, पण माझे कष्ट प्रामाणिक होते, म्हणूनच आज माहेरवाशीण घडली ना. असंख्य महिलांना आज आपण माहेर पण देतो. त्याच्यामुळे घाबरायचं तर अजिबात नाही, उभं राहायचं. परमेश्वर आपल्या बरोबर असतो आणि चांगली माणसं आपल्या आयुष्यात असणं ही आपली संपत्ती. त्याच्यामुळे नक्कीच आपण उभं राहतो. मी एकटीने उभी राहिले, मला चांगल्या माणसांनी साथ दिली, कारण माझं कामही तसंच बघितलं त्यांनी. आपण चांगलं करायला लागलो तर आपोआप हात जोडले जातात. आणि जेवढं तुम्ही कामात बिझी राहाल, मला ज्येष्ठ नागरिकांना एकच सांगावं असं वाटतं, तुमच्या गोळ्या बंद व्हायच्या असतील तर तुम्ही मेंदू सतत कार्यरत ठेवा.
0: बरं.
1: बीपी डायबिटीस काहीही होणार नाही हे मी अगदी नक्की सांगू शकते.
0: वा बरं. आता प्रभाताई, हे माहेर घर आपण जरी म्हटलं तरी अनेक पुरुषांची सुद्धा तुमच्याकडे सुरुवातीला तक्रार होती की फक्त महिलांना नाही तर पुरुषांना सुद्धा गरज.

0: असते आणि तर आता तुम्ही त्यांचा सुद्धा अंतर्भाव करायला सुरुवात केली आहे,
1: हो,
0: तर ते कसं घडलं?
1: मी जेव्हा 2021 याची सुरुवात झाली,
0: हो,
1: एक साधारणतः 3-4 महिन्यांनी मला एका 75 वर्षाच्या आजोबांचा फोन आला.
0: बर,
1: की हे माहेर वशीन का? तर मग म्हटलं हो. मग आम्ही काय पाप केलंय?
0: बर,
1: ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही कधी येताय? मी येऊ का म्हटलो घ्यायला. असे किस्से घडलेत की मी पुण्यापर्यंत घ्यायला गेले ज्येष्ठ नागरिकांना, की त्यांना कसं आणायचं. म्हटलं मी येते न्यायला. मी आणायला गेले, पोहोचवायला सुद्धा गेलेले आहे.
0: बाप रे,
1: हो, म्हणजे हा. आणि मग ते आजोबा दोघही आले. मुलं म्हणले अमेरिकेला असतात. अच्छा बरं. 3 दिवस राहिले, त्यांना छान फिरून आणलं, खाऊपिऊ घातलं, गप्पा मारल्या. कारण बोलणं हे सुद्धा औषध आहे खरं सांगायचं. आणि आता तेच कमी होत चाललंय. आणि नंतर त्यांनी इतका सुंदर अभिप्राय दिला की जाताना अजूनही तो वाचला की मला डोळ्यात पाणी येतं. त्याच्यानंतर मात्र आपण पुरुषांना ह्या माहेर घरामध्ये स्वागत करायची सुरुवात केली. आणि आता कुटुंबातले पुरुष आपल्याकडे येतात, कारण सगळे सोहळे बदलापूरच्या माहेरी झालेत. पुरुषांचं स्वागत तर नक्कीच आहे, अगदी जरूर.
0: वा, म्हणजे हे सगळ्यांचं माहेरघर झालं.
1: सगळ्यांचं,
0: फक्त महिलांचं असं त्याला आता मर्यादित स्वरूप नाही राहिलं.
1: नाही राहिलं. आणि आता आपण बदलापूरच्या माहेरी सगळे सोहळे करतो.
0: बरं,
1: 61-75 लग्न सुद्धा लागली, साखरपुडा होतो, डोहळा जेवण होतो, बाळाचे बारसेही झाले, बोरनाण झाले, आणि फुलांच्या पायघड्या घालतो, पंचपक्वानी पानं सजवतो. तुम्ही सांगाल तो मेनू करतो, तुम्ही फक्त यायचं. आणि आता मी तर म्हटलं ना की कुठलाही नियम नाही की एवढीच माणसं हवीत. 4 जण या, 2 जण या, तुमचा वाढदिवस साजरा करा. कारण त्यांच्यासोबत मी असते, मी 24 तास तिथे सेवेला असते. आणखीन एक गोष्ट आपण आता अशी केलेली सुरुवात ज्येष्ठांसाठी सुरू केले की तुम्हाला कुठे बाहेरगावी जायचं असेल आणि वयोवृद्धांना प्रवास झेपत नाही, मग यांना 10 दिवस कुठे ठेवायचं, तर आम्ही सांभाळतो.
0: बरं,
1: आणि छान राहतात. हे नव्याने आपण आता ज्येष्ठांसाठी सुरू केले, त्याच्यामुळे मला माझी त्यांची नव्याने ओळख होते. आणि त्यांना पण असंही नाही, आपण आता गेलं पाहिजे, प्रभा ते काय करतात ना, आपण बघूया, आपण त्यांच्या संपर्कात राहूया, हे व्हायला लागलं. मला फोन यायला लागले, तुमची आठवण येते. म्हणलं हरकत नाही, किती छान आहे, त्यांना माझ्याशी बोला असं वाटतं, मी वेळ देते त्यांना. काय वेळ नाही ही सबब आहे, हे तर मी कधीच मान्य करणार. आणि सगळ्यांचे वाढदिवस करूया आपण, नक्की या.
0: वा, मस्त.
1: नाही,
0: आता पण मुख्यतः सुरुवात तर झाली महिलांपासून, तर त्यांचा अनुभव, त्यांच्या प्रतिक्रिया कशा प्रकारच्या असतात?
1: त्यांच्या प्रतिक्रिया खूप सुरेख असतात. मी म्हटलं ना की आल्याबरोबर जेव्हा त्यांचं औक्षण होतं, उन्हून पाण्याने पाय धुतले जातात, भाकर तुकडा वळण नजर काढल्या जाते, फुलं उधळून औक्षण केल्या जातं, तेव्हा आजपर्यंत 6 वर्षामध्ये जेवढ्या जेवढ्या महिला आल्या, प्रत्येकीचं औक्षण केल्या जातं. आणि प्रत्येकीच्या मला एकच ऐकायला मिळतं, असं आमचं कधी कोणी केलं नाही हो. एकही महिला असं म्हणत नाही की आमचं हे होतं, कधी कोणीही आमचं असं केलेलं नाही. त्याच्यामुळे तो एक सुरुवातच आनंदाने होते, विलक्षण अनुभव असतो तो. आणि त्याच्यानंतर त्यांचं म्हणजे काही दिवसभरासाठी येतात, काही राहायला येतात, आणि कुठेही बसा कुठे उठा असं काहीच नसतं आपल्याकडे. म्हणजे इथे बसू नका, कॅमेरे लागलेले नाहीत वगैरे असं काही प्रकार. आईकडे आपण कसं जातो तेच हे बदलापूरचं माहेर आहे. आणि जाताना त्यांचे जे अभिप्राय असतात ते खूप वेगळे असतात. काही स्वतः पाठवतात, जाताना काही वकल लिहून जातात की आम्ही माहेर पण खरंच अनुभवलं. आणि हे कायम सुरू राहणार.
0: वा,
1: माहेरवाशीण आहे तोपर्यंत नक्कीच राहणार.
0: वा,
1: अनुभव खूप सुरेख आहेत. खूप सुंदर सुंदर अभिप्राय देऊन गेलेल्या आहेत महिला. आणि अभिप्रायाची तर अगदी अखंड पूर्ण एक हे तयार झालेलं आहे. खूप छान छान, म्हणजे माझ्या आयुष्यात प्रत्येक दिवस हा आनंदाचा आलेला आहे जसं माहेरवाशीण सुरू केलं.
0: तुम्हाला एखादा वेगळा अनुभव, तुमच्या आयुष्यातला एखादा वेगळा अनुभव आम्हाला सांगा असं वाटतं का?
1: नक्की सांगते. एक तर पहिली गोष्ट, हे माहेरवाशीण सुरू झाल्यानंतर सुरू केलं, सेकंड करोना लगेचच लागला. जानेवारी महिना फुल होता, फेब्रुवारी महिना फुल, फेब्रुवारी आणि मार्च महिना सुद्धा, म्हणजे मला मिनिटाला एक फोन असायचा, इतका इन्क्वायऱ्या होता 2021. आणि सेकंड पॅन्डेमिक, त्याच्यामुळे मार्च महिन्याचं सगळं बुकिंग कॅन्सल, तिथेच थांबलं ते. त्या पॅन्डेमिकमध्ये एका मुलीचे वडील माझ्याकडे आले आणि प्रभाते आत्ता हॉल बुकिंग कॅन्सल झाले, पण माझ्या मुलीचं लग्न करायचंय, तर आपण तुमच्याकडे करूया का? मी म्हटलं चालेल. आणि आव्हान स्वीकारलं मी, हे जमणार नाही असं माझ्याजणी कधी झालंच नाही. आणि ते इतकं पूर्णत्वाला जातं माझं. म्हटलं हो करूया आपण, किती माणसं, 25 माणसांचाच होतो. म्हटलं चला करूया, काय काय हवं, अमरगंडापासून. म्हणजे ठीक आहे, तारीख ठरली, हे ठरलं, पोलीस स्टेशनला अर्ज दिला, त्यांची 25 माणसं आणि माझ्या 5 बायका कामवाले, असं मी सगळं रितसर केलं. अक्षरशः बांगड्या पेटल्या घालून सगळं वराड आलं, नवरा नवरी, अमरखंड सुद्धा मी घरी केलो. आणि एवढ्या त्या ह्याच्यामध्ये सुद्धा मी केळीचे खांब पण मिळवले.
0: बरं,
1: म्हणजे लग्नासारखा सोहळा, शाही सोहळा केला. तो माझ्या आयुष्यातला आनंदाचा सोहळा. म्हणजे मला मूल नाही आहे, माझं राहिलेलं मूल गेलं, परंतु एका मुलीचं लग्न माझ्या दारात झालं, हा आनंद आणखीन काय असेल.
0: वा क्या बात,
1: सुंदर आनंद होता
0: हो. म्हणजे तुम्ही अनेकांच्या आई झालाय, अनेकांचं माहेर घर आहे. हे म्हणजे कधी कधी कसं असतं ना प्रभाताई, की मोठं काम जर तुमच्या हातून व्हायचं असेल तर त्या छोट्यांमध्ये देव तुम्हाला अडकवत
1: नाही.
0: हे तुमच्या बाबतीत घडलंय आणि अडचणी संकट आली ती सगळं तुम्ही त्याचा उपयोग तुम्ही शिकण्यासाठी केला. दर वेळेला त्यातून भरारी घेऊन वरती आला, काहीतरी शिकला आणि खूप अनुभव तुमच्या गाठीशी जमलाय आणि त्यातून अतिशय वेगळ्या प्रभाताई दर वेळेला सगळ्यांना दिसत गेलाय. प्रभाताई कसं सावरलं स्वतःला?
1: पहिलं संकट, दुसरं संकट, तिसरं संकट, अशी जेव्हा पाठोपाठ संकट येत गेली ना, तर परमेश्वरावरचा विश्वास, त्याच्यामुळे मी डगमगले नाही, कष्ट सोडले नाहीत. हे मी कसं करू, ते मी कसं करू असं नाही. आणि त्या सगळ्या कष्टांमधून, माझ्या कामांमधनं मला चांगली माणसं भेटत गेली, त्याच्यामुळे मी जास्त प्रमाणात सावरले. म्हणजे एका संकटात मी बाहेर पडले की दुसरं. आणि संकट सांगू का, की सगळ्यांना संकटात ताकद नाही परमेश्वर, जो ते पेलू शकतो. आपण कुठल्या रांगेत आहोत हे आपण ओळखायचं, त्याप्रमाणे परमेश्वर तुम्हाला संकट देतो. बापरे माझ्याच नशिबी का असा विचार करायचाच नाही. अरे हे नशिबात नाही, पण हे नशिबात आहे ना. आज मला मुलले म्हणून मी जर रडत बसले, पण मला आज किती मुली दिल्यात देवानी.
0: बरोबर,
1: आज मुलाला जन्म न देता मी असंख्य मुलींची आई आहे. आणखीन काय हवंय? आणि मला फोन करून विचारतात, आई तू कशी आहेस आणि काय हवं? वाढदिवसाला साडी पाठवल्या जाते, पाडव्याला साडी पाठवल्या जाते, दिमाला तुला खोटं वाटेल. एक रुमाल सुद्धा मी विकत घेत नाही. मग आणखीन काय हवं? किती मुली दिल्यात. त्याच्यामुळे जे नाही त्याच्यासाठी रडायचं नाही, जे दिलंय त्याच्यात समाधान मानून आपण पुढे जायचं. आणि ज्येष्ठ नागरिकांनी तर आपण आता आपलं हे वय असं आहे की स्वतःला सावरण्याचं, आपली तब्येत आपणच सांभाळायची, दुसऱ्यावर जास्तीत जास्त अवलंबून राहता येणार नाही एवढं आपण बघायचं. आणि होऊ शकतं ते, हे मी खात्रीशीर सांगू शकते.
0: प्रभाताई तुम्ही जिम इन्स्ट्रक्टर म्हणून सुद्धा काम केलंय, तर तो अनुभव कसा होता?
1: तो पण छान, तो मुलुंडमधलाच होता माझा अनुभव. म्हणजे एक काळ असा होता की एक 4-5 वर्ष विस्तर आजारी पडल्यानंतर माझं एक पूर्ण माझी त्यांची नोकरी थांबली. त्याच्यामुळे मला काय करायचं, तर मी स्वयंपाक करण्यापासून, पोळीभाजीचे डबे देण्यापासून, ती नंतर जिम इन्स्ट्रक्टर झाले.
0: बरं,
1: जिम इन्स्ट्रक्टर म्हणजे मला नोकरी आली. आणि नुसती जिम इन्स्ट्रक्टर नाही, तर त्याच्यातनं मी माझं स्वतःचं जिम उघडलं, महिलेनी महिलांसाठी चालवलेलं, मुलुंडमधील एकमेव फिटनेस सेंटर, सोहम फिटनेस सेंटर.
0: बरं,
1: त्याची वेळ अशी होती की 5:30 ते 9:30, त्याच्यासाठी जागा सुद्धा, पैसा तर नव्हताच कधी हातात. पण ज्या सोसायटीमध्ये मी काम करत होते स्वयंपाकाचं, त्या सोसायटीमध्ये ऑफिस रूम होती आणि मी तिथे काम केल्यामुळे त्यांना विचारलं तर त्यांनी मला अशी सावी दिली. ते करण्यासाठी सुद्धा 10 महिला जेव्हा माझ्याकडे जिमला यायच्या इन्स्ट्रक्टर म्हणून, की मी त्यांच्या पुढे हा माझा प्रश्न मांडला, तर त्यातल्या प्रतिभाताई वगैरे होत्या, त्या म्हणल्या आपण आता प्रभाला उभं करूया, मग कोणी 2,000 कोणी 5,000. म्हणजे त्यावेळची गोष्ट 1998-99 1,00,000 रुपये उभं राहणं मोठी गोष्ट होती.
0: अगदी,
1: त्या 1,00,000 मध्ये आज ही माहेर वशिन घडली की जिम सुरू झालं. आहा म्हणता माझा स्वयंपाक बाजूला गेला, कुठून कुठे पोहोचले बघा. आणि एक छोटा किस्सा सांगते, स्मिता बँकेत होती, बँक ऑफ इंडियात स्मिता, तर मी ना काहीतरी पैसे, पगार 150 रुपये पगार होता पोळीभाजी त्यावेळेला. एका एक घरी पोळीभाजी केली की 150 रुपये मिळायचे.
0: बरं,
1: तर काही जण असं म्हणजे प्रभा तू बँकेत जाऊन पैसे काढ, म्हणजे तुला कळेल बँक काय असते. आणि खरंच मी ते पैसे काढायला गेले ना, तर ना असंच बँक मॅनेजरची कॅबिन होती आणि मी मनात असं आणलं की किती पगार घेत असतील,
0: बर
1: आपण का नाही असं करू शकत, पोहोचू शकत ह्या लेवलला. असं मी तेव्हापासून जे ध्येय डोक्यात होतो की आपण इथपर्यंत पोहोचायचं. आणि ते करता करता मी इतक्या लवकर मी एक जिमची संचालिका होईन असं मला वाटलं पण नव्हतं. इतकं ते फास्ट काम झालं, कारण मनात सारखं ते, म्हणून विचार करताना ना सकाळी उठल्यावर चांगलाच विचार डोक्यात आणा, आपल्याला आजही करायचंय तसंच होणार.
0: वा,
1: तसंच होणार. आणि मी कम्प्लीट संचालिका झाले, सोहम फिटनेस सेंटर असं मुलींमधलं हे होतं. आणि असंख्य महिलांनी त्याच्यामध्ये सुद्धा, खूप आनंददायी प्रवास होता तो सुद्धा.
0: अरे वा, म्हणजे जो जो प्रवास तुमचा आहे आणि सगळा वेगळा, पूर्णपणे वेगळा, म्हणजे ह्याचा संबंध त्याच्याशी नाही.
1: कुठे स्वयंपाक, कुठे पोळीभाजी, कुठे ओटा, कुठे जिम इन्स्ट्रक्टर, की महिलांना बारीक करायचं हे स्वप्न.
0: हो,
1: आणि मी जे डाएट त्यांना द्यायची ते डाएट मी आजही फॉलो करते.
0: वा,
1: हे पण सांगते.
0: म्हणजे हा तुमचा फिटनेसचा रहस्य.
1: खाण्यासाठी नाही जगायचं, जगण्यासाठी जेवढं लागतं तेवढं खावं माणसाने, हे माझं तत्व आहे. आणि आता आम्ही ज्येष्ठांनी ते सावरलंच केलंच पाहिजे, बऱ्याचशा गोष्टी त्याच्यावर अवलंबून असतात. नक्की,
0: बरोबर, बरोबर, अगदी बरोबर. सगळं अगदी समरसून जीवनाचा उपभोग, आनंद घेणं, हे सगळं बघितल्यावर अतिशय म्हणजे वेगळेपणा तुमच्यातला जाणवतो. आता ह्या टप्प्यावर आमच्या अमृत कलशच्या श्रोत्यांना तुम्ही काय जीवनमंत्र द्याल?
1: आयुष्यात किती कठीण प्रसंग आले तरी स्वतःवरचा विश्वास कधी हरवू नका. वय वाढलं म्हणजे आयुष्य संपत नाही. तर

0: अनुभवांनी समृद्ध होतो. आनंदी राहा, सक्रिय राहा, आधार द्या, कारण शेवटी माणूस माणसासाठी जगत असतो हे लक्षात ठेवा. आणि कायम सकारात्मक विचार करा. आत्ता मी तर असं म्हणेन की बीपी आणि डायबिटीस आता बऱ्याच जणांना असतं, ते मी तर असं म्हणेन की खाण्याने होतं असं अजिबात नाही. मी काही डॉक्टर नाही कोणी, पण माझ्या एवढ्या वर्षातला प्रवास मी बघितला, म्हणजे मला काही औषधाची गोळी दिलेली नाही, पण बीपी आणि डायबिटीस हे म्हटलं की प्रत्येकाला, आता मी एवढ्या महिला येतात ना, हे जास्त म्हणजे विचारांनीच होतात हे आजार, असं माझं खरोखर मत आहे. ते विचार कमी करा आणि उद्या उठून आपल्याला काय वेगळं करायचं आहे. तुम्हाला एकट्याला नाही जमणार, तुम्ही चार जण एकत्र या, काहीतरी वेगळं करा, करण्यासारखं खूप आहे. नाहीतर मी तर सांगेन माझ्याकडे या, मी सांगेन काय करायचं. नक्की करू शकतो, बरोबर आहे की नाही?
1: अगदी.
0: सतत आपण मेंदू कार्यरत ठेवूया. छान राहा, मस्त राहा, आणि माहेर म्हणजे काय सांगू मी, म्हणजे माझा प्रवास मी म्हटलं ना की आधीच आहे आनंदी होता, आत्ताही मी आनंदी आणि उद्याही मी आनंदीच राहणार. नक्कीच मी कधी दुःखी नसते, दुःखी नसणार, कारण प्रभा माहेर वशिन तुम्हाला रोज नवीन स्वरूपातच बघायला मिळते. कारण माझं स्टेटस बघण्यासाठी महिला अखंड माझा नंबर सेव्ह करत असतात, कारण त्या उठून आधी माझं स्टेटस बघतात. अरे आपल्याला आता केलं पाहिजे. शंभरात ना एक महिलेने जरी विचार केला तरी मी म्हणले चला माझं हे काम सार्थकी लागलं.
1: म्हणजे एक सकाळी उठल्यावर आपण देवाचं नाव घेतो तसं ते सकारात्मक ऊर्जेसाठी महिलांना प्रभाताई आठवते.
0: तेवढंच
1: ह्याच्यापेक्षा आणि वेगळा मंत्र काय असू
0: शकतो
1: की पूर्णपणे तुम्ही स्वतःला जीवनाचा आनंद घेण्याकडे तुमचा कल असतो. प्रभाताई तुमचा हा खरंच दिलखुलास हसरा आणि प्रेमळ स्वभाव सगळ्यांचंच मन जिंकून घेणारा असं आहे. तुमच्या यापुढच्या व्यस्त आणि अतिशय मस्त अशा जीवनप्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि गप्पांसाठी आभार.
0: माझ्या सगळ्या ज्येष्ठांना माझा खरोखर नमस्कार आणि छान राहा खरंच.
1: वा मस्त. बरं तर श्रोते हो, आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: अमृत कलश हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छायाजी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
2: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
1: वाह,
2: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
1: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका. FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपकी याद आती रही.

0: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
1: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. त्या मनाने ठरवलं तर यमनियम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
2: मनासाठी मनापासून योग साधना.
0: श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: मनासाठी मनापासून योग साधना.

0: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवस भर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामासाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या चारही

0: भागांमध्ये पावसाची शक्यता. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला कागदपत्र सादर करायला वेळ लागेल हे लक्षात घेता लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र त्यानंतर या योजनेचं लेखापरीक्षण झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरदार व्यक्ती असल्याचं उघड झालं, तसंच 10 लाख महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केल्याचं आढळलं, त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्याचं ते म्हणाले. अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत, मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं.
1: 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही.
0: लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करताना कागदपत्रांची छाननी योग्य रीतीनं करायची काळजी सरकारनं घ्यायला हवी होती, मात्र सरकारनं केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून निधीचं वाटप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केलाय. 80 लाख लाभार्थी अपात्र असताना दरमहा 1,500 रुपयेप्रमाणे गेले 20 महिने सुमारे 24,000 कोटी रुपये त्यांना वाटले गेले याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे अशी मागणी पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 3 अंतर्गत 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामासाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. या योजनेसाठी AIIB अर्थात आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेकडून 50 कोटी अमेरिकी डॉलर्स म्हणजेच सुमारे 4,500 कोटी रुपये कर्ज मिळणार आहे, तर राज्य शासन 30% हिस्सा म्हणून सुमारे 1,929 कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे. राज्यातल्या रस्ते पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प राबवायला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. या प्रकल्पांसाठी AIIB आणि न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून प्रत्येकी 1 अब्ज अमेरिकी डॉलर्सचं अर्थसहाय्य 2 टप्प्यात घ्यायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. 3 वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प राबवला जाईल. परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळासाठी विविध पदांची निर्मिती करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग लाईंग उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून ते आज मुंबईत व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज सकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं तेव्हा राज्यपाल जिष्णुदेव बर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. पालघर जिल्ह्यात मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गावरचा आणखी एक बोगदा आज यशस्वीरित्या पूर्ण झाला. 417 मीटर लांब आणि 14 मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या या बोगद्याचं खोदकाम डहाणू तालुक्यात आंबेसरी गावात पूर्ण झालं. या मार्गाच्या बोईसर ते वापी या भागातले 3 महत्वाचे बोगदे गेल्या 5 महिन्यात पूर्ण झाले असल्याचं राष्ट्रीय उच्चवेग रेल्वे महामंडळानं म्हटलंय. प्रकल्पात एकूण 8 बोगदे खणण्यात आले, त्यातले 7 पालघर जिल्ह्यात आहेत तर 1 गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात आहे. या बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते अहमदाबाद हे अंतर 2 तासात पार होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आज पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. वाढती महागाई, वाढता उत्पादन खर्च आणि योग्य भाव न मिळणं यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारनं कांद्याच्या शासकीय खरेदीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अद्याप खरेदी प्रक्रिया सुरू झालेली नाही, त्यामुळे कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच केली जावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे आदी नेत्यांसह शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते.

0: शिरुरे आणि तेजस हर्षदकुमार यांना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. सीबीआयनं या प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. नाशिक जिल्ह्यातला कॅट्स म्हणजेच कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचा दीक्षांत संचलन सोहळा आज पार पडला. लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचं 18 आठवड्यांचं प्रशिक्षण पूर्ण करून 25 प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह 10 प्रशिक्षकांची तुकडी लष्करी सेवेत दाखल झाली. यात 2 महिला वैमानिकांचा समावेश आहे. यावेळी आर्टिलरी सेंटरच्या विशेष बँड पथकानं वाजवलेल्या देशभक्तीपर गीतांच्या सुरावटीत प्रशिक्षणार्थींच्या तुकडीनं संचलन करून उपस्थित लष्करी अधिकाऱ्यांना मानवंदना दिली. या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून आर्मी ट्रेनिंग कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल देवेंद्र शर्मा उपस्थित होते. मुंबईत वीजपुरवठा अखंडित करण्याच्या दृष्टीनं बेस्ट उपक्रमानं 20 कोटी रुपयांचा कृती आराखडा मंजूर केलाय. केबल दुरुस्त्यांमुळे वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून अतिरिक्त मनुष्यबळ आणि साधनसामग्रीची व्यवस्था केली जाणार असल्याचं बेस्टच्या प्रवक्त्यानं म्हटलंय. त्यानुसार सुरुवातीला 690 कामगारांची भरती केली जाईल. त्याशिवाय डिझेलवर चालणारे जनरेटर्स आणि एरियल लिफ्ट खरेदी केली जाणार आहे. वीज पुरवठ्यासंबंधी तक्रारींच्या निवारणासाठी ताडदेव इथं नवीन दुरुस्ती नियंत्रण केंद्र सुरू केलं जाणार आहे. नाशिकमधल्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी कुंभमेळा प्राधिकरणानं राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्यानं 4,500 बसची व्यवस्था केली आहे. तसंच रस्ते मार्गानं येणाऱ्या भाविकांसाठी बाह्य वाहनतळापासून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधल्या प्रमुख धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचण्याकरता 3,000 बसची व्यवस्था केल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. सक्तवसुली संचालनालयानं आज अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याच्याविरोधातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. मुंबई, सुरत आणि अंकलेश्वरमध्ये साधारण 20 ठिकाणी ईडीनं ही कारवाई केली. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून तस्करी केलेलं 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलं आहे. नाशिक शहर परिसरात आज दुपारी मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे रस्ते जलमय झाले. अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला. ओझर, निफाड, सुरगाणा तालुक्यातही आज पावसानं जोरदार हजेरी लावली. सुरगाणा इथं वादळी वाऱ्यामुळे काही घरांचं नुकसान झालं. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळात येऊन धडकेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय. लक्षद्वीप बेटं, केरळ आणि तामिळनाडूमध्ये मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागाच्या पत्रकात म्हटलंय. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये तसंच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी दुपारनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि अमरावती या जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲपसाईट श्रोतो 558 किलोहर्ट्स अर्थात 537.6 मीटर्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kHz वर प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत. श्रोते हो, संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता वृत्तविशेष कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं 12 वर्ष पूर्ण केली आहेत. या 12 वर्षात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाले. देशाच्या आर्थिक प्रगतीचा आलेख हा चढा राहिलेला आहे. देशाची अर्थव्यवस्था फ्रजाईल 5 जगातील 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. देशातील परदेशी गुंतवणुकीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. देशांतर्गत व्यवसायांना विविध मार्गानं प्रोत्साहन देण्यात आलं आहे. नव्यानं व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं विविध योजना आणल्या. देशाचे आयात निर्यात धोरण या आधीपेक्षाही अधिक लवचिक झालं. त्यात सुसूत्रता आली. त्याचा फायदा देशांतर्गत उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर परदेशी बाजारपेठ मिळण्यावर झाला. या साऱ्या आर्थिक प्रगतीचा आणि देशातील व्यवसाय सुलभता याविषयी आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. श्रोते हो, या 12 वर्षामध्ये देशात केवळ अवजड उद्योगच नव्हे तर सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योगांनाही मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे आज आपल्या देशातील उत्पादनं परदेशी बाजारपेठांमध्ये अगदी सहजगत्या उपलब्ध होतात. आयात धोरणामुळे देशात कधीही कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झाली नाही. सर्वांना परवडणाऱ्या दरात विविध परदेशी उत्पादनं सहज उपलब्ध होतात. देशाच्या परकीय गंगाजळीत मोठी वाढ झाली. या 12 वर्षातील प्रगतीसंदर्भात सुप्रसिद्ध व्यावसायिक आणि तज्ज्ञ भूषण मर्दे सांगतायत.
1: गेल्या 12 वर्षातील भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास हा तसा थक्क करून सोडणार आहे. कारण एकेकाळी फ्रजाईल 5 इकॉनॉमी या असा भारताचा उल्लेख होत असे. मॉर्गन स्टॅनले या जागतिक अर्थसंस्थेने त्याकाळी ब्राझील, इंडोनेशिया, टर्की या देशांबरोबर भारताचाही उल्लेख हा फ्रजाईल 5 इकॉनॉमी मध्ये अंतर्भाव केला होता. का? कारण भारताची परिस्थिती अशी आहे की भारताचा आयाती फार मोठी आहे. तेल किंवा अजून काही अनेक गोष्टींमुळे भारताची आयात जास्त आहे, निर्यात कमी आहे. मग आयातीसाठी लागणाऱ्या परदेशी चलनाच्या चणचण भारताला नेहमी भासत असते. तो ही जी काही तूट आहे, हिला जी ही जी काही करंट डेफिसिट आहे, ती भरून कशी काढायची? तर आपण परदेशी गुंतवणुकीवर अवलंबून असतो. आणि ही परदेशी गुंतवणूक ही जागतिक बाजारातील समजा व्याजदर हल्ले की परदेशी गुंतवणूक ही कमी जास्त होत राहते आणि मग त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अडचणी देते. अशीच की परिस्थिती त्यावेळेला होती. म्हणजे विचार केला तर त्यावेळेला भारताचं एकूण फॉरेक्स रिझर्व किती होतं? तर 304 बिलियन US डॉलर्स. आणि गोल्ड रिझर्व किती होतं? तर 21 बिलियन US डॉलर्स. आज परिस्थिती काय? म्हणजे गेल्या 12 वर्षात काय झालं? तर भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढू लागली. वेगाने म्हणजे किती? तर जगातील सगळ्यात मोठ्या 5 अर्थव्यवस्थेमध्ये आज भारताचा समावेश होतोय. मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणजे भारत. म्हणजे कसं? तर आपला GDP चा ग्रोथ रेट हा 6.5% ह्या वेळेला आहे. गेल्या क्वार्टरमध्ये, गेल्या वर्षाच्या क्वार्टरमध्ये तो 7.4% इतका होता. म्हणजे आजही या बदललेल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये देखील भारतीय अर्थव्यवस्था ही जगात सगळ्यात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आज फॉरेक्स रिझर्व किती आहेत आपल्याकडे? 680 बिलियन US डॉलर्स एवढे फॉरेक्स रिझर्व झाले आहेत. आणि सोन्याचा रिझर्व किती झाला? गोल्ड रिझर्व ते 6 पटीने, जवळजवळ 6 पटीने, 6.5-6 पटीने वाढले. 114 बिलियन US डॉलर इतका सोन्याचा साठा आज आपल्याकडे आहे. आज भारतीय अर्थव्यवस्था एक सशक्त अर्थव्यवस्था आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि हे कसं झालं? तर यासाठी गेल्या 12 वर्षात जी काही आर्थिक धोरण भारताने स्वीकारलं त्याच्यामध्ये 5 विशेष गोष्टींचा उल्लेख करावा लागेल. तो म्हणजे आपण आपल्या देशामध्ये पूर्वी सगळा व्यवहार हा कॅशने हो, रोखीने होत असे. तो आता डिजिटल पेमेंट म्हणजे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर झाल्यामुळे आज सर्वत्र डिजिटल पेमेंट होतं. सगळ्या जगात सगळ्यात जास्त डिजिटल पेमेंट ट्रान्झॅक्शन भारतात होतात. जनधन आणि ह्याच्यामध्ये नुसते उद्योग नव्हे तर सामान्य नागरिक देखील त्याच्यात त्याचाही अंतर्भाव आहे. कारण ह्या एवढ्या 12 वर्षांमध्ये जवळजवळ 58 कोटी जनधन अकाउंट खोलले गेले. म्हणजे सामान्य माणूस सुद्धा या आज बँकिंग क्षेत्रामध्ये बँकिंग क्षेत्रातून व्यवहार करायला लागला. फार मोठा बदल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भारत सरकारने गेल्या 12 वर्षांमध्ये देशातील पायाभूत व्यवस्थेमध्ये पैसा खर्च करायला सुरुवात केली. म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर वाढवलं. याच्यामुळे पुन्हा भारतीय अर्थव्यवस्था सशक्त झाली. शिवाय कर प्रणालींमध्ये मोठे बदल केले गेले. GST, इन्सॉल्वन्सी आणि बँकरप्सी कोड या सगळ्या गोष्टींमुळे मोठा बदल झालेला आहे. आपल्याला जागतिक पटलावर एक मॅन्युफॅक्चरिंग हब तयार करायचे ह्याच्यासाठी पण, कारण आपल्या निर्यात कधी वाढेल? आयात आणि निर्यातीमधला जो बदल आहे, फरक आहे, तो कमी कसा करता येईल? तर आपल्याकडून निर्यात वाढली पाहिजे. यासाठी मॅन्युफॅक्चरिंग जास्तीत जास्त झालं पाहिजे. आपण सर्व्हिस क्षेत्र म्हणजे तुमचे सॉफ्टवेअर एक्सपोर्ट मध्ये आपण पुढे आहोत. पण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पण आपण जगाचे मॅन्युफॅक्चरर झाले पाहिजे याच्यासाठी आज चांगली चांगली धोरणं सरकारने आखली आहेत. त्याच्यामध्ये पीएलआय स्कीम आहे किंवा डायव्हर्सिफाईड एक्सपोर्ट म्हणजे काय तर सुट्या माल आणून तो इथे त्याची असेंब्ली करून ते बाहेर विकणं. आपण बघतोच की जगातील सर्वात जास्त फोन भारतात बनले जातात अशी आज परिस्थिती आहे. अशा प्रकारे आपण छोट्या छोट्या प्रयत्नातून निर्यात वाढवण्याचा प्रयत्न केलाय आणि या सगळ्यामुळे काय झालंय की आज जे काही जागतिक व्याजदराचा जो परिणाम करंट डेफिशिएंटवर होत होता तो आता होईनासा झालाय. त्याच्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था या सशक्त झाली आहे असं म्हणता येईल.
0: श्रोते हो, कोणत्याही देशाच्या आर्थिक प्रगतीत त्या त्या देशातील व्यवसायांची वाढ महत्वाची असते. केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षात व्यवसाय सुलभतेला प्राधान्य दिलं, स्टार्टअपना प्रोत्साहन दिलं आणि व्यावसायिकांसाठीच्या पायाभूत सुविधेला प्राथमिकता दिली. एक देश एक कर, त्याचप्रमाणे वस्तू आणि सेवा करातील बदलांसारखे क्रांतिकारी निर्णय घेतले. याविषयी अधिक माहिती देत आहेत भूषण मर्दे.

0: त्याच्या नवीन आर्थिक धोरणांमध्ये विशेष उल्लेखनीय म्हणजे काय तर देशातील लघुउद्योजकांसाठी केलेले नवीन निर्णय म्हणजे भारताचा जर निर्यात वाढायची असेल इथे मॅन्युफॅक्चरिंग होणं गरजेचं आहे आणि इथे मॅन्युफॅक्चरिंग करणारा कोण इथला लघुउद्योजक कुठलाही उद्योग चालवण्यासाठी इज ऑफ बिझनेस असावा यासाठी कायद्यात तशा प्रकारचे वेगवेगळे बदल भारत सरकार करत आले आहे आणि आताही त्यावर प्रयत्न चालू आहेत म्हणजे भारत सरकारने खास त्याच्यासाठी टास्क फोर्स तयार केले आहेत की प्रत्येक राज्यांमध्ये काय अडचणी आहेत त्या अडचणीचं निराकरण म्हणजे उद्योजकांना होणाऱ्या अडचणींचं निराकरण कसं करता येईल यासाठी टास्क फोर्स तयार करून ते उद्योजकांना जाऊन भेटतायत आणि त्यावर उपाययोजना केल्या सुचवल्या जात हा जो काही सरकारी धोरण आहे आज भारत सरकारचे जे धोरण आहे त्यामुळे निश्चितच इज ऑफ बिझनेसला चालना मिळालेली आहे. छोट्या उद्योगांना सगळ्यात मोठी अडचण असते ती म्हणजे आर्थिक मदतीची म्हणजे त्याला आपण म्हणू की उद्योग चालवण्यासाठी जो पैसा लागतो त्याचीही सोय भारत सरकारने चांगल्या पद्धतीने केली. आज म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये तारणविरहित कर्ज मिळणं कठीण असायचं म्हणजे प्रत्येक कर्ज घेताना उद्योगांना कर्ज उद्योग चालवायचा म्हणजे पैसा लागणार तो पैसा बँकेकडे मागितला तर त्याच्यासाठी मला तारण ठेवावं लागत असे पण सरकारने सीजीटीएमएससी द्वारा तारणविरहित कर्जाची सोय केली आणि त्याची मर्यादा आज कधी काळी 25 लाख होती ती आता 5 कोटीपर्यंत म्हणजे एखाद्या चांगल्या उद्योगाला जर उद्योग वाढीसाठी पैशाची आवश्यकता असेल तर त्याला खासगी अर्थसंस्थांकडे जास्त व्याजदराने पैसा न घेता आज बँकांकडे जाऊन कमी व्याजदराने 5 कोटीपर्यंत आर्थिक सहाय्य मिळत आलेलं आहे. याच्यामुळे मोठा एक प्रगतीचा मार्ग झालेला आहे. दुसरं म्हणजे एक विशेष उल्लेख इकडे करावा असं वाटतो मला कारण कोविड काळामध्ये देशातील छोट्या उद्योगांचा जो जो कणाच मोडला होता कारण उद्योग बंद अर्थव्यवस्था ठप्प अशा वेळेला हे उद्योग सगळे बंद पडतात की म्हणजे चालू होणार की नाही याच्यावर परिस्थिती आली होती पण त्यावेळेला सरकारने एक मोठं पाऊल उचललं. सर्व उद्योगांना जे ज्यांचं बँकांकडे कर्ज होतं कर्ज घेतलं होतं त्यांना त्या कर्जाच्या मध्ये अजून 20-30% रक्कम जास्त उचलण्यास परवानगी दिली आणि बँकांनी त्याचा फंडिंगही केलं. विशेष म्हणजे हे नवीन कर्ज देताना म्हणजे कर्जात तर वाढ झाली कर्ज वाढलं म्हणजे मला व्यवसाय करण्यास पैसा आला पण ह्याच्यासाठी लागणारा इंटरेस्ट मात्र त्यावेळेला कमी झाला म्हणजे आधीच समजा जे कर्ज होतं त्यावर जे व्याज मला द्यावं लागत असे पुढे कर्जाची रक्कम वाढली पण व्याज मात्र वाढलं नाही व्याज एकूण व्याज कमीच राहिलं. ही फार मोठी मदत कोविड काळात झाल्यामुळे त्या काळात त्या कठीण काळातून भारतीय उद्योगधंदे एमएसएमई विशेषतः सावरले गेले आणि आज ते देशाच्या प्रगतीमध्ये भर घालत आहेत.
1: श्रोते हो, आयात निर्यात धोरण देशात तयार होणाऱ्या उत्पादनांना देशात आणि परदेशातील बाजारपेठांचा विकास दळणवळण सुधारण्यामुळे व्यावसायिकांना आपल्या उत्पादनांची वाहतूक करण्यात होणारी मदत त्यायोगे साधलेली आर्थिक प्रगती शेती उत्पादनांना आणि शेतमाल प्रक्रिया उद्योगांना मिळालेली थेट मदत देशात वाढलेली परदेशी गुंतवणूक आणि विविध मोठ्या प्रकल्पांच्या आधारे निर्माण झालेली रोजगाराची संधी याविषयी भूषण मर्दे यांनी सांगितलं.
0: पूर्वी भारतीय उद्योगांची सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे मालाची ने आण अत्यंत खर्चिक असे त्यासाठी योग्य रस्ते नाही किंवा अजून व्यवस्था नाही यामुळे काय होत होतं की भारतीय माल हा अगदी देशांतर्गत विकताना सुद्धा महाग होत असे त्याचा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट खूप जास्त असायची मग ते एक्सपोर्ट करतानाही त्याचा तो परिणाम होत असे पण म्हणून मग सरकारने देशातील पायाभूत व्यवस्थांवर काम करून देशभर रस्त्यांचे जाळे विणण्याचे काम वेगाने केले आणि आज भारतातील छोट्या उद्योगांचा माल देशभर कुठेही वेगाने जाऊ लागला म्हणजे त्याच्यामुळे त्याचा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी झाली आहे. शिवाय मधल्या काळात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर म्हणजे डीएफसी म्हणजे रेल्वेने तुमचा माल पाठवता यावा म्हणून सरकारने असा एक स्पेशल रूट तयार केले. पश्चिम भागात वेस्टर्न डीएफसी मध्ये जवळजवळ 1500 किलोमीटरचा एक मार्ग आणि ईस्टर्न डीएफसी मध्ये जवळजवळ 1350 किलोमीटरचा एक मार्ग असा म्हणजे उद्योगांचा माल किंवा शेतकऱ्यांचा मालही हा कुठेही आज जाऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणजे त्याच्यामुळे भारतातील एमएसएमईच्या प्रगतीला फार मोठी चालना मिळालेली आहे. अशी वेगळी वेगळी धोरणं आखल्यामुळे आज भारतीय अर्थव्यवस्था वेगाने धावते आहे. मला खात्री आहे की पुढच्या काही वर्षात जे भारताचं आपलं स्वप्न आहे की 2027 पर्यंत 5 ट्रिलियनचा पल्ला गाठायचा 5 ट्रिलियन US डॉलरचा पल्ला गाठायचा ते नक्की साध्य होईल. भले देश जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थितीमुळे जगातील सर्व देशांवर परिणाम होत असताना भारतीय अर्थव्यवस्था मात्र त्याच्या ह्या विविध छोट्या छोट्या उपायांमुळे ही सशक्त होईल होत झालेली आहे आणि ती तशीच मार्गक्रमण पुढे करत राहील।
1: श्रोतेहो, कृषी आणि उद्योग ही देशाच्या आर्थिक प्रगतीच्या रथाची दोन महत्त्वपूर्ण चाके आहेत। त्यामध्ये सांगड घातली गेल्यास त्यातून सर्वांचाच विकास होऊ शकतो। केंद्र सरकारनं हीच बाब लक्षात घेऊन गेल्या 12 वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत प्रत्येक घटकाला सहाय्य केलं आहे। हा प्रगतीचा रथ असाच निरंतर वेगानं दौडत राहो। श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता। याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल। याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला। सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत।

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हस्कर.
2: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे, त्या मनाने ठरलं तर एमएनएम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
3: मनासाठी मनापासून योग साधना.
1: श्रीकृष्ण म्हस्कर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही.
3: मनासाठी मनापासून योग साधना.

0: श्रोतेहो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 आवश्यक FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपकी

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपसहित 558 किलोहर्ट्स अर्थात 537.6 मीटर्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. माझा वार माझं शिवार कार्यक्रम

नमस्कार मंडळी, आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 12 अधिक ज्येष्ठ शके 1948 अर्थात 2 जून 2026. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड, पालघर इथे आकाश ढगाळलेलं राहील, पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि आजच्या कार्यक्रमात

0: हो, उष्ण लहरी आणि उष्माघातापासून पशुपक्ष्यांचा बचाव याविषयी डॉक्टर अजित हिरवे यांची सुवर्ण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, उष्ण लहरी आणि उष्माघातापासून पशुपक्ष्यांचा बचाव हा आजचा आपला विषय आहे. दिवसेंदिवस उष्णता खूप वाढते, काही वेळेला त्याचं प्रमाण कमी जास्त होतंय आणि याचा नक्कीच परिणाम जसा आपल्या शरीरावर होत असतो तसाच परिणाम हा पशुपक्ष्यांवर सुद्धा होत असतो. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या आजारांना किंवा काही समस्यांना सामोरं जावं लागत असतं. मग या सगळ्या समस्यांमधून आपण त्यांचं कसं संरक्षण करू शकतो, त्यासाठी आपण काय काय उपाय केले पाहिजेत, या सगळ्याविषयीच आज आपण बोलणार आहोत. यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर अजित हिरवे सरांना. अजित हिरवे सर हे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय भिवंडी जिल्हा ठाणे इथे कार्यरत आहेत. सर नमस्कार.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो.
1: सर आता सगळ्यात पहिलं म्हणजे असं आहे की उष्ण लहरी म्हणजे नक्की काय, काय सांगाल तुम्ही?
2: साधारण जगात सर्वच ठिकाणी तापमान हे वाढवायला लागलेलं आहे. विविध कारणे त्याच्यासाठी. एकंदर आपल्या पृथ्वीवर सर्वच ठिकाणी जे तापमान आहे ते 1 किंवा 2 अंश सेंटीग्रेडनी वाढायला सुरुवात झालेली आहे. ज्यावेळी एखाद्या ठिकाणचं वातावरण हे किंवा तिथलं तापमान, त्या वातावरणाचं तापमान हे सलग 3 दिवस किंवा त्या 3 दिवसांपेक्षा जास्त 3 अंश सेंटीग्रेडनी वाढ होते, त्यावेळी त्याला आपण उष्ण लहरी म्हणतो. ज्यावेळी एखाद्या ठिकाणचं वातावरणाचं जे तापमान हे 45 अंश सेंटीग्रेडपेक्षा जास्त वाढतं आणि हे सलग किमान 2 दिवस जरी राहिलं किंवा त्याच्यापेक्षा जास्त तरी त्याला आपण उष्ण लहरी म्हणतो. प्राणी असू दे, मनुष्य असू दे, त्या त्या वातावरणामध्ये तो 1-2 अंश सेल्सिअस आहेत हा जो कमी जास्त झालेला जो फरक आहे अचानक तो सहन करतो. परंतु असा 3 अंश सेंटीग्रेडनी झालेला किंवा 45 अंश सेंटीग्रेड इतकं जास्त वाढलेलं तापमान प्राणी सहन करू शकत नाहीत आणि मग त्यांना उष्माघात होण्याची संभावना असते. असं अचानक जे वाढलेलं तापमान आहे यालाच आपण उष्ण लहरी म्हणतो.
1: आता सर उष्माघात का होतो म्हणजे त्याचे आणि जे काही लक्षणं सुद्धा असतात आणि या सगळ्यावर आपण काही प्राथमिक उपाय करू शकतो का?
2: ज्यावेळी अशा अचानकपणे उष्ण लहरी तयार होतात तर त्या पशुपक्ष्यांना अचानक झालेला जो वातावरणातला तापमानाचा बदल हा सहन करता येत नाही आणि मग त्यांच्यामध्ये काही लक्षणांना सुरुवात होते. महत्वाचं म्हणजे पशूंना घामाच्या ग्रंथी नसतात, अगदीच घोड्याला असतात किंवा असतील ग्रंथी तर त्या फार थोड्या प्रमाणात ग्रंथी असतात, त्यामुळे त्यांना घाम येत नाही. घाम आला तर त्याला हवा लागल्यानंतर तापमान पटकन खाली येतं.
1: बरोबर.
2: पण घामाच्या ग्रंथी नसल्यामुळे पशूला जे तापमानात झालेला बदल आहे याचा मोठा ताण सहन करावा लागतो. पशूच्या मेंदूमध्ये एक हायपोथॅलेमस नावाचा एक भाग आहे. हा भाग जे तापमानाशी मिळतं जुळतं करून घेण्यासाठी काम करत असतो. परंतु जेव्हा असा अचानक वाढलेलं तापमान आणि दीर्घकाळ राहिलेलं हे तापमान जेव्हा असेल तेव्हा तो हायपोथॅलेमस जो आहे काम करणं पण बंद करतो आणि अशा वेळी पशूचं जे नॉर्मल टेम्परेचर 102 अंश सेंटीग्रेड आहे ते वाढतं 104-106 आणि मग त्या जनावराला धाप सुरू होते. तो धापा लागतो, तोंडातून लाळ गळायला सुरुवात होते, डोळे फिरवतो, त्याला आकडी येते, त्याच्या पायामध्ये वगैरे पेटके यायला सुरुवात होतात, तो रवण करायचा बंद करतो, खाणं खात नाही, पाणी जास्त पितो, त्याच्या नाकाच्या नागपुडे आहेत त्या कोरड्या पडतात, त्याच्यानंतर त्याच्या शरीरामध्ये जे सोडियम क्लोराईड पोटॅशियम असे जे इलेक्ट्रोलाइट्स आहेत आणि जे पाणी आहे त्याच्या शरीरातलं हे सुद्धा कमी होऊन जातं.
1: बरोबर.
2: आणि त्याच्या जे नाडीचे ठोके आहेत, त्याचे हृदयाचे ठोके आहेत, ह्याच्यामध्ये सुद्धा वाढ होते. वेळ आली तर त्या जनावर बेशुद्ध होतं आणि ते मयत सुद्धा होऊ शकतं.
1: अच्छा.
2: एखाद्या जनावराला जेव्हा असा उष्माघात होतो तेव्हा त्याला आपण त्याची त्वचा आपण ओढून बघितली तर त्याला जी फोल्ड पडते, त्याला जी घडी पडते ती बराच वेळ टिकून राहते. याचा अर्थ त्याच्या शरीरातलं पाणी कमी झालेलं आहे. ही साधारण लक्षणं आपल्याला उष्माघात झालेल्या जनावरांना दिसून येतात. डुकरामध्ये कधी कधी अंगावर लाल चट्टे येतात, त्याच्या त्वचेवर फोड सुद्धा येतात. अशा वेळी जनावराला शेतकऱ्यांनी सगळ्यात प्राथमिक उपचार करायचा झाला तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या जनावराला तुम्ही एखाद्या सावलीच्या ठिकाणी घेऊन या, थंड पाणी त्याच्या अंगावर शिंपडा, कपड्यांनी त्याला झाकून ठेवा थंड पाण्याच्या, हवा हवेसाठी पंखे लावा, कूलर लावा, हवा तिथली खेळतोय याचा एक थंडावा राहील, आणि त्याला पोटभर स्वच्छ आणि थंड पाणी प्यायला

0: म्हणजे त्याचं तापमान पटकन खाली येईल आणि नजीकचे जे पशुवैद्यक दवाखान्याचे जे डॉक्टर आहेत त्यांना संपर्क साधून पुढील उपचार करा सांगा. अशा वेळी काही वेळा डॉक्टरांना त्या जनावराला इलेक्ट्रोलाइट्स सलाइन त्याला रक्ताद्वारे द्यावी लागते आणि इतर काही औषध उपचार करावे लागतात. त्याच्या कातडीवर जर फोड आली असेल तर अँटीसेप्टिक क्रीम लावावं लागतं.
1: बरोबर,
0: या प्रकारे उपचार करावे लागतात, प्राथमिक उपचार करावे लागतात.
1: म्हणजे जसं आजाराचं प्रमाण आहे त्याप्रमाणे उपचार करणं गरजेचं आहे. सर, आता उष्ण लहरी आणि उष्माघातापासून गाई म्हशींचा बचाव करण्यासाठी काय उपाययोजना आपण करायला हवी?
0: जसं मी सुरुवातीला सांगितलं की गाई म्हशींना सुद्धा ज्या घामाच्या ग्रंथी आहेत त्या फार कमी असतात. त्याच्यामध्ये ज्या गाई परदेशी रक्ताची आहेत, हॉस्टेन असतील किंवा जर्सी असतील, ज्या गाईंचा रंग काळा आहे, गडद रंगाचे आहेत आणि म्हशी तर सगळ्याच काळ्या रंगाच्या मोस्टली असतात, या जास्त उष्णता शोषून घेतात. सूर्यापासून आलेल्या किरणा जे आहेत, रेडिएशन आहे, त्या रेडिएशन पासून जास्त उष्णता खेचून घेतात. गाई, म्हशी, बकऱ्या, मेंढ्या हे उष्ण रक्ताचे प्राणी आहेत. ह्यांचं चयापचय होतं जेव्हा हे रवण लावतात, हे जेव्हा एखादं काम करतात, दूध देतात किंवा धावतात, पळतात, शेतीचं काम करतात, ओढकाम करतात, ह्याच्यामध्ये त्यांची जास्त शरीरात ऊर्जा तयार होत असते. उष्ण लहरी सुद्धा सुरू आहे, तापमानात सुद्धा खूप वाढ झालेली आहे. अशा वेळी या जनावरांना आपण बचाव करणं खूप महत्वाचं भाग येतो. यांना शक्यतो तुम्ही मुक्त संचार गोठ्यामध्ये ठेवलं तर खूप चांगलं. मुक्त संचार गोठ्यामध्ये पुरेशी अशी झाडं तुम्ही लावली पाहिजे. झाडं नसतील तर ग्रीन शेड नेट लावून तिथे तुम्ही एक पेंडॉल टाकून तिथे तुम्ही सावली केली पाहिजे. झाडं असली तर हवा खेळती राहते, त्यांना थंडावा येतो.
1: बरोबर.
0: आणि त्यांना तिथे जवळच स्वच्छ निर्जंतुक असं आणि थंड असं पाणी एखाद्या हौदामध्ये ठेवणं गरजेचं आहे. त्यांना 24 तास पाणी उपलब्ध राहिलं पाहिजे त्या गाई म्हशींसाठी. हवा खेळती राहिली पाहिजे. गाई म्हशींचा जो गोठा आहे किंवा कोणत्याही जनावरांचा गोठा हा शक्यतो कौलारू असेल तर अतिशय उत्तम. कौलारू नसेल तर त्याला ॲस्बेस्टॉसचे पत्रे असले पाहिजे, ज्याच्यामुळे आत थोडा थंडावा जास्त राहतो. जे छप्पर आहे त्या गोठ्याचं हे सुद्धा जास्तीत जास्त उंच असलं पाहिजे. 14 फूट 15 फूट जर असेल, दिडकीमध्ये आपण म्हणतो गोठा, दीड पटीमध्ये त्या उंच असेल तर केव्हाही चांगलं. कारण श्वासोच्छवासाद्वारे जी उष्णता बाहेर पडते तर उष्ण हवा ही वर जात असते गोठ्यात आणि थंड हवा खाली जात असते. आणि जो छताला एक वेगळ्या प्रकारचे एक्झॉस्ट येतात की ते सतत गोल फिरत असतात. जी गरम हवा आहे ती त्या छताच्या ज्यातून एक्झॉस्ट मधून बाहेर पडत असते.
1: बरोबर.
0: याशिवाय तुम्ही छताला एक सफेद रंगाचा जर चुना मारला, सफेद रंग हा उष्णतेला परावर्तित करतो त्या सूर्याच्या किरणांना.
1: बरोबर.
0: तुम्ही भिंतींना सुद्धा सफेद चुन्याचा जर कलर मारला तर त्याच्यावरून सुद्धा सूर्याची किरणातून उष्णता जास्त शोषून न घेता परावर्तित होते. गाई म्हशींचा जो गोठा आहे त्याच्यावर तुम्ही नाळाच्या झावळ्या, सुका पेंडा, गवत हे जर पसरून ठेवलं तर खूपच चांगलं. खूपच जास्त टेम्परेचर होतंय, 40 डिग्री फॅरनहाईट 45 डिग्री फॅरनहाईट, तर तुम्ही गाईच्या गुरांच्या ज्या गोठ्याच्या ज्या छपरावर आहेत स्प्रिंकलर लावायला पाहिजे. त्याच्यामुळे ते स्प्रिंकलर एक साधारण जेव्हा उष्ण हवामान आहे दुपारी 11 ते 12 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत तुम्ही दिवसातून 2-3 ते चालू केलेत तर थंडावा आत तयार होतो.
1: बरोबर.
0: ज्या भिंती आहेत त्याला पण तुम्ही बारदान जर बांधली, गोंडपाट बांधलीत आणि बारदान बांधली आणि त्याच्यावर जर तुम्ही स्प्रिंकलरनी पाणी सोडलं तरी सुद्धा त्या भिंती गार झाल्याने आत गारावा थंडावा तयार होतो.
1: बरोबर.
0: आत फॉगर्स लावू शकतात जे गाई म्हशी आहेत त्याच्यामध्ये, की फॉगर्समुळे सुद्धा आत थंडावा येतो. आत फॅन लावायला पाहिजे, सिलिंग फॅन किंवा वॉल फॅन लावा तुम्ही लावा. कूलर जमले तर कूलर लावा. जर तुमच्याकडे परदेशी रक्त जास्त प्रमाणात असलेली मुलं आहेत, हॉस्टेन फ्रिजन वगैरे, तर तुम्ही कूलर सुद्धा लावू शकता त्यांना. कारण या उष्ण वातावरणाचा परिणाम त्यांच्या दुधावर होणार आहे, त्यांच्या प्रकृतीवर होणार आहे, त्यांचा आपल्याला बचाव करायचा आहे. दुपट्या जणांना तर तुम्ही उन्हामध्ये बाहेर चरायला अजिबात सोडू नका. ज्यानंतर जे जनावराला सफिशियंट पुरेसा असा हिरवा चारा द्या. जनावराला पाणी 24 तास त्याच्या समोर राहिलं पाहिजे उन्हाळ्यामध्ये. उष्ण लहरीचा त्रास सहन न त्याला. साधारण एक दुप्त जनावर असेल तर त्याच्या शरीरात 150 ते 180 लिटर लाळ एका दिवसाला तयार होते.
1: अच्छा.
0: 150 ते 180 लिटर लाळ तयार होते कारण त्याचं मायक्रोबियल डायजेशन होत असतं पोटामध्ये.
1: अच्छा.
0: मोठ्या प्रमाणात लाळ होत असते, त्याला पाण्याची खूप मोठी गरज असते. त्यामुळे तुम्ही त्याला पाणी पुरेसं ठेवा. त्याला जे तुम्ही खुराक देताय, आंबवण देताय, त्याच्यामध्ये विटॅमिन अ, ब, क, ड, विशेषतः विटॅमिन क सी आपण म्हणतो ज्याला, हे जर दिलं तर ज्याच्यामुळे त्याचा जो ताण येतोय उन्हाचा हा कमी होण्यासाठी मदत होते. याशिवाय तुम्ही त्याला जे क्षार मिश्रण आहे ते देणं गरजेचं आहे. कारण शरीरात चयापचय होताना सोडियम क्लोराईड पोटॅशियम अशा विविध इलेक्ट्रोलाइट्सची गरज

0: असते. आणि उन्हाळ्यात ते धापा टाकत असतात, त्यांना उन्हाळ्यामध्ये हे इलेक्ट्रॉलाइट्स ह्याचा इम्बॅलन्स होतो, हे समतोलता एक राहिलेली असते. आणि इन जनरल मग त्या जनावर ते उष्माघाताला बळी पडत. एखादं जनावर जर दगावलं असेल तर ते तुम्ही दूर अशा ठिकाणी त्याला गाडलं पाहिजे.
1: बरोबर.
0: कारण उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जनावरांमध्ये चांगलं खाद्य न मिळाल्याने कमतरता निर्माण होते क्षारांची, आणि ही काही जनावरं जाऊन मेलेल्या जनांची हाडं खातात.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यामधून त्यांना अनेक रोग होतात. याशिवाय उन्हाळ्यामध्ये जनावरांचा ओव्हरऑल त्याचं जी रोग प्रतिकारक क्षमता कमी झालेली असते, ते कोणत्याही रोगाला सहज बळी पडतं. त्याच्यामुळे असं एखादं मयत झालेलं जनावर असेल, मृत जनावर, ते खोल खड्ड्यात शास्त्रोक्त पद्धतीने
1: योग्य प्रकारे विल्हेवाट
0: लावायला गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: जनावरांना पायलाग आणि फऱ्या या दोन लगत लसीकरण उन्हाळ्यामध्ये करणं गरजेचं आहे.
1: अच्छा.
0: लसीकरण करताना सुद्धा तुम्ही त्यांना जेव्हा थंड वेळ आहे, म्हणजे एकतर पहाटे किंवा संध्याकाळी 5-6 नंतर अशा वेळी त्यांना लसीकरण करून घ्यायला पाहिजे. पायलाग हा रोग असा आहे की उन्हाळ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात फोफावतो, त्याचं संक्रमण फार जलद गतीने होतं.
1: अच्छा.
0: ज्या जनावराला पायलाग होऊन गेलाय, आयुष्यभर त्याला वातावरणातला जो तापमान वाढीचा जो भय आहे तो त्याला सहन होत नाही. ते जनावर उन्हाळा झाला की धाप टाकायला सुरुवात करतं. ते उन्हाळ्यात काम थोडं जरी त्यांनी ओढकाम केलं, शेतीचं काम केलं, तरी ते धापा टाकायला सुरुवात होतो. ते लवकर थकतं. उन्हाळ्यामध्ये आपण जे लसीकरण करतो, साधारण आपण मार्चमध्ये पायलागाचं लसीकरण करतो, सामान्यांनी त्याच्यानंतर सामान्य करतो, ते लसीकरण करणं गरजेचं आहे. उन्हाळ्यामध्ये जी चार कापली जाते, ही सुकी चार किंवा जनावर जे चरतात ते जमिनीच्या फार जवळ चरत असतात.
1: अच्छा.
0: त्याच्यामुळे ना माती त्यांच्या पोटात जाते. मातीमध्ये अनेक प्रकारचे जंतू असतात, त्याच्यामध्ये क्लॉस्ट्रिडियम शोआय नावाचा एक जंतू आहे, जीवाणू, ज्याच्यामुळे त्याला आपण फऱ्या असा रोग म्हणतो जनावराला होणारा. तर आपण फऱ्या रोगाचे एक लसीकरण आपल्या दुपत्या जनावरांना उन्हाळ्यामध्ये करून घेणं गरजेचं आहे. या प्रकारे आपण दुपत्या गायी आणि म्हशींची आपण उन्हाळ्यामध्ये त्यांच्या उष्माघाताचा पासून बचाव करण्यासाठी
1: हे सगळे काळजी घ्यायला हवी.
0: विशेषतः मी शेतकरी बंधूंना सांगेन की म्हशी जर आहेत तुमच्याकडे, तर मशीनवर एक तर तुम्ही स्प्रिंकलर लावा. उन्हाचा जो मेन
1: तडाखा
0: आहे सकाळी 11-12 वाजून संध्याकाळी 4 पर्यंत, याच्यामध्ये ते फॉगर्स 2-3 सोडा. तुम्हाला जर जमत असेल तर मशीनसाठी एक बसायला, डुंबायला, त्यांना पोहायला एखादा हौद किंवा तलाव निर्माण करा. कारण बऱ्याचशा आपल्या मशीनना व्हॅल्यूइंग करायला, एखाद्या डबक्यात जाऊन बसायला त्यांना आवडतं. त्यांचं शरीराचं तापमान
1: संतुलित
0: राहण्यासाठी त्यांना
1: ते गरजेचं
0: आहे, त्यांची नैसर्गिकता आहे.
1: बरोबर. सोय करायला हवी नक्कीच. सर, आता गाई म्हशींचं आपण हे बोललो, पण उष्ण लहरी आणि उष्माघातापासून मेंढ्यांचा सुद्धा आपल्याला बचाव करणं तेवढंच गरजेचं असतं. तर त्यासाठी काय आपण उपाय करू शकतो, म्हणजे शेळ्या आणि मेंढ्या दोन्ही?
0: शेळ्या आणि मेंढ्या ह्या दोघांचा ओव्हरऑल जरी आपण विचार केला तर एक आपण बघितलं तर मेंढ्या या शक्यतो खुल्या रानोरान चरवून त्यांना पालन केलं जातं. मेंढ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर पण आढळतं की मेंढपाळ असतात ते एका गावातून दुसऱ्या गावात घेऊन जातात, कारण साऱ्याची कमतरता असते. मेंढ्यांचं जर आपण व्यवस्थापन बघितलं तर मेंढ्यांची एक तर तुम्ही ऊन असताना 11-4 वाजेपर्यंत त्यांची तुम्ही त्यांना स्थलांतर करू नका.
1: बरोबर.
0: त्यांना एखाद्या सावलीमध्ये बसू दे, झाडामध्ये. तुम्ही स्थलांतरित होत आहे, झाडाची सावली पण कधी कधी मिळू शकणार नाही, अशा ठिकाणी तुम्ही ग्रीन शेड नेट वापरून एक सावली तयार करा.
1: बरं.
0: आणि त्या सावलीत त्यांना बसवा. मेंढ्यांची एक आपण एक बघितली नैसर्गिकता, तर मेंढ्या खूप कळप कळप करून जवळजवळ बसतात. जेव्हा उन्हाळा आहे तर मेंढ्यांची लहान लहान कळप करायचे की त्या चिटकून चिटकून नको, त्यांना सुरसुरीत बसायला पाहिजेत. त्यांना जे पाणी द्याल ते स्वच्छ द्या, थोडं थंड द्या आणि पुरेसं पाणी द्या. दिवसातून 4-5 वेळा पाणी तरी ना द्या त्या मेंढ्यांना. शक्य होत असेल तर जिथे हिरवा पाला आहे, झुडपं आहेत, अशा ठिकाणी तुम्ही त्यांना त्या मेंढ्यांना बसवा. उन्हामध्ये अजिबात त्यांना चरायला बाहेर हे करू नका, पूर्ण विश्रांती देणं गरजेचं आहे. मेंढ्यांची जी लोकर आहे उन्हापासून बचाव करते. पण जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये मेंढ्यांची जर लोकर कापली तर त्याला खूप त्रास होतो, त्या मेंढीला ऊन आहे ना,
1: त्वचेला त्रास होतो,
0: तिच्या अंगावर फोड येतात, उष्माघाताला ती बळी पडते मेंढी. त्याच्यामुळे तुम्हाला जर लोकर कापायची असेल तर उन्हाळा सुरू होण्याच्या पूर्वी कापा, म्हणजे उन्हाळा सुरू होईपर्यंत तिची थोडीफार लोकर वाढलेली असते. जिथे मेंढ्यांचं बंदिस्त किंवा अर्धबंदिस्त असेल तर ते मगाशी जसं मी सांगितलं गाई म्हशींच्या वाड्यामध्ये कसं असावं,
1: त्याच प्रकारे
0: एक्झॉस्ट फॅन, कूलर लावणे किंवा भिंतीवर स्प्रिंकलरनी पाणी सोडणं, या प्रकारे आपण त्याचं वातावरण करणं, स्वच्छ पाण्याचा हौद ठेवणं, सावली निर्माण करणं, आजूबाजूला झाडं लावणं किंवा जिथे गोठा आहे बकऱ्यांचा, तर बकऱ्यांच्या गोठ्याच्या आजूबाजूचा आपण भाजीपाला केला तर आपल्याला भाजीपाल्यातून तो फायदा होतोच, पण भाजीवाल्याला आपण पाणी देतो, हिरवंगार असतं, त्यामुळे इन जनरल बकऱ्यांचा जो गोठा आहे तिथे पण हवा थंड राहते. बकऱ्या मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत नाहीत, पण बकऱ्या विक्रीला जातात मोठ्या प्रमाणात. अशा वेळी गाडीमधून पण नेताना ती गाडीचा जो प्रवास आहे रात्रीचा असावा, जेव्हा थंड आता असेल संध्याकाळी 8 नंतर भर उन्हात त्यांना वाहतूक तुम्ही करून घेऊन जात आहेत, तेव्हा गाडीमधून त्यांचा प्रवास त्यांचा टाळावा.
1: बरोबर.
0: ज्या काही लसी आहेत बकऱ्यांच्या, आंत्रविषार हा रोग असा आहे की तो पण अन्नामधून होतो, तो रोग एक पीपीआर म्हणून रोग आहे, पेस्टिस डिस्पेटिस रुमिनन्स, तो रोग त्याचे हा दोन लसीकरण त्यांनी साधारण पावसाळापूर्व म्हणजे उन्हाळ्यामध्ये करून घेणं गरजेचं आहे, आणि बकऱ्यांना मान्सूनपूर्व म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपण एक जंताचं औषध देत असतो डॉक्टरांच्या सल्ल्याने, ती डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही जंतनाशक बकऱ्यांना देणं गरजेचं आहे.
1: अच्छा.
0: जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही त्यांना हिरवा चारा देणं गरजेचं आहे, त्यांना जे खुराक देता त्या खुराकामध्ये पुरेशी अशी खनिज मिश्रण असणं आवश्यक आहे, जसं त्यांना सोडियम मिळालं पाहिजे, क्लोराईड मिळालं पाहिजे, इलेक्ट्रोलाइट्स मिळाले पाहिजेत, स्वच्छ आणि पुरेसं पाणी त्यांना दिलं पाहिजे. याप्रमाणे आपण शेळ्या आणि मेंढ्यांची काळजी घ्यायला पाहिजे.
1: नक्कीच. सर आता या ज्या उष्ण लहरी आहेत, तर नक्कीच आपल्याकडे जे कुक्कुट पक्षी असतात तर त्यांचा सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात बचाव करणं गरजेचं आहे, त्यांना सुद्धा या उष्म्याचा खूप त्रास होत असतो, त्यासाठी काय मग आपण करू शकतो?
0: कुक्कुट पक्षी मध्ये सुद्धा दोन प्रकारचे, समजा एक जंगली पक्षी आहेत, घुबड असतील, कावळे असतील, चिमणे असतील, पाळीव मध्ये कोंबड्या आहेत, टर्की आहेत, जे जंगली पक्षी आहेत ते जिथे खूप उष्ण आहे तिथून ते थंड हवेत जातात, किंवा जिथे थंड हवा आहे तिथून ते उष्ण हवेमध्ये येतात, स्थलांतर करतात आणि ते स्वतःचा बचाव करतात. पण जे पाळीव पक्षी आहेत ते तर उडून जाऊन स्वतःचं स्थलांतर करू शकत नाहीत. ओव्हरऑल नैतिक जबाबदारी आपलीच येते पशुपालकाची, की त्यांना चांगल्या प्रकारचं वातावरण निर्मिती करणे, त्यांची जी कुक्कुट शेड आहे ती कशी थंड राहील.
1: बरोबर.
0: कोंबड्यांसाठी जर सांगायचं झालं तर साधारण 30-32 सेंटीग्रेड इतकं तापमान असणं आवश्यक आहे, त्याच्यापेक्षा जास्त तापमान झालं तर कोंबड्यांच्या इन जनरल सर्वच त्यांच्या चयापचय उत्पादन, अंड्यांचं उत्पादन, आरोग्य याच्यावर परिणाम होऊ शकतो, वेगळ्या रोगाला ते बळी पडू शकतात.
1: बरोबर.
0: तर कुक्कुट पक्ष्यांमध्ये जे विदेशी पक्षी आहेत, जे साधारण आपले ज्या ब्रॉयलर कोंबड्या आहेत हे विदेशी आहेत, ज्या साधारण आपण 40-45 दिवसात 3 किलो खाऊन 1.5 किलो वाढतात, चांगलं प्रोडक्शन त्यांच्यापासून आपलं उत्पादन मिळतं. अंड्यावरच्या कोंबड्या आहेत विदेशी, व्हाईट ले हॉर्न सारख्या, या कोंबड्यांना शक्य झालं तर तुम्ही वातानुकूलित यंत्र लावून त्यांची पोल्ट्री थंड ठेवा.
1: बरं.
0: ज्या आपल्या देशी जातीच्या कोंबड्या आहेत, सुधारित जातीच्या कोंबड्या आहेत, म्हणजे आपण जशा गिरीराज असतील, वनराज असेल, बॅक ऑस्ट्रोलॉप आहे, कडकनाथ आहे, या जाती आहेत, किंवा सोनाली ही जात आहे, या जाती आपल्या वातावरणाशी थोडं मिळत जुळत घेऊनतात, गरमीशी थोडासा चांगल्या प्रकारे प्रतिकार करतात, तरी पण त्यांच्या जे शेड आहे त्याचं तापमान 32 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त होऊ नये यासाठी आपण काळजी घ्यायला पाहिजे. त्यांची जी शेड आहे त्या शेडवर जसं मी सांगितलं, शेडला आणि भिंतींना सफेद रंगाचा चुना मारा की जेणेकरून सूर्याची किरण परावर्तित होती. त्यांच्या शेडवर तुम्ही पेंडा किंवा धावळ्या गवत पसरा, त्याच्यावर तुम्ही स्प्रिंकलर्स लावा, दिवसातून 2-3 त्यांचं छत गार करू शकतो. त्यांच्या ज्या भिंती आहेत त्या भिंती किंवा शेड नेट त्यांना लावले त्याच्यावर तुम्ही स्प्रिंकलर्स सोडा, त्या भिंतींना लावलेल्या जे बारदान आहेत गोंडपाठ की भिंती गार होते. आज तर आपण त्यांना फॉगर्स लावू शकत, आज तुम्ही पंखे आणि कूलर लावू शकता आणि ते स्वस्त पण आहे पंखे आणि कूलर, तर ते लावा. छताला जे एक्झॉस्ट होण्यासाठी वर एक प्रकारचे एक्झॉस्ट फॅन येतात ते तुम्ही छताला लावले तर जी गरम हवा आहे ती छतातून बाहेर पडते. वायुविजन हे चांगलं राहिलं पाहिजे, थेट ऊन त्यांच्या पोल्ट्रीच्या शेडमध्ये येऊ नये याच्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. महत्वाचं म्हणजे पोल्ट्रीला तुम्ही जे खाद्य घालाल त्यांना, तर जेव्हा ऊन आहे ना सकाळी 11-4 त्यांना खायला घालू नका.
1: अच्छा. बर.
0: ते खाल्लं ना तर एकदा खाताना ते इकडून तिकडे चालतात, त्यामुळे त्यांच्यात आणखी ऊर्जा तयार होते. त्यांना शांत राहिलं पाहिजे, त्यांची हालचाल मंद राहिली पाहिजे. सकाळी 11-12 नंतर 4 खायला घालायचं नाही, 4 नंतर खायला घालायचं. खायला घालताना ना लाईट मंद ठेवायचा, माईट मंद असल्यानंतर त्यांची हालचाल मंद होते, नाहीतर त्या गडबड गोंधळ घालतात, पॅनिक होतात आणि लवकर त्यांच्यामध्ये उष्माघात होतो. तुम्ही जी पाण्याची भांडी ठेवाल उन्हाळ्यामध्ये त्यांची संख्या डबल करा.
1: बरोबर.
0: म्हणजे तुम्ही 50 कोंबड्यांमागे एक जर पाण्याचं भांडं ठेवत असाल तर तुम्ही 50 कोंबड्यांच्या साठी 2 पाण्याची भांडी वाढवा. तुम्ही जर 1,000 स्क्वेअर फीट मध्ये 1,000 जर ब्रॉयलर कोंबड्या ठेवत असाल तर उन्हाळ्यामध्ये 800 ठेवा किंवा 700 ठेवा, म्हणजे 200 किंवा 300 कोंबड्या कमी ठेवा,
1: बरोबर,
0: जेणेकरून त्यांची गर्दी कमी राहील, ते सुटसुटीत राहतील. हे खूप महत्वाचं आहे. ज्या बोरवेल मधून पाणी येते, ज्या

0: विहिरीमधलं पाणी आहे ते हे आटाला लागलेले आहे, ते पाणी स्टॅग्नेटेड आहे, एकाच ठिकाणी थांबलेलं पाणी आहे. त्या बोअरवेलमध्ये तुम्ही उलट्य 200 लिटर पाणी टाका, ज्या पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडर किंवा द्रव क्लोरीन टाकलंय. ब्लिचिंग पावडर किंवा म्हणजे लिक्विड क्लोरीन येतं मार्केटमध्ये, ते आपण त्या 200 लिटर मध्ये टाकायचं आणि ते पाणी उलट त्या कूपनलिकेत टाकायचं किंवा विहिरीत टाकायचं.
1: बरं,
0: की जेणेकरून त्या स्टॅग्नेटेड जे पाणी कमी झालंय, गदूळ आहे आता त्या विहिरीतलं किंवा कूपनलिकेतलं, ह्याच्यामध्ये ई कोलाय वगैरे सारखे जंतू आहेत ते मरतात.
1: बर,
0: उन्हाळ्यामध्ये आपल्याला जाणवतो की कोंबड्यांना उन्हाळ्यात एक प्रकारची हगवण लागते आणि त्याला आपण म्हणजे जुलाब लागतात, किंवा साल्मोनेला नावाचा एक रोग आहे हा त्यांच्यामध्ये आपल्याला आढळतो. त्याच्यामुळे आपल्याला या प्रकारे त्यांचं काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
1: बरोबर सर. आणि या पाण्यामध्ये आपण असं म्हणजे काही गुळ वगैरे असं मिसळू शकतो का, म्हणजे आपण जसं सरबत पितो तर त्याप्रमाणे त्यांना पण आपण असं देऊ शकतो का?
0: हो नक्कीच. आपण पाण्यामध्ये जे आता जे सरबत आहे हे ऑफकोर्स आपण मोस्टली लिंबाचं असतं. लिंबामध्ये विटामिन सी महत्वाचं आहे, म्हणजे विटामिन क, आणि विटामिन सी हे स्ट्रेस तणाव कमी करण्यासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणून आपण सुद्धा माणूस बाहेरून आला तर त्याला पहिले आता गुळ आणि देतो. तर इलेक्ट्रोलाइट पावडर्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, इलेक्ट्राल, एनर्झाल, त्याच्यामध्ये विटामिन सी आहे, सोडियम क्लोराईड, पोटॅशियम असे क्षार आहेत. वेगळ्या बाजारात पावडर उपलब्ध आहेत. स्ट्रेक्सिया पावडर आहे जे स्ट्रेस कमी करणारी, ही पावडर आपण योग्य प्रमाणात पाण्यात मिसळून त्यांना दिली तर त्यांचा स्ट्रेस आपण कमी करू शकतो.
1: बरोबर, म्हणजे नक्कीच त्यांना पण हा उन्हाळा सुसह्य जाऊ शकतो. सर, आता हे आपलं जे म्हणजे गाई, म्हशी, कुक्कुट, पक्षी, शेळ्या, मेंढ्या हे आहेतच म्हणजे, पण या व्यतिरिक्त सुद्धा घोडे आहेत, डुकरं आहेत किंवा कुत्रे, मांजरं आहेत, तर यांचा सुद्धा आपल्याला बचाव करणं, ते पण पाळीव प्राण्यांमध्येच येतात, तर त्यांच्यासाठी काय तुम्ही सांगाल?
0: तर आपण जेव्हा आपले पाळीव प्राणी गाडीमध्ये येतोय तर त्यांना असं बंद गाडीमध्ये काच बंद करून ठेवू नका.
1: बरोबर आहे,
0: कारण आत ते कोंडून आणि आत येऊन गरम तयार होते हवा की त्यांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. आपली जी रस्त्यावरची कुत्री आहेत किंवा रस्त्यावरची मांजर आहेत जी भटकी आहेत, तर आपण मानवतापूर्व आपल्या इथे एक स्वच्छ पाण्याचं भांडं त्यांना ठेवलं पाहिजे.
1: बरोबर,
0: त्यांना आसरा असेल एखाद्या, ते येऊन सावलीत बसलेत, ओलाव्यात बसले असतील जनावर, तिथे त्यांची सुरक्षितता आपण ठेवली पाहिजे, त्यांना हकलून देऊ नये, ते उन्हा जाऊन कुठे बसतील, त्याच्यासाठी आपण मानवतापूर्व राहिलं पाहिजे. आपल्याकडे जर घोडे असतील किंवा तर घोड्याला सुद्धा खूप घाम येतो, तर जेव्हा उन्हाळा आहे तर उन्हाळ्यामध्ये घोड्याला रेपीट घडवू नका.
1: अच्छा,
0: त्याला जर उन्हाळ्यामध्ये आपण खूप काम दिलं, ओढ काम दिलं किंवा पळवलं ऍथलेटिक पर्पज, तर त्याला
1: त्रास होऊ शकतो,
0: उष्माघात होण्याचे खूपच चान्सेस असतात. जो घोडा आहे त्याचा जो आत भाग आहे त्याच्या बगलेमध्ये पोटावर सातत्याने आपण एक पाणी शिंपडलं पाहिजे किंवा फवारलं पाहिजे, किंवा आपली तोटी लावायची एखाद्या हाय स्पीड नळाला आणि त्याच्या अंगावर पाणी मारलं तर उन्हाळ्यापासून त्याचा आपण बचाव करू शकतो.
1: बरोबर.
0: त्यानंतर आपण जर वराह पालन करत असेल, डुक्कर पालन करत असेल, तर डुकराची कातडी सुद्धा म्हणजे व्हाइट यॉर्कशायर वगैरे जे परदेशी डुकरं आहेत ते विदेशी रक्ताची, त्यांना आपण उन्हाचा त्रास होतो, तर त्याचं जे पिगरी एक फार्म आहे तर तिथे पण एक लहानसा हाऊस तयार केला पाहिजे एकेका डुकराला, की तो तिथे त्या ओलाव्यात बसेल जेव्हा त्याला तिथे त्याच्यामुळे तो त्याच्या शरीराचं तापमान
1: नियंत्रित
0: करता येईल त्याला. व्यालेली जी मादी आहे, मोठा डुक्कर आहे, पैदासीचा डुक्कर आहे, त्यांना आपण एक हौद केला पाहिजे. हौद नाही करू शकलो तर त्यांना आपण जेव्हा उन्हाचा तडाखा खूप मोठा आहे आता त्यावेळी त्यांच्या अंगावर गार पाणी शिंपडलं पाहिजे. याप्रमाणे आपण काळजी घेऊन
1: उपाययोजना करू शकतो. म्हणजे सर एकंदरीतच उष्माघाताचा त्रास खरं तर आपल्यापासून सगळ्यांनाच होत असतो, तर या सगळ्या तुम्ही ज्या उपाययोजना सांगितल्यात तर खरंच म्हणजे काही छोट्या छोट्या असतात त्या, पण त्या काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे की निदान आपल्याकडे असणारे जे पशुपक्षी आहेत तर नक्कीच त्यांचा चांगल्या प्रकारे बचाव होईल, त्यांचं आरोग्य सुद्धा चांगल्या प्रकारे ठेवता येईल. सर आज तुम्ही इथे आलात आणि याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन आणि सविस्तर अशी माहिती सर्व शेतकरी बांधवांना करून दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम.
2: उष्ण लहरी आणि उष्माघातापासून पशुपक्ष्यांचा बचाव याविषयी डॉक्टर अजित हिरवे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत श्रोते हो आत्ता आपण ऐकली.

आशा भोसले यांनी गायलेले या गाण्याबरोबर श्रोते हो, आजचं माझा वार माझं शिवार कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यासह मी सुलभा सौमित्र आपला निरोप घेते आहे. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरही रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या.

आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्रात 3,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन। गुजरातमध्ये महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू, 15 जखमी। आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज। राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थींना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे। ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते। लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला कागदपत्र सादर करायला वेळ लागेल हे लक्षात घेता लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला। मात्र त्यानंतर त्या योजनेचं लेखापरीक्षण झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरदार व्यक्ती असल्याचं उघड झालं। तसंच 10 लाख

0: कार्यकर्तेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसूलही करणार नाही.
1: लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करताना कागदपत्रांची छाननी योग्य रीतीनं करण्याची काळजी सरकारनं घ्यायला हवी होती, मात्र सरकारनं केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून निधीचं वाटप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केला आहे. 80,00,000 लाभार्थी अपात्र असताना दरमहा 1,500 रुपयेप्रमाणे गेले 20 महिने सुमारे 24,000 कोटी रुपये त्यांना वाटले गेले, याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे अशी मागणी पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 अंतर्गत 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामासाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. या योजनेसाठी AIIB अर्थात आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेकडून 50 कोटी अमेरिकी डॉलर्स म्हणजे सुमारे 4,500 कोटी रुपये कर्ज मिळणार आहे, तर राज्य शासन 30% हिस्सा म्हणून सुमारे 1,929 कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आज पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. त्यामुळे कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे आदी नेत्यांसह शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग लाइंग उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून ते आज मुंबईत व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज सकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं तेव्हा राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये बारडोली इथं महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा गावात हा अपघात झाला. या अपघातातल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2,00,000 रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणाही प्रधानमंत्री केली आहे. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळात येऊन धडकेल असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागानं वर्तवला आहे. लक्षद्वीप बेटं, केरळ आणि तामिळनाडूमध्ये मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागाच्या पत्रकात म्हटलं आहे. वातावरणात एल निनो हा घटक आकाराला येत असून यंदा जागतिक हवामानावर त्याचा अत्यंत तीव्र प्रभाव पडेल असा इशारा जागतिक हवामान संस्थेनं दिला आहे. तसंच यंदा जून ते ऑगस्ट या कालावधीत एल निनोची स्थिती निर्माण होण्याची 80% शक्यता असून ती नोव्हेंबरपर्यंत कायम राहील असा अंदाज वर्तवला आहे. हवामान बदलामुळं या स्थितीचा प्रभाव अधिक तीव्र होईल असं हवामान शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज उद्यापासून 4 दिवसांच्या भारत भेटीवर येणार आहेत. या भेटीत त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील. यात प्रामुख्यानं ऊर्जा, व्यापार, गुंतवणूक, आरोग्यसेवा, औषध निर्माण आणि नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रांमधल्या परस्पर सहकार्यांच्या संधीच्या शक्यतांवर चर्चा होईल. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या 5 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 15 जूनपर्यंत वाढ करण्याचा निर्णय दिल्ली न्यायालयानं आज दिला. मंगीलाल खाटीक, विकास बिवल, दिनेश बिवल, यश यादव आणि धनंजय लोखंडे यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी CBI केली होती. याला विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती अजय गुप्ता

यांनी परवानगी दिली. या प्रकरणातले इतर आरोपी मनीषा हवालदार, मनोज शिरुरे आणि तेजस हर्षद कुमार यांना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. सीबीआयनं या प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं केलेल्या शिफारसीनुसार केंद्र सरकारने न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली होती. त्यानुसार न्यायमूर्ती शील नागू, श्री चंद्रशेखर, संजीव सचदेव आणि अरुण पल्ली यांनी ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालय सुधारणा अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्र सरकारने घाऊक किंमत निर्देशांक प्रणाली टप्प्याटप्प्याने रद्द करून त्या जागी एक सर्वसमावेशक उत्पादक किंमत निर्देशांक प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या चलनवाढ आणि किंमत निर्धारण विषयक माहिती प्रणालीचं आधुनिकीकरण करून त्याला जागतिक सर्वोत्तम पद्धतीशी सुसंगत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सरकारनं घाऊक किंमत निर्देशांकात आधारभूत वर्ष 2011-12 वरून 2022-23 पर्यंत सुधारणा करायला मंजुरी दिल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्रीय उच्च शिक्षण विभागानं प्रधानमंत्री संशोधन अध्यासन योजना 2026 साठी अर्ज मागवले आहेत. जागतिक भारतीय प्रतिभेला भारताच्या प्रगत संगणन, सेमीकंडक्टर आणि सायबर सुरक्षा यासारख्या 13 क्षेत्रांमध्ये संशोधन, विकास, नवोपक्रम आणि तंत्रज्ञान परिसंस्थेशी जोडणं या उपक्रमाचा उद्देश आहे. या योजनेची मार्गदर्शक तत्व, पात्रतेचे निकष आणि अर्ज करण्याची प्रक्रिया पीएमएफसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात 3,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. कांद्याला 3,000 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. गुजरातमध्ये महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू, 15 जखमी. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर अर्थात 537.6 मीटर्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. आता लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज सायप्पा बंडगर आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही लोकगीत.

0: करहिला
1: तप जरियाना त्यास मेरी दुर्वासा चे इंद्रिय वरका
0: सगळी खवळण उठली आमची विचार पूर्ण करत नाही वरका
1: तुझा जवळ राहून आमचा काही फायदा होयाचा दिसत नाही म्हणून
0: इंद्रिय निघून जातो म्हणताना दुर्वास ऋषीने काय करहिला
1: विचार पडला मनाला इंद्रियाने जर सोड चिट्टी दिली आपल्याला
0: तर आपल्याला तपचर्या करता येणार नाही लोध होऊन पडेल म्हणून दात्या काय करणे करहिला
1: मला काही तुम्ही सोडू नका मी तुमची इच्छा पूर्ण करतो म्हणून सांगून सिना
0: दुर्वास ऋषी निघून स्वर्ग ताळाला इंद्रदेवाच्या सभेला जाय हल्ला
1: आणि त्या इंद्रदेवाला निवेदन करायला
0: एवढ्या इंद्रदेवाने काय करणे करायला दात्या
1: दुर्वासाच्या सांगण्याप्रमाणे सर्व इंद्रियाची इच्छा तृप्त करून देतो म्हणून सांगितलं
0: तपचर्या

0: त्यावेळेला दैवाकडे रंभा आणून मोरूबा केली हवरी का?
1: आणि कामयच्या द्रप्त करण्याकरता कोणती रंभा पाहिजे म्हणून इंद्रान प्रश्न केला. ध्रुवाच म्हणला,
0: ध्रुवाज ऋषीने सांगितले रंभा माझ्या शेवला पाठवून द्या म्हणताना.
1: जसं उर्वशीच नाव घेतलं त्या टायमाला बरं का,
0: उर्वशी रंभाला वाईट वाटू लागली या जंगल झाडी सारखी या जट म्हाताऱ्यानं बरं का.
1: आणि आपल्या असणाऱ्या त्या घटनेशी ना बोलत होती असल्या या ऋषीनं माझी इच्छा करावी.
0: एवढं म्हणताना दुर्वास ऋषीनं अंतरात जाण होण.
1: आणि या उर्वशी रंभानं आपली थट्टा केली म्हणून तिनं
0: शापती येऊ लागला.

0: माने खंडाला जंगल झाडीला जाऊन दिवसाची घोडी रात्रीची श्री हुनपडची हिरवरका
1: वाईट वाटलं उर्वचा रंबलाच्यापातून मुक्त व्हायचं कस
0: म्हणून लागले ते पाय धरून नेवाहिला
1: आणि विनवणी करीत असताना बर का
0: दुर्वास ऋषीनं काय उपशाप द्यायला बर का
1: यादवाने पांडव बर का
0: साडे तीन शास्त्राचं युद्ध होईल त्या वेळेला तू शापातन मुक्त होशील बर का
1: आणि उपशाप देण्याला
0: एवढं म्हणताना त्या वेळेला
1: स्वर्ग ताळ सोडून सिना

0: जंगल झाडीला घोडी होंचीना दिवस काढू लागली बर का.
1: ही एवढ्यात राजा डांगीवान सैन्य संगतीला घेऊन बर का.
0: शिकारीच्या निमतानं त्या अरण्यात जाऊन तिना घोडी पाहिली तर राजा नवर का.
1: घोडी मना ध्यानाला आली आपल्या राजाला स्वप्नासारखी घोडी आहे म्हणून बर का.
0: या राजानं घोडीचा पाठलाग चालू केला
1: आणि त्या घोडीच्या मागे फिरायला लागला. दिवस गेला मावळायला घोडीच्या जागी आला
0: आणि दिवस असताना गेल्या बरोबर त्या घोडीच्या ठिकाण्याला सुंदर स्त्री निर्माण झाली
1: आणि घट पाय धरले. राजाच माझा अंगीकार करा हा बरे का.
0: म्हणून ती मानव रूपी स्त्री निर्माण वंचिना राजाला बोलू लागली बर का.
1: सविस्तर माहिती सांगताना राजाने त्या जंगल झाडीला पशु पक्ष्याला साक्ष्याला घेऊन बरे का.
0: गांधर्व पद्धतीनं विवाह केला त्या ठिकाण्याला.
1: लग्न बाबा लागला, लग्न बाबा लागला.

0: विहिरीला
1: सिंघून आपल्या वाड्याला आला लागला होता दिवस काढाहीला
0: सेपरेट रूम बांधून तिना तिच्या करता पाच अश्वशाळा तयार केली
1: एवढ्यात काय नवरपरी घडाहीला
0: हे बातमी कळली कुणाला नारद मुनीला कळ लावण्याकरता नारद मुनीने वर का
1: जाऊन श्री कृष्णाला सांगलं तुमच्या राजाला शोभण्यासारखी घोडी आहे वर का
0: आणि ती घोडी तुम्हाला शोभून दिसेल वर का
1: एवढं म्हणताना श्री कृष्णानं आपलं जासूस पाठवून द्याहीला
0: आणि त्या डांगीव राजाला पाठवून तिना घोडीची इच्छा केलेली असायला वर का
1: घोडी दे नाही तरी युद्धाला तयार हो म्हणताना
0: आणि काय प्रकार होयाला
1: डांगीव राजाला कोड पडलं स्वतःच्या हातानं डोरलं बांधलेली घोडी कशी द्यायची म्हणून बरे का
0: विचार पडला डांगीव राजाला
1: युवदाची तयारी भाई युवदाची तयारी.

0: याच्यात नाही फिरला, परंतु त्याला कोण सहाय्य होईना बरे का?
1: श्री कृष्णाच्या विरुद्ध लढाई करण्याकरता कोण इना त्याच्या सहाय्याला बरे का?
0: आपल्या हाताने डोरले बांधलेले बायको आपली कशी द्यायची म्हणून आपण आता जळून भस्म झालं पाहिजे म्हणून बरे का?
1: गंगेच्या काठाला जाऊन चिना चित्तर रचली फेर मारू लागला चित्तेमध्ये उडी टाकण्यासाठी.
0: एवढ्या श्री कृष्णाची बहीण सुमित्रा धुन धुन्या करता वडेला येईला
1: आणि तिनं पाहिलं त्या डांगीव राजाला बरे का?
0: एवढ्यात बघून बरे का
1: काही केलेला असायला?
0: डांगीवाचं वचन दिलं डांगीवाला
1: आणि अशा टायमाला बरे का
0: सांग.

लोकसंगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत होतात. साईअप्पा ताईप यांनी गायलेली ही लोकगीतं आत्ता आपण ऐकली. आता कार्यक्रम भावधारा, सुधा तरडेलकर यांनी गायलेलं सुरुवातीचं गीत.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण रतनमोहन शर्मा यांचं गायन ऐकलं, राग होता गोरख कल्याण. विलंबित गत एक ताल तर द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. त्यांना तबला साथ अतुल ताडे यांची तर हार्मोनियम साथ अनंत केमकर यांची होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558

0: किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून रात्रीचे ठीक 10:33 झाली आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सादर करीत आहोत नभोनाट्य 14वे रत्न.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र नभोनाट्य ऐकवित आहो 14वे रत्न. लेखक बंधू माधव, सादरकर्त्या तनुजा कानडे. नभोनाट्य 14वे रत्न.

0: नमस्कार करतो काका।
1: पुत्र आयुष्यमान भव, उठ।
0: काका मी आपला पुतण्या रामजी, तुमच्या थोरल्या भावाचा मुलगा मी, ओळखलत मला? आपण संन्यास घेण्यासाठी घर सोडलं तेव्हा मी लहान होतो, त्यावेळी मला तुम्ही खांद्यावर घेऊन फिरत होता, माझे लाड करत होता तुम्ही, आठवत आहे काका?
1: रामजी तू, अरे तू इथं आणि सुभेदाराच्या वेशात?
0: होय काका, आपल्या घराण्याचा लष्करी पेशाच आहे, आपल्या पुण्याईनं मी इथल्या लष्करी छावणीत सुभेदार मेजर आहे काका।
1: रामजी
0: काका आपण आज मला भेटलात, माझे वडीलच मला भेटले, सुभेदाराच्या युनिफॉर्म मध्ये मला पाहून वडिलांनाही असाच आनंद झाला असता काका। मला आज खूप आनंद झालाय काका, माझं हरवलं ते परत सापडल्याचा आनंद झालाय मला काका। ये भीमा, नमस्कार कर काकांना। काका ही तुमची सून, तिच्या कडेवर आहे तो तुमचा नातू आनंद। अगं काकांच्या पाया पड, आनंदाला आजोबांच्या पायावर घाल, त्यांचा आशीर्वाद घे।
2: नमस्कार करते मामंजी।
1: अगं अगं अगं, अशा अवघडलेल्या अवस्थेत वाकू नकोस, अष्टपुत्रा सौभाग्य घेवती भव।
0: आणि काका हा तुमचा पुतण्या आनंद,
1: आयुष्यमान भव।
0: काका आता आपल्या पुतण्याच्या घरी आपली पवित्र पायधूळ झाडून आम्हाला पावन करावं, आपल्या सुनेच्या हातचे दोन घास खाऊन आम्हाला संतुष्ट करा।
1: पुत्र ते आता शक्य नाही, आम्ही सर्वसंग परित्याग केलेला आहे, सगळ्या सोयऱ्यांच्या मोहपाशात पुन्हा पडणं प्रशस्त नाही, शक्यही नाही। पण तुला आणि सुनेला आशीर्वाद मी देऊ शकतो, आपल्या प्रचंड कर्तृत्वानं इतिहासावर चिरंतन ठसा उमटवून आपल्या साऱ्या घराण्याचं, साऱ्या समाजाचं आणि देशाचंही नाव उज्ज्वल करील असा सुपुत्र तुझ्या पोटी जन्मास येईल।
3: दादा दादा अरे तू मुलगा झाला, चल चल आत बघाया, चल
4: चल चल चल।
0: भीमा तुझं हे 14वं अपत्य, 14वं रत्न। देव दानवांनी एकदा अमृतासाठी समुद्रात मंथन केलं, त्यात अमृताबरोबर 14वं रत्न आसूड मंथनातून आला। मला वाटतं देवानच अस्पृश्यतेच्या महाभयंकर राक्षसाचं समूळ निर्धारण करण्यासाठी हे 14वं रत्न आपल्या पोटी घातलेलं दिसतंय। हे 14वं रत्न भीम पराक्रमी होणार। भीमा आपण याचं नाव भीम असंच ठेवूया, भीमाबाईचा भीम। बघ बघ तुझ्यासारखा झाडझूड आहे, तुझे टपोरे पाणीदार डोळे, तुझाच तो रंग, तुझेच कुरळे कुरळे केस आणि तुझंच ते ठुसकं नाक घेऊनच हा लबाड तुझ्या पोटी जन्माला आला। आपल्या संन्याशी काकांच्या आशीर्वादाचा हा दिव्य प्रसाद।
2: खरंच हो, संन्याशी मामंजीचाच प्रसाद म्हणायचा।
0: देवा आता 2.5-3 वर्षात मी रिटायर होणार, त्यानंतर आपण आपल्या गावी जाऊन राहू बरं?
2: हां।
0: तुझा भीमा आता एकटाच शाळेत जाऊ लागलाय, एवढ्यात ग म काढतोय, आश्चर्यच नाही का?
2: अहो आश्चर्य काय त्यात, तो काय कोणी मामुली मुलगा आहे बे, एक अवतारी पुरुष आहे तो। हा त्याचं सारं जगावेगळंच असणार, आता त्यात आश्चर्य करण्यासारखं काय? अहो बजरंग बली मारुतीनं म्हणे जन्मताच आकाशातील सूर्यावर झडप घातली होती, आणि आपला तो बाल श्रीकृष्ण, अहो एवढा मोठा गोवर्धन पर्वत निस्त्या करंगळीवर तोलून

0: आणला होता.
1: तुला आता तुझ्या बाळा देवपणच दिसू लागलंय म्हणकी.
0: का तुम्हाला नाही दिसत तसं?
1: दिसतं ग, दिसतं की, पण दिसून काय होणार आहे. त्याला देव करण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न, खूप सायास करावे लागतील याची कल्पना आहे का तुला?
0: हो, देवाच्याच मनात त्याला अवतार करायचा आहे, मग त्याला सारं काही बिना कष्टाचंच मिळणार.
1: खरं आहे तुझं म्हणणं, पण शिक्षणाशिवाय सगळ्या कल्पना व्यर्थ आहेत भीमा.
0: तेही खरंच आहे म्हणा. हे बघा, आपण आपल्या भीमाला खूप शिकवूया.
1: हो हो,
0: आपला जीव पण गहाण ठेवूया, पण संन्याशी मामंजीचा बोल आपण खरा करून दाखवूया.
1: भीमा, अगं माझ्या तुटपुंज्या पेन्शनीत आपलं कुटुंब चालणं मला तर काही शक्य दिसत नाही. बघ, नोकरीसाठी मुंबईला जावं म्हणत होतो, माझ्या तिथल्या मित्रांशी माझा तसा पत्रव्यवहार देखील चालू होता, पण नाही, तिथलं काही जमेलचं नाही दिसत. आणि म्हणून माझ्या मित्रांनी साताऱ्यातल्या सरकारी सार्वजनिक कामाच्या एका विभागात नोकरी मिळवून दिली आहे मला. जायचं का?
0: भय, जाऊया का मग सांताऱ्याला?
1: जाऊया, जाऊया. भीमा, अगं मला खरंच वाटत नाही इतक्या लवकर मला साताऱ्याला नोकरी मिळेल आणि मी असा आज इथं येईन. योगायोग म्हटला पाहिजे, परमेश्वर करतो ते भल्यासाठीच म्हणायचं, दुसरं काय.
0: का हो, पण आपल्या पोराच्या शाळेचं काय इथं?
1: अगं साताऱ्यात लष्करी छावणी, तिथं शाळा आहे, काळजी करू नकोस. उगाच उद्याच त्याला तिथल्या शाळेत घेऊन जातो.
0: खरं म्हणता?
1: हो.
0: अहो मग दुधात साखरच पडली म्हणायची. अहो ही लष्कराची शाळा.
1: हो,
0: तिथं आपल्या मुलांना बाहेर दूर तर बसावं लागणार नाही ना?
1: बघूया, अनुभव घेऊन बघूया, कुठं गेलं तरी पळसाला पानं तिनंच.
0: या बघा, आता तुम्हाला चांगली नोकरी मिळाली.
1: हो,
0: आता तुम्ही निवांत झालात. आता आपल्या घरी मुलांना मन लावून शिकवायचं. आपला भीमा अहो वर्षाला दोन दोन इयत्ता करील की?
1: अवश्य, जरूर घरी शिकवेन मी त्यांना. आपल्या मुलांना शिकवताना मला आनंदच होईल. मी त्यांच्यावर चांगले संस्कार करीन, त्यांना वाढवीन, त्यांना शिकवीन. या मुलांना आज आपण ही कविता म्हणूया. प्रथम मी म्हणतो आणि नंतर तुम्ही माझ्या मागून म्हणायची, बरं का?
2: बरं.

0: दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्या आहे जी.
1: न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी.
0: आता ही कविता तुम्ही तोंडपाठ केली पाहिजे बरं का. या कवितेत कवीनं सांगितलंय की या जगात विद्येमुळं मनुष्याला श्रेष्ठत्व मिळतं. या जगात असं एक कुठलंही काम नाही की ते विद्येच्या योगानं साध्य करता येत नाही. आणि म्हणून तुम्हाला मी नेहमी सांगत असतो की बाळानो, मन लावून अभ्यास करा आणि श्रेष्ठत्वाचा मार्ग धरा.
2: बाबा, ही कविता मी आत्ताच्या आत्ता तोंडपाठ म्हणून दाखवू का?
0: अरे एवढ्यात आणि तोंडपाठ?
2: हो.

0: अहो ऐकलत का?
1: ऐकतोय का मी, पण तुला काही झालेलं नाही, उगाच घाबरली असतो.
0: नाही हो, अहो माझं काही खरं वाटत नाही. यो आपला सगळ्यात धाकटा भीमा आहे ना भीम्या, त्याचीच काळजी वाटते हो. आपल्या दोघांचा जीव त्याच्यात पार गुंतलाय. संन्याशी मामंजींनी भीमाविषयी केलेलं भाकीत मला पुरं करता आलं नाही. मामंजी मामंजी मला क्षमा करा. धनी धनी
2: भीमा,
0: तुम्ही ते पुरं कराल? हा तुम्हाला शपथ आहे माझी.
1: सुटली मान, प्राण पणाला लावून मी संन्याशी काकांचं ते भाकीत पुरं करीन. पण तू अशी का बडबडतेस भीमा?
0: अहो अहो ते बघा, ते बघा संन्याशी मामांजी आले आहेत. अहो ते माझ्याकडे बघतायत हो. त्यांचे ते बोल, त्यांचे
3: त्या प्रचंड कर्तृत्वानं इतिहासावर चिरंतन ठसा उमटवून आपल्या घराण्याचं, साऱ्या समाजाचं आणि देशाचंही नाव उज्ज्वल करील असा सुपुत्र तुझ्या पोटी जन्मास येईल.
0: अहो त्यांचे बोल मला ऐकू येत आहेत. हो तुम्ही ऐकले मामांजींना पाहिलं?
4: भीमे अग भीमे, जागी हो, असं काय येण्यासारखं बोलतेस? अग जागी हो.
0: बनस मी जागीच आहे भो. धनी धनी माझी शपथ आहे तुम्हाला.
1: काय म्हणतेस
0: भीमाला? तुम्ही खूप शिकवा.
1: हो
0: अहो एवढं शिकवा की जगात तितकं कोणी भी शिकलेलं नको. बनस बनस भीमाला बोलवा हो.
4: अग आता शाळा सुटल त्याची, येईल तो आता एवढ्यात.
0: का बोलवायला नाही पाठवलं कुणाला?
4: अग तुझी लेख मंजुळा गेली हाय शाळेकडे, त्याला बोलवाय.
0: नाही नाही धनी धनी तुम्ही जावा, माझ्या बाळांना ताबडतोब बोलवून आणा. मी निघाले वंस माझ्या भीमाला.
4: अग भीमे भीमे अशी रडू नकोस ग. अग मी हाय नव, तो बघ तो बघ भीमा आनंदा आले बघ, आता रडू नको बघ.
5: आई
0: या या रे माझ्या बाळांनो. भीमा भीमा मन लावून शिको. बनस बनस या माझ्या बछड्यांना सांभाळा. हं
5: आई आई
6: आई आई आई, आई, आई, आई, आई, आई.

0: आत्या, हा भीम बघ ना, मला सारखा सतावतोय.
1: भीम्या, आनंदला का उगीच सतावतो रे?
2: सतावतो म्हणजे काय करतो रे मी?
0: आत्या, मी याला मगासपासून सांगतोय मला गणित सोडून दे म्हणून. पण आडम, मला उद्या वर्गात गुरुजी.
2: आत्या, याची गणित त्यानंच सोडवली पाहिजेत की नाही? हा विद्यार्थी आहे, अभ्यास त्याचा त्यानेच केला पाहिजे. अशा सवयीने तू परीक्षेत नापास होईल.
1: आत्याही खरंच की आनंदा? भीमा, आनंद तुझा थोरला भाऊ आहे नवा.
2: त्यानं गणित सोडून दे म्हटलं की मी सोडवायची. उद्या तो परीक्षेचा पेपर सोडून दे म्हणेल, त्याची गणित मी का सोडवू?
1: आपण तो म्हणाला का तसा तुला, त्याला मदत करणं हे तुझं कर्तव्यच आहे. अरे, रामासाठी लक्ष्मण नाही का वनवासाला गेला? रामाचा वनवास मी का सोसू असं तो नाही ना म्हणाला? सुखदुःखात, आडी अडचणीत भावानं भावाला साथ द्यायची असती, एकमेकाला सांभाळून घ्यायचं असतं. तुमचे वडील रामायण महाभारतावर एवढं प्रवचन करतात, तुम्ही त्यात काय ऐकता, त्यातून काय शिकता?
2: आत्या, हा कान धरला, माझं चुकलं. आनंदला गणित समजावून देत देत ते त्याच्याकडूनच सोडून घ्यायला पाहिजे होतं. मला क्षमा कर.
1: वा, असंच बंधुभावानं जन्मभर वागा, एकमेकाला सांभाळून घेत पुढं चला. देव तुमचं भलं करील.
3: अरे अरे, कार्ट्या, अरे आमच्या पेल्याला शिवतोस वय. अरे आमचा पेला घेऊन आमच्या पिण्याचं पाणी इटाळतोय, चल हो बाजूला.
2: बाबा हो, मला फार तहान लागली हो.
3: हा, मग हात पुढे कर की गुमान. अरे तुझ्या जातीचे संधी असंच पाणी पितात, दिसत नाही वय तुला. ओगा, आपल्या थोरा मोठ्यांच्या शाळेत जायला मिळालं म्हणक तू मोठा झाला वय. आणि हे बघ पोरा, पायरीनं वागत जा. हा, चल बस झालं पाणी. यापुढे आमच्या पेल्याला कधी शिवायचं नाही आणि आम्हाला इटाळ करायचं नाही, नाहीतर तंगड मोडून ठेवेन.
2: आम्ही काय असं पाप केले म्हणून ही सारी माणसं आम्हाला दूर लोटतात? शिवू नको म्हणतात, शाळेतही आम्हाला दूर वेगळं बसवतात. का म्हणून? का शिक्षक लोक सुद्धा आमच्या पुस्तकांना वयांना हात सुद्धा लावत नाहीत, दुरूनच पाहतात. त्यांना आमच्या वया पुस्तकांना विटाळ होतो म्हणे. कसला हा विटाळ? या विटाळानं त्यांचं काय होतं? माणसासारखी माणसं आम्ही, आमच्या तसं काय कमी आहे म्हणून आम्हाला असे निराळे वागवतात? कसला हा विटाळ, कसला विटाळ? गुरुजी, गुरुजी, माझी गणित तपासून द्या ना.
4: आण आण बाळीकडे आण बघू. वा, अरे वा, छान, शाबास भीमा, शाबास. तू सर्व गणित अगदी बरोबर सोडवली आहेस, खरंच तू हुशार आहेस. भीमा, मला तू फार आवडतोस. पण काय रे, तू असा अबोल असतोस, एकटा असतोस मी पाहतोय. शाळेतले तुझे सर्व वर्गमित्र तुला त्यांच्यात मिसळून घेत नाहीत, शिवशील शिवशील म्हणून तुला दूर लोटतात. याचं दुःख तुला होत आहे खरं ना? यापुढं तू असं एकलकोंड्यासारखं वेगळं दूर बसत जाऊ नको.

0: माझ्याकडे येऊन बसत जा. आजपासून तू दुपारच्या मधल्या सुट्टीत जेवायला सुद्धा माझ्याजवळ ये आणि जेवायला बस.
1: पण गुरुजी, माझा तुम्हाला विटाळ होणार नाही?
0: विटाळ? अरे ही अगदी दुष्ट रूढी आहे.
1: ती पहा गुरुजी, आपल्या वर्गातली मुलं तुमच्याकडे आणि माझ्याकडे कशी टवकारून बघतायत.
0: असं बघू देत ना, बघू देत. अरे त्या दिवशी मी तुला संत एकनाथ महाराजांची कथा सांगितली होती, आठवते तुला ती?
1: हो गुरुजी.
0: हे बघ, स्पृश्यास्पृश्य, जातीभेद हे देवनिर्मित नसून मानव निर्मित आहेत. मला एकनाथ महाराजांचे हे विचार पटतात. हे पहा, तू माझा विद्यार्थी आहेस, मी तुझा गुरुजी आहे. गुरु शिष्य हे आपलं नातं, तू माझं ऐकलं पाहिजेस. माझ्याजवळ बसून आता तू जेवलंच पाहिजेस. चल.
1: हो गुरुजी.
0: चल बैस, जेव माझ्याबरोबर. ही घे माझ्याजवळची तुला अर्धी भाकर. अरे थांब थांब, ही थोडी भाजी घे त्यावर. सुरू कर बघ जेवण. चल. काय रे, थोरा मोठ्यांची चरित्र वाचतोस का कधी तू?
1: नाही गुरुजी.
0: अरे वाचत जा, त्यातून तुला जास्त ज्ञान मिळेल.
1: हो गुरुजी, माझे बाबा कधी कधी मला पुस्तक आणून देतात.
0: आणतात ना, मग ती जरूर वाच. अरे त्यांचे विचार तुला जन्मभर उपयोगी पडतील.
1: नाही गुरुजी.
0: भीमराव, तुझ्या डोळ्यात पाणी? मी काही लागेलच बोललो तुला?
1: नाही गुरुजी, तुमच्यासारखे प्रेमळ गुरुजी मला लाभले आहेत.
0: हे बघ भीमा, तुझं हे आंबवडेकर आडनाव उच्चारायला आणि ऐकायला सुद्धा अवघड आणि ओबडधोबड वाटतं, खरं ना? हे तुझं ओबडधोबड आडनाव बदलून त्या ठिकाणी मी माझं आडनाव आंबेडकर तुला देतो. शाळेच्या हजेरीपटावर मी तुझं तसं आडनाव बदलून टाकतो.
1: माझ्या या प्रेमळ आणि परमपूज्य गुरुजींची आठवण जन्मभर मला नित्य होत राहील, केवढं भाग्य माझं.
0: शाबास शाबास माझ्या शिष्या, आजपासून तू भीमराव रामजी आंबेडकर झालास.
2: भीमा, सातारची नोकरी संपली नसती तर आपल्याला मुंबईला यावं लागलं नसतं. या डबक चाळीतल्या गडबड गोंधळात तुझा अभ्यास नीट होत नाही आणि त्यात तो एल्फिस्टन हायस्कूलचा अभ्यास, तेव्हा त्याच्यावर मी नामी युक्ती काढली आहे. बघ.
3: असं?
2: हो.
3: कोणती बाबा?
2: सांगो, रात्रीचं जेवण झालं की या वेळेला तू लगेच झोपत जा, मी जागता राहीन.
3: आणि
2: रात्रीचे दोनचे टोले पडले की मी तुला अभ्यासाची उठवत जाईन. त्यावेळी वातावरण कसं एकदम शांत असतं, सगळे झोपी गेलेले असतात. सकाळचे 5 टोले पडले की तू मला उठवत जा आणि तू झोपी जात जा. सकाळी 7 हायस्कूलच्या अभ्यासासाठी तुला मी परत उठवत जाईन. कशी काय, नामी आहे ना युक्ती?
3: छान छानच आहे बाबा. बाबा, माझ्यासाठी तुम्ही किती कष्ट उपसता.
2: कसले कष्ट बाबा,
3: आता तुमचं वय झालं, तुमचं हे माझ्यासाठी कष्ट पाहून मला अवघडल्यासारखं वाटतं.
2: अरे वेड्या, आवडत्या माणसाच्या कल्याणासाठी कितीही कष्ट उपसले तरी ते कष्ट वाटतच नाहीत. बघ, प्रत्येक वर्गात तू चांगल्या प्रकारे पास होतोयस यातच मला खूप आनंद मिळतोय. भीमा, माझं म्हातारपण मी विसरतोय. अरे हो भीमा, तू आता झोप बघू, तोपर्यंत मी संत तुकारामाची गाथा वाचत बसतो. झोप तू, झोप.
3: बरं बाबा.
2: भीमा, चल उठ. अरे उठ. अरे तुझी उठायची वेळ झाली बाबा, उठ उठ. चल आता अभ्यासाला बस.
3: हो, उठलो उठलो. खरंच वातावरण किती शांत आहे.
2: होय ना,
3: आता मी खूप खूप अभ्यास करेन.
2: छान छान
3: बाबा. आता तुम्ही झोपा बघू.
2: अरे हो मी झोपतो रे, पण झोपण्यापूर्वी हा मजकूर तुला मी शुद्ध लेखनासाठी देतोय. या मजकुराला योग्य ते शीर्षक तू द्यायचं आहे, समजलास?
3: बघू बघू, द्या इकडे. तो मजकूर मी आता नीट वाचतो.
2: ठीक आहे, वाच.
3: महाराष्ट्राच्या ज्ञानियाच्या राजाला कोण विसरेल, निवृत्ती ज्ञानदेव सोपान नि मुक्ताबाई, किती अभागी ही चार भावंड. संन्याशाची मुलं म्हणून समाजानं त्यांचा छळ केला, परंतु ही चार भावंड ज्ञान विज्ञान संपन्न झाली, इतकी की ज्या समाजाने त्यांना छळलं त्यांच्याविषयी मनात यत्किंचितही कटुता न ठेवता समाजाला ज्ञान देण्यासाठी आपले सर्वस्व त्यांनी वेचलं. वयाच्या केवळ 16 वर्षी त्यांच्या एका भावानं एका अद्वितीय ग्रंथाची रचना केली. तो ग्रंथ ज्ञानेश्वरी नावाने प्रसिद्ध आहे.
2: कसा काय वाटला मजकूर?
3: छान बाबा, खरंच खूप खूप आवडला मला. या चारही भावंडांना समाजानं आमच्यासारखंच बहिष्कृत केलं होतं.

0: आणि म्हणूनच मी हा मजकूर तुला देतोय. लिहून काढ आणि शीर्षक सुचव बरं.
1: बाबा हा मजकूर मी माझ्या हृदयावर कोरून ठेवणार आहे. बाबा तुम्ही मात्र हा मी लिहिलेला मजकूर झोपेतून उठल्यावर वाचा.
0: हो हो वाचेन तर.
1: आणि आधी तुम्ही झोपा बरं.
0: बरं
1: पहाटे 5 ला मला उठवायचं आहे. झोपा बघू.
0: बरं रे बाबा झोपतो.

0: बाबा बाबा उठा, 5 वाजले.
1: पाच वाजले का? काय किती छान आपली युक्ती, नाही का? तुझा अभ्यास कसा काय झाला?
0: नेहमीपेक्षा खूप छान झाला बाबा. छान नामी युक्ती काढली तर
1: बरं. ते जाऊ द्या, पण मी दिलेल्या मजकुराला शीर्षक शोधलंस का तू?
0: हो, मजकूर लिहून काढला, शीर्षक शोधलं.
1: शोधलंस?
0: मायेचा कल्लोळ.
1: अरे वा वा, किती समुचित शीर्षक, मायेचा कल्लोळ. वा, छान.
0: माऊलीहून मवाळ, चंद्राहून शीतल, मायेचा जणू कल्लोळ, ज्ञानियाचा राजा.
1: वा वा भीमा, तुझ्या बुद्धीची कमाल आहे, कमाल आहे, कमाल आहे.
0: बाबा, तुम्ही रात्रीच्या अभ्यासाबद्दल तर नामी युक्ती शोधून काढलीत, पण दिवसाचं काय? दिवसा इथे माझा अभ्यास होत नाही, इथे सगळी लहान मुलं खेळत असतात, म्हणून उद्यापासून मी दिवसाचा अभ्यास करण्यासाठी बागेत जाऊन बसीन. चालेल?
2: बाळ, तू कोणी विद्यार्थी दिसतोयस?
0: हो, एल्फिन्स्टन हायस्कूलचा.
2: कोणत्या वर्गात शिकतोस?
0: मॅट्रिकच्या.
2: काय रे तुझं नाव काय?
0: भीमराव रामजी आंबेडकर.
2: आंबेडकर म्हणजे मूळचे आंबवडेकर तर नव्हे?
0: हो हो, तेच. तुम्हाला कसं माहीत?
2: म्हणजे मिलिटरी पेन्शनर रामजी सुभेदारांचा तू चिरंजीव.
0: हो हो हो.
2: रामजी सुभेदारांचा मुलगा मॅट्रिकमध्ये
0: का? असू नये, असू नये त्यानं मॅट्रिकमध्ये.
2: नाही, तसं नाही.
0: मग कसं? तुम्हीच नाही, मला सगळेजण असंच म्हणतात. माझे वर्ग शिक्षक मला नित्य म्हणतात, अरे किती केलंस तरी तू काय मोठा होणार नाहीस, तुला काय करायचं शिकून? अरे तुला नोकरीवर ठेवला तर साऱ्या कचेरीला विटाळ होणार. माझी संस्कृत शिकायची फार इच्छा होती. संस्कृतच्या सरांनी तर मला खडसावून सांगितलं, संस्कृती देवांची भाषा आहे, आमच्या धर्मग्रंथांची भाषा आहे, तुझ्या संस्कृत शिकण्यानं आमचे सारे देव, आमचे सारे धर्मग्रंथ विटाळतील.
2: अरे अरे, पण माझं थोडं ऐकून तर घेशील का तू? मी म्हणणार होतो की रामजी सुभेदारांचा मुलगा मॅट्रिकमध्ये, म्हणजे या देशात आजवर जे घडलं नाही ते तुझ्यामुळे घडू पाहतंय.
0: आपलं नाव विचारलं तर लहान तोंडी मोठा घास तर होणार नाही ना?
2: माझं नाव केळुसकर, मी इथल्या हायस्कूलमध्ये शिक्षक आहे. असाच खूप अभ्यास कर, खूप पदव्या मिळव, मोठा विद्वान हो. अरे तुझ्या कोट्यावधी अज्ञानी समाज बांधवांच्या उद्धारासाठी तुलाच यापुढे दंड ठोकून उभं राहावं लागेल. पण तू खूप शिक. बरं भीमराव, मग आता पुढं काय करायचं ठरवलंयस?
0: आपण सांगाल तसं पुढं शिकावं म्हणतो, बाबांचं स्वप्न साकार करावं म्हणतो, पण कसं जमणार
2: ते मी पाहून घेईन. हे बघ, इच्छा असली की मार्ग सापडतो. भीमराव, तू असं कर, आजच बडोद्यांच्या सयाजीराव महाराजांना भेट, त्यांचा मुक्काम मुंबईतच आहे. परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी म्हणून भारतातील काही हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांना अमेरिकेस पाठवण्याची महाराजांची इच्छा आहे.
0: नमस्कार.
2: हो, हे बघ, हे एक सांगायचं विसरलो भीमराव, महाराजांना भेटायला जाताना तुझे BA मार्क्स, अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण घेण्याची आपली इच्छा आहे, त्याबद्दलचा अर्ज घेऊन जायला विसरू नकोस.
0: होय गुरुजी. नमस्कार महाराज.
3: या या या.
0: मी भीमराव रामजी आंबेडकर.
3: मला केळुसकर गुरुजीने तुमच्याबद्दल सारं काही सांगितलेलं आहे. आता मला हे सांगा, पुढचं शिक्षण का घेऊ इच्छिता आपण?
0: उच्च शिक्षण घेतल्याशिवाय माणूस समर्थ बनू शकत नाही.
3: समर्थ बनून काही मारामारी करणार आहेस की काय?
0: मारामारी नाही महाराज, पण अस्पृश्यतेविरुद्ध लढा देणार आहे मी. शिक्षण हीच माणसाची कवचकुंडलं असतात, आणि त्या कवचकुंडलांच्या सहाय्यानं कितीही मोठ्या प्रतिस्पर्ध्याशी तो लढू शकतो. उच्च शिक्षणाच्या सहाय्यानं मला माझ्या समाजावरील अस्पृश्यतेचा कलंक पुसून टाकायचा आहे.
4: आंबेडकर आंबेडकर, अरे किती अभ्यास करशील, किती जागशील? काल रात्री जाग आली आणि तुझ्या टेबलाकडे पाहिलं तरी तुझा दिवस

रात्रीचे ठीक 11:11 आणि 40 सेकंद होत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रहवाहिनी. जाणून घेऊया हवामान वृत्त. आज मुंबई शहर आणि उपनगरात हवामान मुख्यतः ढगाळ होतं. कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही ठिकाणी 36° सेल्सिअस, तर किमान तापमान कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही ठिकाणी 29° सेल्सिअस इतकी नोंद झाली. सापेक्ष आर्द्रता कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही ठिकाणी 71% इतकी नोंद झाली. येत्या 24 तासात मुंबई आणि उपनगरात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 36 तर किमान तापमान 28° सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात. रात्रीसाठी 11:12 झाली आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रहवाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम भावधारा.

कुणाल इंगळे यांच्या स्वरात सुरेश भट यांचं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. भावधारा आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून.

सुधा तरडलकर यांच्या आवाजात सुधाकर देशपांडे यांचं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. याबरोबरच आजचा आपला भावधारा कार्यक्रम श्रोते इथेच संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 11:31 झाली आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकणार आहोत अनवर हुसेन खान यांचं संतुरवादन, राग आहे चंपाकली. त्यांना तबला साथ आहे भूषण परचुरे यांची. मध्यलयगत रूपक तालात निबद्ध आहे. ऐकूयात अनवर हुसेन खान यांचं संतुरवादन, राग चंपाकली.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण अनवर हुसेन खान यांचं संतुरवादन ऐकलं, राग होता चंपाकली. मध्यलयगत रूपक तालात निबद्ध होती, त्यांना तबला साथ भूषण परचुरे यांची होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रहवाहिनीवरून.

0: रात्रीचे ठीक 12 वाजता आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी. आकाशवाणीच्या संग्रहातून मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या मालिकेचा भाग 45वा आता आम्ही प्रसारित करीत आहोत.
1: मधुगीतांच्या हिंदोळ्यावर

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: श्रोत्यांनो नमस्कार मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या कार्यक्रमाचा आजचा भाग सादर करण्याच्या आधी भावगीतांशी कायमचा ऋणानुबंध असलेले ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर नुकतेच आपल्याला सोडून गेले त्यांना आदरांजली वाहण्यासाठी म्हणून आपण सुरुवातीला त्यांचं गीत ऐकून कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत 10 मार्च 1929 रोजी वेंगुर्ला येथे जन्मलेला हा जिप्सी कवी नुकताच म्हणजे 30 डिसेंबर 2015 रोजी वयाच्या 86व्या वर्षी आपल्याला सोडून गेला भावगीतांच्या आपल्या या दुनियेत पाडगावकरांचं योगदान लक्षणीय तर होतं यात काही प्रश्नच नाही गेय छंदोबद्ध कवितेपासून ते मुक्तछंदांपर्यंतची शेकडो हजारो कविता गाणी पाडगावकरांनी आपल्याला दिली आहेत मधुगीतांच्या हिंदोळ्यावर कार्यक्रमात आजपर्यंत आपण कित्येक गाणी पाडगावकरांची ऐकलेली आहेतच त्यांच्या निधनानंतर एक स्वतंत्र कार्यक्रम नक्कीच होऊ शकेल
2: नाही तो आपण 10 जानेवारीला करणार आहोत 10 जानेवारीच्या दिवशी आपला 25वा भाग या मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या कार्यक्रमाचा होणार आहे तर हा 25वा भाग आपण मंगेश पाडगावकरांना समर्पित करू
1: आजच्या या कार्यक्रमात त्यांना आदरांजली
2: कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्या एक खास गीत निवडलेलं आहे ते म्हणजे अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवणी जाती दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती ही रचना पाडगावकरांची आज त्यांना श्रद्धांजली म्हणूनच आपण निवडलेली आहे सुधीर फडके यांच्या आवाजातील ही रचना यशवंत देव यांनी स्वरबद्ध केलेली आहे तर ह्या रचनेनं आपण त्यांना आदरांजली वाहूया

0: पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आजच्या कार्यक्रमातील पहिलं गीत देखील आपण वसंत प्रभूचंच आहे, पण त्याआधी मला वाटतं आपण श्रोत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छाही देऊया. पहिल्या गाण्याबद्दल तू काय सांगशील? लाजली सीता स्वयं.
1: पहिलं गाणं जे आपण निवडलेलं आहे ते आहे रमेश अणावकर यांची ही गीतरचना आहे. वसंत प्रभू यांच्यासाठी रमेश अणावकरांनी 10 गाणी केलेली होती. मुकुंदा रुसू नको इतुका, मी मनात हसता प्रीत हसे, असा मी काय गुन्हा केला, लाजवी मला हे नावगडे, दिनरात तुला मी किती स्मरू, अशी सर्व गाणी त्यांची गाजलेली
0: गाजलेलीच आहेत.
1: आणि आता जे आपण गाणं निवडलेलं आहे ते पाहुनी रघुनंदन सावळा लाजली सीता स्वयंवराला, ही अणावकरांची रचना वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेली आहे. आणि लता मंगेशकरांनी एका ठिकाणी म्हणलेलं होतं की तीन कडव्यामध्ये अणावकरांनी संपूर्ण स्वयंवर उभा केलेला आहे.
0: क्या बात आहे.
1: तर अशी ही रचना आपण सुरुवातीला ऐकूया.

0: यानंतरचं गाणं आहे ते देखील वसंत प्रभूंचंच गाणं आहे. गीतकार आहेत ग दि माडगुळकर. ग दि माडगुळकर आणि सुधीर फडके यांची गाणी देखील भावगीतांच्या या दुनियेत खूप आहेत, परंतु त्यात चित्रपटांची संख्या मला वाटतं थोडीशी जास्त आहे. आणि फडके माडगुळकर हे अद्वैत जे झालं ते चित्रपटातच नेमकं अधिक झालं, यात काही प्रश्नच नाही. पण मला वाटतं वसंत प्रभूंचं यांच्या उलट थोडंसं आहे की भावगीतांची संख्या वसंत प्रभूंच्या संदर्भामध्ये जास्त आहे. वसंत प्रभू हे नाव भावगीतांशीच अधिक निगडीत आहे असं आपण म्हणू शकतो. यानंतर आपण जे गाणं ऐकणार आहोत माडगुळकरांचं ते आहे आशा भोसले यांनी गायलेलं हेच ते ग हेच ते.
1: हेच ते ग हेच ते गाणं जे आपण निवडलेलं

0: तर माडगुळकरांनी वसंत प्रभूंच्या साठी केवळ दोन गाणी केली.
1: बर.
0: आणि त्या दोन गाण्यापैकी एक रचना आपण गेल्या आठवड्यामध्ये ऐकवलेली होती, चांद मोहरे चांदणे झरे, ही रचना आपण ऐकवली. आणि आज आपण हेच हे ग हेच ते ही रचना ऐकणार आहोत. त्याचे गीतकार आहेत माडगुळकर आणि संगीतकार आहेत वसंत प्रभू.

0: श्रोते हो, वसंतराव देशपांडे यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाबद्दल आपण मागच्याच भागात बोललेलो होतो. बगड्यांची माळ फुले अजूनही अंबरात हे गाणं देखील आपण श्रोत्यांना ऐकवलेलं होतं. वसंतराव देशपांडे आपल्या गाण्यांच्या कारकिर्दीचं सगळं श्रेय बेगम अख्तर यांना देतात. त्यांच्याच सांगण्यावरून त्यांनी अर्थात पूर्ण वेळ गायकी स्वीकारली होती, अन्यथा ते डिफेन्सच्या नोकरीमध्ये अकाउंट सेक्शनला राहिले असते. आकाशवाणीवरील एक मुलाखत मला आठवते की त्यांनी त्याचं सांगितलं होतं की वसंतराव देशपांड्यांच्या मिश्किल स्वभावाचे एक नमुना ह्या दृष्टिकोनातून आकाशवाणीवरची ती मुलाखत झाल्यानंतर त्यांनी एक राग वाजवून दाखवला होता. त्यावेळी तिथं हजर असलेल्या एका गृहस्थाने विचारलं की आता तुम्ही गायलात तो राग कुठला. वसंतराव देशपांड्यांनी सांगितलं तोडी. तर त्यांनी जास्त शहाणपणा करण्यासाठी म्हणून विचारलं होतं की कुठली तोडी. तर ते म्हणाले की मी सगळ्यांना समजेल अशाच प्रकारची तोडी गायली होती. आता ती कुठली का असे ना, ती तोडी होती हे नक्की, हातोडी नक्की नव्हती. तर हाच त्यांचा जो मिश्किलपणा होता हा त्यांच्या गाण्यांच्या मधून देखील मैफिलीतून मधून देखील
1: मैफिलीमध्ये अधूनमधून ते असे काही किस्से वगैरे सांगायचे. ती सवय होती. आणि बगळ्यांची माळ फुले ही आपण रचना गेल्या आठवड्यामध्ये ऐकली आणि त्यानंतर मला एक नियमित श्रोता एक गाठ पडला आणि त्याने विचारलं, म्हणलं ते दुसरं गाणं तुम्ही लावलं नाही. म्हणलं ते

0: राखून ठेवला ते आजच्या कार्यक्रमामध्ये ऐकूया.
1: राहिले ओठातल्या ओठात,
0: राहिले ओठातल्या ओठात शब्द माझे, ही वाराकांत यांची गीत रचना आहे आणि श्रीनिवास खळे यांचं संगीत आहे. म्हणजे श्रोते बारकाईने आपली गाणी ऐकतात, म्हणजे आपले कार्यक्रम ऐकतात असं दिसून येतं.

0: खरंतर यानंतर आपण ऐकणार आहोत गंगाधर महांबरे यांचं एक गाणं. गंगाधर महांबरेंची काही गाणी याच्यापूर्वी देखील आपण ऐकवलेली आहेत आणि गंगाधर महांबरे आणखी दशरथ पुजारी यांचं देखील मला वाटतं बरीच गाणी आपल्याला
1: त्यांची आहेत. आणि गंगाधर महांबरेंनी यशवंत देव, श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर
0: सगळ्यांच्याकडे,
1: दशरथ पुजारी या सगळ्या संगीतकारांच्याकडे गीतरचना केलेल्या आहेत आणि त्या सर्व लोकप्रियही झालेल्या आहेत. आज आपण जी रचना निवडलेली आहे ती सुमन कल्याणपूर यांच्या आवाजामध्ये आहे. बोलू न प्रेम बोल ही रचना आपण ऐकणार आहोत, ज्याचे संगीतकार आहेत दशरथ पुजारी.

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: आकाशवाणीच्या संग्रहातून अंतर्गत मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या मालिकेचा भाग 45वा आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 12:31 झाली आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम गीतबहार, मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांच्या स्वरात. गुरु ठाकूर यांचं हे गीत निलेश मोरीर यांनी संगीतबद्ध केलेलं मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातील हे गीत आत्ताच आपण ऐकलं.

ज्योत्स्ना भोळे यांच्या स्वरात राजा बडे यांचं हे गीत पु ल देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेलं पूजिते मळा गौरिया चित्रपटातील हे गीत आत्ताच आपण

उषा मंगेशकर आणि सहकारी यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं हे गीत राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं पूजिते मंगळागौरी या चित्रपटातील हे गीत आत्ताच आपण ऐकलं.

मंगेश बोरगावकर आणि कीर्ती किल्लेदार यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांचं हे गीत निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलेलं मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातील हे गीत आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात ऐकूया हे शेवटचं गीत.

अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांचं हे गीत निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलेलं मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातील या गीताबरोबरच आजचा आपला गीतबहार हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम इथेच संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 1:02 होत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकणार आहोत मंगला रानडे यांचं गायन राग कौशिक रंजनी. विलंबित आणि द्रुतगत एक तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ आहे अनुतोष देगरिया यांची तर हार्मोनियम साथ आहे विनोद पडगे यांची. ऐकूयात मंगला रानडे यांचं गायन राग कौशिक रंजनी.

0: अगं काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ॲप वरही वनिता मंडळ.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, मालिका सादर करत आहोत
3: रोहाडा आणि आदिवासी लोककला.
2: आज ऐकूया भाग 12वा, भोहाडा, वाद्य, वादक आणि काही सोंग. संशोधन आणि लेखन लक्ष्मण भांगरे, सहभाग दिनेश अडावतकर, सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत.
4: श्रोते हो नमस्कार. दिनेश तुलाही नमस्कार.
2: नमस्कार श्रोते हो, कांचन नमस्कार.
4: दिनेश, आपण हे जे नृत्य नाट्य पाहतो आहोत ना, भोहाडा, यामध्ये नृत्य तर जास्त आहेच, किंबहुना नृत्य हाच त्याचा आधार आहे, पण त्या नृत्यासोबत त्यांचा जो आवेश आहे, जी जी वेगवेगळी भूमिका, वेगवेगळे मुखवटे धारण करून हे कलाकार जी काही नृत्य सादर करतायत, त्याच्यामध्ये ती नाट्यमयता सुद्धा सहजपणाने येते.
2: बरोबर. आणि नाट्यमयता तू जी म्हणतेस ना, ही त्यांच्या चेहऱ्यावरती जरी आपल्याला दिसत नसली, कारण चेहरे त्यांचे मुखवट्याने झाकलेले आहेत, पण शारीरिक हालचाली,
4: तेच मला
2: म्हणजे हातांच्या हालचाली किंवा
4: त्या नृत्यामधून ते नाट्य ते व्यक्त करत आहेत. आपण या प्रांतामध्ये जिथे आता हे रेकॉर्डिंग करतो आहोत, त्र्यंबकेश्वरच्या जवळचा हार्सूल, आणि तिथपासून ते आपण पुन्हा पुन्हा सांगतो आहोत की गुजरात राज्याच्या सीमेपर्यंतचा हा भाग,
2: आदिवासी बहुल असा भाग,
4: आणि इथे 5 प्रकारचे आदिवासी राहतात, त्याविषयी आपण बोललेलो आहोत. इथे हा जो भोहाडा नावाचा जो प्रकार आहे, बोहाडा किंवा भोहाडा असे त्याचे दोन उच्चार भेद आपण म्हणूया,
2: म्हणजे काही पुस्तकांमध्ये आपल्याला बोहाडा असाही उल्लेख आढळेल याचा, आणि या भागात मात्र
4: बोहाडा भोहाडा असं म्हणतात. तर चैत्रापासून आषाढापर्यंत, म्हणजे जेव्हा शेतीच्या कामांची विशेष गर्दी नसते, अशा काळामध्ये हे मनोरंजनासाठी नृत्य नाट्य सादर केलं जातं. त्यांनी आपल्याला सांगितलं की मे महिन्यामध्ये ज्या वेळेला सुट्ट्या असतात, म्हणजे ज्या ठिकाणी कामांची गर्दी नाही त्या ठिकाणी माणसाला मनोरंजनाची भूक असते.
2: पण आपण इथे बघतोय की या भागात अजूनही काही ठिकाणी ही साधनं उपलब्ध नाही आहेत मनोरंजनाची.
4: खरंय.
2: आणि त्यांची जी मनोरंजनाची भूक आहे ती या भोहाड्याच्या माध्यमातून पूर्ण होते असंही आपल्याला दिसतं, नाही का? आणि म्हणून बघ, या ठिकाणी सुद्धा आज आपण या ध्वनिमुद्रणासाठी खरं तर आलेलो आहोत, पण इथे जी गर्दी झालेली आहे बघण्यासाठी म्हणून लोकांची, ती गर्दी सुद्धा खूप, म्हणजे त्याच्यामुळे पण आपल्याला एक या कार्यक्रमाची लज्जत वाढली आहे असं म्हणूया.
4: अरे, प्रत्यक्ष भोहाड्याचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी 2-2 महिने त्याची पूर्वतयारी चालते. यामध्ये हे सगळे पुराणातले जे कथा आहेत, मग रामायण, महाभारत, यामधले रावण, कुंभकर्ण, विभीषण, कृष्ण, भीम, अर्जुन, मारुती, त्यांच्यातली युद्ध आणि हे सगळं काही याच्यामध्ये ते रंगवत असतात, आणि त्यामध्ये ते रंगूनही जात असतात.
2: कांचन, भोहाडाची तयारी जोरदार सुरू आहे, ही सोंग तयार होत आहेत, त्यांचे मुखवटे या ठिकाणी आणलेले आहेत, पण ही वादक मंडळी मला वाटतं आधीपासून तयार आहेत, याच्यामध्ये सार आहे, संबळ आहे आणि सनई आहे. तर आपण चल या वादकांशी जरा बोलूया तोपर्यंत.

0: नाव काय?
1: राजाराम गोविंद जाधव.
0: राजाराम, तुम्ही जे वाजवत आहे ती पण सनईच आहे ना? पण
1: दोघांचा
0: सार आहे. आता तुम्ही जे स्वर देत आहात ह्याच्यावरून, तर ते

0: सर पण याच्यातून देता येतील ना?
1: एक एवढं वेळेला देता येतील, एकच सर देतो, सूर्य एकच निघाल त्याला सार देण्यासाठी.
0: कसा सांगा? दिनेश, चल आता आपण सनई, संबळ आणि सार ह्या तिन्ही वाद्यांचा मेळ ऐकूया.

0: नमस्कार तुमचं
1: नाव? नमस्कार, पोपट किसन बोरसे.
0: हा, मला एक सांगा, हे वाद्य तुम्ही जे वाजवता त्याला संबळ वाद्य असं म्हणतात?
1: संबळ वाद्य.
0: मग आता हे कोणकोणत्या प्रसंगी तुम्हाला वाजवावं लागतं?
1: हे आपल्या लग्नाच्या टायमात तेव्हा वाजवायला लागतं. जे वेळेस आम्ही पूर्वी वाजवायत होतो त्यावेळेस हे मला काय वाजवता येत नव्हतं.
0: मग
1: मी फक्त तो सूर फुकत होतो.
0: बरं,
1: ढोंडाऱ्याला तोच वाजवायचा. मग असं वाजवता वाजवता हे जो सांबळ वाजवणार होता तो काय आमच्यात राहू शकत नाही.
0: बर,
1: तो पेणार होता. मग तो नको आमच्यात बुवा. मग आम्ही बंद केलं.
0: एक दोन वर्ष निर्माण झाली.
1: एक दोन वर्ष आमचं हे पडूनच राहिलं. मग भावाला मी सांगितलं, दादा म्हटलं आता लोक काय पुढे चाललाय, वाजवायला शिकलेत, आपण पण वाजवू ते. तो मला सांगायचा मग हे संबळ कोण वाजवल? म्हटलं मी वाजवतो ना.
0: अच्छा,
1: तुला सांगायचं मला का? म्हटलं ती उपरवाल्याची मर्जी आहे आपल्यावर, आपल्याला जमलं तर मग वाजवू. मग एक वर्ष आम्ही असंच वाजवायला
0: प्रॅक्टिस केली,
1: प्रॅक्टिस केली. मग लगेच एकूण ती लग्नाची सोपारी आली, धरून घेतली.
0: अरे वा,
1: तेव्हापासून मग

0: आम्ही वाजवायला
1: शिकलो. म्हणजे काही माहिती नसताना सुद्धा तुम्ही शिकलात ते आणि त्याच्यामध्ये आता चांगलं तुम्ही वाजवायला लागला. पोवाडा हा जो प्रकार आहे याच्यामध्ये जी सोंग वेगवेगळी असतात त्यानुसार तुम्हाला ते वाजवायला लागतं.
0: जसं सोंग असलं तसा चाळा लावा लागतो.
1: मग हे कसं काय ठरवता तुम्ही?
0: आपल्याला माहित ते सोंगचा ना, हे सोंग कोणचा आहे, रावण आहे का, सूर्पणख आहे का, गणपती आहे, ते आपल्याला पूर्ण अनुभव आहे.
1: किंवा मग ते सादर करणारे जे असतात त्यांच्या नाचण्याच्या ज्या काही पद्धती असतात त्यानुसार तुम्हाला ते वाजवायला.
0: मग गणपती असला तर तेच पद्धतीने वाजवायला लागते. एकूण ती सारजा असली मग ते सारजाचा वेगळा आणि गणपतीचा वेगळा असं चाळे वेगळे वेगळे राहतात. मग ते आपल्याला पूर्ण माहीत राहतात.
1: आणि याच्यामध्ये काही गाण्यांच्या पण ट्यून्स असतात का?
0: नाही, हे जर भोवाडा म्हटला त्याच्यात गाणी मग कुठलीच वळत.
1: फक्त जी
0: सोंग आहे तर
1: त्याच्यानुसार ते तुम्हाला वाजवायला लागतं. आणखीन तुमच्यासोबत हे कलाकार आहेत त्यांची नावं काय जरा सांगा ना.
0: नाव सांग. नाव
2: मनोहर सरावण राऊत.
1: कुठे राहता?
2: सापतपाले.
1: तुमचं नाव?
2: पुंडलिक तुकाराम भुसारे.
1: तुमचं नाव?
3: हरे किशन बोरशे.
1: अच्छा, तुम्ही यांचे भाऊ. मला एक सांगा की म्हणजे भोवाडा वाजवताना वाजवण्याची पद्धत आणि लग्नामध्ये तुम्ही वाजवता त्याच्यामध्ये काय फरक आहे का?
0: फरक आहे.
1: काय फरक आहे?
0: याच्यात जो भोवाडा म्हटला तर तिच्या सोंगांचे चाळे येतील आणि लग्नात म्हटलं मग ते नाचन चाळे जाणे, डिस्को चाळे येतात.
1: अच्छा.
0: आणि हा जो आहे हा माणूस याचा गुरु आहे, मनोहर श्रावण राऊत.
4: पण हे संबळ वाद्य तुम्ही कुठून आणता हो?
0: संबळ हा आपले घरीच बनवतो.
1: स्वतः बनवतो?
0: हा स्वतः बनवतो.
1: कशापासून बनवतात?
0: सागाचं लाकूड राहतं एवढं, मग तो कोरून घ्यायचा आपण.
1: घरीच कोरतो?
0: हा घरीच.
1: आणि मग त्याला ती बाजूला तुम्ही एक अशी जाळी लावलेली आहे, ती कसली आहे?
0: ही जी कसणी आहे त्याला तानयवा.
1: आणि खाली एक अशी रिंग लावलेली आहे, कडी लावलेली आहे, लोखंडाची आहे.
0: लोखंडाची
1: आहे. त्याला ताणण्यासाठी?
0: ताणण्यासाठी.
1: म्हणजे कसं काय लावता, स्वरामध्ये कसं लावता तो?
0: स्वर आपल्याला जमतो ना स्वर, म्हणजे अशी एकदम ही तरी आता कमी थोडी फाटलेली आहे म्हणून कमी आहे ना, तर एकदम तान तान वाजत आहे, एकदम कडक वाजत.
1: आता याच्यामध्ये तुम्ही वरती जे कातडं लावलेले आहेत ते काय, कसलं हे कातडं?
0: ते बकराचंच कातडं आहे
1: आणि
0: हे फायबर आहे.
1: फायबर आहे. ते फायबरचंच लागतं?
0: हो. नाही, बकराचंच राहतंय. पण पावसाळ्यामध्ये आपल्याला वाजवायला गणेश चतुर्थी आली ना, तेवढेच नाशिकला येतो वाजवायला. मग पावसामुळे भिजत आहे.
1: बरोबर.
0: मग ते चांगलं वाजत नाही
1: म्हणून फायबरचं लावलं.
0: हा फायबर लावलंय.
1: मग फायबरचं लावलं तरी चालतं?
0: हो चालत. फक्त एकच येईल, याला नाही जमत.
1: बर,
0: याला मग ते बकराचंच लागतं.
1: या दोन वाद्यांची वेगवेगळी नावं आहेत काय?
0: हा, दोन. ही चाप म्हणतात, याला चाप सांगा.
1: आणि हे दोन?
0: हा धूम.
1: जे मोठ्या आकाराने आहे ते धूम.
0: हा धूम.
1: आणि छोटे आहेत ते चाप.
0: चाप.
1: हे चढवलं कसं जात आणि उतरवलं कसं जात?
0: काड्या लावलेल्या आहेत. मग जसे आपल्याला चाप लावायची तशा त्या काड्या आपण पिळायचे.
1: कमी जास्त?
0: हा, कमी जास्त करायचे.
4: पण एवढं एकाच काडीने त्याला चढवता उतरवता येतं की अशा अजून काड्या आहेत? पाच सहा काड्या
0: ठिकाणी काड लावायच्या, म्हणजे सारखा तोल आला पाहिजे.
4: तुम्ही लोक कमरेला बांधून संबळ वाजवता आणि तिकडे तुळजापूर कोल्हापूरकडे देवीची जी गाणी गायली जातात, गोंधळ जोगवा गायला जातो, त्या प्रसंगी जो संबळ वाजवला जातो त्याचा नाद वेगळा असतो. तो मला वाटतं गळ्यात घालून वाजवतात किंवा खाली ठेवूनही वाजवतात.
1: हा,
4: मध्ये धरून वाजवलं जातं. तुम्हाला येईल तसं वाजवता?
0: ते नाही आपल्याला
4: नाहीयेत.
0: म्हणजे ते कसं, आपले इकडे चालीवर राहतो वाजवायला, ते एके ठिकाणी राहतात. देवीची गाणी म्हणायला एके ठिकाणी राहतात म्हणून जे हे इथं बांधलेलं आहे आम्ही, हे बांधलेलं आहे त्यांचं, ते मोकळं राहतं
4: त्याच्यामुळे ते असं बरोबर धरून
0: असे करून वाजवतात.

0: फार सुंदर, पण ते तुम्हाला जमत नाही म्हटलं तरी सुद्धा चांगलं वाजवलं तुम्ही.
1: बरं चल कांचन, बोहाडा सुरू होतोय आणि ही सोंगं आता एक यायला लागली आहेत, आता आपण ती पाहूयात.
0: आता हे कोणतं सोंग येणार आहे?
2: हे त्राटिका.

0: ज्यावेळेस राम लक्ष्मण वनवासात असताना नाशिक पंचवटी इथे विश्वामित्राने तपश्चर्या केली, त्या ठिकाणी ही त्राटिका नावाची राक्षसी जाऊन त्या यज्ञाची नासाडी करीत होती। तेव्हा त्या ठिकाणी राम लक्ष्मण दशरथराजाकडे होते। तेव्हा दशरथाकडे विश्वामित्र गेला आणि विश्वामित्राने सांगितलं, राजा माझ्या यज्ञाची नासाडी होत आहे, तर हे त्राटिका नावाची राक्षसी येऊन यज्ञाची नासाडी करीत आहे, तर राम लक्ष्मण माझ्या बरोबर दे। तेव्हा राम लक्ष्मण येऊन आणि त्या ठिकाणी आला आणि त्या यज्ञाचा होम तयार केला। ही त्राटिका नावाची राक्षसी त्याच्या पाठीवर लात मारून उचकून दिला। आता राम लक्ष्मण असते म्हणजे बरोबर बसणार।
1: ही त्राटिकेनी काय केलं की त्या यज्ञामध्ये ती सारखा व्यत्यय आणत होती, ती घाण आणून टाकायचं असं सगळं, आणि तेव्हा त्यांनी मग विश्वामित्राने राम लक्ष्मणाला नेलं आणि मग राम लक्ष्मणांनी तिचा वध केला।
2: ही भूमिका करताना तुम्ही हातामध्ये पेटलेली अशी ज्वाळा घेऊन नाच करता आणि तुमच्या चेहऱ्यावरती मुखवटा असतो, म्हणजे चेहरा झाकलेला असतो, मग हे कसं काय जमतं?
3: हे फाडपण दिसतोय ना,
2: थोडस इथे दिसत असतं, म्हणजे हा जो मुखवटा आहे तू बघितलंस तर थोडीशी याला त्यांनी गॅप ठेवलेली आहे, त्याला
1: म्हणजे त्राटिकेचं जे वासलेलं तोंड आहे त्याच्यातून तो आतला जो आपला
2: थोडासा झरोका तिथे निर्माण केलेला
1: आहे, चांगला छान झरोका आहे आणि त्याच्यातून तो पाहू शकतो। पण ते खाली वाकून ते दोन्ही पेटलेल्या मशाली घेऊन नाचायचं आणि एवढा तो जड मुखवटा डोक्यावर वागवायचा, खरोखरच एक हिमतीचं काम आहे।
2: याच्यासाठी काही प्प्रॅक्टिस वगैरे करावी लागते?
3: प्रॅक्टिस करायला लागते।
2: किती दिवस?
3: 5-6 दिवस।
2: मग तेव्हा प्रॅक्टिस करताना मुखवटा लावून प्रॅक्टिस करता?
3: नाही, मुखवटा बिना मुखवट्याचं करतो।
2: पण त्याचं वजन असतं ना, मग ते पेललं पाहिजे ऐन वेळेस?
3: नाही काही नाही, 15-20 किलो आहे वजन।
2: अरे बापरे, काही नाही म्हणतायत आणि 15-20 किलो। धन्यवाद।

ज्यावेळेस हस्तिनापूर मध्ये हा बकासूर नावाचा दैत्य उद्मंत झाला होता, ह्या बकासुराने त्या नगरीमध्ये अशी प्रथा ठेवली होती, एका घरचे गाडाभरांनं दोन रेडी आणि एक मनुष्य भक्षण करीत चालला होता. त्या दिवशी एक दिवस त्या ब्राह्मणाच्या घरावर पाळी आली असता ब्राह्मण रडत बसले होते. तेव्हा पांडव वनवासात जात असताना पांडवांची त्याच वाटेने फेरी झाली आणि त्या ब्राह्मणाच्या घरी राहण्याची पाळी आली. तेव्हा त्या ठिकाणी कोणतीने विचारलं, अरे ब्राह्मण बुवा का रडत बसला आहेस? तेव्हा ब्राह्मणाने सांगितलं, आमच्या गावात हा बकासूर नावाचा दैत्य उद्मंत झालेला आहे, त्याने एका घरचे गाडाभरांनं दोन रडे एक मनुष्य भक्षण करीत चालला आहे, आज आमच्यावर पाळी आली आहे. तर आमच्याजवळ तीनच माणसे आहो, एक मुलगा आणि दोन म्हातारी म्हातारा. तर मुलगा गाडी घेऊन जातो तर आई वडिलांची सेवा कोण करेल, आणि म्हातारा गाडी घेऊन जातो तर मुलाचे लग्न कोण करील अशा अवस्थेत ते रडत बसले होते. तेव्हा कोणतीने सांगितलं, अरे ब्राह्मण रडस नको, माझे पाच पुत्र पांडव आहेत, त्याच्यात एक गेला तरी चार राहतील, म्हणून ही कामगिरी या भीमानी घेतली आणि गाडाभरांना भरून आणि ठरलेल्या जागी गेला. ठरलेल्या जागी जाऊन गाडाभरांना खाली करून आणि स्वतःच जेवायला सुरुवात केली. त्या ठिकाणी हा बकासूर नावाचा धावून आला. हा बकासूर त्या भीमाच्या पाठीत गुद्दे मारू लागला, अरे भीम तू कोणाचा मुलगा आणि इथे कसा आलास? माझ्या अगोदर जेवतोस, तुझ्याकडे बघतो. तेव्हा भीमाने सांगितलं, माझं जेवण संपल्याशिवाय तुझ्याकडे बघणार नाही. म्हणून त्या ठिकाणी बकासूर आणि भीम यांचं तुम्हाला युद्ध लागलेलं आहे.

0: ठिकाणी हा भीमाने हा बकासुराला फणसा सारखं फोडून काढलं आणि त्याला यम छज्ञे पाठवलं. आपल्या नगरीमध्ये हस्तिनापुरात जात आहे.
1: भीमाची भूमिका तुम्ही करता
2: हो,
1: तर त्यासाठी काय प्रॅक्टिस करायला लागते? काय जोर बैठका दंड वगैरे मारायला लागतात?
2: जोर बैठक शक्ती

0: आणि नाच दाखवायला लागतो आणि परत कला दाखवायला लागते.
1: खूप छान. आणि तुमची गदा जी आहे ही कसली आहे गदा?
0: हे लकडे आहे.
1: आणि तुम्ही हे नाचता नाचता मध्येच जोर बैठका मारता, मध्येच नमस्कार करता, कसं काय हे सगळं?
0: ते भीमाच्या अक्षीन दाखवायला लागते. भीमाला ताकद असल्यामुळे त्यांनी ते बैठक दाखवली.
1: माझ्यामध्ये किती ताकद आहे दाखवण्यासाठी तुम्ही हे सगळं करता. धन्यवाद.
0: धन्यवाद
2: दिनेश. तू ह्याला नाचताना पाहिलंस का? एक पाय उचलायचा आणि दुसरा टाकायचा, ही एक साधी नृत्याची पद्धत आहे.
1: पण त्याच्यामध्ये सुद्धा एक लयबद्धता आहे.
2: नाही, लयबद्धता नाही, नुसती. मला असं वाटतं की पायाला एखाद्या कांबीसारखं बनवण्याचं जे काही साधन असेल ना, तर हे भीम जे नृत्य करतात तसं जर एक 4-8 दिवस महिनाभर केलं तर आपल्याला स्वतःचा फायदा होईल. ते पटापट पटापट एक पाय पुढे एक पाय मागे, एक पाय पुढे एक पाय मागे अशा पद्धतीने त्या लईमध्ये नाचतात. ह्या लईमध्ये अशा प्रकारे नाचणं ही अतिशय कठीण गोष्ट आहे.
1: त्याच्यासाठी खूप त्यांना मला असं वाटतं सराव करावा लागतो.
2: होय, आणि हे बकासूर झालेले आहेत. मगाशी शंकासुराचं त्यांनी काम केलं होतं. त्यांचं सुद्धा नृत्य जे आहे ते या वयाला ज्या तडफेने नाचतायत हे दोघांचं अतिशय कौतुक केलंच पाहिजे.

0: कुंभकर्ण कुंभकर्ण
1: ज्यावेळेस रावणाच्या लंकेत हा कुंभकर्ण जेव्हा लक्ष्मणाला शक्ती लागली होती तेव्हा त्या ठिकाणी वानर सैन्य जाऊन आणि हा कुंभकर्णाला पाहिलं, हा झोपेत आहे म्हणून त्याने द्रोणाचल पर्वत हातावर उचलून मारुतीने आणि लंकेत जात होता तेव्हा त्या ठिकाणी हा कुंभकर्ण झोपेत दिसला म्हणून हा कुंभकर्णाच्या झोपेत असताना त्याच्या नाकातून आणि कानातून माकडं गुदगुल्या करून आणि खेळत होती, त्याला 12 वर्षाची झोप आणि 12 खंडीचं जेवण लागत होतं तेव्हा हा कुंभकर्ण।
2: मग हे 12 खंडीचं जेवण त्यांना आणि 12 वर्षाची झोप कुंभकर्णाला, आणि मग पुढे कुंभकर्णाचा जेव्हा वध करायची वेळ आली तेव्हा कुंभकर्णाला उठवणं सुद्धा मोठं मुश्किल झालं होतं रावणाला।
1: उठवलं त्याचं गायन, त्याच्या कानात गायन केलं म्हणून तो उठला आणि पाहतो तर आपल्या लंकेत वानरसेनं पांगलेलीच होती। मग त्यांनी विचारलं का आपल्याला आता मला भाऊसाठी धावावं लागेल म्हणून ते वानरसेनं त्यांना गिळून खाऊ आणि राम लक्ष्मण जे आहेत त्यांना सुद्धा गिळून खाऊ असा त्यांनी एक शब्द काढला, परंतु त्याला लक्ष्मणाने एकाच बाणात मार।
2: असा हा कुंभकर्ण। दिनेश, कुंभकर्णाशी बोलायला हवं नाही का?
3: कुंभकर्णाशी बोलायला हवं, कारण त्याचा जो मुखवटा बनवलेला आहे हा अतिशय, तो कुंभकर्णाला साजेसा असा हिरव्या रंगाचा असा, त्याच्या मोठ्या मोठ्या मिशा आहेत,
2: त्याचे दात आहेत
3: असे मोठे मोठे आणि जीभ बाहेर काढलेली आहे त्याने,
2: म्हणतो चांगले सुळे बाहेर आलेले आहेत। आणि मला वाटतं पुष्कळ कुंभकर्ण घोरत असावा, घोरता घोरता जीभ पण खूप मोठी बाहेर आलेली,
3: त्यामुळे आधी त्याच्याशी बोलण्या अगोदर त्याला आपल्याला उठवायला पाहिजे नाही का? तेव्हा त्याला आधी उठवूया, कुंभकर्णा उठ बाबा, आमच्याशी बोलण्यासाठी उठ, तू जागा आहेस ना, मुखवटा काढू देत काय ना काढायला
2: येणार नाही, ठीक आहे काढायची गरज नाही।
3: अच्छा बर,
2: तुम्हाला कसं वाटतं हे मुखवटा घेऊन?
4: आता मुखवटा घेऊन काय, देवाचं मुरवत आहे चांगलं वाटतं।
2: किती जड आहे?
4: जड जड मस आहे।
2: मस म्हणजे किती? 20-1 किलो
4: जास्त आहे,
2: 50-1 किलोचा एका हाताने उचलणार नाही। बर बर, ठीक आहे। हे सोंग तुम्ही
3: त्यांना बोलत असताना त्यांचा आवाज सुद्धा त्या मुखवट्याच्या आतमध्ये कसा घुमून
2: येतो आहे, आणि आपण आता त्यांना जास्ती बोलत उभं ठेवायला नको कारण एवढं मोठं वजन घेऊन
3: आणि त्यांची झोपायची वेळ पण झालेली असेल।
2: धन्यवाद। शिरावरती वागवायचं आणि नाचायचं कठीणच आहे ना।
3: आता या पुढचं आपण बघूया।

0: ज्यावेळेस शंकराने ज्यावेळेस हा नंदकेश्वर उद्मंत झाला होता तेव्हा शंकराने त्याला बोलवून घेतलं. अरे नंदकेश्वरा इकडे तुला कामगिरी सांगतो ते ऐक. तेव्हा ह्या नंद्याला सांगितलं तू मानव लोकात जा आणि सांग की एक तबू खाणं आणि तीन तबू शोध आणा. तेव्हा नंदेने ऐकलं ऐकलं काय आणि मानवात जाऊन सांगितलं काय. मानवाला सांगितलं मानवा तीन तबू खाणं आणि एक तबू शोध आणा. तीन टाईम खाणं पुरवण्यासाठी नंदकेश्वरा तूच जा. म्हणून हा शंकराचा एक शंकराने नंद्याने सांगितलं शंकरा मी तुझा वाहन होतो आणि मला वर दे. तेव्हा स्वर्गात ही गंगूबाई राहत होती तेव्हा स्वर्गातून तिला कोण आणणार. म्हणून भगीरथ राजाने तपश्चर्या करून स्वर्गातून शंकराच्या जटेत निर्माण करून घेतली आणि ती या भूतलावर आलेली आहे.
1: हा मला असं वाटतं हे जे आहे ही भूमिका कंचन नंदिकेश्वर आणि शंकर मला असं वाटतं नंदीचं हे जे आहे मॉडेल आपण म्हणूया त्याला लाकडी ते इतकं जड आहे की ते उचलण्यासाठी दोन माणसं लागतात आणि त्यांनी ते कसं बसून उचललेलं आहे
2: की ते दोघं जण सुद्धा त्याच्या बरोबरीने
1: नाचतायत
2: आणि हे जड असावं बहुतेक ते एक पाय खाली ठेवतात एक पाय वर उचलतात किंवा त्याचं वजन त्यांना पेलत नाहीये एवढं ते वजन आहे.
1: आणि त्या नंदीच्या
2: शिरावर जे आहे हा हे काय आहे
1: त्याहीकडे
2: आपण लक्ष वेधून घेऊया आपल्या श्रोत्यांचं. घोडा नंदी मोर उंदीर हे सगळी वेगवेगळी आपल्या देवतांची वाहनं आहेत. वाहनांचं मात्र शरीर पोलादाचं किंवा लोखंडी पत्र्याचं
1: आणि त्या वाहनावरती ती व्यक्ती बसलेली आहे
2: असं वाटायचं
1: करण्यासाठी त्याला मध्ये एक जागा ठेवलेली आहे.
2: एक मोठं छिद्र आहे त्या छिद्रामधून ते तो कलाकार त्यात आत शिरतो आणि उभा राहतो. मग नंदी असेल तर तो त्या नंदीच्या पाठीवरच्या भोकातून आत जाईल आणि तिथे तो उभा राहील पण त्याचे पाय नाही दिसणार. म्हणजे त्या नंदीला पूर्ण जमिनीपर्यंत झाकून टाकणारी झूल त्या नंदीवर घातली जाईल आणि मग तो नंदी मस्त मजेत नाचेल. आणि हे यातली गंमत कशी आहे की नंदी जो आहे तो प्रत्यक्षामध्ये नंदीचे दोन पाय आणि शिवशंकर जो नंदीवर आरूढ होणार आहे त्याचे दोन पाय असे मिळून ते चार पाय म्हणजे ते दोघं मिळून एकसारखं नाचणार आहेत. आता मला एक गोष्ट दिनेश सांगावीशी वाटते. मगाशी जेव्हा इथे भीम आले ना तेव्हा त्यांनी जो ताल वाजवला ना धागिनकी नक दिन धागिनकी नक दिन धागिनकी नक दिन असा त्यांचा ताल चालू होता बरं का. आणि आता जर तू पाहिला असतो तो नंदीकेश्वराच्या बरोबर जेव्हा ते लोक आले ना वाजवत तेव्हा तू तालाकडे लक्ष ठेव अगदी वेगळा वेगळा प्रत्येक सोंगा बरोबर हा ताल वेगळा वाजवत
1: आहे. साजेसा तो ताल
2: आणि वेगळा वेगळा आहे.
1: कदाचित ते धागिन तिनं कधी तू जे म्हणालीस ते बोलताना ठाऊक नसतीलही बरोबर त्या सोंगाशी
2: बरोबर. आपण तुला गमत बघायची का त्यांना विचारूया.
1: मगाशी आपण जी भीमाची भूमिका बघितली त्यावेळेस तुम्ही जो ताल वाजवला तो काय होता सांगता येईल तुम्हाला.
2: नाही नाही जो भीमासाठी वाजवलं होतं ते वाजवा.

बोहाडा आणि आदिवासी लोककला या मालिकेचा भाग 12 आपण ऐकलात. बोहाडा, वाद्य, वादक आणि काही सोंग. संशोधन आणि लेखन लक्ष्मण भांगरे. सहभाग दिनेश अडावतकर. या भागातील मुख्य कलाकार हरी किसन बोरसे

आणि वसंत शिवराम कोंगिल आणि सहकारी. बाह्यध्वनी मुद्रण निनाद वेंगुर्लेकर. सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. भोहाडा आणि आदिवासी

0: अमृत कलशच्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, खूपदा आपण आयुष्याकडे तक्रारीच्या स्वरूपात बघतो. म्हणजे बघा, आपल्याला हवं तसं घडलं नाही की आपल्या तक्रारींचा पाढा सुरू होतो. पण एखाद्याचं आयुष्य असं असतं की त्यांनी खरंच अनेक अडचणींचा संकटांचा सामना केलेला असतो, तरीही अतिशय प्रसन्न आणि आनंदी, आयुष्याविषयी कसलीही तक्रार नसलेलं असं त्यांचं व्यक्तिमत्व असतं, ज्याने आपण भारावून जातो आणि आपल्याला वाटून जातं कसं जमतं यांना एवढा आनंद वाटायला. मंडळी, आणि आज याचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत प्रभा शिर्के यांच्याकडून. अतिशय संघर्षमय जीवनाचा सामना करून दरवेळेला नव्याने उभ्या राहणाऱ्या आदरणीय प्रभाताईंचा प्रेरणादायी जीवनप्रवास आज आपण जाणून घेणार आहोत माहेर घराची यशोगाथा या कार्यक्रमातून. प्रभाताई, अमृत कलश कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत.
1: खूप धन्यवाद.
0: प्रभाताई, आता सुरुवात आपण करणार आहोत ते तुमच्या माहेर घरच्या संकल्पनेपासून. तर माहेर घर ही तुमची विलक्षण अशी आणि आता यशस्वी ठरलेली संकल्पना, तर कसा होता हा माहेर घराचा प्रवास?
1: माहेरघर हा माझ्यासाठी फक्त एक प्रकल्प नाही, तर अनेक महिलांच्या भावना, त्यांचे अश्रू आणि त्यांचा आधार आहे. अनेक महिलांना आयुष्यात कुठेच आपलेपण मिळत नाही हे पाहिल्यावर माहेरघर ही संकल्पना जन्माला आली. सुरुवातीला खूप अडचणी आल्या, पण प्रत्येक महिलेने मला हे ठिकाण आमचं माहेर आहे असं म्हटलं आणि माझा प्रवास सार्थकी लागला.
0: वा, म्हणजे इथून तुमच्या माहेरघराच्या प्रवासाची सुरुवात झाली. आता नेमकं कधी आणि कसा सुरू झाला हा प्रवास, कारण हे अगदी अलीकडचीच घटना आहे, तर त्याबद्दल आम्हाला सांगा.
1: 17 जानेवारी 2021 मध्ये याची सुरुवात झाली. आणि सुरुवात सुद्धा कशी झाली मी थोडस थोडक्यात सांगते की मी मुलुंडची.
0: बर,
1: माझं आयुष्य मुलुंडमध्ये गेलं. 30 वर्षाचा माझा मागचा प्रवास हा बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, आणि यूट्यूबवर जर माहेर वशिन तुम्ही टाकलं तर माझा तो प्रवास तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल. पण आपल्याला आता या 6 वर्षाच्या प्रवासाबद्दल बोलायचं आहे की मुलुंड ते बदलापूर मी कशी पोहोचले, की मला वेगळं काहीतरी करायचं होतं.
0: बरं,
1: त्याच्यासाठी सगळी खटपट केली आणि काय करूया, एक घर घेतलं, बंगला बांधला, सगळं कर्जाच, म्हणजे कर्जच, काही स्वतःचा 1 रुपया पण त्याच्यात नव्हता, सासर माहेरचा चमचा सुद्धा नाही त्याच्यामध्ये, हे सगळं आपण एकटीने उभं केलेलं आहे. आणि सुरू केल्यानंतर माझं छोटंसं एक वृद्धाश्रम करावा असा माझ्या डोक्यात विचार होता.
0: बर,
1: पण त्याला थोड्या अडचणी येतील म्हणून मला घरच्यांनी थांबवलं. आता म्हटलं आपण काय करूया, एवढं मोठं घर तर बांधलंय, आपल्याला करायचं आहे. आणि जास्त माझा कल ज्येष्ठांकडेच होता.
0: बर,
1: अगदी खरं सांगायचं तर,
0: कारण तुम्ही वृद्धाश्रम हे तुमच्या डोक्यात होतं,
1: म्हणजे ज्येष्ठ हे सगळे सिनियर्स साठी आपल्याला काय करता येईल हे माझ्या डोक्यात पहिल्यापासून होतं. पण हे आत्ता जे मी सुरू केलं, माझी एक मैत्रीण होती सुवर्णा जोशी मुलुंडची, तिच्याशी मी चर्चा केली आणि म्हणलं, सुवर्णा म्हणली आपण एक पिकनिक, म्हणजे बघूया एवढ्या मोठ्या घरामध्ये एक सहल आयोजित करूया आपण, महिला येतात का बघूया. त्याप्रमाणे आल्या महिला.
0: बरं,
1: पहिला ग्रुप आला, दुसरा ग्रुप चौघींचा आला, आणि चौघींचा जो ग्रुप आला तो 3 दिवस राहिल्या आणि ते सगळे व्हिडिओ अमेरिकेपर्यंत पोहोचले.
0: बरं,
1: हो, आणि तात्काळ मला अमेरिकेतनं फोन आला की हे माहेर घर का, म्हणजे असा जो माझा प्रवास सुरू झाला तो, त्याला आत्ता 6 वर्ष, हे 6वं वर्ष आहे. आणि या 6 वर्षामध्ये आपल्याकडे जवळजवळ 15 ते 20 हजार महिला येऊन गेल्या.
0: बाप रे. हो, पेपर मधून असं सोशल मीडियाचा वापर न करता ही माउथ पब्लिसिटी ज्याला आपण म्हणतो, त्या योगाने हा तुमचा सगळा प्रवास सुरू झालाय. आणि मला वाटतं त्याला कारणीभूत आहे म्हणजे तुम्ही जे आदरातिथ्य किंवा तुमच्याकडे जे अगत्य प्रेम जे मिळतं माहेर घरामध्ये, ते याला विशेष कारण असणार याबद्दल काय शंका.
1: नक्कीच. आणि आता माहेर हा विषय दुर्मिळ झालेला आहे आणि माहेर हा विषय प्रत्येक महिलेचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.
0: बरोबर,
1: खरंच. आणि तीच संकल्पना आपण सुरू केली आणि त्याला भरघोस यश मिळालं. आता कुठून कुठून महिला आपल्याकडे येतात,

0: अगदी औरंगाबाद असेल, नाशिक असेल, पुणे असेल, मुंबई असेल,
1: बरं,
0: ठिकाणाहून आपल्याकडे महिला येतात. आई मुलीचं माहेरपण करते, मुली आईचं माहेरपण करतात. म्हणजे इतकं छान, म्हणजे पूर्वी आपण आता म्हणायचो की एक छोटंसं उदाहरण देते की 10x10 खोलीमध्ये रक्षाबंधन व्हायचं, भाऊबीज व्हायची. आता 1000 square feet घर आहेत पण कुणाला वेळ नाही.
1: बरं,
0: मग इथे बदलापूरच्या माहेरी भाऊबीज साजरी केल्या जाते. एकत्र कुटुंब, भाऊ बहीण एकत्र येतात, रक्षाबंधन साजरी होतं, दिवाळी साजरी होते, असे सगळे सोहळे बदलापूरच्या माहेरी होतात.
1: वा, म्हणजे आपल्या जे मनात असतं की हे सगळं व्हावं, पण काही कारणांमुळे आपण करू शकत नाही, प्रत्यक्षात ते आचरणात आणू शकत नाही, ते सगळं तुमच्या घरामध्ये शक्य होतं.
0: नक्कीच.
1: वा प्रभाताई, आता स्वतःला तुम्ही एवढं कणखर कसं केलं?
0: आयुष्यातल्या संकटांनीच मला कणखर बनवलं.
1: बर,
0: प्रत्येक वेदनेनं मला काहीतरी शिकवलं. रडत बसण्यापेक्षा उभं राहून लढायचं हे मी आयुष्याकडून शिकले. आणि जेव्हा आपल्या कामामुळे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू येतो तेव्हा आपोआपच ताकद मिळत जाते.
1: वा, क्या बात आहे. म्हणजे हे तुमचं त्या सगळ्या मागचं रहस्य आहे असं म्हणायला हरकत नाही.
0: नक्कीच.
1: वा, तुमच्या लाडक्या माहेर घराचा प्रवास, म्हणजे जो सुरुवातीला तुम्हाला माहिती नव्हता, साशंकता होती, तो इतका वाढलाय, व्याप वाढलाय. तर त्याचबरोबर तुम्ही आता 65 ओलांडली आहे.
0: आणि लोक साठीनंतर प्रपंच गुंडाळून ठेवतात, हा शब्द आपल्यासाठी योग्य आहे, पण मी तसं नाही केलं. हा साठीनंतर माहेरवाशींचा प्रवास मी सुरू केला.
1: वा,
0: त्याच्यामध्ये माझ्याकडे स्वतःचा एकही रुपया नव्हता, मानधन, आर्थिक मानधन तर काहीच नव्हतं. हे सगळं जे उभं केलं आहे ते सगळ्यांच्या प्रेमामुळे. आणि माझ्या आयुष्यामध्ये असंख्य महिलांनीच मला मदत केली, म्हणून ही माहेरवाशीण घडली.
1: वा. म्हणजे हा तुमचा जो विलक्षण प्रवास आहे त्याला माहेर घर, हे तुम्हाला माहेरच्या, म्हणजे माणसांनी जशी साथ द्यावी तशी तुमच्या सगळ्या महिलांनी साथ देऊन तुमचा हा प्रवास सुरू केला. कदाचित ती महिलांचीच गरज असावी की आमच्यासाठी एक हक्काचं माहेर घर. म्हणजे त्या महिलांची म्हणण्यापेक्षा माझ्यासारख्या इतर महिला असतील त्या सगळ्यांना याचा लाभ व्हावा, ह्या इच्छेने जे सुरू झालेलं माहेर घर आहे. तर आता तुम्ही 65 ओलांडले, तुम्ही सांगितलं 67 आता तुमचं वय आहे. या वळणावर तुमच्या मनात निवृत्तीचा विचार येतो का?
0: अजिबात नाही, निवृत्त कधीच व्हायचं नाही, कारण वय हे आकडे आहेत. मी काय करू, मी कसं करू हे मनात मी कधीच आणत नाही. सकाळी रोज उठले की सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण स्वतःला आधी सकारात्मकच ठेवायचं.
1: बरं,
0: तसं केल्यामुळेच ह्या गोष्टी सहज शक्य होतात. म्हणजे कसं करू, काय करू हा प्रश्न कोणी आणू नये, ह्या सगळ्यामुळे आपली तब्येत चांगली राहते. औषधाची खरंच एकही गोळी तुम्हाला लागणार नाही हे मी ठामपणे सांगू शकते. आणि कष्ट संघर्ष तर हवाच कायम, तो नसेल तर जगण्याला पण मजा नाही. काहीतरी वेगळं करता आलं पाहिजे. प्रपंच आहेच हो, पण लोकांना आपण काय देऊ शकतो? या समाजात आपण आलोय, ह्या समाजाचं आपण थोडं देणं लागतो. आता हे जे चालू आहे, ह्या सगळ्या महिला ज्या येतात ते आम्ही मदतच समजतो. आम्हाला त्यांचं माहेर पण आपण करतोच, हा आपला उपक्रम आहे, हे आपलं काही आश्रम नाही आहे, पण त्या उपक्रमात ना आपण बऱ्याचशा गोष्टी पुढे बोलणार आहोत. त्याच्यामुळे वय हे आकडे आहेत, ज्येष्ठ व्हावं म्हातारं होऊ नका.
1: वा.
0: आणि माझ्याकडे सगळ्यांनी माहेरपणाला या, मी सगळ्यांना तरुण करते.
1: प्रभात, एवढी ऊर्जा कुठून आणता तुम्ही?
0: माझ्या कामांमधूनच मला ऊर्जा मिळते, कारण इथे आनंद आणि प्रेम भरभरून दिल्या जातं. जेव्हा येतात तेव्हा डोळ्यामध्ये पाणी येतं, कारण आपण जे त्यांचं औक्षण करतो ते आपण बोलूया, जाताना अश्रू येतात, कारण आपण तेवढं देतो. एनर्जी सुद्धा इथनं घेऊन जा सांगते मी, कारण तेवढी सकारात्मा माझ्याकडे स्वामींनीच दिलेली आहे. आपल्या कामातनंच आपल्याला प्रेरणा मिळते ना, कारण इतकं आपण प्रामाणिकपणे काम करायचं की परमेश्वराला सुद्धा आपल्या प्रेमात पडावं असं वाटलं पाहिजे. त्याच्यामुळेच एवढी सकारात्मकता येते आपल्यामध्ये.
1: बरं, पण आता तुमच्या जीवनात अनेक अडचणी आल्या. तुमच्या म्हणजे हा जो 6 वर्षांचा तुमचा वेगळा प्रवास आहे आणि त्याच्या आधी 30 वर्ष तुमचा अतिशय संघर्षाचा, अडचणींचा असा तुमचा जो प्रवास होता, तर त्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा.
0: प्रत्येक संकटाच्या वेळी मी स्वतःला एकच गोष्ट सांगितली, हे दिवस जातील. माणसाने आशा सोडता कामा नये. काही वेळा जवळची माणसंही साथ देत नाहीत, पण आपण स्वतःची साथ सोडू नये. देवावर विश्वास आणि कामावर प्रेम यामुळे मी प्रत्येक वेळी पुन्हा उभी राहिले. संकट खूप आली. एक काळ असा होता की मी घरी जाऊन स्वयंपाक केलेली आहेत, 10-10 घरी स्वयंपाक करायचे.
1: बर,
0: 15 वर्ष माझे मिस्टर आजारी होते आणि त्यांना आत्ता जाऊन 16 वर्ष झाली.
1: बापरे.
0: त्याच्यामुळे आर्थिक पाठबळ तर नाहीच नाही, कष्ट आणि कष्टच होते, पण त्याच्यातनं पण मी खूप शिकत गेले. पण माझे कष्ट प्रामाणिक होते, म्हणूनच आज माहेरवाशीण घडली ना. असंख्य महिलांना आज आपण माहेरपण देतो. त्याच्यामुळे घाबरायचं तर अजिबात नाही, उभं राहायचं.

0: नाही तर पुरुषांना सुद्धा गरज असते, आणि तर आता तुम्ही त्यांचा सुद्धा अंतर्भाव करायला सुरुवात केली आहे,
1: हो,
0: तर ते कसं घडलं?
1: मी जेव्हा 2021 मध्ये याची सुरुवात झाली,
0: हो,
1: एक साधारणतः 3-4 महिन्यांनी मला एका 75 वर्षाच्या आजोबांचा फोन आला.
0: बर,
1: की हे माहेर वशीन का? तर मग म्हटलं हो. मग आम्ही काय पाप केलंय?
0: बर,
1: म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही कधी येताय? मी येऊ का? म्हटलो घ्यायला. म्हणजे असे किस्से घडलेत की मी पुण्यापर्यंत घ्यायला गेले ज्येष्ठ नागरिकांना, की त्यांना कसं आणायचं. म्हटलं मी येते न्यायला. मी आणायला गेले, पोहोचवायला सुद्धा गेलेले आहे.
0: बाप रे.
1: हो, म्हणजे हा. आणि मग ते आजोबा दोघंही आले. मुलं म्हणे अमेरिकेला असतात. अच्छा बरं. 3 दिवस राहिले, त्यांना छान फिरून आणलं, खाऊ पिऊ घातलं, गप्पा मारल्या. कारण बोलणं हे सुद्धा औषध आहे खरं सांगायचं. आणि आता तेच कमी होत चाललंय. आणि नंतर त्यांनी इतका सुंदर अभिप्राय दिला की जाताना अजूनही तो वाचला की मला डोळ्यात पाणी येतं. त्याच्यानंतर मात्र आपण पुरुषांना ह्या माहेर घरामध्ये स्वागत करायची सुरुवात केली. आणि आता कुटुंबातले पुरुष आपल्याकडे येतात, कारण सगळे सोहळे बदलापूरच्या माहेरी झालेत. पुरुषांचं स्वागत तर नक्कीच आहे, अगदी जरूर.
0: वा, म्हणजे हे सगळ्यांचं माहेरघर झालं,
1: सगळ्यांचं.
0: फक्त महिलांचं असं त्याला आता मर्यादित स्वरूप नाही राहिलं.
1: नाही राहिलं. आणि आता आपण बदलापूरच्या माहेरी सगळे सोहळे करतो.
0: बर,
1: 61-75 लग्न सुद्धा लागली, साखरपुडा होतो, डोहाळे जेवण होतो, बाळाचे बारसही झाले, बोडनाण झाले, आणि फुलांच्या पायघड्या घालतो, पंचपक्वानी पानं सजवतो. तुम्ही सांगाल तो मेनू करतो, तुम्ही फक्त यायचं. आणि आता मी तर म्हटलं ना की कुठलाही नियम नाही की एवढीच माणसं हवीत. 4 जण या, 2 जण या, तुमचा वाढदिवस साजरा करा. कारण त्यांच्यासोबत मी असते, मी 24 तास तिथे सेवेला असते. आणखीन एक गोष्ट आपण आता अशी केलेली सुरुवात ज्येष्ठांसाठी सुरू केले की तुम्हाला कुठे बाहेरगावी जायचं असेल आणि वयोवृद्धांना प्रवास झेपत नाही, मग यांना 10 दिवस कुठे ठेवायचं? तर आम्ही सांभाळतो.
0: बरं.
1: आणि छान राहतात. हे नव्याने आपण आता ज्येष्ठांसाठी सुरू केले, त्याच्यामुळे मला माझी त्यांची नव्याने ओळख होते. आणि त्यांना पण असंही नाही, आपण आता गेलं पाहिजे, प्रभा ते काय करतात ना, आपण बघूया, आपण त्यांच्या संपर्कात राहूया, हे व्हायला लागलं. मला फोन यायला लागले, तुमची आठवण येते. म्हटलं हरकत नाही, किती छान आहे, त्यांना माझ्याशी बोला असं वाटतं, मी वेळ देते त्यांना. काय वेळ नाही, ही सबब आहे, हे तर मी कधीच मान्य करणार. आणि सगळ्यांचे वाढदिवस करूया आपण, नक्की या.
0: वा, मस्त.
1: नाही,
0: आता पण मुख्यतः सुरुवात तर झाली महिलांपासून, तर त्यांचा अनुभव, त्यांच्या प्रतिक्रिया कशा प्रकारच्या असतात?
1: त्यांच्या प्रतिक्रिया खूप सुरेख असतात. मी म्हटलं ना की आल्याबरोबर जेव्हा त्यांचं औक्षण होतं, उन्हून पाण्याने पाय धुतले जातात, भाकर तुकडा ओवळून नजर काढल्या जाते, फुलं उधळून औक्षण केल्या जातं, तेव्हा आजपर्यंत 6 वर्षामध्ये जेवढ्या जेवढ्या महिला आल्या, प्रत्येकीचं औक्षण केल्या जातं. आणि प्रत्येकीचं मला एकच ऐकायला मिळतं, असं आमचं कधी कोणी केलं नाही हो. एकही महिला असं म्हणत नाही की आमचं हे होतं, कधी कोणीही आमचं असं केलेलं नाही. त्याच्यामुळे तो एक सुरुवातच आनंदाने होते, विलक्षण अनुभव असतो तो. आणि त्याच्यानंतर त्यांचं म्हणजे काही दिवसभरासाठी येतात, काही राहायला येतात. आणि कुठेही बसा, कुठे उठा असं काहीच नसतं आपल्याकडे. म्हणजे इथे बसू नका, कॅमेरे लागलेले नाहीत वगैरे, असं काही प्रकार. आईकडे आपण कसं जातो, तेच हे बदलापूरचं माहेर आहे. आणि जाताना त्यांचे जे अभिप्राय असतात ते खूप वेगळे असतात. काही स्वतः पाठवतात, जाताना काही उकल लिहून जातात की आम्ही माहेर पण खरंच अनुभवलं. आणि हे कायम सुरू राहणार.
0: वा.
1: माहेर वशीण आहे तोपर्यंत नक्कीच राहणार.
0: वा.
1: अनुभव खूप सुरेख आहेत, खूप सुंदर सुंदर अभिप्राय देऊन गेलेल्या आहेत महिला. आणि अभिप्रायाची तर अगदी अखंड पूर्ण एक हे तयार झालेलं आहे, खूप छान छान. म्हणजे माझ्या आयुष्यात प्रत्येक दिवस हा आनंदाचा आलेला आहे जसं माहेर वशिण सुरू केलं.
0: तुम्हाला एखादा वेगळा अनुभव, तुमच्या आयुष्यातला एखादा वेगळा अनुभव आम्हाला सांगावं असं वाटतं का?
1: नक्की सांगते. एक तर पहिली गोष्ट, हे माहेर वशिण सुरू झाल्यानंतर, सुरू केलं, सेकंड कोरोना लगेचच लागला. जानेवारी महिना फुल होता, फेब्रुवारी महिना फुल, फेब्रुवारी आणि मार्च महिना सुद्धा, म्हणजे मला मिनिटाला एक फोन असायचा, इतका इन्क्वायरी होता 2021 मध्ये. आणि सेकंड पॅन्डेमिक, त्याच्यामुळे मार्च महिन्याचं सगळं बुकिंग कॅन्सल, तिथेच थांबलं ते. त्या पॅन्डेमिकमध्ये एका मुलीचे वडील माझ्याकडे आले आणि प्रभाती आत्ता हॉल बुकिंग कॅन्सल झाले, पण माझ्या मुलीचं लग्न करायचंय, तर आपण तुमच्याकडे करूया का? मी म्हटलं चालेल. आणि आव्हान स्वीकारलं मी, हे जमणार नाही असं माझ्या त्यांनी कधी झालंच नाही. आणि ते इतकं पूर्णत्वाला जातं माझं. म्हटलं हो करूया आपण, किती माणसं, 25 माणसांचाच होतो. म्हटलं चला करूया, काय काय हवे? अमरगंडापासून. म्हणे ठीक आहे, तारीख ठरली, हे ठरलं, पोलीस स्टेशनला अर्ज दिला, त्यांची 25 माणसं आणि माझ्या 5 बायका कामवाले, असं मी सगळं रितसर केलं. अक्षरशः बांगड्या पेटल्या घालून सगळं वराड आलं, नवरा नवरी, अमरखंड सुद्धा मी घरी केलो. आणि एवढ्या त्या ह्याच्यामध्ये सुद्धा मी केळीचे खांब पण मिळवले.
0: बरं,
1: म्हणजे लग्नासारखा सोहळा, शाही सोहळा केला. तो माझ्या आयुष्यातला आनंदाचा सोहळा. म्हणजे मला मूल नाही आहे, माझं राहिलेलं मूल गेलं, परंतु एका मुलीचं लग्न

0: माझ्या दारात झालं हा आनंद आणखीन काय असेल.
1: वा क्या बात,
0: इतका सुंदर आनंद होता.
1: हो म्हणजे तुम्ही अनेकांच्या आई झालाय, अनेकांचं माहेर घर आहे. हे म्हणजे कधी कधी कसं असतं ना प्रभाताई, की मोठं काम जर तुमच्या हातून व्हायचं असेल तर त्या छोट्यांमध्ये देव तुम्हाला अडकवत
0: नाही.
1: हे तुमच्या बाबतीत घडलंय आणि अडचणी संकट आली ती सगळं तुम्ही त्याचा उपयोग तुम्ही शिकण्यासाठी केला. दर वेळेला त्यातून भरारी घेऊन वरती आला, काहीतरी शिकला आणि खूप अनुभव तुमच्या गाठीशी जमलाय आणि त्यातून अतिशय वेगळ्या प्रभाताई दर वेळेला सगळ्यांना दिसत गेलाय. प्रभाताई कसं सावरलं स्वतःला?
0: पहिलं संकट, दुसरं संकट, तिसरं संकट, अशी जेव्हा पाठोपाठ संकट येत गेली ना, तर परमेश्वरावरचा विश्वास, त्याच्यामुळे मी डगमगले नाही, कष्ट सोडले नाहीत. हे मी कसं करू, ते मी कसं करू असं नाही. आणि त्या सगळ्या कष्टांमधून, माझ्या कामांमधनं मला चांगली माणसं भेटत गेली, त्याच्यामुळे मी जास्त प्रमाणात सावरले. म्हणजे एका संकटात मी बाहेर पडले की दुसरं. आणि संकट सांगू का, की सगळ्यांना संकटात ताकद नाही परमेश्वर, जो ते पेलू शकतो. आपण कुठल्या रांगेत आहोत हे आपण ओळखायचं, त्याप्रमाणे परमेश्वर तुम्हाला संकट देतो. बापरे माझ्याच नशिबी का असा विचार करायचाच नाही. अरे हे नशिबात नाही, पण हे नशिबात आहे ना. आज मला मुलं म्हणून मी जर रडत बसले, पण मला आज किती मुली दिल्यात देवानी.
1: बरोबर,
0: आज मुलाला जन्म न देता मी असंख्य मुलींची आई आहे. आणखीन काय हवंय? आणि मला फोन करून विचारतात, आई तू कशी आहेस आणि काय हवं? वाढदिवसाला साडी पाठवल्या जाते, पाडव्याला साडी पाठवल्या जाते, दिमाला तुला खोटं वाटेल, एक रुमाल सुद्धा मी विकत घेत नाही. मग आणखीन काय हवं? किती मुली दिल्यात? त्याच्यामुळे जे नाही त्याच्यासाठी रडायचं नाही, जे दिलंय त्याच्यात समाधान मानून आपण पुढे जायचं. आणि ज्येष्ठ नागरिकांनी तर आपण आता आपलं हे वय असं आहे की स्वतःला सावरण्याचं, आपली तब्येत आपणच सांभाळायची, दुसऱ्यावर जास्तीत जास्त अवलंबून राहता येणार नाही एवढं आपण बघायचं. आणि होऊ शकतं ते, हे मी खात्रीशीर सांगू शकते.
1: प्रभाताई तुम्ही जिम इन्स्ट्रक्टर म्हणून सुद्धा काम केलंय, तर तो अनुभव कसा होता?
0: तो पण छान, तो मुलुंडमधलाच होता माझा अनुभव. म्हणजे एक काळ असा होता की एक 4-5 वर्ष विस्तर आजारी पडल्यानंतर माझं एक पूर्ण माझी त्यांची नोकरी थांबली. त्याच्यामुळे मला काय करायचं, तर मी स्वयंपाक करण्यापासून, पोळीभाजीचे डबे देण्यापासून, ती नंतर जिम इन्स्ट्रक्टर झाले.
1: बरं,
0: जिम इन्स्ट्रक्टर म्हणजे मला नोकरी आली. आणि नुसती जिम इन्स्ट्रक्टर नाही, तर त्याच्यातनं मी माझं स्वतःचं जिम उघडलं, महिलेनी महिलांसाठी चालवलेलं, मुलुंडमधील एकमेव फिटनेस सेंटर, सोहम फिटनेस सेंटर.
1: बरं,
0: त्याची वेळ अशी होती की 5:30 ते 9:30, त्याच्यासाठी जागा सुद्धा, पैसा तर नव्हताच कधी हातात, पण ज्या सोसायटीमध्ये मी काम करत होते स्वयंपाकाचं, त्या सोसायटीमध्ये ऑफिस रूम होती आणि मी तिथे काम केल्यामुळे त्यांना विचारलं तर त्यांनी मला अशी सावी दिली. ते करण्यासाठी सुद्धा 10 महिला जेव्हा माझ्याकडे जिमला यायच्या इन्स्ट्रक्टर म्हणून, की मी त्यांच्या पुढे हा माझा प्रश्न मांडला, तर त्यातल्या प्रतिभाताई वगैरे होत्या, त्या म्हणल्या आपण आता प्रबल उभं करूया, मग कोणी 2000 कोणी 5000. म्हणजे त्यावेळची गोष्ट 1998-99 1,00,000 रुपये उभं राहणं मोठी गोष्ट होती.
1: अगदी,
0: त्या 1,00,000 मध्ये माझी मायरोशिन घडली की जिम सुरू झालं. हा म्हणतात माझा स्वयंपाक बाजूला गेला, कुठून कुठे पोहोचले बघा. आणि एक छोटा किस्सा सांगते, स्मिता बँकेत होती, बँक ऑफ इंडियात स्मिता, तर मी ना काहीतरी पैसे, पगार 150 रुपये पगार होता पोळीभाजी त्यावेळेला, एका एक घरी पोळीभाजी केली की 150 रुपये मिळायचे.
1: बर,
0: तर काही जण असं म्हणजे प्रभा तू बँकेत जाऊन पैसे काढ, म्हणजे तुला कळेल बँक काय असते. आणि खरंच मी ते पैसे काढायला गेले ना, तर ना असंच बँक मॅनेजरची कॅबिन होती आणि मी मनात असं आणलं की किती पगार घेत असतील,
1: बर
0: आपण का नाही असं करू शकत, पोहोचू शकत ह्या लेवलला. असं मी तेव्हापासून जे ध्येय डोक्यात होतं की आपण इथपर्यंत पोहोचायचं. आणि ते करता करता मी इतक्या लवकर मी एक जिमची संचालिका होईन असं मला वाटलं पण नव्हतं, इतकं ते फास्ट काम झालं. कारण मनात सारखं ते, म्हणून विचार करताना ना सकाळी उठल्यावर चांगलाच विचार डोक्यात आणा, आपल्याला आज हे करायचंय, तसंच होणार.
1: वा,
0: तसंच होणार. आणि मी कम्प्लीट संचालिका झाले, सोहम फिटनेस सेंटर असं मुलींमधलं हे होतं. आणि असंख्य महिलांनी त्याच्यामध्ये सुद्धा, खूप आनंददायी प्रवास होता तो सुद्धा.
1: म्हणजे जो जो प्रवास तुमचा आहे आणि सगळा वेगळा, पूर्णपणे वेगळा, म्हणजे ह्याचा संबंध त्याच्याशी नाही.
0: कुठे स्वयंपाक, कुठे पोळीभाजी, कुठे ओटा, कुठे जिम इन्स्ट्रक्टर, की महिलांना बारीक करायचं हे स्वप्न. आणि मी जे डाएट त्यांना द्यायचे ते डाएट मी आजही फॉलो करते, हे पण सांगते.
1: म्हणजे हा तुमचा फिटनेस
0: नक्कीच. खाण्यासाठी नाही जगायचं, जगण्यासाठी जेवढं लागतं तेवढं खावं माणसाने, हे माझं तत्व आहे. आणि आता आम्ही ज्येष्ठांनी तेही सावरलंच केलंच पाहिजे, बऱ्याचशा गोष्टी त्याच्यावर अवलंबून असतात नक्की.
1: बरोबर, बरोबर, अगदी बरोबर. सगळं अगदी समरसून जीवनाचा उपभोग, आनंद घेणं, हे सगळं बघितल्यावर अतिशय म्हणजे वेगळेपणा तुमच्यातला जाणवतो. आता ह्या टप्प्यावर आमच्या अमृत कलशच्या श्रोत्यांना तुम्ही काय जीवन मंत्र द्याल?
0: आयुष्यात किती कठीण प्रसंग आले तरी स्वतःवरचा विश्वास कधी हरवू नका. वय वाढलं म्हणजे आयुष्य संपत नाही, तर अनुभवांनी समृद्ध होतो. आनंदी राहा, सक्रिय राहा, आधार द्या, कारण शेवटी माणूस माणसासाठी जगत असतो हे लक्षात ठेवा. आणि कायम सकारात्मक विचार. आत्ता मी तर असं म्हणेन की बीपी आणि डायबिटीस आता बऱ्याच जणांना असतं. ते मी तर असं म्हणेन की खाण्याने होतं असं अजिबात नाही. मी काही डॉक्टर नाही कोणी, पण माझ्या एवढ्या वर्षातला प्रवास मी बघितला म्हणजे मला काही औषधाची गोळी दिलेली नाही, पण बीपी आणि डायबिटीस हे म्हटलं की प्रत्येकाला, आता मी एवढ्या महिला येतात ना, हे जास्त म्हणजे विचारांनीच होतात हे आजार, असं माझं खरोखर मत आहे. ते विचार कमी करा आणि उद्या उठून आपल्याला काय वेगळं करायचं आहे. तुम्हाला एकट्याला नाही जमणार, तुम्ही चार जण एकत्र या, काहीतरी वेगळं करा. करण्यासारखं खूप आहे, नाहीतर मी तर सांगेन माझ्याकडे या, मी सांगेन काय करायचं. नक्की करू शकतो, बरोबर आहे की नाही?
1: अगदी.
0: सतत आपण मेंदू कार्यरत ठेवूया. छान राहा, मस्त राहा. आणि माहेर म्हणजे काय सांगू मी, म्हणजे माझा प्रवास मी म्हटलं ना की आधीच आहे आनंदी होता, आत्ताही मी आनंदी आणि उद्याही मी आनंदीच राहणार. नक्कीच मी कधी दुःखी नसते, दुःखी नसणार, कारण प्रभा माहेर मशीन तुम्हाला रोज नवीन स्वरूपातच बघायला मिळते. कारण माझं स्टेटस बघण्यासाठी महिला अखंड माझा नंबर सेव्ह करत असतात, कारण त्या उठून आधी माझं स्टेटस बघतात. अरे आपल्याला आता केलं पाहिजे. शंभरात ना एक महिलेने जरी विचार केला तरी मी म्हणले चला माझं हे काम सार्थकी लागलं.
1: म्हणजे एक सकाळी उठल्यावर आपण देवाचं नाव घेतो तसं ते सकारात्मक ऊर्जेसाठी महिलांना प्रभाताई आठवते.
0: तेवढंच
1: ह्याच्यापेक्षा आणि वेगळा मंत्र काय असू
0: शकतो
1: की पूर्णपणे तुम्ही स्वतःला जीवनाचा आनंद घेण्याकडे तुमचा कल असतो. प्रभाताई तुमचा हा खरंच दिलखुलास, हसरा आणि प्रेमळ स्वभाव सगळ्यांचंच मन जिंकून घेणारा असं आहे. तुमच्या यापुढच्या व्यस्त आणि अतिशय मस्त अशा जीवन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि गप्पांसाठी आभार.
0: माझ्या सगळ्या ज्येष्ठांना माझा खरोखर नमस्कार आणि छान राहा खरंच.
1: वा मस्त. बरं तर श्रोते हो, आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: अमृत कलश हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 2:26 झाली आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम गीत बहार, मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.
1: चल हाट

झाली असतीस फक्त माझीच. पण छे, आज हिणवतात मज या पावसाच्या सरी. मग मीच माझं सांत्वन करतो, घेऊन आठवणींचे ओझे उरी. कळून चुकलं मला आज कोण होतीस तू, मोह मला का त्या क्षणांचा. तो तर एक आभास होता माझ्याच मनाचा.

0: गीतबार हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेचे ठीक 3 वाजले आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत वनिता मंडळ.
1: श्रोते हो, लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या आणि

0: लैंगिक शोषणाच्या घटना समाज मनाला अस्वस्थ करणाऱ्या आहेत अशा बातम्या ऐकल्या की मन व्यथित होतं, संताप व्यक्त होतो आणि एकच प्रश्न समोर उभा राहतो, आपल्या मुलांचं संरक्षण नेमकं कसं करायचं? बालपण हा निरागसतेचा, विश्वासाचा आणि सुरक्षिततेचा काळ असतो. मात्र जेव्हा या निरागसतेवर आघात होतो तेव्हा केवळ एका बालकाचंच नव्हे तर त्या संपूर्ण कुटुंबाचं, आपल्या संपूर्ण समाजाचं नुकसान होतं. तर श्रोते हो, बालकांवर होणाऱ्या या लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि बालकांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी पोक्सो कायदा लागू करण्यात आला. तर आज हा कायदा समजून घेऊया आणि या कायद्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ॲडव्होकेट तृप्ती पाटील. ॲडव्होकेट तृप्ती पाटील गेली 15 वर्षे वकिली व्यवसायामध्ये आहेत. मुख्यतः कोर्टात फौजदारी खटले त्या चालवतात आणि विधी सेवा प्राधिकरणच्या पॅनलवर त्या आहेत. त्या महिला आणि बालकांच्या संदर्भात कार्यरत अनेक संस्थांमधून जनजागृतीचं काम करतात. ॲडव्होकेट तृप्ती पाटील, तुमचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: मॅडम, नरसापूर सारखी एखादी घटना घडली की तेव्हाच आपला समाज जागा होतो, हे सगळं ना खूप गंभीर आहे. तर आपण किती जागरूक राहणं गरजेचं आहे जेणेकरून हे असे प्रकार घडणार नाहीत?
1: अशा जेव्हा लहान मुलांसोबत अशा काही घटना घडतात, म्हणजे हे लैंगिक अत्याचाराचाच प्रकार आहे, तर अशी घटना जेव्हा घडते तेव्हा आपल्याला एक, ज्या समाजाला ह्या कायदा माहिती नाही किंवा ही घटना काय आहे माहिती नाही, तर ते व्यथित होणं स्वाभाविक आहे. तर हे अशा घटनांपासून वाचायचं असेल तर आपल्याला या कायद्याचं किंवा अशा प्रकारचा कायदा लहान मुलांसाठी आहे याची एक जागरूकता निर्माण करणं फार गरजेचं आहे. पालकांनी फार सजग राहणं गरजेचं आहे. ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत, आपलीच मुलं नाही तर आजूबाजूची मुलंसुद्धा संरक्षित व्हावी यासाठी हा जो कायदा आलेला आहे, तर आपण सगळीकडे सजग राहणं फार गरजेचं आहे.
0: मॅडम, बालकांवर अत्याचार झाले की त्या अत्याचारापासून बालकांचं संरक्षण करणारा पोक्सो कायदा 2012 लागू करण्यात आला, तर हा कायदा नेमका काय आहे आणि तो का लागू करण्यात आला त्याविषयी सांगा.
1: बरं, आपल्याकडे जे पूर्वीचे कायदे होते त्याच्यामध्ये इंडियन पिनल कोड जो होता, जो आता बदलून भारतीय न्यायसंहिता BNS झालेला आहे, तर त्याअंतर्गत असे कुठले कलम नव्हते की जे फक्त बालकांसाठी लागू होतील. इतर होते जे ज्युवेनाईल जस्टिस ॲक्ट आहे, पण त्याच्यामध्ये असे जे काही लैंगिक अत्याचार होतात किंवा ज्या मुलांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे, तर असे विशेष कायदे नव्हते. आणि ही एक जाणीव निर्माण झाल्यानंतर सर्व संयुक्त राष्ट्रसंघ आणि इतर जे काही सदस्य देश आहेत तर त्यांनी मिळून हा एक विचार केला की लहान मुलांच्या संरक्षणासाठी अशा प्रकारचा एक कायदा असायला हवा. तर आपल्याकडे हा थोडासा उशिरा आलेला आहे. लोकसभेमध्ये हा 22 मे 2012 रोजी मंजूर झाला होता आणि त्यानंतर 19 जून 2012 त्याला संमती मिळाली आणि त्यानंतर 14 नोव्हेंबर 2012 हा कायदा अंमलात आलेला आहे. आणि 14 नोव्हेंबर निवडायचं मुख्य कारण म्हणजे त्या दिवशी चाचा नेहरूंचा जन्मदिवस आणि बालदिन, आणि त्यासाठी 18 वर्षाखालील बालकांवरती होणाऱ्या अत्याचारासाठीचा हा कायदा अंमलात आणला गेला. तर याच्यामध्ये अनेक तरतुदी आहे की याच्यामध्ये फक्त आणि फक्त हा कायद्याचं जे टायटल दिलं गेलं आहे ते लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 असं आहे. म्हणजे टायटलच सूचित करतो की फक्त लैंगिक अत्याचारासंबंधीचा हा कायदा आहे. म्हणजे इतर वेळेस मुलांना कोणी मारहाण केली किंवा इतर काही प्रकार घडले तर ते ह्या कायद्याअंतर्गत घेता येणार नाही. याच्यामध्ये लैंगिक छळ झाल्याच्या काही घटना झाल्या तर मात्र आपण त्याचे दखल घेऊन हा कायद्याअंतर्गत आपण गुन्हा दाखल करू शकतो.
0: मॅडम, लैंगिक अत्याचारापासून बालकांचा संरक्षण करणारा हा पोक्सो कायदा आहे, तर या कायद्याअंतर्गत बालक कोणाला म्हणतात, तर त्याविषयी जरा सविस्तरपणे सांगा.
1: या कायद्याअंतर्गत बालक हा 18 वर्षाखालील जे असेल ती मुलं, म्हणजे 17 वर्ष 364 दिवस झालेले जी मुलं असतात, मग ती मुलगा असो मुलगी असो किंवा ट्रान्सजेंडर, म्हणजे हा आपला कायदा जो आहे तो जेंडर न्यूट्रल आहे, जे लिंगाचा भेद करत नाही याच्यामध्ये, की हा लैंगिक अत्याचार आहे तो कोणाही सोबत घडू शकतो, फक्त मुलीच नाही. तर त्यासाठी हा कायदा आहे आणि याच्यामध्ये बालक हे 18 वर्षाखालील आहेत ती बालक आहेत.
0: मॅडम, 2012 पोक्सो कायदा लागू करण्यात आला आणि त्यानंतर 2018 या कायद्यात सुधारणा करण्यात आल्या, तर त्याविषयी काय सांगाल?
1: 2018 नवीन सुधारणा करण्यात, कारण 2012 असं लक्षात आलं की बऱ्याचशा अशा घटना आहे की त्याच्यामध्ये फार म्हणजे सिरियस केसेस झालेले आहेत की लहान मुलांसोबत अत्याचार केला जातो, लैंगिक अत्याचार. आपण थोडंसं ओपनली हे शब्द वापरलावे लागणार आहेत कारण की हे फक्त लैंगिक अत्याचाराच्या केसेस आहेत, तर त्याच्यामुळे कोणी व्यथित होऊ नये, आपल्याला हे असे शब्द वापर की काही लहान मुलांसोबत बलात्कार होतात आणि त्यानंतर त्यांना मारून टाकलं जातं का? तर बालक एखाद्या वेळेस ओळखीच्या व्यक्तीकडून हे अशी घटना झाली तर मग ते आपल्या घरच्यांना सांगतील आणि पकडले आपण जाऊ या भीतीपोटी मारून टाकलं जातं, हत्या केली जाते. तर असे गंभीर प्रकार झाल्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये सुधारणा आणण्याची गरज भासायला लागली. तर याच्यामध्ये पूर्वी ज्या पनिशमेंट्स होत्या, शिक्षा दिल्या जायच्या, त्याच्यामध्ये मृत्यूदंडाच्या शिक्षेचं अंतर्भूत करण्यात आला की त्याच्यामध्ये मॅक्झिमम पनिशमेंट म्हणजे किमान आपण म्हणतो त्याच्यापेक्षा कमाल शिक्षा ही जास्तीत जास्त देण्याचा त्याच्यामध्ये आपण प्रावधान केलेलं आहे. मृत्यूदंड सुद्धा देऊ शकतो, आजीवन कारावास सुद्धा या कायद्याअंतर्गत नवीन सुधारणा अंतर्गत दिल्या जात आहेत. त्याच्यामध्ये आणखीन एक वाढीव कारावास म्हणजे जे 7 वर्षापासून 10 वर्षापर्यंत असे वाढवण्यात आलेले आहे, म्हणजे जे लैंगिक अत्याचारामध्ये पूर्वी 5 वर्षापर्यंत होते 5 ते 7 वर्षापर्यंतच्या शिक्षा, त्या वाढवून त्याच्यामध्ये 10 वर्ष असं केलेले आहेत. आणि 16 वर्षांखालील मुलांवरील अत्याचारासाठी मिनिमम पनिशमेंट 20 वर्षापर्यंत वाढवलेली आहे की 16 वर्षाखालची जी मुलं आहेत तर त्यांना काही कळत नसतं आणि त्यांना खूपच सहजपणे फसवून त्यांच्यासोबत हे प्रकार केले जातात. चॉकलेटचं आमिष दाखवून, आईस्क्रीमचं आमिष दाखवून असे मुलांना फसवून हे केले जातात. तर असे सुधारणा करण्यात आलेले आहेत आणि जे काही कालमर्यादा याच्यामध्ये लादून दिलेली आहे की अमुक कालमर्यादेच्या अंतर्गतच हे खटले चालवले गेले पाहिजे. कारण की लहान बालकांच्या सोबत जेव्हा ह्या घटना घडतात तेव्हा जसं आपण म्हटलं सुरुवातीला की पूर्ण कुटुंब आणि समाज व्यथित होत असतो. आपण अनेक वेळा बघतो अशी घटना झाली, आता नरसापूरचीच ताजी घटना आहे की अशा वेळेस लोकांचा प्रक्षोभ होतो की ह्याला मृत्यूदंडाचीच सजा द्या. तर लोकांचं लक्ष असतं की पुढे काय निकाल लागतो. तर हे लवकरात लवकर निकाल लागला तर त्या पीडितेला न्याय लवकर मिळेल या दृष्टिकोनातून लवकर ते केसेस चालल्या पाहिजे अशी तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि हे जे काही चाइल्ड पोर्नोग्राफी चे प्रकार वाढलेले आहेत, बाल लैंगिक शोषण, तर ह्याचा सुद्धा अशा सामग्रीचा साठा करून ठेवला जातो आणि त्यानंतर तो वितरित केला जातो, प्रसार केला जातो. तर ह्या प्रकारासाठी सुद्धा अत्यंत कठोर अशा दंडात्मक कारवाईची तरतूद या 2018 अमेंडमेंटमध्ये करण्यात आलेली आहे.
0: मॅडम, या कायद्यानुसार कोणकोणत्या प्रकारच्या लैंगिक अत्याचाराच्या किंवा लैंगिक शोषणाच्या कृतींना गुन्हा मानलं जातं? बऱ्याचदा लैंगिक अत्याचाराचे वेगळे प्रकार असतात, तर त्याविषयी सांगा ना.
1: बरं, याच्यामध्ये आपण लैंगिक छळ म्हणजे छळ आणि अत्याचार हे प्रकार म्हणजे याचे शब्दाचे अर्थ वेगळे वेगळे आहेत. लैंगिक छळ हे सामान्य कधीकधी वर्बल म्हणजे मौखिक असू शकतात, असं नाही प्रत्येक वेळेस की शरीराला स्पर्शच झाला पाहिजे किंवा प्रायव्हेट पार्ट्स जे आहेत लहान बालकांचे त्यांना स्पर्श झाला किंवा त्याच्यासोबत असा प्रकारचं काहीतरी लैंगिक गुन्हा केला असं नसून कधीकधी जे तोंडाने बोललेले शब्द आहेत त्याच्यानी सुद्धा किंवा गेस्चर्स म्हणजे आपण जे हावभाव ते असे दाखवतात की ज्याच्यानी ती बालक व्यथित झालेलं आहे, तर अशा प्रकाराला लैंगिक छळ सेक्शुअल हॅरेसमेंट म्हणतो की ज्याच्यामध्ये पनिशमेंट आम्ही पनिशमेंट प्रमाणे त्याची सिव्हिअरिटी ठरते की 3 वर्षापर्यंत कारावास दंड किंवा दोन्ही शिक्षा अशा पद्धतीने हे लैंगिक छळाच्या प्रकारामध्ये होऊ शकतो. म्हणजे कधी असं काही सेक्शुअल रिमार्क्स केलेला असेल किंवा त्या लहान मुलीला छेडलं असेल तर हे असे प्रकार लैंगिक छळामध्ये येतील. आणि दुसरा प्रकार आहे लैंगिक अत्याचार ज्याच्यामध्ये असॉल्ट आपण म्हणतो, सेक्शुअल असॉल्ट म्हणजे हा छळ, हॅरेसमेंट आणि असॉल्ट हे दोन वेगळे प्रकार आहेत. याच्यामध्ये फोर्स वापरला जातो म्हणजे आपण क्रिमिनल इंटिमिडेशन म्हणतो आमच्या क्रिमिनल भाषेमध्ये की त्याला एक थोडंसं गंभीर स्वरूप येतं, त्याला गुन्हेगारी प्रवृत्तीने ते हे केलं जातं की अशा प्रकारे हल्ला करून सुद्धा लैंगिक अत्याचार केला जातो तर त्याची पनिशमेंट जी आहे ती 3 वर्ष ते 5 वर्ष असं कारावास अशी सजा आहे. त्यानंतर जे आहे ते गंभीर लैंगिक अत्याचार की हे जेव्हा त्यांच्यासोबत काही विनयभंग किंवा त्या पलीकडचे गुन्हे जसा बलात्कार होतो किंवा बलात्काराचा प्रयत्न जरी केला गेला तर हे सगळे गंभीर लैंगिक अत्याचारामध्ये येतील, त्याला ॲग्रेवेटेड सेक्शुअल असॉल्ट आपण म्हणतो की आणि त्याच्यामध्ये पनिशमेंट जी आहे 5 ते 7 वर्ष आहे ती जी मगाशी आपण म्हटलं की 2018 अमेंडमेंट नंतर ते वाढवण्यात आलेले आहे. किंवा भेदक लैंगिक अत्याचार म्हणजे भेदक आहे ते पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती आपलं शरीराचा तो भाग जो लिंग आहे तो त्या लहान बालकाच्या शरीरामध्ये कुठेतरी इन्सर्ट करतो तेव्हा तो पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट असतो, म्हणजे त्याला आपण भेदक लैंगिक अत्याचार म्हणतो. आणि ते 10 वर्षापासून ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा त्याच्यामध्ये देता येतात किंवा जे जन्मठेप जे आहे ते नैसर्गिक आयुष्य जे एका व्यक्तीचं असतं तिथपर्यंत त्याला ती सजा दिली जाते. किंवा त्यानंतर अजून आहे की गंभीर लैंगिक अत्याचार, ॲग्रेवेटेड पेनिट्रेटिव्ह

0: खूप गरजेचं असतं. तर या कायद्याअंतर्गत तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया काय आहे त्याविषयी सांगा.
1: तक्रार नोंदवण्यासाठी जसं इतर कायद्यामध्ये आहे प्रक्रिया तशीच आहे की ज्या पीडित आहे बालक त्यांच्यासोबत काही घटना घडलेल्या आहेत तर ती जर घरच्या माणसांनी केलेली असेल तर मग ती घटना ज्याला कळते ते बालक स्वतः सुद्धा करू शकतो तक्रार, किंवा एखाद्या ज्यांच्या बरोबर ते म्हणजे कम्फर्टेबल असू शकतात ते स्वतःला सेफ फील करू शकतात अशा एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून सुद्धा ही तक्रार दाखल करता येते. कोणीही म्हणजे कुठलीही सामाजिक संस्था किंवा कुठलीही व्यक्ती ज्याला पहिल्यांदा ही घटना कळते, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या शाळेमध्ये काही घटना घडली आणि ती जर घटना त्या बालकाने शिक्षकाला सांगितलं आणि ते शिक्षक सुद्धा स्वतःही अशी तक्रार नोंदवू शकतात, म्हणजे कोणीही तक्रार नोंदवू शकतात.
0: मॅडम बऱ्याचदा काय होतं अत्याचार झालं ना की कुटुंब ना बदनामीच्या भीतीने तक्रार करत नाहीत आणि अशा घटना घडतात, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल.
1: बरोबर आहे, जसं मी म्हटलं की ह्याच्यामध्ये म्हणजे लैंगिक छळाच्या ज्या काही प्रकरणं आहेत घटना आहेत तर याच्यामध्ये बरेच वेळा घरातले व्यक्ती सुद्धा असतात की आपण आज आम्ही जेव्हा प्रबोधन करायला जातो किंवा जनजागृती करतो या कायद्याची तेव्हा आम्ही आवर्जून सांगतो की पालकांनी सुद्धा लक्ष द्या की आपल्याकडे आलेला प्रत्येक व्यक्ती हा कुठल्या नजरेने आपल्या बाळाला बघतोय किंवा कुठल्या पद्धतीने तो त्याला हात लावतोय, तर हे आपण बघणं फार गरजेचं आहे. जर घरातीलच व्यक्ती म्हणजे आपले जवळचे नातेवाईक आजूबाजूचे लोक किंवा एखादी अशी व्यक्ती ज्याचा आपल्यावरती उपकार आहे तर अशा व्यक्तीद्वारा जर लैंगिक छळ केला गेला तर मात्र कुटुंबाची पंचायत होते, त्यांना असं वाटतं की नातेसंबंध सांभाळून ठेवावं की ही घटना बाहेर आणली तर आपली बदनामी होईल, आपल्या बाळाची बदनामी होईल, समाज आपल्याकडे वेगळ्या दृष्टीने बघेल, या भीतीपोटी बरेच वेळा तक्रार दाखल करण्यात येत नाही. म्हणजे कुटुंबाला ती एक कुचंबणा असते की काय करावं. बरेच वेळा म्हणजे महिलेला वाटत असतं की आपल्या मुलीसोबत जे काही चुकीचं घडलेलं आहे त्याची वाच्यता करावी किंवा त्या मुलीला वाटत असतं, पण काही समाजाच्या दबावामुळे मग ते तक्रार दाखल करायला येत नाही. तर अशा वेळेस आपल्या समाजातील जे काही घटक आहेत जे सामाजिक कार्य करतात तर अशा लोकांचं एक कर्तव्य आहे की त्यांना थोडंसं समजावून की ही घटना जर लपवली गेली किंवा दाबली गेली तर याचे दुष्परिणाम होऊ शकतात, ती व्यक्ती अजून दुसऱ्या अशा बालकांवरती असेच प्रकार करण्यासाठी धजावू शकतात. तर याच्यापासून आपल्याला जर आपल्या बालकांना वाचवायचं असेल तर कुटुंबाची ही मोठी जबाबदारी आहे की गुन्हा घडला तर न घाबरता त्याची तक्रार नक्कीच दाखल करा आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तुमची तक्रार घेतली जाणार. पूर्वीसारखं आता म्हणजे पोलिसांच्या बद्दल मनातली हा जो एक भीती असते की आमची दखल घेणार की नाही, पोलीस तक्रार घेणार की नाही, तर असं होत नाही. सुप्रीम कोर्टाचे रितसर तसे आदेश आहे की लैंगिक अत्याचाराच्या कुठल्याही घटना समोर आल्यास त्या नोंदवून घेणं गरजेचं आहे.
0: मॅडम लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना तुम्ही हाताळता, तर कुटुंबातले सदस्य नातेवाईक शेजारी शिक्षक या विश्वासू व्यक्तीकडून होणाऱ्या अत्याचाराची प्रकरणं गुंतागुंतीची अशा वेळेला ठरतात का.
1: हो नक्कीच, जसं मी म्हटलं की एखादा आपला जर घरातील वयस्कर व्यक्ती आहे किंवा आपण ज्यांना पूज्य मानतो अशा व्यक्तीकडून जेव्हा होतं तेव्हा ते पहिले तर मन मानायला तयार होत नसतं आणि कधी कधी बालकांना इतकी ती भीती दाखवलेली असते की तू जर सांगितलंस कोणाला तर ह्यांना मारून टाकीन, तुला मारून टाकीन, किंवा घरातल्या व्यक्तींना मारून टाकण्याची भीती दाखवली जाते आणि त्या भीतीपोटी बालकं पण सांगत नाही की त्यांच्यासोबत काय घडत आहे. तर अशा वेळेस म्हणजे कुटुंबांनी लक्ष देणं गरजेचं आहे की आपली लहान मुलं काही वेगळी वागायला लागली, विचित्र वागायला लागली किंवा शांत शांत राहायला लागले, आपल्याच विचारात मग्न राहायला लागले, तर हे शाळेमध्ये सुद्धा घडू शकतं. तर शाळेतल्या शिक्षकांनी सुद्धा लक्ष देणं फार गरजेचं आहे की एखादं मूल बोलकं मूल खेळकर मूल अगदी अबोल झालेलं आहे किंवा खेळत नाहीये, एका कोपऱ्यात बसून राहतोय आणि विचार करत राहतोय, तर हे जे काही फरक आहे ते आपण आपल्या लक्षात आले पाहिजे आणि त्यांना तक्रार दाखल करण्यासाठी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे.
0: मॅडम एखाद्या बालकावर लैंगिक अत्याचार झाला की पोलिसांकडून पीडित बालकाची चौकशी करताना कोणती विशेष काळजी घेतली गेली पाहिजे घेतली जाते, म्हणजे कारण का बालक पूर्ण हिरमुसलेला असतो, सगळं कुटुंबही त्याच्यामध्ये सगळं भरडलेलं असतं, तर मग अशा वेळेला कोणती काळजी पोलिसांकडून घेतली जाते.
1: पोलिसां आत्ता खूप सेन्सिटिव्ह झालेले आहेत अशा पोक्सो कायद्याअंतर्गतच्या केसेसमध्ये. पहिलं तर मुख्य आहे की पोलिसांच्या समोर जेव्हा अशा केसेस येतात तर पोलिसांनी सिव्हिल ड्रेसमध्ये असलं पाहिजे, म्हणजे त्यांनी जर मुलगी असेल तर त्यांच्यासमोर एक महिला अधिकारी असणं गरजेचं आहे, तर ते सिव्हिल ड्रेसमध्ये असणं गरजेचं आहे. कारण की आपण लहानपणापासून मुलांना ही जी भीती दाखवतो ते या माध्यमातून मी सगळ्या पालकांना सांगू इच्छिते

0: पोलिसांची अशी भीती लहानपणापासून मुलांना दाखवू नका. ते आपले मदतगार आहेत, ते आपले म्हणजे आपण कधी जेवत नाही मुलं म्हणून जेवतोस की नाही तर पोलीस काकांकडे देईन, तर असे प्रकार न करता मुलांना ही भीती लहानपणापासून न बसवता आपण ते आपले मित्र आहेत, ते आपल्या मदतीसाठी आहेत हे सांगणं गरजेचं आहे. आणि त्याचसाठी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन्सप्रमाणे मूल घाबरू नये यासाठी पोलीस अधिकारी जो कोणी असेल तर त्यांनी युनिफॉर्ममध्ये नसावं, सिव्हिल ड्रेसमध्ये त्याच्याशी चौकशी करावी. आणि असे प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये एक बाल कल्याण पोलीस अधिकारी असायला हवं हे गाईडलाईन्समध्ये आहे. ते जे आहे ASI दर्जाचे जे अधिकारी असतात ते किंवा त्यांच्यावरील दर्जाचे जे काही पोलीस अधिकारी असतील स्त्री किंवा पुरुष अधिकारी, तर ते हे असे बाल कल्याण पोलीस अधिकारी म्हणून काम करत असतात प्रत्येक पोलीस स्टेशनला. तर अशी एखादं पोक्सोची केस आली मग ते मुलगी असू शकते किंवा मुलगा असू शकते, त्या पद्धतीने त्यांच्याकडे चौकशी अगदी त्यांच्या सौजन्याने त्यांच्याशी बोलून करायचं आहे, सौम्य आवाजात बोलून त्यांनी करणं गरजेचं आहे. कारण की ह्या बालकांना काळजी आणि संरक्षणाची अत्यंत गरज असते, त्याच्यामुळे ते हाताळताना त्यांना विशेष काळजी पोलीस घेतातच. आणि त्यांना असं भयमुक्त वातावरणात न ठेवता असं बालस्नेही वातावरण असलं गरजेचं आहे. आणि तसं उंच आवाजात न बोलणं वगैरे इत्यादी असे त्यांच्याकडे काळजी घेतली जाते पोलिसांकडून. आता सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स प्रमाणे प्रत्येक पोलीस स्टेशनला आणि पोलिसांना याचं विशेष ट्रेनिंग सुद्धा दिलं जातं की लहान बालकांचे केस आले तर कशा पद्धतीने हाताळावे आणि त्यांना कुठल्या प्रकारच्या मदतीची गरज आहे आणि कुठे त्यांना लवकरात लवकर घेऊन जाणं गरजेचं आहे, तर ह्या सगळ्या काळजी पोलीस नक्कीच घेत असतात.
1: श्रोत्यांचे फोन येत आहेत, आपण फोन घेऊया.
2: मी विजयकुमार स्वामी बोलतो, बस्तवा तालुका शहर जिल्हा कोल्हापूरतून. माझा प्रश्न असा आहे की परवा नरसापूर मध्ये झालेली घटना त्या आरोपीला शिक्षा मिळाली काय?
0: बरं, ते नरसापूरची घटना जी झाली तर त्याच्यामध्ये आता लेटेस्ट अपडेट असा आहे की केस सुरू झालेली आहे, पोलिसांनी चार्जशीट फाईल केलेली आहे. की आपल्याला माहिती आहे की एखादी घटना घडली आणि त्या गुन्हा नोंद झाला की गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांची तपासाची प्रक्रिया सुरू होते, तर ती पोलिसांनी लवकरात लवकर संपवलेली आहे आणि 20 दिवसाच्या आत त्यांनी चार्जशीट फाईल केलेली आहे. चार्जशीट फाईल करणं म्हणजे सगळा गुन्ह्याचा तपास झालेला आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे पुरावे दाखल केलेले आहेत आणि ते पुरावे दाखल करून झाले की त्यानंतर आरोपीला हजर केलं जातं आणि त्यांनी गुन्हा केला आहे त्याच्यावरती त्याचं म्हणणं मांडण्यात येतं आणि त्यानंतर साक्षी पुरावे सुरू होतात. तर ते साक्षी पुरावे सुद्धा आता सुरू झालेले आहेत आणि फास्ट ट्रॅकवरती ही केस चालवण्यात येणार आहे आणि डेली बेसिसवर म्हणजे रोजच्या याच्यावरती ती केस चालवली जाणार आहे, रोज साक्षीदार बोलवले जाणार आहेत. मुलीची आई जी आहे तिची साक्ष झालेली आहे.
1: मॅडम, एखादी घटना घडली की बऱ्याचदा पुरावे खूप महत्वाची भूमिका बजावतात, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: हां, पुरावे एखाद्या घटनेमध्ये फार महत्वाचे आहेत कारण की पुराव्याशिवाय पुढची केस टिकणार नाही. त्याच्यामुळे जसं आत्ता मी म्हटलं की एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं, तपास यंत्रणा कामाला लागते आणि पुरावे शोधणं हे त्यांचं मेन काम आहे. आणि पुराव्याचे महत्त्व अत्यंत निर्णायक आहे कुठल्याही केसच्या शेवटपर्यंत जाण्यासाठी. तर हे गुन्हा सिद्ध होण्यासाठी कुठले पुरावे महत्वाचे आहेत, तर अशा लैंगिक अत्याचाराच्या केसेसमध्ये वैद्यकीय पुरावा अत्यंत महत्वाचा आहे. की जर एखाद्या बालकासोबत बलात्कारसारखी घटना झालेली असेल तर अशा केसेसमध्ये वैद्यकीय पुरावे लवकरात लवकर जमा करणं किंवा त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणं हे फार अत्यंत गरजेचं आहे. किंवा घटनास्थळ जे आहे त्याचा पंचनामा करणं आणि आता डिजिटल पुरावे जसं काही मेसेजेस असतील किंवा व्हिडिओज असतील, CCTV फुटेज असेल, तर हे सगळे महत्वाचे पुरावे आहेत. आणि ह्याच्यामध्ये कलम 29 प्रमाणे गुन्ह्यामध्ये आपण कसे निर्दोष आहोत म्हणजे प्रिझम्पशन ऑफ गिल्ट ही आरोपीची जबाबदारी आहे. इतर केसेसमध्ये तो कसा दोषी आहे हे प्रूव्ह करणं फिर्यादीचं काम असतं, पण ह्या पोक्सोच्या केसेसमध्ये आरोपीनी स्वतःच असे सिद्ध करण्याची गरज आहे की मी कसा निर्दोष आहे, तर हे त्याच्यावरती लायबिलिटी असते. आणि बालकांचा जबाब हा कुठलाही दबाव न आणता न्यायालयाने योग्य पद्धतीने तो घ्यायचा असतो. आणि हे जेव्हा मुलांचे जबाब घेतले जातात, नोंदवले जातात, तेव्हा इन कॅमेरा आम्ही म्हणतो की जे बंद रूममध्ये घेतले जातात आणि तिथे आरोपी त्या मुलाला दिसू नये या पद्धतीने घेतले जातात, जेणेकरून तो बाळ जे आहेत बालक ते अगदी दबावाशिवाय बोलू शकतात आणि त्यांच्यासोबत कोणीतरी व्यक्ती म्हणजे जे सपोर्ट पर्सन सारखे दिलेले असतात, एखादी सामाजिक संस्थाचे सोशल वर्कर असू शकतात किंवा त्यांचेच घरातली व्यक्ती असू शकते, तर त्यांना सुद्धा आतमध्ये बसून ते बालकाचं जबाब नोंदवण्याची मुभा दिली जाते.
1: फोन घेऊया आपण.
2: आमचा प्रश्न, एक मुलगी कोर्टामध्ये चक्र मारतीय, 2 वर्ष झालं तिला न्याय भेटत नाहीये, त्याच्याबद्दल काय मॅडम काय आपण सविस्तर माहिती देऊ शकता का?
0: ही मुलगी जर पीडित असेल पोक्सो कायद्याअंतर्गत, आणि कुठल्याही पीडित किंवा फिर्यादी व्यक्तीला आपल्याला न्यायालयातून वकील करण्याची मुभा आहे, आणि जी विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यालय आहेत प्रत्येक तालुका जिल्हा कोर्टात हायकोर्टात सुप्रीम कोर्टात सगळीकडे ही व्यवस्था आहे, तिथे तुम्ही अर्ज करून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी लीगल एडमधून पॅनल ॲडव्होकेट दिले जातील जे तुमच्यासाठी मोफत काम करतील. त्यांना मानधन जे आहे ते शासन देत असतं. तर असे जर पीडिताला चक्रा मारण्याची गरज नाही, त्यांनी वकील नेमू शकतात आणि एकही पैसा फी देण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. तर लक्षात ठेवा, विधी सेवा प्राधिकरण हे प्रत्येक तालुका कोर्ट जिल्हा कोर्ट हायकोर्ट सगळीकडे असतं, तर तिथे जाऊन तुम्ही अर्ज करा आणि त्या मुलीला नक्कीच ते वकील मदत करतील. आणि केस का थांबलेली आहे किंवा का तिला चक्रा मारायला लागत आहेत, शक्यतो या पोक्सो कायद्याअंतर्गत पीडित मुलीला किंवा मुलांना साक्ष देण्यासाठी पुन्हा पुन्हा बोलवणं आवश्यक नाही. तर हे जर असं होत असेल तर नक्कीच तुम्ही असे पॅनल ॲडव्होकेटची मदत घेऊन केसमध्ये का थांबलेले आहे तर ते जाणून घेऊन सरकारी वकिलाशी बोलून त्या न्यायालयामध्ये केस सुरू करू शकता.
1: मॅडम, एखाद्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला की ती अल्पवयीन मुलगी गरोदर राहण्याचं प्रमाण वाढतंय, तर तो गर्भ नको असेल तर त्यासाठी कायद्यात काय तरतूद आहे?
0: अत्यंत खेदजनक बाब आहे की लहान मुलांवरती असे लैंगिक अत्याचार होत आहेतच, पण त्याच्यामध्ये त्यांना अशा प्रकारे प्रेग्नंट राहण्याचे प्रकार सुद्धा वाढायला लागलेले आहेत. तर अशा प्रकरणामध्ये जेव्हा हे मुलगी लहान आहे तर त्यांना बाल कल्याण समिती समोर पाठवलं जातं, आणि जर त्यांचा गर्भ, त्या बालिकेचा गर्भ जो आहे तो जर 24 आठवड्याच्या आत असेल तर मात्र ती बाल कल्याण समिती त्यांना कुठल्या तरी शासकीय रुग्णालयात जाऊन तो गर्भपात करून घ्या असं म्हणू शकते. अदरवाईज जेव्हा 24 आठवड्याच्या वर हे गर्भ राहतो तेव्हा मात्र कुठलीही न्यायव्यवस्था किंवा ही जी बाल कल्याण समिती आहे ते असे आदेश देऊ शकत नाही किंवा असे सूचन देऊ शकत नाही. त्यांना मात्र हायकोर्टातच उच्च न्यायालयात जाऊन पिटिशन दाखल करावी लागते. तर हे पिटिशन दाखल केल्यानंतर हायकोर्ट एक मेडिकल बोर्ड स्थापन करायला सांगतात. जनरली सरकारी दवाखाना मुंबई असेल तर मग जे जे हॉस्पिटलसारख्या दवाखान्यामध्ये मेडिकल बोर्ड असो, ज्याच्यामध्ये एक गायनेकोलॉजिस्ट असतात, इतर 2 डॉक्टर असतात जे तपासणी करतात, पुन्हा सोनोग्राफी केली जाते आणि बघितलं जातं की बाळ कुठल्या परिस्थितीत आहे. आणि जर ती मायनर मुलगी खूपच लहान आहे, ती संमती देऊ शकत नाही गर्भपाताला, तर खरं संमती त्यांची हे ग्राह्य धरली जात नाही. पण लुकिंग ॲट द सिच्युएशन, म्हणजे सर्कमस्टॅन्स काय आहे, घरातले व्यक्ती किंवा त्यांचे जर कुटुंबियांनी म्हणजे संमती दिली तर मात्र गर्भपात करता येतो.
1: मॅडम, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा जेव्हा घडतो तेव्हा तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान बालकाच्या गोपनीयतेचं संरक्षण कसं केलं जातं?
0: हां, जशी गुन्हा दाखल होतो तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा फक्त जी सुरुवातीची तक्रार नोंदवली जाते त्याच्यामध्ये पीडितेचं नाव पत्ता सगळं दिलं जातं, पण त्यानंतर म्हणजे ती सीलबंद करून एक कॉपी कोर्टामध्ये जाते आणि एक कॉपी पोलीस स्टेशनला असते, ही कोणालाही दाखवली जात नाही. आणि त्यानंतर जे आहे रिमांड रिपोर्ट्स असतील किंवा त्यापुढचे जे काही कागदपत्र जमा करायची असेल न्यायालयात तर त्याच्यामध्ये अत्यंत गुप्तता पाळली जाते. त्याच्यामध्ये पीडित बालकांचं नाव दिलं जात नाही, तिथे अ ब कड किंवा अशा प्रकारचा शब्द वापरला जातो, आणि त्या बाळाचं वय काय आहे ते वय नमूद केलं जातं आणि इतर घटना मग नमूद केली जाते, आरोपीचं नाव दिलं जातं किंवा प्रसारमाध्यमांना अशा प्रकारे पीडितांचे नावं प्रसिद्ध करण्याची अजिबातच परवानगी नाही.
1: लैंगिक अत्याचाराची जेव्हा प्रकरणं घडतात त्यावेळी अशा प्रकरणांमध्ये निकाल किती कालावधीत देण्याची तरतूद आहे? कारण का असं काही घडलं की तात्काळ निकाल लागावा किंवा मोर्चे निघतात वगैरे, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: तशी कायद्यामध्ये तरतूद आहे की जेव्हा गुन्ह्याची निश्चिती होते, म्हणजे आम्ही आमच्या ट्रायलमध्ये म्हणतो की चार्ज फ्रेम झाले, गुन्ह्याची निश्चिती झाल्यानंतर साक्षी पुरावे होणं गरजेचं आहे. पहिलं तर पोलिसांचं काम आहे की वेळेत त्यांनी चार्जशीट दाखल करावी लवकरात लवकर जितकं होईल तितकं. पण याच्यामध्ये थोडीशी अडचण अशी येत असते, काही टेक्निकल गोष्टी आहेत की कधीकधी जे रिपोर्ट्स यायला पाहिजे फॉरेन्सिक लॅब करून, तर ते फॉरेन्सिक लॅबला अनेक अशी प्रकरणं याच्यासाठी पडलेली असतात की त्यांना तशी जे रिपोर्ट्स द्यायचे असतात तर ते रिपोर्ट्स लवकरात लवकर तयार होऊ शकत नाही, कारण अनेक प्रकरणं अशी पेंडिंग असतात आणि त्यामुळे कधी कधी ते आपल्याला डीएनए टेस्टचे रिपोर्ट असो किंवा इतर काही फॉरेन्सिक रिपोर्ट असू देत तर त्याचे लवकरात लवकर रिपोर्ट मिळत नाहीत, तर अशा वेळेस मात्र थोडी अडचण होते, लवकरात लवकर ती केस दाखल होऊ शकत नाही. म्हणजे आपण जनसामान्य लोकांना माहिती नसतं की ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत, की पोलिसांनी फक्त लवकरात लवकर कागदपत्र कोर्टात दाखल करा असं म्हटलं जातं, पण यामागे हे सगळी प्रक्रिया असते की हे जे आहे ते गुन्हा सिद्ध होण्यासाठी किंवा तो आरोपी हाच आहे हे सिद्ध करण्यासाठी हे पुरावे अत्यंत महत्वाचे आहे. डीएनए टेस्ट असते ती महत्वाची असते, तर ह्यासाठी थोडा कालावधी जातो आणि हे समजून घ्यायला हवं. पोलीस आपला प्रयत्न करतच असतात, अशा सेन्सिटिव्ह केसेस असेल तर ते फॉरेन्सिक लॅब जे असतात ते सुद्धा लवकरात लवकर रिपोर्ट देतात आणि चार्जशीट फाईल झाल्यानंतर जनरली एका वर्षाच्या आत हे अशी प्रकरणं संपवायची असतात. पण जनरली हेच मी जसं म्हटलं की टेक्निकल प्रॉब्लेम्स असतात, कधी साक्षीदार मिळून येत नाही लवकर, त्याच्यामुळे ट्रायल पुढे चालत नाही, तर अशा काही कारणांमुळे थोडंसं पुढे हा असा प्रकार होऊ शकतो आणि ज्याच्यातून मग पीडित किंवा त्यांचे कुटुंबीय किंवा समाजामध्ये ती एक गोष्ट पसरली की अजून न्याय मिळाला नाही, तर हे थोडीशी म्हणजे वाटतं त्यांना की आपला काही पुढे होत नाहीये किंवा का अजून निकाल लागत नाहीये, ते एक थोडीशी निराशा त्यांच्या मनात येणं स्वाभाविक आहे.
1: मॅडम, बऱ्याचदा पीडित बालकावरती अत्याचार झाला, ते बालक पण ते कुटुंब पण मानसिकदृष्ट्या पूर्ण ढासळून गेलेलं असतं, तर अशा वेळी पीडित बालकाला समुपदेशन आणि मानसिक आधार देण्यासाठी कोणत्या यंत्रणा उपलब्ध आहेत जी खूप गरजेच्या आहेत त्या?
0: अगदी नक्कीच, कारण पीडित बालकांना त्याच्यातून बाहेर काढणं हे फार मोठी गोष्ट आहे, कारण त्यांच्यावर जो आघात झालेला असतो तो कायमस्वरूपी होऊन जातो, कारण की लहान मुलं जी आहेत ती निरागस असतात, त्यांना पहिले तर कळत नाही आपल्यासोबत काय झालेलं आहे. त्यासाठी आपण जी जागरूकता करतो आहे, आता प्रत्येक शाळेमध्ये गुड टच बॅड टच हे सांगितलं जातंय, तर त्याच्याने थोडीशी मुलं जागरूक झालेली आहे, तर ही अशी जागरूकता सगळीकडे अजून असायला हवी, वेळोवेळी मुलांना ते सांगत राहायला हवं, किंवा पालकांनी सुद्धा शाळेतून कुठूनही बाहेरून आली मुलं किंवा आपल्यासोबत जेव्हा बाहेर आपण मुलांना नेतो गर्दीच्या ठिकाणी, मॉल असेल किंवा गार्डन असेल, रेल्वे स्टेशन असेल, तर अशा ठिकाणी जाता येता कोणीही पटकन आपल्या लहान बाळाला पण नको त्या ठिकाणी स्पर्श करत असतात, तर अशा हे आपल्या पालकांचं लक्ष असलं पाहिजे की आपण आपल्या बालकाला कसं संरक्षित करायचं आहे आणि त्यांना मानसिक असा आधार देण्यासाठी आपण सर्वप्रथम कायद्यामध्ये तरतूद आहे की त्यांना बाल कल्याण समितीसमोर नेलं पाहिजे आणि तिथे काउन्सिलर असतात किंवा काही सामाजिक संस्थाचे सामाजिक कार्यकर्ते असतात, ते जे काउन्सिलिंगचं काम करतात, किंवा त्यांना जर अत्यंत मेडिकल एडची गरज असेल तर तशी वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी सुद्धा त्यांना दवाखान्यात पाठवलं जातं आणि जी बालगृह आहेत तिथे सुद्धा अशी पूर्ण टीम असते सामाजिक कार्यकर्त्यांची वगैरे. जेव्हा घरातलीच व्यक्ती आरोपी असेल तर अशा वेळेस मुलांना पालकांच्या ताब्यात न देता बालगृहामध्ये ठेवलं जातं आणि तिथे मात्र मग अशा सगळ्या टीम आहे की जे काउन्सिलर्स आहेत ते वेळोवेळी एका म्हणजे एक एक जे बाळासाठी सपोर्ट पर्सन म्हणून नेमलेले असतात बालकल्याण समितीतर्फे, तर ते रेपो ठेवतात त्यांच्यासोबत आणि पूर्ण त्यांचा फॉलोअप घेत असतात सतत, की त्यांची मानसिक स्थिती ढासळू नये यासाठी प्रयत्नशील असतात आणि त्यांच्याशी नेहमी बोलतं राहावं लागतं आणि त्यांच्यासोबत काय घडलेलं आहे तर ते कसं थोडंसं हील होईल, म्हणजे ते थोडंसं विसरण्याचा कसा प्रयत्न करतील याकडे आपण थोडंसं त्यांना मदत करत असतो.
1: मॅडम, लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या अनेक मुलांच्या केसेस तुम्ही हाताळल्या आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल, एखादी केस आम्हाला सांगा.
0: 2015 एक केस आहे, म्हणजे डोंबिवली शहरात घडलेली घटना आहे, की पैशांचा पाऊस पाडणार होता. एका भोंदू बाबांनी अशी जाहिरात केली की मी पैशांचा पाऊस पाडणार आहे, 2 करोडचा पाऊस पाडणार होता आणि त्यासाठी एका महिलेने त्यांना संपर्क केला होता आणि त्यांना त्या महिलेला सांगण्यात आलं होतं की एक अल्पवयीन मुलगी माझ्या जवळ आणा की जिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर असा पैशांचा पाऊस पडणार आहे. म्हणजे पैशांचा पाऊस तर पडत नाही ही मान्यताच चुकीची आहे, पण जरी तो पैशांचा पाऊस पाडायचा असेल तर त्यासाठी अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवण्याचा कुठेही संबंध येत नाही, पण त्याला त्याची लैंगिक भूक शमवायची होती आणि त्यामुळे त्यांनी अशी अट घातली, त्या पद्धतीने एका लहान अल्पवयीन मुलीला आणलं गेलं होतं आणि त्यानंतर तिच्यासोबत प्रकार घडायच्या अगोदर, म्हणजे हे सगळं घटना कळली होती एका सामाजिक संस्थेला, त्यामुळे पोलिसांना इन्वॉल्व केलं गेलं होतं, पोलिसांची पूर्ण टीम तिथे दबा धरून होती आणि जसा तो प्रकार करायला सुरुवात झाली तसा तिथे त्यांचा पोलिसांचा जो माणूस होता त्यांनी मिस कॉल दिला आणि त्यानंतर पूर्ण पोलिसांची टीम गेली तिकडे आणि त्या मुलीला वाचवण्यात यश आलं. म्हणजे हे असे प्रकार मुलांसोबत जेव्हा होतात तेव्हा या केसमध्ये सुरुवातीपासून मी लक्ष घातलं होतं आणि याच्यामध्ये त्या आरोपी जो मेन आरोपी होता त्याला कन्व्हिक्शन मिळालं होतं. भोंदू बाबा जो होता त्याला सजा मिळालेली आहे. तर असे प्रकार म्हणजे एक मंद मतिमंद मुलीचं सुद्धा अशी होती की ती प्रेग्नंट राहिली.

0: आणि त्याचा तिचा सख्खा आत्याचा नवरा तिच्यावरती बलात्कार करायचा, कारण ती मतिमंद होती, कोणाला सांगणार. त्याचा गैरफायदा घेतला त्यांनी आणि ती प्रेग्नंट झाली कळल्यानंतर त्यांनी कल्याण स्टेशनला येऊन सोडून दिलं.
1: म्हणजे एकूणच सगळ्यांनी, घरातल्यांपासून सगळ्यांनी जागरूक राहणं गरजेचं आहे, अशा गोष्टींना बळी पडू नये.
0: येस, अतिदक्ष राहण्याची फार आवश्यकता आहे.
1: ॲडव्होकेट तृप्ती पाटील, आपण इथे आलात आणि बालकांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या पोक्सो कायद्याविषयी इतकी महत्त्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेचे ठीक 3:32 झाली आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत मिश्र संगीत.

मला जरी आज परी येणार मी वेळेवर घरी, स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी, खऱ्या खुऱ्या परीसाठी गोष्टीतल्या

ऑफिसात उशिरा मी असतो बसून, ऑफिसात उशिरा मी असतो बसून, भंडावले डोके गेले कामात बुडून, तास तास जातो खालो मानेने निघून, तास तास जातो खालो मानेने निघून, एक एक दिवा जातो हळूच विझून। अशा वेळी काय सांगू, काय काय वाटे, अशा वेळी काय सांगू, काय काय वाटे, आठवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, तुझ्यासाठी मीही थोडे लहान गे व्हावे, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी।

दमल्या पायाने मग येईल जांभई, दमल्या पायाने मग येईल जांभई, मऊ मऊ दूध भात भरवेल आई, गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी, गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी, सावरीच्या उशीहून मऊ माझी खुशी।

अजून आठवतो बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, आणि पहिल्यांदाच घेतला जेव्हा तोंडी मऊ भात, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, रांगत रांगत घेतला होतास घराचा तू ताबा, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, दूरचं पाहत राहिलो फक्त जवळ पाहायचंच राहिलं.

मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. सकाळचे ठीक 4 वाजले आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत प्रथमेश साळुंके यांचं बासरीवादन राग नटभैरव. त्यांना तबला साथ आहे मिलिंद जोशी यांची. ऐकूयात प्रथमेश साळुंके यांचं बासरीवादन राग नटभैरव.

ठटिया वाचिरति तुझे भारी डंक तुझाई कु निकालो तुझा तारी अरे कृपा करी माझावरी हकेला तू धावरी।

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण दीपक मिश्रा यांचं गायन ऐकलं, राग होता जौनपुरी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. सकाळचे ठीक 5 वाजले आहेत. आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम गीतबहार, मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

श्रोते हो, गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. सकाळचे ठीक 5:30 वाजले आहेत. आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम भावधारा.